सुप्रभात श्रोते हो, मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. आज बुधवार भारतीय सौर दिनांक 6 ज्येष्ठ शके 1948 27 मे 2026 पहाटेचे 5:50 झाले आहेत. आमच्या आजच्या पहिल्या प्रसारणाला आता आम्ही सुरुवात करत आहोत. मी सुदेशना दाणी आपणा सर्वांचं स्वागत करते. ऐकूया मंगलध्वनी.

0: नमस्कार पुणे।
1: नमस्कार पुणे। श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र। मध्यमलहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertzवर, तसंच न्यूज ऑन EIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र। आता गिरवाणवाणी या कार्यक्रमात ऐकूया श्रीमद शंकराचार्य रचित नारायण स्तुती, अपर्णा नेने यांच्या स्वरात।

0: श्रीमद शंकराचार्य रचित नारायण स्तुती अपर्णा नेने यांच्या स्वरात आपण ऐकली. गिरवाणवाणी हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा आकाशवाणी. ऐकत रहा आकाशवाणी.

सुप्रभात श्रोते हो, प्रभात वंदन या कार्यक्रमात ऐकूया काही भक्तिगीतं आणि त्यानंतर चिंतन. श्रोते हो, आज अधिक महिन्यातली पहिली कमला एकादशी आहे. या अनुषंगानं सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातलं गीत.

आशा भोसले यांच्या स्वरातलं दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. आता ऐकूया संत नामदेव यांची रचना. स्वर आहेत गोविंद पोवळे, प्रभाकर नागवेकर आणि सहकार यांचे, आणि संगीत आहे दत्ताराम गाडेकर यांचं.

0: श्रोते हो आता चिंतन या सदरात ऐकूया अनुताई लिमये यांचे विचार.
1: गांधीजींचा प्रार्थनेवरही विश्वास होता. गांधी आश्रमामध्ये प्रार्थना ही आवश्यक गोष्ट होती. वर्ध्याच्या आश्रमात होणाऱ्या प्रार्थनेमध्ये गांधीजींची 11 महान तत्व गवलेली आहेत. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, असंग्रह, शरीरश्रम, अस्वाद, सर्वत्र भयवर्जनम, सर्वधर्मी समानत्व, स्वदेशी स्पर्श भावना, ही एकादश सेवावी, नम्रत्वे व्रतनिश्चये. गांधींच्या मनामध्ये सत्य शोधनाचा विचार हा कायम होता. अपकार करणाऱ्यांवर सुद्धा आपण उपकारच करावेत ही अहिंसेची नीती त्यांच्या मनामध्ये ठसलेली होती. वास्तविक सभोवताली हिंसा, तिरस्कार, अन्याय यांचा वेळोवेळी अनुभव त्यांना यायचा. परंतु अहिंसा हेच रामबाण औषध सगळ्यावर आहे असं त्यांचं मत होतं. आपलं मागणं हे जर सत्य आहे, हे जर अंतर्यामी पटलेलं असेल आणि हिंसा करायची नसेल, तर न्याय मिळवण्याकरता अहिंसेचा मार्ग हा अतिशय योग्य आहे. आणि हा न्याय मिळेपर्यंत वाटेल ते सोसायची त्या माणसाची तयारी होते. गांधीजींच्या अहिंसा या मूल्यावर असलेल्या श्रद्धेमुळे ते एक भ्याडाचं लक्षण आहे अशी अनेकांनी त्यावेळी टीका केली होती. पण सत्याग्रह म्हणजे अहिंसेच्या मार्गानं लढण्याचं शौर्याचं लक्षण आहे. जो सोसतो तो भ्याडपणा करत नाही आणि न्यायासाठी लढणंसुद्धा सोडत नाही, तो शौर्यानंच लढत असतो. यात हिंसा मुळीच होत नाही, पण मनाचं शौर्य मात्र असतं. गांधीजींनी दाखवलेल्या या अनोख्या मार्गाचं स्वागत पुष्कळ विचारवंतांनी केलं आहे. गांधीजींनी जगाला दिलं ते हे शांततामय मार्गाचं, अहिंसेचं, सत्याग्रहाचं, न्यायासाठी लढणारं असं अस्त्र. गांधीजींनी ज्याप्रमाणे सत्य आणि अहिंसा ही मूल्य देशाला दिली, त्याप्रमाणेच या मूल्यांची सुसंगत आणि राष्ट्राला तारक ठरणारा असा उद्योगाचा सुद्धा विचार केलाय. भारताची लोकसंख्या खूप, देश गरीब. इंग्रजांनी कधीही गरीब भारतीयांचा विचार केला नाही. उलट आपल्याला शासन करायचंय तेव्हा आपला फायदा काय होईल एवढाच त्यांनी विचार केला होता. गिरण्या सुरू केल्या, त्यात कापड तयार झालं आणि कामगारांना कमी पगार देऊन स्वस्तात कापड मिळवायचं आणि ते बाहेर अधिक भावात विकायचं असा त्यांचा स्वार्थी विचार. वास्तविक भारतामध्ये सुद्धा अगोदरपासूनच ढाक्याची मलमल किंवा अनेक चांगल्या प्रकारची कापडं तयार होत असत. तेव्हा भारतातल्याच कुशल कामगारांना काम द्यायला हवं हे गांधीजींनी ओळखलं. यंत्राची गिरणी न वापरता त्यांनी म्हणूनच चरख्याचा अवलंब केला. पहिल्याने ते स्वतःच चरख्यावर सूत काढायला लागले आणि हातमागावर कापड विणकरांकडनं विणून घ्यायला लागले. कापूस तर भारतात चांगलाच होत असे. गांधीजींचं पाहून त्यांचे सेवक, इतर शेतकरी, कामगार यांनीसुद्धा सूत कातायला सुरुवात केली. अशा रीतीनं खादीचं वस्त्र सुरू झालं. त्याबरोबरच गांधीजींनी अपरिग्रह, असंग्रह या मूल्यांचा सुद्धा प्रचार केला. गरिबीमुळे आपण आवश्यक तेवढाच कपडा घ्यावा, अधिक घेण्याचा मोह टाळावा, कमीत कमी अगदी आवश्यक तेवढीच यंत्रशक्ती वापरावी, शरीरश्रम, साधी राहणी आणि चांगली विचारसरणी यावरच त्यांनी लोकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. आर्थिक विचार हे गांधीजींच्या सामाजिक राजकीय क्षेत्रातल्या अध्यात्मनिष्ठ मानवतावादाशी सुसंगत असेच होते. स्पर्धेवर आधारलेली अर्थव्यवस्था माणसाला स्वयंकेंद्रित बनवते. पर्याय म्हणून लहान लहान गटांची स्वायत्तता या गोष्टींचा विचार या मंडळींनी केला. भारतीय संस्कृती मूळची ही त्यागप्रधान, तिच्यामध्ये स्पर्धेपेक्षा सहकार्याचं अधिष्ठान आहे असं गांधीजींचं मत होतं.
0: श्रोते हो चिंतन या सदरात आपण अनुताई लिमये यांचे विचार ऐकले आणि याबरोबरच प्रभात वंदन हा भक्तिगीत आणि चिंतनाचा कार्यक्रम आता आम्ही इथेच समाप्त करत आहोत.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।
2: मध्यम लहरी 378°7.8 मीटर्स अर्थात 792 kHz वर, तसंच न्यूज ऑन या आर्या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र। 6:30 झाले आहेत। आता जाणून घेऊया आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा। या रूपरेषेनंतरच म्हणजे 6:35 ऐकूया दिनविशेष। सादर करते आहेत मुजम्मेल पटेल। 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात ऐकूया हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला। 6:45 मुंबई केंद्रावरून आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल। निर्मिती सहाय्य आहे गायत्री भरणकर यांचं आणि सादरकर्ते आहेत विवेक वानखडे। निर्मिती आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची। 6:50 मुंबई केंद्रावरून परिसर या कार्यक्रमात जागतिक तापमान वाढ या विषयावर आदिती शारंगधर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा आपण ऐकणार आहात। निवेदन आहे विद्या तावडे यांचं आणि सादरकर्ते आहेत विवेक वानखडे। निर्मिती आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची। 7:00 आजचा विचार। 7:10 प्रादेशिक बातम्या। 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून। 7:40 कार्यक्रम भावधारा। 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र। 8:40 कार्यक्रम भावधारा। 9:00 मराठी चित्रपट संगीत। 9:30 रुपेरी मुकुटाचे मानकरी या कार्यक्रमाचा भाग 44वा। बंगाली रंगभूमीवरील आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील महान अभिनेते, दिग्दर्शक, कवी आणि 2011 दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित सौमित्र चटर्जी यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा हा कार्यक्रम आहे। लेखिका आहेत यशोधरा काटकर। निवेदक आणि सादरकर्ते आहेत प्रसाद कुलकर्णी। 10:00 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची। 10:10 विशेष वार्ता। सध्याची जागतिक अस्थिरता आणि भारत याविषयी ज्येष्ठ पत्रकार गोपाळ जोशी यांची माधवी कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत। 10:30 हिंदी चित्रपट संगीत। 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी मंजुषा पाटील यांचं रामकली रागातलं गायन। 11:30 आम्ही या कार्यक्रमात सिनेलेखक, दिग्दर्शक, अभिनेता प्रवीण तरडे आणि त्यांच्या पत्नी दिग्दर्शक अभिनेत्री स्नेहल तरडे यांच्याशी गप्पा आणि गाणी याचा भाग, याचा 6वा आणि शेवटचा भाग। संवादक आणि सादरकर्ते आहेत संजय भुजबळ। 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीच्या अनुषंगाने विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर। लेखन आहे अर्चना साने यांचा आणि सहभाग आहे विद्यागौरी तामनकर, आरती पटवर्धन आणि अर्चना साने यांचा। त्यानंतर सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम। लेखन आहे सविता जेरे यांचं, सहभाग आहे सविता जेरे आणि अर्चना साने यांचा आणि सूत्रसंचालन आहे अर्चना साने यांचं। सादरकर्ते आहेत निलिमा पटवर्धन। 1:00 प्रायोजित कार्यक्रम NCERT। 1:40 जिल्हा वार्तापत्र सातारा। 2:15 द नेक्स्ट वेव्ह हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम। 2:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विजयकुमार संत यांचं गौड सारंग रागातलं सतारवादन। 5:00 लाभ घेऊ शकाल हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा। 5:30 युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट युंड या सदरात युवांसाठी आर्थिक साक्षरता याविषयी सर्टिफाईड मॅनेजमेंट अकाउंटंट अमृता देशपांडे यांच्याशी रुचिरा पालकर यांनी साधलेला संवाद। सादरकर्ते आहेत धीरज केदारी।

0: अजून 10 मिनिटांनी कार्यक्रम रूपरेषा. 6:30 वाजता मुंबई केंद्रावरून क्रीडा विश्व यामध्ये दुसरी मुंबई महापौर चषक इनडोअर क्रिकेट स्पर्धा याविषयी नियम फाउंडेशनच्या अध्यक्षा विनया तोरसकर आणि व्योम फाउंडेशन क्रिकेट संघाचा कर्णधार ओमकार पाटोळे यांच्याशी विशाल मोरेकर यांनी साधलेला संवाद. 7:15 वाजता मुंबई केंद्रावरून अर्थविशेष. 7:30 वाजता माझं घर माझं शेत या कार्यक्रमात ऐकूया माझं आठवणीतलं गाव. लेखन आणि निवेदन आहे ॲडव्होकेट संजय मगर यांचं. निर्मिती सहाय्य आहे वहिदा शेख यांचं आणि सादरकर्ते आहेत धीरज केदारी. 8:15 वाजता कार्यक्रम एक कलाकार. 9:15 वाजता स्पॉटलाइट आणि 9:30 वाजता चर्चा का विषय आहे दिल्ली केंद्रावरून. 10:00 वाजता हिंदी चित्रपट संगीत आणि रात्री 10:30 वाजता नाद ब्रह्म या कार्यक्रमात विदुषी मंजुषा पाटील यांचं बागेश्री रागातलं गायन. या व्यतिरिक्त आमची सर्व बातमीपत्रं नियोजित वेळेत प्रसारित आणि सहक्षेपित होतील. ही होती आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आता 6:35 झाली आहेत. ऐकूया दिनविशेष. सादरकर्ते आहेत मुजम्मिल पटेल.
1: श्रोते हो, आज आहे 27 मे. आजचा हा दिवस इतिहासाच्या दृष्टीनं कसा महत्वाचा आहे हे पाहूया. 1906 साली या तारखेला महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना झाली. 1964 साली या दिवशी गुलजारीलाल नंदा यांनी भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला. पंडित नेहरू यांच्या निधनानंतर तत्कालीन गृहमंत्री नंदा यांच्यावर ही जबाबदारी आली होती. 27 मे हा जन्मदिवस असणारी प्रसिद्ध व्यक्तिमत्व ही आहेत. 27 मे 1938 या दिवशी कादंबरीकार डॉ भालचंद्र वनाजी नेमाडे यांचा जन्म सांगवी इथं झाला. कोसला, बिढार, जरीला, झूल, हिंदू यासारखी गाजलेली पुस्तकं लिहिणाऱ्या नेमाडे यांना 2014 साली ज्ञानपीठ हा मानाचा पुरस्कार मिळाला.
2: म्हणजे मला असं वाटलं नव्हतं की आपण पुढे काही कादंबरीकार होऊ किंवा लिहू खूप कादंबरी असंही मला काही त्यावेळी वाटत नव्हतं. फक्त ते देशमुख म्हणायचे लिहून दे म्हणून लिहून दिलं होतं. पण तसं ते क्रिएटिव्ह लेवलवर आपण खरं बोलतो बा की ते असंच झालं की आता आपण ज्या स्टेजला आहोत कोसला लिहित त्याच्यावेळी बेकार होतो आणि शिक्षण सोडून गावी बसलो होतो. तर त्यावेळेची जी कायापालट झाली की कदाचित लिहिण्यामुळे सुद्धा झाली असेल पार्टली, पण पार्टली ती माझ्या ती असेल की आता आपल्याला हे काही जगणं खरं नाही, आता आपल्याला ते परीक्षा देऊन पास होऊन ते प्रोफेसर होणं वगैरे या बांधणीत करायला लागणार आहेत, त्याची तयारी आता त्या अनकॉन्शियसली त्याच्यात झाली.
1: 1962 अष्टपैलू खेळाडू रवी शास्त्री. 1975 ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मायकेल हसी. 1977 श्रीलंकेचा क्रिकेटपटू महेला जयवर्धने. आज स्मृतिदिन असणारी प्रसिद्ध व्यक्तिमत्व ही आहेत. 1910 साली या दिवशी नोबेल पारितोषिक मिळालेले जर्मन डॉक्टर रॉबर्ट कॉक यांचं निधन झालं. टीबी, कॉलरा यासारख्या रोगांच्या जंतूंविषयी केलेल्या मूलभूत संशोधनासाठी त्यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. 1935 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी रमाबाई भीमराव आंबेडकर यांचं निधन. 27 मे 1964 या दिवशी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचं निधन झालं.
3: आजाद हम हुए लेकिन आजादी के साथ मुसीबतें और बोझे आते, उनका सामना करना है, उनको ओढ़ना है और जो हमने स्वप्न देखा था उसको पूरी तौर से असल बनाना है. मुल्क को आजाद हमें करना था, मुल्क से गैर हुकूमत को अलग करना था, वो काम पूरा हुआ.
1: मृत्यूसमयी 74 वर्ष वय असलेल्या जवाहरलाल यांनी 17 वर्ष स्वतंत्र भारताचं पंतप्रधान पद भूषवलं.
4: India had lost her sheet anchor. That was how millions felt as Premier Nehru lay dead. Jawaharlal Nehru died at the age of 74. Neither on the political stage nor in moral stature was his leadership ever challenged. No one could accurately number the vast assemblage watching and walking in the procession to pay their last homage, but it was thought to be nearly 2 millions. India's premier had been in failing health for some time, yet now that he was dead, the nation was shocked as by an irreparable loss. They had built the funeral pyre close to the spot where 16 years ago the body of Mahatma Gandhi was given to the flames. Gandhi's greatest disciple was now to follow his master.
1: 27 मे 1994 या दिवशी विचारवंत लक्ष्मण बाळाजी

0: तथा तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचं निधन झालं.
1: वाईला नारायण शास्त्री मराठे नंतर केवलानंद सरस्वती यांच्या अध्यक्षतेखाली प्राज्ञपाठशाळा मंडळ काम करीत होतं आणि ती पाठशाळा म्हणून तिथे माझ्या वडिलांनी पाठवलं. माझ्या वडिलांची अपेक्षा होती की मी वेदशास्त्राध्ययन करावं, परंतु तिथे आल्यानंतर मला वेदशास्त्रांचं अध्ययन जसं दिसलं चाललेलं तसंच राष्ट्रीयतेचा विचारही तिथे मला दिसला.
0: 1998 अर्थतज्ञ मिनोचर रुस्तुम तथा मिनू मसानी यांचं निधन. एक संसदपटू म्हणून मसानी यांनी महत्वाची भूमिका बजावली.
2: दिनविशेष आत्ताच आपण ऐकले. सादरकर्ते होते मुजम्मिल पटेल. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. आता कृषीवाणी या कार्यक्रमात ऐकूया हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला.
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो जाणून घेऊयात सामान्य कृषी सल्ला याविषयी. अवेळी पावसाची शक्यता असल्यानं पक्व झालेल्या पिकांची फळांची आणि भाजीपाल्याची काढणी करून घ्यावी. काढणी झालेल्या पिकांची मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळणी करणं शक्य नसल्यास काढलेली पिकं पावसापासून संरक्षण होण्याच्या दृष्टीनं योग्यरित्या झाकून ठेवावीत. अवेळी पावसापासून बचावासाठी उघड्यावरील धान्य सुरक्षित स्थळी हलवावं. पावसाची शक्यता असल्यानं कीटकनाशकाची बुरशीनाशकाची फवारणी शक्यतो पावसाची उघडी पाहून करावी. शेतकरी बंधूंनो पुढील 5 दिवसात जिल्ह्यात कमाल तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता असल्यानं शेतकरी बांधवांनी स्वतःची पिकाची आणि पशुधनाची विशेष काळजी घ्यावी. सध्याच्या तापमानातील वाढीमुळे उभ्या पिकांना आणि फळबागांना हलकं आणि वारंवार आवश्यकतेनुसार आणि उपलब्धतेनुसार सकाळी किंवा संध्याकाळी पाणी पुरवठा करावा. उन्हाच्या तीव्रतेपासून संरक्षणासाठी शेतकऱ्यांनी शेतीची कामं शक्यतो पहाटे ते सकाळच्या सत्रात आणि संध्याकाळी करून घ्यावी. दुपारच्या कडक उन्हात शेतात काम करणं टाळावं. थेट सूर्यप्रकाशात सतत काम करू नये. अधूनमधून सावलीत विश्रांती घ्यावी. नवीन लागवड केलेल्या फळबागेमध्ये जमिनीत ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आच्छादनाचा वापर करावा. नवीन लागवड केलेल्या फळबागेतील रोपांचं उन्हापासून संरक्षण करावं. खरीप हंगामासाठी पूर्व मशागतीच्या कामाची तयारी करावी. जमिनीची खोली कमी अधिक असल्यामुळे जमिनीतील खोलीनुसार ओलावा साठवून ठेवण्याची क्षमता कमी जास्त असते. निरनिराळ्या पिकांना कमी जास्त प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. जमिनीची खोली लक्षात घेऊन त्याप्रमाणे पिकांचं नियोजन केल्यास अवर्षणवर्षी उत्पादनात स्थिरता आणण्यास मदत होईल. पिकांचं कीड आणि रोगासंदर्भात नियमित सर्वेक्षण करून जर प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर असल्यास विविध योग्य त्या उपाययोजना कराव्यात. कीटकनाशक आणि तणनाशकाची फवारणी करताना वेगवेगळी करावी. कोणत्याही पिकावर कोणतंही कीटकनाशक बुरशीनाशक किंवा तणनाशक फवारताना त्या पिकाकरिता त्या रासायनिक औषधाचा लेबल क्लेम असल्याची खात्री करूनच वापर करावा. भाजीपाला पिकं जसं की वांगी भेंडी गवार या पिकांच्या लागवडीनंतर रस शोषक किडीच्या जैविक नियंत्रणासाठी पिकांच्या अवस्थेनुसार पिवळे चिकट सापळे सापळा पिकं जैविक बुरशीनाशकं यांचा वापर करावा. आवश्यकता असल्यास रासायनिक कीड आणि बुरशीनाशकाचा वापर करावा. शेतकरी बांधवांनी खरीप हंगामासाठी पिकांची निवड पिकाच्या वाणाची निवड त्या पिकासाठी योग्य जमीन निवडणं आणि इतर सर्व नियोजन करण्यासाठी तयारी सुरू करावी. पूर्व मशागत करताना एक नांगरट 2 कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी आणि शेवटच्या कुळवणी अगोदर आवश्यकतेनुसार आणि उपलब्धतेनुसार कंपोस्ट खत शेतात मिसळून घ्यावं. शेतकरी बंधूंनो शेवटी जाणून घेऊयात जनावरांचं व्यवस्थापन याविषयी. कोंबड्यांचं उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी पोल्ट्री शेडच्या बाजूनं बारदाने लावावेत आणि ते पाण्यानं भिजवावेत. तसंच छतावर गवताचं किंवा बारदानाचं आच्छादन करावं. त्यामुळे पोल्ट्री शेडचं तापमान कमी होण्यास मदत होते. वाढत्या तापमानामुळे गाभण जनावरं बाहेर चरावयास नेऊ नये. विशेषतः उष्ण भागात गाई म्हशींच्या अंगावर गोंडपाट टाकून पाणी टाकावं. जनावरांचा गोठा थंड जागी किंवा झाडाखाली बांधावा. गोठ्याच्या छपरावर गवत पालापाचोळा नारळाच्या झावळ्या टाकून पाणी शिंपडावं. त्यामुळे गोठा थंड

0: राहतो. उन्हाळ्यामध्ये जनावरांना 3 ते 4 वेळा थंड आणि स्वच्छ पाणी पाजावं. गोठ्यात पाण्याची स्वतंत्र सुविधा केलेली असल्यास पाण्याचं भांडं थंड सावलीत ठेवावं. पाण्याचं भांडं हे माती किंवा सिमेंटपासून बनवलेलं असावं, जेणेकरून त्यात पाणी दिवसभर थंड राहील. तर शेतकरी बंधूंनो, हा होता या आठवड्यासाठीचा हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला.
1: कृषीवाणी या कार्यक्रमात आपण हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला ऐकला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. थोड्याच वेळात म्हणजे 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आता आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. मॅडम, या मासिक पाळी दरम्यान आहार कसा असावा याविषयी आज सांगा.
2: मासिक पाळीमध्ये जो विषय आहे तो आहे रक्तस्राव. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे मासिक पाळी दरम्यान तिला आहे खूप अशक्तपणा असतो, थकवा असतो, त्याच्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये पेय म्हणजे पातळ पदार्थ तिने घेण्याची गरज आहे. रक्त बाहेर पडतं त्यामुळे जास्त प्रमाणात तिला पुढे धोका आहे तो रक्तक्षय. हा, आणि हा रक्तक्षय होऊ नये म्हणून तिने प्रॉपरली जेवणामध्ये लोहयुक्त आहाराची गरज आहे. आता लोहयुक्त आहार म्हणजे आपण बघतो की आपल्याकडे जे स्थानिक स्तरावर मिळतं ते सहज आहे की ज्याच्यामध्ये शेवग्याचा पाला आहे, पालक भाजी आहे, बीट आहे, गूळ आहे. त्यानंतर आहे की महत्वाचं आहे ते म्हणजे प्रोटीन म्हणजे प्रथिनं, कारण रक्त तयार होण्यासाठी लोहही लागतं आणि प्रथिनंही लागतं. त्याच्यामुळे प्रथिनांचाही खूप जास्त प्रमाणात तिने आहारात समावेश करणं गरजेचं आहे. जसं मोड आलेली कडधान्य आहे, पनीर आहे, त्याच्यानंतर मासे आहेत, तर नंतर अंडा आहे. आणि ह्या दरम्यानी थोडंसं तिच्या पोटामध्ये दुखत असतं, त्याच्यामुळे हा जो आहार आहे हा हलका आहार असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर भरपूर पातळसर असणंही गरजेचं आहे, कारण शरीरातलं पाणी रक्ताद्वारेही भरपूर प्रमाणात बाहेर गेलेलं असतं. आणि त्यानंतर आहे तिला मॅग्नेशियम आणि कॅल्शियम ह्या घटकांची गरज असते. का? तर तिला बऱ्याच वेळा जे आपले गर्भाशयाचे स्नायू असतात तर त्याच्याही वेदना तिला होत असतात, ते आखुडलेले असतात. तर हे स्नायू रिलॅक्स होण्यासाठी तिला कॅल्शियम आणि मॅग्नेशियम, तर हे मिळण्यासाठी कोबी हा चांगला स्रोत आहे. नंतर मासे आहेत, खेकडे आहेत, त्याच्यानंतर नाचणीचे पदार्थ आहेत, ज्याच्यातून कॅल्शियम मॅग्नेशियम ती खूप प्रमाणात तिला मिळेल. आणि काय होणार आहे, तिचं रक्त भरून निघेल, नंतर पोटामधले जे स्नायू असतात ते सैल पडायला मदत होईल, अशक्तपणा थकवा आहे हेही कमी व्हायला मदत होऊ शकते. त्याच्यामुळे मेन्स्ट्रुअल हायजीन सोबत आपल्याला आहाराचीही तेवढीच खूप महत्वाची गरज आहे.
1: नक्कीच. मॅडम, या दरम्यान ज्या वेदना होतात त्यासाठी काय उपाययोजना कराव्यात?
2: हा, तर वेदना म्हणजे थोडक्यात काय आहे की तो स्त्राव बाहेर काढण्यासाठी गर्भाशयाला जोरदार आकुंचन येत असतात आणि त्याच आपल्याला वेदनाच्या स्वरूपात आपल्याला बाहेरून दिसतात. तर ह्यामध्ये वेदना कमी होण्यासाठी अतिशय नैसर्गिक घरगुती आहे ते म्हणजे आलं. तर आल्याचा चहा जर पिला तर खूप चांगला आहे. त्यानंतर आहे एक फोमेंटेशन, म्हणजे काय आहे की गरम पाण्याचा वापर करून, ज्याच्यामध्ये आपण हॉट वॉटर बॅग वापरतो बघा, तर ही हॉट वॉटर बॅग पण आपण गरम पाणी त्याच्यामध्ये घालून जर पोटाला शेक दिला तर त्याचाही उपयोग होईल. त्याच्यानंतर आहे सध्या हॉट पॅड्स पण अवेलेबल आहे, तर हे हॉट पॅड्स पण आपण त्या भागावरती यूज करू शकतो, ज्याच्यामुळे गरमपणामुळे काय होणार आहे, तिथले जे गर्भाशयाचे स्नायू आहे ते सैल पडणार आहेत आणि तिच्या पोटातल्या वेदना आहेत त्या कमी व्हायला मदत होणार आहे. पोटातल्या वेदना कमी होण्यासाठी एक आहे ते म्हणजे थोडं माइंड डायव्हर्शनल काही थेरपीज आहेत, हॉबीज असतील, काही चित्रकला आहे, संगीत असेल, तर ह्या तुम्ही जपू शकता. आणि अगदी जर खूपच दुखत असेल तर त्याला आम्ही मेडिकली डिसमेनोरिया म्हणतो, तर तुम्ही प्रॉपरली डॉक्टर कन्सल्ट करणं गरजेचं आहे. आणि ते मग तुम्हाला म्हणजे जे काही आहे पेनक्युलर्स वगैरे ते डॉक्टरांच्या ऍडवाइस ने तुम्ही घेऊ शकता.
1: तर श्रोते हो, मासिक पाळी दरम्यान जी स्वच्छता घ्यायची, जी काळजी घ्यायची याविषयी अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती आपण गेले तीन भाग

0: प्राचार्य श्रुती आंबेकर मॅडम यांच्याकडून घेतलीत. मॅडम तुम्ही इथे आलात आणि ही माहिती दिलीत त्याबद्दल मनपूर्वक आभार.
1: धन्यवाद.
2: मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित होईल 2:05. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. तुम्ही आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून देखील ऐकू शकता. सकाळचे 6:50 झाली आहेत. परिसर.
1: परिसर.

0: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आज आपण जागतिक तापमान वाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोते हो, ग्लोबल वॉर्मिंगमुळे आपल्यावर ह्याचा काय दुष्परिणाम होत आहे हे आज पाहूया. भारत हा कृषी प्रधान देश आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पावसाचे चक्र बदलत आहे, शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, उष्णतेच्या लाटा वाढत आहेत, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. कोकण, मुंबई, चेन्नई यासारख्या किनारी भागांना समुद्र पातळी वाढीचा धोका आहे. ह्यातच महाराष्ट्रावर अवकाळी पाऊस, दुष्काळ, उष्णतेच्या लाटा, शेतकऱ्यांचे नुकसान, पाण्याची कमतरता यात मोठी वाढ होत आहे. ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो? पहिला आणि सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे झाडे लावणे. झाडे कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. प्रत्येकाने आयुष्यात कमीत कमी एक झाड तरी लावलं पाहिजे. त्यानंतर सार्वजनिक वाहतुकीचा वापर केला पाहिजे. बस, रेल्वे, सायकल याचा वापर वाढवला पाहिजे. ऊर्जा बचत केली पाहिजे. अनावश्यक दिवे बंद ठेवणे, एलईडी बल्ब वापरणे, सौर ऊर्जेचा वापर करणे किंवा पवन ऊर्जेचा वापर करणे, नंतर प्लास्टिकचा वापर कमी करणे, कापडी पिशव्या वापरणे, प्लास्टिकचा पुनर्वापराला प्राधान्य देणे, पाण्याची बचत करणे, पावसाचे पाणी साठवणे आणि पाणी जपून वापरणे हे पण आवश्यक आहे. पुनर्वनीकरणाचा विचार करणे, कचरा वेगळा करणे, पुनर्वापर करणे अत्यंत महत्वाचे आहे. स्वच्छ ऊर्जा वापरणे, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यासारख्या पर्यावरणपूरक ऊर्जेकडे वळणे गरजेचे आहे. ह्यामध्ये समाजाची भूमिका काय असू शकते? वृक्ष लागवड मोहीम, प्रदूषण नियंत्रण, हरित ऊर्जा प्रकल्प, प्लास्टिक बंदी, पर्यावरण शिक्षण यावर भर दिला पाहिजे. विद्यार्थ्यांनी सुद्धा पर्यावरण क्लब उघडणे, वृक्ष लागवड मोहीम हाती घेणे, प्लास्टिक मुक्त मोहीम हाती घेणे, ऊर्जा बचतीचे अभियान करणे ह्या सर्व गोष्टी आपण करू शकतो. ग्लोबल वॉर्मिंग रोखणे ही फक्त सरकारची जबाबदारी नाही आहे, प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागले पाहिजे. जर आपण आज उपाययोजना केल्या नाहीत तर पाणी टंचाई वाढेल, अन्न टंचाई निर्माण होईल, रोग वाढतील, समुद्र किनारी शहरे धोक्यात येतील. वैज्ञानिकांच्या मते तापमान वाढ 1.5 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. पृथ्वी आपली गरज भागू शकते पण लोभ नाही. आपण जर निसर्गाचे रक्षण केले तर निसर्ग आपले रक्षण करेल. श्रोत्यांनो, ग्लोबल वॉर्मिंग ही केवळ पर्यावरणाची समस्या नाही तर मानव जातीच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आपण प्रत्येकाने छोटे छोटे बदल केले तर मोठा फरक पडू शकतो. एक झाड लावा, पाणी वाचवा, ऊर्जा बचत करा,

0: प्रदूषण कमी करा. आजची कृती उद्याचे भविष्य घडवते. धन्यवाद.
1: जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: स्रोत। श्री नबीन ब्राजील, जर्मनी, इंडोनेशिया, मलेशिया, मॉरिसस, न्यूजीलैंड, सेशेल्स, सिंगापुर, दक्षिण अफ्रीका, श्रीलंका, थाईलैंड, वियतनाम इत्यादीनां देशानां प्रतिनिधीनां स्वागतम अकरोत्। तथा च भाजपेति दलस्य यात्रायाः विचारधारायाः संघटनात्मक शक्तेः लोकसेवायाः प्रतिबद्धतायाः च विषये अवधानं प्रदत्तवान्। केन्द्रीय वाणिज्योद्योग मन्त्री पीयूष गोयलः दृढविश्वासं प्रकटितवान् यत् भारत कनाडा आर्थिक सहभागित्वस्य अग्रिमः अध्यायः विश्वासेन प्रेरितः भविष्यति, येन द्वयोः राष्ट्रयोः संयुक्त समृद्धिः भविष्यति। गतरात्रौ कनाडा देशस्य टोरेण्टो नगरे राजनैतिक पुनरुत्थापनात् वाणिज्यिक वितरण पर्यन्तम् इति मन्त्रिस्तरीय पूर्ण सम्मेलनस्य उद्घाटन सत्रं सम्बोधितवान्। इति वार्ताः।
1: मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्ज वर तसंच न्यूज ऑन EIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र। सकाळचे 7 वाजले आहेत, ऐकूया आजचा विचार। भूतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो, भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो, पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमान काळच देतो।
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
3: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय।
4: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
3: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅटरॅक सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय।
4: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
3: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण। मग अजून काय हवं?
4: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं।
3: विजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड, पिरंगुट आणि देहू। कॉल 8929304142।
5: अहो घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताट वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी।
6: अहो अशा प्रतवारीवरच चालतात संसार, मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
7: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं, पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या।
8: पुण्यातलं सर्वोत्तम आय हॉस्पिटल पाहताय?
9: हो अहो, आईला मोती बिंदू तर आहेच, शिवाय डायबिटीस सुद्धा आहे।
8: अहो मग त्यासाठीच तर आहे ना बेस्ट आय हॉस्पिटल इन महाराष्ट्र। हा पुरस्कार प्राप्त एशियन आय हॉस्पिटलचे स्पेशालिटी डायबिटिक कॅटरॅक्ट व डायबिटिक रेटिनोपॅथी सेंटर,
10: डॉक्टर कांकरे यांचे एशियन आय हॉस्पिटल, जहांगीर समोर, स्टेशन रोड, पुणे। फोन 88894922।
1: आजचा विचार पुन्हा एकदा। भूतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो, भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो, पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमान काळच देतो।

0: मैत्रिणींनो, 31 मे रविवार, काही लक्षात येतंय का? अहो, पाचवा रविवार म्हणजेच आपल्या गप्पा टप्पांचा वार, म्हणूनच तर आम्ही मैत्रिणी जमलो आहोत.
1: आपण लोकाला बदलायला जाणं म्हणजे मॅच्युरिटी नव्हे.
2: बरोबर,
1: आपण बदलणं म्हणजे मॅच्युरिटी, आणि ते सगळ्यात सोपं आहे,
2: कारण दुसऱ्याला बदलवणं आपल्या हातात नाहीये ना.
1: अजिबात नाही.
2: त्याच्यापेक्षा तो जसा आहे ते ऍक्सेप्ट करणं हे जास्त सोपं आहे.
0: गप्पांचा विषय काही येतंय का लक्षात? नाही ना. अहो, मग त्यासाठी 31 मेला दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि 1 जूनला आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून जरूर ऐका गप्पा टप्पा आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.

0: काय
1: दरवाजा उघडू नको, दरवाजा उघडू नको.
0: अगं
1: कोण?
0: अगं मी बघितलं मागे तर काहीच नाहीये तिथे.
2: अरे यार काय भूतभीत बघितलंस काय संज्ञा?
3: बाप रे कोणीतरी आहे तिथे, कोण आहे? त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमासदन गुरुवारी 28 मेला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर.
4: मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादर करत्या गौरी लागू.
5: 101 उमासदन.
6: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
7: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
8: अहो एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
6: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
7: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
8: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
6: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
7: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
9: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।

आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे, 7:07 झाली आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या.

0: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुंजलेले क्रांतिकारक। अबलान माझी ही माता रे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी। अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी।
1: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी, नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी।
0: थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर। त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर, बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात, तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून।

ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊन गेला, भोगण्या पुन्हा त्या.

0: मन आतुरते आहे. श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम
1: ऋतुगान
0: अवश्य ऐका. आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी.

0: आकाशवाणी पुणे, विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन. इंधनाची साठेबाजी रोखण्यासाठी नागरी पुरवठा आणि गृह विभाग करणार कारवाई. लोकसंख्याशास्त्रीय आव्हानाच्या निवारणासाठी केंद्राद्वारे उच्चस्तरीय समितीची स्थापना. आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांना प्रदान. आता सविस्तर बातम्या. कोकण रेल्वेचे शिल्पकार, माजी रेल्वेमंत्री आणि अर्थमंत्री, ज्येष्ठ नेते मधू दंडवते यांचं नाव सावंतवाडी रेल्वे स्थानकाला देण्याच्या प्रस्तावाला काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. आता हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येईल. केंद्राच्या मान्यतेनंतर सावंतवाडी रेल्वे स्थानकाचं नाव लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस असं होणार आहे. देशात सुरू असलेल्या जनगणनेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ देण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयानुसार आता शासनाला 30 जून 2026 पर्यंत बदली प्रक्रिया राबवता येणार आहे. राज्यात औद्योगिक गुंतवणूक, रोजगार निर्मिती आणि आधुनिक औद्योगिक परिसंस्था विकसित करण्याच्या दृष्टीनं जवळपास 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय काल राज्य सरकारनं घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पांमुळे राज्यात अंदाजे 20,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असून विदर्भ, मराठवाडा, नाशिकसह राज्यातील विविध भागांमध्ये औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यात पेट्रोल आणि डिझेलची मागणी लक्षणीयरित्या वाढली असून साठेबाजी थांबवण्यासाठी नागरी पुरवठा विभाग आणि गृह विभाग संयुक्त कारवाई करेल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले,
1: एकीकडे शेतकऱ्यांना डिझेल मिळालं पाहिजे याकरता आपण प्रयत्न करतो, पण निश्चितपणे त्याचा फायदा किंवा गैरफायदा हा काही लोक घेत आहेत. यात दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एकीकडे नॉर्मल पेट्रोल डिझेलची खपत वाढलेली आहे आणि त्याचवेळी कमर्शियल जे ऑइल आहे, पेट्रोल डिझेल आहे, याची खपत मात्र थोडी कमी होताना दिसते आहे. याचा अर्थ नॉर्मल ही जी वाढलेली त्या ठिकाणी खपत आहे ती कमर्शियल कडे वळवली जाते आहे का याची पडताळणी करणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं आज आम्ही आदेश दिलेले आहेत, कारण आपण समजू शकता 52% वाढ आणि त्याची आपूर्ती आपण करतो, याचा अर्थ कुठेतरी याच्यामध्ये कोणीतरी साठेबाजी करताय आणि म्हणून ती साठेबाजी थांबवण्याचा प्रयत्न आमचा चाललेला आहे.
0: कांदा उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचं नुकसान होऊ दिलं जाणार नाही अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी काल दिली. याबाबतीत दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा करणार आहे, यावर विरोधकांनी राजकारण करू नये असं ते म्हणाले. दरम्यान कांद्याला 24 रुपये प्रति किलो किमान भाव मिळावा यासाठी काल नाशिक जिल्ह्यातील चांदवड इथं महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांच्यासह अन्य नेते आणि शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला त्या घटनेला काल 12 वर्ष पूर्ण झाली. 26 मे 2014 रोजी मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या 12 वर्षात सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या तत्वांवर आधारित अनेक लोकाभिमुख उपक्रम राबवले आहेत. या काळात केंद्र सरकारनं परराष्ट्र धोरण, दहशतवाद विरोधी मोहिमा आणि डाव्या विसर्जनेच्या अतिरेकी चळवळींविरुद्धची कारवाई यांसह राष्ट्रीय सुरक्षेवरही विशेष भर दिला असून वारसा जतन, संस्कृती, पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण या क्षेत्रांवरही लक्ष केंद्रित केलं आहे. घुसखोरी आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या लोकसंख्याशास्त्रीय बदलांच्या आव्हानाचं निवारण करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशातून ही माहिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती प्रकाश नावलेकर या समितीचे अध्यक्ष आहेत. लोकसंख्या बदलामुळे कोणत्याही देशाच्या सार्वभौमत्व, सुरक्षा तसंच कायदा आणि सुव्यवस्थेपुढे गंभीर आव्हान उभं राहतं आणि ही समिती अशा बदलांचं समग्र मूल्यांकन करेल असं अमित शहा यांनी या संदेशात म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 121वा वर्धापन दिन आणि पुरस्कार प्रदान सोहळा काल पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर इथं अत्यंत दिमाखात साजरा झाला. यावेळी ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांना मसाप जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं, तर डॉ भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कारानं डॉ श्रीकृष्ण काकडे यांचा गौरव करण्यात आला. ज्येष्ठ संगीतकार गायक पंडित सत्यशील देशपांडे, लेखक दिग्दर्शक अभिनेते ऋषिकेश जोशी, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. चौकटीतल्या जीवनापलीकडचे कठोर वास्तव लेखनातून पाहायला शिकले अशा भावना प्रतिभा रानडे यांनी यावेळी व्यक्त केल्या. विशेष ग्रंथकार पुरस्कार आणि वार्षिक ग्रंथ पारितोषिकही मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत काल मुंबईत टीबी मुक्त भारत अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. बृहन्मुंबई आणि आसपासच्या परिसरातील दाट लोकवस्तीमुळे टीबीसारख्या संसर्गजन्य रोगांचा प्रसार होण्याचा धोका अधिक आहे, त्यामुळे या अभियानात लोकसहभाग आवश्यक असल्याचं राज्यपालांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या वाढत्या इंधन खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी इंधन बचत म्हणजेच इंधन निर्मिती ही व्यापक संकल्पना प्रभावीपणे राबवण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्रालयात काल झालेल्या महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. लहान बचतीतून मोठी आर्थिक शिस्त निर्माण होते आणि हीच बचत भविष्यात एसटीसाठी मोठी ताकद ठरू शकते असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. राज्यात मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपाययोजना करण्यात येत आहेत. या अनुषंगानं 260 कोटी रुपयांच्या कृती आराखड्याला काल मुंबईत वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. राज्यात पहिल्या टप्प्यात पोलीस नियंत्रण कक्षाच्या धर्तीवर 10 ठिकाणी नियंत्रण कक्ष उभारणं, 1000 गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सतर्कता सूचना यंत्रणा उभारणं तसंच 2 बचाव आणि 10 उपचार केंद्र उभारण्यास मान्यता देण्यात आली. या उपाययोजना तातडीनं राबवण्याचे निर्देश नाईक यांनी यावेळी दिले. वाशिम कणेरगाव रस्त्यावरील देवठाणाजवळ काल झालेल्या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला. पिकअप वाहनानं दुचाकीला मागच्या बाजूनं जोरदार धडक दिल्यानं दुचाकीवरील 3 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 2 लहान मुलींचा समावेश आहे. नाशिक शहरालगतच्या कश्यपी धरण परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या 4 जणांचा काल संध्याकाळी धरणात बुडून मृत्यू झाला, तर 1 बालकाला वाचवण्यात यश आलं. 2 वर्षांचं मूल धरणाजवळ वाहत असल्याचं पाहून 1 महिलेनं पाण्यात उडी घेऊन त्याला वाचवलं. ग्रामस्थांनी 4ही मृतदेह पाण्याबाहेर काढले. गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा इथं अनेक वर्षांपासून वस्ती करून असलेली जवळपास 500 वटवाघळं मृत्यूमुखी पडली आहेत. सिरोंचा इथं गेल्या काही दिवसात 45 अंशांच्या पुढे तापमान होतं, त्यामुळे उष्माघातामुळे या वटवाघळांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ चेतन पेदापल्ली यांनी व्यक्त केला आहे. विषाणूजन्य आजार पसरू नये म्हणून मृत वटवाघळांना तेथच खड्डा करून पुरण्यात आलं असं वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर सुरपाम यांनी सांगितलं. हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागात काल मुसळधार पाऊस झाला. कळमनुरी तालुक्यातील पिंपरी येगाव शिवारात शेळ्या राखत असलेल्या शाळकरी मुलावर वीज पडल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला, तर 1 महिला गंभीररित्या जखमी झाली. यवतमाळ जिल्ह्यातल्या महागाव तालुक्यात काल दुपारनंतर वादळ

वारा आणि गारपिटीसह पाऊस पडला, त्यामध्ये केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. अनेक घरांवरील आणि गोठ्यांवरील पत्रे उडाले, एक वासरू ठार झालं तर काही जनावरं जखमी झाली. अमरावती शहर आणि परिसरात काल काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची दाट शक्यता आहे. उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान, तर विदर्भात उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन.

हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची दाट शक्यता आहे. उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान, तर विदर्भात उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन. इंधनाची साठेबाजी रोखण्यासाठी नागरी पुरवठा आणि गृह विभाग करणार कारवाई. लोकसंख्याशास्त्रीय आव्हानांच्या निवारणासाठी केंद्राद्वारे उच्चस्तरीय समितीची स्थापना. आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांना प्रदान. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊ न गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम
1: ऋतुगान
0: अवश्य ऐका. आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
2: इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडस सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी.
3: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:22 झाली आहेत.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाश

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते, आता थोड्याच वेळात म्हणजे 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचलनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, आपत्ती ही सांगून येत नाही, पण ती आल्यावर आपण गोंधळून न जाता तिचा सामना कसा करायचा हे माहीत असणं गरजेचं आहे. शासन केवळ यंत्रणाच उभारत नाही, तर जनजागृतीवरही तितकाच भर देते. आणि या आपत्ती व्यवस्थापनाबद्दल आपण गेल्या भागात डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर यांच्यासोबत चर्चा केली. आपत्ती व्यवस्थापन या महत्वपूर्ण विषयावर दिलखुलास कार्यक्रमातनं आजही आपण माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. आपल्या सोबत आहेत भालचंद्र चव्हाण सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: अच्छा, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आता आपलं महाराष्ट्र राज्य आहे, यावर उष्णतेचा प्रभाव खूप जाणवतोय. देशातलं एक सर्वात उष्णता वाढणारं राज्य आहे असं म्हणायलाही हरकत नाही. अशा वेळेस उष्माघातासारखे प्रकार होत आहेत, तर मग राज्याची याबाबत काय व्यवस्था आहे?
1: आपण जर बघितलं तर महाराष्ट्र हे सर्वात जास्त उष्णतेने प्रभावित होणार राज्य आहे. कारण मागील वर्षाचा डाटा बघितला तर उष्णतेने प्रभावित होणाऱ्या शहरांची जी यादी आहे त्यात सर्वाधिक हे महाराष्ट्र राज्यातील आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने 2024 उष्माघात प्रतिबंध आराखडा निर्माण केला. आणि या आराखड्यामध्ये उष्माघात जर आला तर काय उपाययोजना कराव्यात या संबंधीचे शासनाचे जे वेगवेगळे विभाग 16 त्यांना सूचना केल्या आहेत की त्यांनी याबाबत काय काम करावं. यात मुख्यतः जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे जिल्हाधिकारी हे याचे प्रमुख आहेत. आणि यात नोडल ऑफिसर म्हणून आरोग्य विभागाची नेमणूक केली. तर या सर्व विभागांनी उष्माघाताच्या दरम्यान काय काम करावं, कोणती उपाययोजना करावी, काय करावं या संदर्भातच्या आपण मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. आणि त्या सूचनांची अंमलबजावणी होते की नाही याचं बघण्याचं कामही आपण करतोय. वी आर मॉनिटरिंग दॅट सिच्युएशन ऑल्सो.
0: कार्यान्वित व्यवस्थित झालेले आहे. जर काही तशी आपत्ती आली तर आपली यंत्रणा सज्ज आहे त्यासाठी असं म्हणायला हरकत नाही. आता जी बाहेर काम करणारी उन्हातान्हात फिरणारे डिलिव्हरी बॉय असतील, मजूर असतील, असंघटित कामगार असतील, तर यांचा विचार करणंही तितकंच गरजेचं आहे. तर त्यांच्यासाठी काही असे विशेष यंत्रणा आपण राबवत आहात का?
1: राज्यपातळीवर जशी राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था आहे तशी आपण स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट SIDM स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर हे आपण स्थापन करतोय. या संस्थेमध्ये वेगवेगळे 6 सेंटर ऑफ एक्सलन्स आहेत आणि त्यातील एक डेडिकेटेड सेंटर आहे सेंटर फॉर हीट वेव्ह मॅनेजमेंट अँड कुलिंग. तर हे सेंटर हे उष्माघाताचे होणारे परिणामांचा अभ्यास करणारे आणि त्यासंदर्भात संशोधन करणारे. याशिवाय राज्यातील वेगवेगळी यंत्रणा आहेत, शासकीय अधिकारी असतील, यांचं प्रशिक्षण मोठ्या प्रमाणात या संस्थेत केलं जाईल. अलीकडेच राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन साहेब यांच्या हस्ते आपण 3 ऍडवायझरीज इश्यू केलेल्या आहेत. त्या ऍडवायझरीमध्ये मुख्यतः उघड्यावर काम करणारे कामगार, शेतमजूर, कोल माइन्स, कोल फील्डमध्ये काम करणारे कोल माइन्स यांच्यासाठी आपण ऍडवायझरी इश्यू केलं. त्यामुळे या सर्व जे अधिक मोस्ट व्हल्नरेबल सेक्शन आहे जो उष्माघाताने प्रभावित होऊ शकतो त्यांच्यासाठी उपाययोजना आपण करत आहोत.
0: नक्कीच. आता मागच्या वर्षीचा जर पूर परिस्थिती आठवायची तर फार मोठा पूर मागच्या वर्षी येऊन गेला आणि त्यात राज्य शासनाचं काम

0: हे खूप कौतुकास्पद होतं, तर त्याची एकदा आठवण करूया की कशी ती पूरपरिस्थिती आपण हाताळली.
1: धन्यवाद. मागील वर्षी जो पूर आला तो खरं तर अभूतपूर्व होता.
0: हो ना,
1: कारण तसं पाहिलं तर अहिल्यानगर, सोलापूर, बीड हे अवर्षणप्रवण क्षेत्र आहेत, म्हणजे रेन शॅडो एरिया आहेत. यामध्ये एवढा पूर्वी पूर आपण अनुभवला नव्हता, परंतु प्रथमतःच आपण या भागात पूर अनुभवलं. याशिवाय जी सिना नदीकाठचा प्रदेश आहे आणि गोदावरी या नदीकाठचा प्रदेश मोठ्या प्रमाणात बाधित झाली. तर यासाठी आपण सर्वप्रथम याचा कुठल्याही प्रतिसाद यंत्रणा जी अलर्ट एजन्सीत आपण अलर्ट्स इश्यू केले वेगवेगळे. या दरम्यान मला 2025 आपण जवळपास 950 कोटींपेक्षा अधिक अलर्ट्स प्रसारित केलेत. त्यामुळे जनतेचं वेळोवेळी इव्हॅक्युएशन शक्य झालं आणि वेळीच त्यांना त्या बाधित क्षेत्रापासून काढल्यामुळे होणारं नुकसान टळलं. हा एक प्रकार झाला. याशिवाय प्रतिसाद देण्यासाठी, आपत्तीचा प्रतिकार करण्यासाठी आपण आपल्याकडे ज्या यंत्रणा आहेत अगोदर सांगितल्याप्रमाणे एनडीआरएफ यांचं प्री पोझिशनिंग केलं. याशिवाय सोलापूर, धाराशिव, बीड, परभणी इथे आपण आर्मी डिप्लॉय केली होती. याशिवाय आपण अगोदर सांगितल्याप्रमाणे एअरलिफ्ट केलं मोठ्या प्रमाणात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या सर्व यंत्रणेच्या सहभागाने आपण शून्य मृत्यू उद्दिष्ट आपण साध्य करू शकलो मागील वर्षीच्या पुरात. त्यामुळे मागील वर्षीच्या पुराच्या काळात खरोखरच चांगला अनुभव आला आणि चांगलं काम करू शकलो आपण.
0: नक्कीच खूप मोठी नैसर्गिक आपत्ती आली होती, तिला खूप ताकदीनं तोंड राज्य शासनानं दिलं आणि त्यामुळे शून्य मृत्यू त्या ठिकाणी घडले. आता ह्या गोष्टी बघत असताना आपण बघतो की अनेक ठिकाणी औद्योगिक अपघात हे होत असतात, मग या औद्योगिक अपघातांना आपलं राज्य शासन कशा प्रकारे हाताळलं गेलेलं आहे आणि ही यंत्रणा कशी कार्यान्वित आहे?
1: अपघातामुळे होणाऱ्या घटनांची वाढ झाली अलीकडील काही काळात. त्यामुळे अपघातांमुळे होणारं नुकसान कमी करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी शासनाचे वेगवेगळे विभाग आहेत, उदाहरणार्थ उद्योग विभाग, यात आपलं डिश म्हणून डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल सेफ्टी अँड हेल्थ, हे पूर्वी आपण याला उद्योग निरीक्षक म्हणतो, तर हे प्रथमतः यासाठी काम करतात. त्यांच्याकडे एक ब्ल्यू बुक असतं आणि ते एक मार्गदर्शक असतं. तर यात मुख्यतः आपत्तीच्या स्थळी ऍक्सिडेंट स्पॉट आणि आउट ऑफ स्पॉट, म्हणजे जिथं एखादी आपली कंपनी किंवा उद्योग आहे त्या उद्योगाच्या स्थळी आणि उद्योगाच्या बाहेर, म्हणजे एखाद्या उद्योगातून एखादा प्रॉडक्ट निर्माण होऊन त्याची उपाययोजना आणि तो प्रॉडक्ट बाहेर पडल्यानंतर जे एंड युजर आहे तिथपर्यंत नेण्याची व्यवस्था, या संदर्भातच्या ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्या वेळोवेळी आपण निर्गमित केल्या. याबाबत वेगळ्या विभागांशी आपण वेळोवेळी समन्वय साधतो आणि यावेळी होणाऱ्या नुकसानाची आपण तीव्रता कमी करतो. याने
0: नक्कीच म्हणजे औद्योगिक अपघात जे होतात त्यावरही राज्याचं पूर्ण लक्ष आहे शासनाचं. आता अलीकडच्या काळात जर आपण बघायला गेलो तर चक्रीवादळांचं प्रमाण खूप वाढलंय. वेळोवेळी सूचनाही आपण देत असतात की हे वादळ येणार, ते वादळ येणार, तर मग अशा या चक्रीवादळांना, त्या परिस्थितीला आपलं राज्य शासन कशा प्रकारे हाताळतं?
1: चक्रीवादळ जर बघितलं तर आपण दोन कालावधी, एक मान्सून पूर्व आणि मान्सून नंतर, साधारण मे ते सप्टेंबर पर्यंत येतात मान्सून. आणि या चक्रीवादळांचं यासाठी जी उपाययोजना करायची त्यासाठी पण आपण मार्गदर्शक सूचना निर्मित केल्या आहेत. विशेषतः चक्रीवादळ कसं निर्माण होतो, उदाहरणार्थ कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो, तर याची एक सिक्वेन्स आहे. प्रथमतः कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो, नंतर तो अति कमी दाबाचा डीप डिप्रेशन म्हणतो आणि त्यानंतर चक्रीवादळ निर्माण होतो. तर या प्रत्येक टप्प्यादरम्यान वेगवेगळ्या एजन्सी, समजा IMD आहे, भारतीय हवामान विभाग आहे, किंवा नॅशनल रिसोर्स NRSC यांच्याकडून आपल्याला माहिती मिळते की कुठल्या प्रकारचं आपलं चक्रीवादळ येणार आहे, कधी येणार आहे आणि त्याचं पहिलं लँडिंग कुठे होणार आहे आणि कधी होणार आहे. हे साधारण आपल्याला, हे अलर्ट्स आपल्याला 48 ते 72 तास अगोदर येतात. हे आपल्याकडे जेव्हा माहिती येते तेव्हा आपण जिल्ह्यांना अलर्ट करतो आणि त्या अनुषंगाने उपाययोजना अंमलात करतो. विशेषतः यात मुख्यतः कमी उंचीचे क्षेत्र असतील त्यावरून स्थलांतर करतो लोकांचं अधिक उंचीच्या स्थळांकडे. याशिवाय इतर जे योजना आहेत आपल्या वेगवेगळ्या एजन्सीज, NDRF, SDRF यांचं प्री पोझिशनिंग करतो. याशिवाय हे जे महत्वाचे तातडीचे उपाय ते तातडीचे उपाय करतो. याशिवाय संपर्क यंत्रणा व्यवस्थित राहतील यासाठीचं काम करतो. ह्या तात्पुरत्या उपाययोजना म्हणजे तातडीच्या उपाययोजना, याशिवाय मूलभूत उपाययोजना पण शासन करत आहे. यासाठी मला सांगायला आनंद वाटेल की आपण कोकणामध्ये, कोकण रिजनमध्ये आपण 184 मल्टीपर्पज सायक्लोन सेंटर उभारतोय आपण आणि त्याचं काम प्रगतीपथावर येईल. याशिवाय आपण मुख्यतः चक्रीवादळ येतात महत्वाची समस्या म्हणजे विजेची समस्या, वीज संपर्क बंद, त्यासाठी आपण अंडरग्राउंड केबलिंगची मोठ्या प्रमाणात काम हाती घेतलं या चक्रीवादळ प्रभावित क्षेत्रात. अशा प्रकारे वेगवेगळ्या विभागांशी समन्वय साधत तात्कालिक आणि दूरगामी अशा दोन्ही प्रकारचे काम करत आपण यात नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतोय.

0: तर चक्रीवादळानंतर आपण वळूया भूस्खलन या विभागाकडे. त्यासाठी नागरिकांचं आपण रक्षण कसं करतात, शासन काय करतं यासाठी?
1: यासाठी सर्वप्रथम आपण भूस्खलन आराखडे निर्माण केलेत, म्हणजे गाईडलाईन्स इश्यू केलेत 2024 मध्येच. यात आपण भूस्खलनाने प्रभावित होणारे किती क्षेत्र आहेत आपण ते आयडेंटिफाय केलेत आणि त्या अनुषंगाने तिथे उपाययोजना अंमलात आणतोय. तर यात मुख्यतः जे भूस्खलन प्रवण क्षेत्र आहेत तिथे आपण लँडस्लाईड मिटिगेशन प्रोजेक्ट्स घेतोय. मग ते आपल्या राज्यस्तरावर असतील किंवा लँडस्लाईड मिटिगेशन प्रोजेक्ट आहे त्यामध्ये पण आपण काही निवारा केंद्र उभारतोय. आपण लँडस्लाईड वेगळ्या ठिकाणी वॉल्स फिजिकल स्ट्रक्चर्स उभारतोय. तर यासाठी आपल्याला वेगळ्या ज्या संस्था आहेत, अग्रगण्य संस्था, जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आहे, नॅशनल रिसर्च सेंटर NRC आहे, IIT दिल्ली आहे, यासारख्या संस्थेकडून जी आपल्याला माहिती मिळाली त्यांचा उपयोग करून आपण ती प्रवण क्षेत्रात उपाययोजना अंमलात आणतोय. या अनुषंगाने आपण मला वाटतं की एक सर्वसमावेशक उपाययोजना लँडस्लाईड साठी पण आपण काम करतोय त्यावर.
0: नक्कीच, आता आपत्ती व्यवस्थापन करत असताना राज्य शासन तर कार्य करतच आहे, पण राज्य शासन कार्य करत असताना त्यामध्ये नागरिकांचा सहभाग असणं, सामाजिक संस्थांचा सहभाग असणं, तसंच सामाजिक संघटनांचा सहभाग असणं महत्वाचं आहे, तर तो वाढवण्यासाठी आपण काय करत आहात?
1: नक्कीच, कुठल्याही शासनाच्या कार्यक्रमात जर जनतेचा सहभाग नसला तर तो यशस्वी होत नाही. आणि विशेषतः आपत्तीमध्ये जे प्रथमता प्रभावित ही जनता असते आणि प्रथमता रिस्पॉन्डर्स ही जनता असते, त्यामुळे जनतेचा सहभाग असणं यात अत्यंत महत्वाचं आहे. त्याशिवाय ही शासनाचे कुठलेही प्रयत्न फलदायी ठरणार नाहीत. या अनुषंगाने मला सांगायला आवडेल की आपण शासन म्हणून जनतेला वेळोवेळी प्रबोधन करत आहोत, जनजागृती करत आहोत. या अनुषंगाने ज्या ज्या जनजागृतीच्या वेगळ्या स्कीम्स आहेत त्या आपण राबवतोय. याशिवाय वेळोवेळी आपण मॉकड्रिल्स घेतोय, म्हणजे फक्त जनजागृती करून होणार नाही पण एखादी आपत्ती आली तर त्यामध्ये कसा प्रतिसाद द्यावा याचा सराव पण आपण वेळोवेळी करून घेतोय. तर या प्रकारे आपण मीडिया प्लॅनद्वारे काम करतोय, मॉकड्रिल्स प्रमाणे काम करतोय. याशिवाय आपण मोठ्या प्रमाणात एक स्वयंसेवकांचं जाळ निर्माण करतोय, विशेषतः पदामित्र कार्यक्रम, पदामित्र व पदसखी यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण तरुणांना प्रशिक्षित करतोय आणि त्यांना आपदासखी आपदामित्र म्हणून प्रमाणित करतोय. याशिवाय त्यांना नुसतं प्रशिक्षित करत नाहीत तर आपण त्यांना एखादी आपत्ती आली तर त्या अनुषंगाने एक मिनिमम किट असते, छोटी किट, ती किट पण देतोय. याशिवाय आपण त्यांचा विमा पण उतरवतोय, त्यामुळे त्यांना या शासन प्रक्रियेत आपत्तीवर सहभागी करून घेतोय. याशिवाय आपण 18 ते 23 या वयोगटातील विशेषतः NCC, NSS, याशिवाय भारत स्काउट अँड गाईड व नेहरू युवा केंद्र या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून आपण त्यांना प्रशिक्षित करत होतो आणि यांनाही किट देतोय आपण. याशिवाय मला सांगणार होतं की मागे जे लँडस्लाईडची घटना झाली त्यावेळेस पण आपण वेगळ्या स्वयंसेवी संस्थांना अंतर्भूत करून घेतले, विशेषतः तळीमध्ये सह्याद्री ट्रेकर्स वगैरे यासारख्या संस्थांनी खूप चांगलं काम केलं. त्यामुळे जनता, स्वयंसेवी संस्था आणि NGOs यांचा आपण आपत्ती व्यवस्थापन सहभाग मोठ्या प्रमाणात करून घेतोय, जेणेकरून आपलं आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे काम करते.
0: तर मंडळी, सतर्कता आणि योग्य माहिती हीच कोणत्याही संकटावर मात करण्याची गुरुकिल्ली आहे. सरांनी आज दिलेली माहिती आपल्या सर्वांसाठी निश्चितच जीवनरक्षक ठरू शकते. डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर, आज आपण दिलेली माहिती ही नक्कीच सगळ्यांसाठी खूप उपयोगी आहे. डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर, आज आपण दिलखुलास कार्यक्रमात महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल मनपूर्वक आभार. श्रोतेहो, या विषयाची व्याप्ती पाहता हा महत्वपूर्ण विषय आपण दिलखुलास कार्यक्रमात पुढच्या भागातही घेणार आहोत. आजच्या कार्यक्रमातनं मी उन्नती जगदाळे आपला निरोप घेते. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7 वाजून 25 मिनिटांनी. नमस्कार.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. 7:40 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम भावधारा.

0: श्रोतेहो, भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलत पद्मजा फेणाणी यांच्या स्वरातलं गीत. गीतकार होते अच्युत पंडित आणि संगीतकार होते दत्ता दिघे.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या

0: विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
2: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
1: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅटरॅक्ट सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
2: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
1: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
2: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
1: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड पिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
3: आता ऐकूया बालकवी यांनी रचलेलं आणि हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं गीत. स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

ऐकलात, संगीतकार होते अशोक पत्की आणि गीतकार होते अशोक परांजपे. आता अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं आणि अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं गीत ऐकूया. गीतरचना आहे वंदना विटणकर यांची.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: पुण्यातलं सर्वोत्तम आय हॉस्पिटल पाहताय.
2: हो हो, आईला मोती बिंदू तर आहेच, शिवाय डायबिटीज सुद्धा आहे.
1: आहो, मग त्यासाठीच तर आहे ना बेस्ट आय हॉस्पिटल इन महाराष्ट्र. हा पुरस्कार प्राप्त एशियन आय हॉस्पिटल चे स्पेशालिटी डायबिटिक कॅटरॅक्ट व डायबिटिक रेटिनोपॅथी सेंटर.
3: डॉक्टर कांकरे यांचे एशियन आय हॉस्पिटल, जहांगीर समोर, स्टेशन रोड, पुणे. फोन 88 88 94 22 22.
4: श्रोते हो, आणि याबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. आता थोड्याच वेळात म्हणजे 8 वाजता समाचार प्रभात आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
5: दूर दूर

0: सर्वदूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।

0: सकाळचे 8:30 वाजले आहेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची सर्वसमावेशक सामरिक भागीदारी संदर्भात चर्चा. अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी 6 महिन्यात अँटी ड्रोन यंत्रणा कार्यान्वित करण्याचा प्रयत्न. गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही. अमेरिका आणि इराण यांच्यातील मध्यस्थ म्हणून पाकिस्तानच्या भूमिकेवर अमेरिकेचं प्रश्नचिन्ह. आणि व्हिएतनाममधील कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंना सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सर्वसमावेशक सामरिक भागीदारीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल नवी दिल्लीत ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री पेनी वोंग यांच्यासोबत 17व्या बैठकीत चर्चा केली. अणुऊर्जा निर्मितीसाठी लागणाऱ्या युरेनियम पुरवठ्यासह ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं तसंच दुर्मिळ खनिजांच्या क्षेत्रातील व्यापार वृद्धीसंदर्भात झालेली चर्चा ही मैलाचा दगड असल्याचं जयशंकर यांनी म्हटलं आहे. हिंद प्रशांत क्षेत्राशी संबंधित प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर चर्चा करण्यासाठी नवी दिल्ली इथं झालेल्या क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान विविध मुद्द्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. सागरी आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक समृद्धी, उदयोन्मुख तंत्रज्ञान तसंच मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण या क्वाड सहकार्याच्या स्तंभांवर चर्चा करण्यात आली असं परराष्ट्र मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव के नागराज नायडू यांनी पत्रकार परिषदेत काल सांगितलं. दहशतवाद विरोधी कारवाई हा क्वाड सहकार्याचा एक महत्वपूर्ण स्तंभ आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत असल्याचं या बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. केंद्र सरकार ड्रोनद्वारे होणारी अंमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रांची तस्करी रोखण्यासाठी पुढील 6 महिन्यात अँटी ड्रोन अर्थात ड्रोन विरोधी यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करत आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल सांगितलं. राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यातील सांचू सीमा चौकीवर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना संबोधित करताना ते बोलत होते. सीमेपलीकडून निर्माण होणारे धोके जरी अत्यंत महत्वाचे असले तरी देशात राहून अशा धोक्यांना मदत करणाऱ्या घटकांकडेही तितकंच गांभीर्यानं लक्ष दिलं जाणं आवश्यक आहे. अशा कृत्यांमध्ये सहभागी असलेल्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जावी असंही त्यांनी नमूद केलं. सीमेची सर्वसमावेशक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सीमा सुरक्षा दल, सशस्त्र दलं, स्थानिक प्रशासन आणि नागरिक यांचा समावेश असलेली 4-सूत्रीय बहुस्तरीय यंत्रणा असणं अनिवार्य आहे असंही त्यांनी नमूद केलं. घुसखोरी आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या लोकसंख्याशास्त्रीय बदलाच्या आव्हानांचं निवारण करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमावरील संदेशात ही माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती प्रकाश नावलेकर या समितीचे अध्यक्ष आहेत. लोकसंख्या बदलामुळे कोणत्याही देशाच्या सार्वभौमत्व, सुरक्षा तसंच कायदा सुव्यवस्थेपुढे गंभीर आव्हान उभं राहतं आणि ही समिती या बदलांचं समग्र मूल्यांकन करेल असं अमित शहा यांनी या संदेशात म्हटलं आहे. भारत कॅनडा आर्थिक भागीदारीचा पुढील अध्याय हा विश्वासावर आधारित असेल ज्यामुळे दोनही राष्ट्रांची सामूहिक समृद्धी साधली जाईल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल व्यक्त केला. कॅनडातील टोरंटो इथं आयोजित राजकीय पुनर्रचनेपासून ते व्यावसायिक अंमलबजावणीपर्यंत या उद्घाटनपर मंत्रीस्तरीय सत्राला संबोधित करताना ते बोलत होते. महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणूक, रोजगार निर्मिती आणि आधुनिक औद्योगिक परिसंस्था विकसित करण्याच्या दृष्टीने एकंदर 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय काल राज्य सरकारनं घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पांमुळे राज्यात एकंदर 20,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असून विदर्भ, मराठवाडा, नाशिकसह राज्यातील विविध भागांमध्ये औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला त्या घटनेला काल 12 वर्ष पूर्ण झाली. 26 मे 2014 रोजी मोदी

0: यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या 12 वर्षात सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या तत्वावर आधारित अनेक लोकाभिमुख उपक्रम राबवले आहेत. या काळात केंद्र सरकारने परराष्ट्र धोरण, दहशतवाद विरोधी मोहिमा आणि डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी चळवळीविरुद्धची कारवाई यासह राष्ट्रीय सुरक्षेवरही विशेष भर दिला असून वारसा जतन, संस्कृती, पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण या क्षेत्रावरही लक्ष केंद्रित केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिका आणि इराण यांच्यातील मध्यस्थ म्हणून पाकिस्तानच्या भूमिकेवर अमेरिकेचे सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. इस्रायलला असलेल्या पाकिस्तानच्या दीर्घकालीन विरोधामुळे त्याला तटस्थ मानलं जाऊ शकत नाही असं त्यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. ग्रॅहम यांनी पाकिस्तानला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अब्राहम करारात सामील होण्याच्या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा असा आग्रह केला आहे. दरम्यान देशाच्या मूलभूत विचारधारेच्या विरोधात जाणाऱ्या कोणत्याही कराराला पाकिस्तान पाठिंबा देणार नाही. पाकिस्तान अब्राहम करारात सामील होण्याची शक्यता नसल्याचं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर ग्रॅहम यांनी हे आवाहन केलं आहे. अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था नासाने चंद्रावर तळ उभारण्याच्या योजनेचा भाग म्हणून चंद्रावर पाठवल्या जाणाऱ्या रोबोटिक लँडर्स, हॉपिंग ड्रोन्स आणि वाहनांचा तपशील प्रकाशित केला आहे. अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांची अवकाश कंपनी ब्ल्यू ओरिजिन ही यंत्र तयार करण्यासाठी निवडलेल्या अनेक कंपन्यांपैकी एक आहे. 2028 राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी अमेरिकेला आपल्या नागरिकांना पुन्हा चंद्रावर उतरवायचे आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर मानवांना परत पाठवण्यासाठी नासाबरोबर चीन या स्पर्धेत आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रत्यक्ष ऑन स्क्रीन मार्किंग प्रणालीमध्ये कोणताही सुरक्षा भंग झालेला नाही असं मंडळानं स्पष्ट केलं आहे. cbse.onmarks.co.in ही URL केवळ अंतर्गत चाचणी आणि पुनरावलोकनाच्या उद्देशाने नमुना माहिती असलेली चाचणी साईट आहे असंही मंडळानं सांगितलं आहे. केंद्र सरकारनं साठवणूक केलेला कांद्याच्या किमान हमी खरेदी दर 1270 रुपये प्रति क्विंटलवरून वाढवून तो 1580 रुपये प्रति क्विंटल असा केला आहे. कांदा खरेदीबाबत विविध राज्य सरकारांच्या आलेल्या विनंतीवरून हा निर्णय काल घेण्यात आला. या दरांची तात्काळ अंमलबजावणी होणार असून यासंदर्भात ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिल्लीत ग्राहक व्यवहार विभाग, नाफेड आणि NCCFच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. त्यानंतर समाज माध्यमावरील संदेशात ही माहिती दिली आहे. व्हिएतनाममधील दा नांग इथं सुरू असलेल्या 23 वर्षांखालील आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी काल पुरुषांच्या फ्री स्टाईल गटात 2 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्यपदक पटकावलं. 65 किलो वजनी गटात मोहित कुमार तर 79 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत चंदर मोहननेही सुवर्णपदक जिंकलं. हवामान. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश तसंच ईशान्येकडील काही भागात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात विदर्भातील अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ब्रह्मपुरी, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये काल 46 अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद झाली. हवामान विभागाने रविवारपर्यंत बिहार, कर्नाटक आणि ईशान्य भारताच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाजही वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची सर्वसमावेशक सामरिक भागीदारी संदर्भात चर्चा. अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी 6 महिन्यात अँटी ड्रोन यंत्रणा कार्यान्वित करण्याचा प्रयत्न. गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही. अमेरिका आणि इराण यांच्यातील मध्यस्थ म्हणून पाकिस्तानच्या भूमिकेवर अमेरिकेचं प्रश्नचिन्ह. आणि व्हिएतनाममधील कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंना सुवर्णपदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:40 आणि 10 सेकंद झाले आहेत.

0: मधुकर जोशी यांनी रचलेलं गीत आत्ताच आपण ऐकलत. संगीतरचना होती वसंत आसगावकर यांची आणि स्वर होता माणिक वर्मा यांचा.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: सचिन
3: मम्मी
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
4: दहा लाखांची लॉटरी मला. वाव
5: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
6: आरबीआय सांगते
7: जाणकार बना सतर्क रहा.
0: जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरात लगीत आता ऐकूया. संगीतरचना आहे डी एस रुबेन यांची आणि गीतरचना आहे वंदना विटणकर यांची.

मधुकर जोशी यांची गीतरचना आणि दशरथ पुजारी यांची संगीतरचना असलेलं गीत आता ऐकूया. स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात कार्यक्रम भावधारा आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: 20 दिवसात सेंद्रिय भाजी स्वतः कुंडीत पिकवा. निवासी प्रशिक्षण 30 वा 31 मे रोजी. प्रशिक्षणासाठी NIPHT.org वेबसाईट पहा. लक्षात ठेवा, NIPHT.
0: रमेश अणावकर यांनी रचलेलं गीत आता ऐकूया. युगल स्वर आहेत दशरथ पुजारी आणि सुमन कल्याणपूर यांचे, आणि संगीत आहे दशरथ पुजारी यांचं.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. सकाळचे 9 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरातलं गीत आता ऐकूया. गीतकार आहेत पी सावळाराम आणि संगीतकार आहेत वसंत प्रभू. हे गीत आहे कन्यादान चित्रपटातलं.

0: हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. गीतकार होते पी सावळाराम आणि संगीतकार होते वसंत प्रभू. हे गीत होतं कन्यादान चित्रपटातलं. श्रोते हो, आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: सचिन
3: मम्मी
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
4: दहा लाखांची लॉटरी मला. वाव,
5: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
6: आरबीआय सांगते
7: जाणकार बना, सतर्क रहा.
0: पंडित भीमसेन जोशी आणि आशा भोसले यांच्या युगल स्वरातलं गीत आता ऐकूया. पतिव्रता या चित्रपटातलं हे गीत रचलंय मधुसूदन कालेलकर यांनी आणि संगीतबद्ध केलंय राम कदम यांनी.

0: आता ऐकूया आमच्या कार्यक्रमाविषयीचं एक निवेदन.
1: काय काय अगं, ए काय एवढं काय झालं किंचाळायला? कोण काय?
2: दरवाजा उघडू नको, दरवाजा उघडू नको. कोण?
1: अगं मी बघितलं मागे तर काहीच नाहीये तिथे.
3: अरे यार काय भूतभीत बघितलंस का काय संज्ञा?
4: बाप रे, कोणीतरी आहे तिथे, कोण आहे? त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमासदन गुरुवारी 28 मे ला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन ऋचा नामजोशी, सादर करत्या गौरी लागू.

0: मैत्रिणींनो, 31 मे रविवार, काही लक्षात येतंय का? अहो, 5वा रविवार म्हणजेच आपल्या गप्पा टप्पांचा वार, म्हणूनच तर आम्ही मैत्रिणी जमलो आहोत.
1: आपण लोकाला बदलायला जाणं म्हणजे मॅच्युरिटी नव्हे.
2: बरोबर,
1: आपण बदलणं म्हणजे मॅच्युरिटी. आणि ते सगळ्यात सोपं आहे,
2: कारण दुसऱ्याला बदलवणं आपल्या हातात नाहीये ना.
1: अजिबात नाही.
2: त्याच्यापेक्षा तो जसा आहे ते ऍक्सेप्ट करणं हे जास्त सोपं आहे.
0: गप्पांचा विषय काही येतंय का लक्षात? नाही ना? अहो, मग त्यासाठी 31 मे ला दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि 1 जूनला आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून जरूर ऐका गप्पा टप्पा आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
3: पी सावळाराम यांनी रचलेलं आणि वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आता ऐकूया. पुत्र व्हावा ऐसा या चित्रपटासाठी हे गीत गायलंय सुमन कल्याणपूर यांनी.

पी साळाराम यांनी रचलेलं आणि वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. पुत्रभावा ऐसा या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं सुमन कल्याणपूर यांनी. आता मुंबईचा जावई या चित्रपटातलं गीत ऐकूया. हे गायलंय रामदास कामत यांनी. गीतकार आहेत ग. दि. माडगुळकर आणि संगीतकार आहेत सुधीर फडके.

0: आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
1: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या असतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
0: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
1: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
2: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
0: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
1: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
3: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
4: श्रोते हो, आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आता सुभद्रा हरण या चित्रपटातलं गीत ऐकूया. स्वर आहेत सुधीर फडके आणि सुमन कल्याणपूर यांचे आणि शांताराम आठवले यांचं गीत संगीतबद्ध केलं आहे प्रभाकर जोग यांनी.

0: सुभद्रा हरण या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलत. स्वर होते सुधीर फडके आणि सुमन कल्याणपूर यांचे. गीत होतं शांताराम आठवले यांचं आणि हे संगीतबद्ध केलं होतं प्रभाकर जोग यांनी.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: 20 दिवसात सेंद्रिय भाजी स्वतः कुंडीत पिकवा. निवासी प्रशिक्षण 30 व 31 मे रोजी. प्रशिक्षणासाठी NIPHT.org वेबसाईट पहा. लक्षात ठेवा NIPHT.
0: धाकटी बहीण या चित्रपटातलं गीत आता ऐकूया. हे गायलंय सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी. गीतकार आहेत जगदीश खेबुडकर आणि संगीतकार आहेत सुधीर फडके.

0: सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या युगलस्वरातलं गीत आत्ताच आपण ऐकलत. चित्रपट होता धाकटी बहीण, गीतकार होते जगदीश खेबुडकर आणि संगीतकार होते सुधीर फडके. श्रोते हो आणि या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: शास्त्रीय संगीताचा अस्सल देशी गुलाब. सुमधुर संगीताचा सुरेल केवडा.
2: केतकी गुलाब जुई चंपक बन फुले.
1: सकारात्मक विचारांची जाई जुई आणि नितांत सुंदर कार्यक्रमांचा सोन चाफा.
2: केतकी गुलाब जुई
1: अशी ही सदा फुली आकाशवाणी.
2: केतकी केतकी.
0: श्रोतेहो आता थोड्याच वेळात म्हणजे 9:30 वाजता प्रसारित करत आहोत कार्यक्रम रुपेरी मुकुटाचे मानकरी याचा भाग 44.
3: श्रोतेहो रुपेरी मुकुटाचे मानकरी या कार्यक्रम मालिकेच्या 44 भागात बंगाली रंगभूमीवरील आणि भारतीय चित्रपट सृष्टीतले महान अभिनेते, दिग्दर्शक, कवी आणि 2011 सालच्या दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित सौमित्र चटर्जी यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा कार्यक्रम. लेखिका यशोधरा काटकर, निवेदन आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. ऐकूया.

0: रुपेरी मुकुटाचे मानकरी या कार्यक्रम मालिकेचा 46वा भाग।
1: भारतीय चित्रपट सृष्टीसाठी अतुलनीय योगदान देणाऱ्या आणि सर्वोच्च अशा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित महान कलाकारांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारी मालिका। रुपेरी मुकुटाचे मानकरी रुपेरी मुकुटाचे मानकरी भारतीय चित्रपट सृष्टीत काही व्यक्तिमत्व इतकी अलौकिक आणि एकमेव आहे की त्यांनी आपल्या पडद्यावरच्या भूमिकांमधून सिनेरसिकांच्या मनावर कायमचा ठसा सोडलाय आणि इतर कलाक्षेत्रातही दैदिप्यमान कामगिरी करून तिथेही अढळपण मिळवलेलं आहे। सौमित्र चटर्जी यांना मराठी सिनेरसिक ओळखतो तो बंगाली चित्रपटांचे आधारस्तंभ असलेले दिग्गज अभिनेते म्हणून, पण सौमित्रदा बंगाली रंगभूमीवरचेही महत्वाचे लेखक अनुवादक दिग्दर्शक आणि अभिनेते होते आणि तिथे कारकिर्द गाजवत असतानाच ते लेखक कवी संपादक म्हणून बंगालच्या साहित्य क्षेत्रातही आयुष्यभर कार्यरत राहिले। 20व्या शतकात ज्या दोन भारतीयांना कलाक्षेत्रात जागतिक स्तरावर सर्वाधिक ओळख मिळाली ते रवींद्रनाथ टागोर आणि सत्यजित रे यांच्या जीवन कार्याशी सौमित्र चटर्जी यांचे जवळचे अनुबंध होते। या तिघांनी अशा संस्कृतीच्या विकासात महत्वाची भूमिका बजावली जी एकीकडे अत्यंत बंगाली तर दुसरीकडे वैश्विक होती। नवोदित सौमित्र यांनी सत्यजित रे यांच्या अपूर संसार यापासून सुरुवात करत तब्बल 14 म्हणजे सत्यजित रे यांच्या निम्म्या चित्रपटात विविध भूमिका रंगवल्या। पुढे त्यांनी तपन सिन्हा, मृणाल सेन, आसित सेन आणि अजय कार यांच्यासारख्या चित्रकर्मींबरोबर अनेकविध शैलींच्या भूमिका केल्या, परंतु सत्यजित रे यांच्या चित्रपटांमधील त्यांचं केंद्रस्थान अद्वितीय आहे हे मान्यच करावं लागेल। सौमित्रदांचा जन्म 1935 साली कोलकात्यातल्या सियालदा रेल्वे स्टेशन जवळच्या मिर्झापूर स्ट्रीट इथे झाला। बंगालच्या लहान मोठ्या शहरांमध्ये तेव्हा एक समृद्ध नाट्य संस्कृती नांदत होती। त्यांचे आजोबा एका नाट्य संस्थेचे अध्यक्ष होते तर वडील हौशी अभिनेते म्हणून काम करत असत। साहजिकच लहानग्या सौमित्रला ते बाळकडून मिळत गेलं। शाळेतल्या नाटकांमध्ये अभिनयासाठी मिळालेल्या प्रशंसेनी प्रोत्साहित होत त्यांची रंगभूमीची आवड वाढत गेली। पुढे त्यांनी कलकत्ता विद्यापीठातून बंगालीमध्ये एम ए केलं। विद्यार्थी असतानाच त्यांनी रंगभूमी अभिनेते दिग्दर्शक अहिंद्र चौधरी यांच्याकडून अभिनयाचे धडे घेतले, पण जेव्हा त्यांनी बंगाली रंगभूमीचे भीष्माचार्य दिग्दर्शक शिशिर भादुरी यांचं एक नाटक पाहिलं तेव्हा त्या नाटकांनी त्यांच्यासमोर अभिनयाचा एक आदर्श उभा केला आणि त्यांनी अभिनेते बनण्याचा निर्णय घेतला। पुढची 3 वर्ष म्हणजे भादुरी यांच्या मृत्यूपर्यंत सौमित्रदांनी त्यांना आपलं गुरु मानून त्यांच्याशी होणाऱ्या नियमित संवादातून अभिनय कलेची मुळाक्षर आत्मसात केली। पुढे ऑल इंडिया रेडिओमध्ये उद्घोषक म्हणून काम करत असतानाच त्यांनी चित्रपटसृष्टीत करिअर करण्याचा प्रयत्न सुरू केला। 1956 सालच्या अपराजितो या चित्रपटाच्या कास्टिंग दरम्यान ते सत्यजित रे यांच्या संपर्कात आले। ती भूमिका त्यांना मिळाली नाही, पण त्या दरम्यान या तरुण अभिनेत्यांनी आपला प्रभाव पाडला असावा। मध्ये 2 वर्ष गेली आणि सत्यजित रे यांनी त्यांना अपूर संसार मधली प्रौढ अपूची भूमिका देऊ केली। साली सौमित्रदांचं सत्यजित रे यांच्या अपूर संसार यामधून चित्रपटसृष्टीत पदार्पण झालं आणि या दोघांच्या एका विलक्षण कलात्मक सहप्रवासाची सुरुवात झाली। या जोडीने अपूर संसार ते शाखा प्रोशाखा यापर्यंत 14 चित्रपट देऊन एक नवीन जग निर्माण केलं। सौमित्रदांच्या सत्यजित रे यांच्या सोबतच्या चित्रपटांमध्ये अपूर संसार, देवी, 3 कन्या, अभिजन, चारुलता, कापुरुष, अरण्येर दिन रात्री, अश्नी संकेत, हिरक राजेर देशे, सोनार किल्ला, जोय बाबा फेलुनाथ, घरे बैरे, गणशत्रू, शाखा प्रोशाखा यांचा समावेश आहे। हे सगळे चित्रपट रसिकांनी

डोक्यावर घेतले आणि सौमित्र दादांना बंगाली चित्रपट सृष्टीचा सुपरस्टार बनवलं ते कायमचं. सौमित्र दादांच्या रूपाने बंगाली चित्रपट सृष्टीला अभिजात देखणेपण, सुसंस्कृत व्यक्तिमत्व आणि बहुआयामी प्रतिभेचा संगम असणारा अभिनेता लाभला. त्यांचं व्यक्तिमत्व तत्कालीन चित्रपटांमधल्या प्रतिष्ठित तरुणांच्या भूमिकांना साजेसं होतं. विशेषतः कृष्णधवल चित्रपटांमध्ये त्यांची उपस्थिती अधिक प्रभावी वाटत असे. त्यांच्या देखणेपणाचं आकर्षण केवळ शारीरिक नव्हतं, अनेकदा ते कुडत्या पायजमासारख्या साध्या पोशाखात भूमिकेत अवतरलेले दिसतात, पण बुद्धिमत्ता आणि कलात्मक खोलीमुळे त्यांच्या देखण्या बुद्धिशाली प्रतिमेत आणखीनच भर पडत असे. साहजिकच ते बंगाली चित्रपट रसिकांचे आयकॉन बनले. सत्यजित रे यांच्या सिनेमातली बुद्धिवादी आणि संवेदनशील नायकाची भूमिका सौमित्र दादांनी लीलया पेलली आणि रे यांनी त्यांच्या अभिनय प्रतिभेला योग्य आकार दिला. या दोघांचं नातं दिग्दर्शक अभिनेत्यापेक्षा गुरु शिष्याचं होतं आणि उत्तरोत्तर ते अधिक परिपक्व होत गेलं. या दोघांच्या आयुष्यातला सर्वात रसरशीत सर्जनशील कालखंड होता. इथून बंगाली चित्रपट सृष्टीत वास्तववादी चित्रपटांचा समांतर प्रवाह जोमाने सुरू झाला. नववळण, नवे प्रवाह निर्माण होत गेले. आत्मिक आणि आर्थिक मरगळींनी ग्रासलेल्या बंगाली चित्रपट सृष्टीला नवसंजीवनी मिळाली आणि तिने देशी परदेशी स्तरावर सर्वांना आपली दखल घेणं भाग पाडलं. पुढे सत्यजित रे यांचं एक आगळं वेगळं आणि बंगाली वाचकांचं अतिशय लाडकं व्यक्तिमत्व गुप्तहेर प्रदोष चंद्र मित्तर उर्फ फेलुदा याची सोनार किल्ला आणि जय बाबा फेलुनाथ या दोन चित्रपटांमधली भूमिकाही त्यांनी सौमित्र दादांनाच दिली.

0: আসুন মিস্টার তিওয়ারি।
1: আসুন মিস্টার মেঘরাজ।
2: या भूमिकेचा मोह पुढे इतर अभिनेत्यांना पडला, पण सौमित्रदांच्या भूमिकेचा ठसा कायम राहिला, त्यामुळे त्यांची मालिका आता फेलुदाची मूळ चित्रपट मालिका मानली जाते। पुढे फेलुदा कथांचे बंगाली आणि इतर भाषांमधले कॉमिक्स अतिशय गाजले आणि सौमित्रदा फेलुदाचा चेहरा बनून कायम झळकत राहिले। पण हे अर्थातच थोडं पुढचं। सौमित्रदांनी मृणाल सेन आणि तपन सिन्हांसारख्या इतर सुप्रसिद्ध बंगाली दिग्दर्शकांसोबतही उत्कृष्ट कामगिरी केली। मृणाल सेन यांच्या आकाश कुसुम या चित्रपटातल्या ढोंगी तरुणाच्या भूमिकेसाठी त्यांना समीक्षकांची प्रशंसा मिळाली।
3: अमर मन बोले चाई चाई चाई गो

0: आणि झिंदेर बंदी या चित्रपटात त्यांनी घोडेस्वारी करणाऱ्या धाडसी खलनायकाची भूमिका आत्मविश्वासाने साकारली.
1: बुढो बाशी तुम्ही आता छोकरीके निये चले जाबे आर आम्ही जवान मद्य होय ताई दाणी दाणी देखबो
2: अत छाड दे की ना
1: निश्चय छाडबो.
0: आणि उत्तम कुमार यांना कडवं आव्हान दिलं.
1: तर आगे एकदा तुम्हाला तयारी के
3: आलो काका तुम्हाला शंकर सिंह खबर की अभिषेक ठीक समय होच्छे तो देखो आवाज जान ना पालाय दमदार बच्चा.
0: तीन भुवनेर परे या प्रणयपटातल्या अभिनेत्री तनुजा सोबतच्या अभिनय शैलीला ही रसिकांनी डोक्यावर घेतलं.
4: किछु बोलछेन ना जी?
5: की बोलबो भेवे पाछे ना किछु
4: किछुई बोलार नी
5: भय करे कथागुलो जदि मूर्ख असभ्य छोट लोकेर मतो शोनाय
4: कथागुलो भुलिन नी.
5: জানেন লেখাপড়া শেখার খুব ইচ্ছে ছিল কিন্তু সুযোগ হয়নি. মাঝে মাঝে তাই অসম্ভব রাগ হয় বিশেষ করে নিজের উপর. আমি আমি বুঝি যে একটা কিছু করা দরকার কিন্তু রাস্তা
4: কোথায়?
0: অজয় কার यांचा सात पाके बंध आणि परिणीता, तरुण मुजुमदार यांचे संसार सिमंते, गणदेवता आणि भालो बासर अनेक नाम हे चित्रपटही गाजलेत.

इथे हे लक्षात घेतलं पाहिजे की 1960 ते 1970 दशकात रवी घोष, शुभेंदू चटर्जी, उत्पल दत्त हे अभिनेते चित्रपट सृष्टी गाजवत होतेच. तसंच उत्तम कुमार आणि सुचित्रा सेन ही जोडी मॅटिनी आयडॉल्स बनून प्रेक्षकांना मोहिनी घालत होती. त्यामुळे सौमित्रदांना स्पर्धा तर मोठी होतीच, त्यात उत्तम कुमार यांची व्यावसायिक स्पर्धा विशेष कडवी होती. या दोघांनी तत्कालीन आघाडीच्या सगळ्या दिग्दर्शकांबरोबर कामं केली. तसंच माधवी मुखर्जी, सुप्रिया चौधरी, सुचित्रा सेन, शर्मिला टागोर या अभिनेत्रींबरोबर वैविध्यपूर्ण भूमिकाही केल्या. उत्तम कुमार आणि सौमित्र चटर्जी यांना अनेकदा परस्पर विरोधी प्रतीकं म्हणून पाहिलं जात असे. उत्तम कुमार हे अतुलनीय करिश्मा असलेले रोमॅन्टिक महानायक होते, तर सौमित्र चटर्जी आर्ट हाऊस दिग्दर्शकांचे आवडते मेथड ऍक्टर म्हणून बौद्धिक बंगाली नायकाची व्याख्या करत गेले. या दोघांनी आपापला चाहता वर्ग निर्माण केला, त्यामुळे हे दोघेही बंगाली चित्रपट सृष्टीच्या पुनरुत्थानाचे आणि सुवर्णयुगाचे आधारस्तंभ बनले.

0: 1970-80 दशकातल्या बंगाली सिनेमाच्या सुवर्णयुगात मोलाची भर घालणारी अपर्णा सेन आणि सौमित्र दास यांची जोडी आजही आदर्श मानली जाते.
1: आम्ही सुनीते पाहिली तब पद धुनी ताई तुम्ही फिरे गेले.
0: आकाश कुसुम, बसंत बिलाप आणि निशी मृगया यासारख्या अभिजात चित्रपटांमध्ये ही जोडी एकत्र आली आणि या दोघा बुद्धिमान कलाकारांमध्ये सखोल नातं निर्माण होत गेलं. अनेक दशकांची घनिष्ठ मैत्री आणि व्यावसायिक सहकार्य असणारी ही एक आगळी वेगळी जोडी होती. या दोघांनी आकाश कुसुम, अरण्येर दिनरात्री, जीवन सैकाते, बसंता बिलाप, किशोर भुवनेर परे, बक्षाबदल आणि इंदिरासारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम करून आपला एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला. या दरम्यान सौमित्रदांनी अपर्णा यांना अभिनयाबद्दल, विशेषतः कॅमेरा आणि सादरीकरण हाताळण्याबद्दल जे मार्गदर्शन केलं, जे त्यांना पुढे स्वतः दिग्दर्शिका झाल्यावर त्यांच्या कामी आलं.

0: बंगाली सिनेमातले नायक म्हणून 2 दशकांच्या उत्तम कारकिर्दीनंतर सौमित्रदा 1978 मध्ये नाम जीवन या नाटकाद्वारे रंगभूमीवर परतले. यानंतर त्यांची राजकुमार, फेरा, नीलकंठ, घातक विदाय आणि न्यायमूर्ती यासारखी नाटकं आली. तसंच सिल्यूजची रूपांतर असलेली टिकटिकी आणि होमा पक्षी यासारखी उल्लेखनीय नाटकंही त्यांनी केली. अभिनयाव्यतिरिक्त त्यांनी अनेक नाटकं लिहिली आणि दिग्दर्शितही केली. काहींचा अनुवाद केला आणि पुढच्या दशकात काव्यवाचनाकडेही आपला मोर्चा वळवला. एवढं पुरेसं नव्हतं की काय म्हणून त्यांनी बंगाली भाषेतील सर्वोत्कृष्ट साहित्यिक मासिकांपैकी एक असलेल्या एकशान याचं दीर्घकाळ संपादन केलं. सौमित्रदा कवी म्हणूनही प्रसिद्ध झाले. त्यांच्या नावावर सुमारे डझनभर शीर्षक आहेत.
1: आजिकार दिन ना फुराते हवे मोरे आशा पुराते শুধু এবারের মতো বসন্তের ফুল যত যাব মোরা দুজনে কুড়াতে তোমার কাননতলে ফাল্গুন আসিবে বারম্বার তাহারই একটি শুধু মাগি আমি দুয়ারে তোমার বেলা কবে গিয়াছে বৃথাই এতকাল ভুলেছিনু তাই হঠাৎ তোমার চোখে দেখিয়াছি সন্ধ্যালোকে আমার সময় আর নাই তাই আমি একে একে গণিতেছি কৃপণের সম ব্যাকুল সংকোচ ভরে বসন্ত শেষের দিন মম ভয় রাখিও না তুমি মনে তোমার বিকচ ফুল বনে দেরি করিব না মিছে ফিরে চাহিব না পিছে দিন শেষে বিদায়ের ক্ষণে যাব না তোমার চোখে আঁখি জল পাব আশা করি রাখিবারে চিরদিন স্মৃতিরে করুণারসে ভরি.
0: ते एक प्रतिभावान वक्ते आणि रवींद्रनाथ टागोर ते जीवनानंद दास अशा कवींची काव्य मुखोद्गत असणारे काव्य पठण कलाकारही होते. 1980 ते 90 च्या दशकात त्यांनी गौतम घोष, अपर्णा सेन, अंजन दास आणि ऋतुपर्ण घोष यांसारख्या समकालीन दिग्दर्शकांसोबत काम करायला सुरुवात केली. ऋतुपर्ण घोष यांच्या असुखमध्ये सौमित्रदांनी अभिनेत्री मुलीवर आर्थिकदृष्ट्या अवलंबून असणाऱ्या वृद्ध वडिलांची भूमिका केली, जी त्यांच्या करिअरमधली महत्वाची कामगिरी म्हणून ओळखली जाते.
2: আর এই কথাগুলো কি তুমি বলেছ নাকি ওরা বানিয়ে বানিয়ে লিখেছে?
3: কোন কথাটা?
2: পৃথিবীতে বিশ্বাস বলে কিছু নেই, আনুগত্য বলে কিছু নেই, সমস্তটাই অবিশ্বাস.
3: আর বলবো না বাবা, আমায় তুমি ক্ষমা করে দাও. I'm sorry, Baba. I'm sorry.
2: No. I can't do that. No, what a joke you should do.
0: सरोज डे दिग्दर्शित कोणी या 1986 साल चित्रपटात त्यांनी खितीश सिंग उर्फ खिद्दा या जलतरण प्रशिक्षकाची भूमिका साकारली. झोपडपट्टीत राहणाऱ्या एका तरुण मुलीच्या जलतरणपटू बनण्याच्या जिद्दीची कहाणी सांगणारा हा चित्रपट सौमित्रदांच्या कारकिर्दीतल्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानला जातो. प्रेक्षकांनी तो उचलून धरला. त्यांची फाईट कोणी फाईट ही उत्साहवर्धक घोषणा मध्यमवर्गीय बंगाली प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाली.
4: काट काट
3: तो पाय पडे खिद्दा, आम्ही आज पाचशे ना
4: पाचतेही हवे. আমি কোনো কথা শুনছি না, উঠবি না, উঠবি না বলছি.

सुमन घोष यांच्या बोसू परिवार यामध्ये दीर्घ काळानंतर एकत्र आलेली सौमित्रदा आणि अपर्णा सेन यांची जोडी प्रेक्षकांना तितकीच भावली.

देखा या गौतम घोष दिग्दर्शित चित्रपटाला 2001 सालचा बंगाली भाषेतला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला, तर सौमित्र चटर्जी यांना विशेष ज्युरी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं.

0: চশমায় আকাশ দেখা যাচ্ছে।
1: আকাশ দেখো না, শুধু আমায় দেখো।
0: তুমি আমার ঘুম থেকে উঠে এসেছো রে বা, মাই রেবেকা।
2: त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 300 अधिक चित्रपटांमध्ये काम केलं। पुढे रवींद्रनाथांच्या लघुकथेवर आधारित स्त्री की पत्र या त्यांनी दिग्दर्शित केलेल्या टेलिफिल्मसाठी त्यांना समीक्षकांची प्रशंसा मिळाली। 2010 पासून त्यांनी सुमन मुखोपाध्याय दिग्दर्शित राजा लियर या नाटकात नियमितपणे मुख्य भूमिका साकारायला सुरुवात केली। विल्यम शेक्सपियरच्या किंग लियरवर आधारित या नाटकातल्या अभिनयासाठी सौमित्र यांना समीक्षक आणि प्रेक्षकांकडून व्यापक प्रशंसा मिळाली।

सौमित्र यांना अनेक सन्मान आणि पुरस्कार मिळाले, पण तो एक टोचणारा बोचणारा पण असतोच. सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी बंगाल फिल्म जर्नलिस्ट असोसिएशन कडून 8 पुरस्कार, तसंच आपल्या अभिनय कौशल्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळूनही चटर्जी यांना त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी एकही राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला नाही. 1998 मध्ये त्यांना भारत सरकारच्या संगीत नृत्य नाटक अकादमीद्वारा दिला जाणारा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 1999 मध्ये फ्रेंच सरकारने कलेसाठीचा सर्वोच्च पुरस्कार ऑर्डर ऑफ द आर्ट्स अँड लेटर्स हा देऊन त्यांचा सन्मान केला. सौमित्रदा हा सन्मान पटकावणारे पहिले भारतीय चित्रपटकर्मी होते हे विशेष.

तसंच त्यांना इटलीतल्या नेपल्स चित्रपट महोत्सवात जीवन गौरव पुरस्कार मिळाला. 2000 साली रवींद्र भारती विद्यापीठातर्फे डिलीट, 2004 मध्ये भारत सरकारद्वारे पद्मभूषण आणि पदोक्षेप चित्रपटासाठी 2007 साली सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. 2011 मध्ये त्यांना चित्रपटसृष्टीतील आजीवन योगदानाबद्दल भारत सरकारकडून दरवर्षी दिल्या जाणाऱ्या सर्वोच्च अशा दादासाहेब फाळके पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. आणि पुढे 2014 मध्ये रूपकथा नॉय यामधल्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट पुरुष अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्यांना फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कारांनीही गौरवण्यात आलं. त्याशिवाय संगीत नाटक अकादमीद्वारा टागोर रत्न, बांगलादेशचा काझी सब्यसाची मेमोरियल अवॉर्ड आणि फ्रान्स सरकारच्या कमांडर ऑफ लिजन डी ऑनर अशा पुरस्कारांचे ते मानकरी ठरले. त्यांनी लिहिलेल्या लेखसंग्रह, काव्यसंग्रह आणि नाट्यसंग्रहांची संख्या खूप मोठी आहे. शिवाय त्यांच्या जीवन कला प्रवासाचं डॉक्युमेंटेशन करणाऱ्या पुस्तकांची संख्याही लक्षणीय. पुढे त्यांनी परमव्रता चॅटर्जी दिग्दर्शित अभिज्ञान या त्यांच्या आत्मचरित्रात्मक चित्रपटातही काम केलं. हा चित्रपट 2022 मध्ये सौमित्र यांना श्रद्धांजली म्हणून प्रदर्शित करण्यात आला. 5 ऑक्टोबर 2020 रोजी हा महान कलाकार काळाच्या पडद्याआड लुप्त झाला. पण आपल्या दीर्घकालीन आणि चतुरस्त्र सर्जनशील कामगिरीने ज्यांनी बंगालच्या सांस्कृतिक पुनरुत्थानाचा पाया घातला आणि पुढच्या पिढ्यांसाठी मार्ग प्रशस्त करून ठेवले, त्या सौमित्रदांचे आपण सगळेच ऋणी आहोत. ज्याला खऱ्या अर्थाने थेस्पियन म्हणता येईल अशा या महान कलाकाराला भारतीय चित्रपट रसिकांच्या वतीने मानाचा मुजरा.

0: भारतीय चित्रपटसृष्टीसाठी अतुलनीय योगदान देणाऱ्या आणि सर्वोच्च अशा दादासाहेब फाळके पुरस्कारांनी सन्मानित महान कलाकारांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारी मालिका रुपेरी मुकुटाचे मानकरी, रुपेरी मुकुटाचे मानकरी।
1: श्रोते हो, रुपेरी मुकुटाचे मानकरी या कार्यक्रम मालिकेच्या 44व्या भागात बंगाली रंगभूमीवरील आणि भारतीय चित्रपट सृष्टीतले महान अभिनेते, दिग्दर्शक, कवी आणि 2011 सालच्या दादासाहेब फाळके पुरस्कारांना सन्मानित सौमित्र चटर्जी यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा कार्यक्रम आताच आपण ऐकलात। लेखिका होत्या यशोधरा काटकर, निवेदन आणि सादरकर्ते होते प्रसाद कुलकर्णी। ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती।
2: श्रोते हो, आताच आपण ऐकलात कार्यक्रम रुपेरी मुकुटाचे मानकरी। आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र।
3: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
4: आकाशवाणी,
3: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
4: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
2: श्रोते हो, आता थोड्याच वेळात म्हणजे 10 वाजता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची।

नमस्कार आणि शुभप्रभात. आकाशवाणी पुणे केंद्रावर सर्व रसिक श्रोत्यांचं मी डॉक्टर संजय उपाध्ये अत्यंत आनंदाने आणि प्रसन्नतेने स्वागत करतो. श्रोते हो, आपण कार्यक्रम ऐकत आहात विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा.

यात्रा वचनपूर्तीची. MIT या संस्थेच्या कुठच्याही प्रांगणामध्ये रोज सकाळी प्रार्थनेनं सुरुवात होते. त्या प्रार्थनेमधला शेवटचा हिस्सा मी आपल्यासमोर काल सादर केला आणि त्याविषयी आपल्याशी संवाद साधला. सगळीकडेच शांती हवी आहे. आजही आत्ताची युद्धभक्त आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये शांतीच हवी आहे. ती शांती असेल तर आम्हाला कुठच्याही प्रकारच्या इंधनाची किंवा कुठच्याही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून मागवल्या जाणाऱ्या वस्तूंची अडचण होणार नाही. परंतु मुद्दा असा आहे की युद्ध थांबवायचं कसं. युद्ध थांबवण्यासाठी जी शांती आवश्यक आहे तो विचार जे युद्ध करत आहेत त्यांच्या संस्कृतीमध्ये नाही, म्हणून ती अडचण आहे. आध्यात्मिकदृष्ट्या एखादी संस्कृती उच्च स्तरावरती पोचते म्हणजे काय घडतं ते भारतीय संस्कृतीकडे बघून आपल्याला लक्षात येतं की अध्यात्म माणूस म्हणून काय पद्धतीनं व्यक्त व्हायला हवं ते आमच्या भारतीय संस्कृतीत व्यक्त केलेलं आहे. आणि त्यामुळे वसुधैव कुटुंबकम ही जी कल्पना आहे तीच मुळामध्ये संपूर्ण ग्रहमालेचा विचार केला तर पृथ्वी हे कुटुंब आहे अशी कल्पना केल्यानंतरचा तो मुद्दा आहे. वसुधा एव कुटुंबकम, वसुधैव कुटुंबकम असा त्यामागचा विचार आहे. त्यामध्ये सगळेच आले, सर्व धर्म आले, सर्व जाती आल्या, सर्व राष्ट्र आले. वसुधा एकदा कुटुंब आहे म्हटल्यानंतर सगळेच त्यामध्ये आहेत असा विचार करून एकमेकांशी संवाद साधायला हवा. मुद्दा असा आहे की तो शक्य होतो का, तर तो शक्य होत नाही आहे. तो शक्य होत नाही म्हणून युद्ध आहेत. आणि मग अशा वेळेला काय उपयोगी पडणार आहे, कुठची प्रार्थना उपयोगी पडणार आहे. तर MIT च्या कॅम्पसमध्ये कुठचाही कार्यक्रम संपत असताना प्रामुख्यानं पसायदान सादर केलं जातं. आणि या पसायदानातला जो मुद्दा संत तत्वज्ञ ज्ञानेश्वर माऊलींनी 18व्या अध्यायामध्ये मांडलेला आहे त्या पाठीमागची भूमिका हीच आहे. त्यातला जो पहिला चरण आहे त्याविषयी मी आज तुमच्याशी संवाद साधणार आहे. तत्पूर्वी तो चरण आपण ऐकूया.

आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान है। आता विश्वात्मके देवे, मला असं वाटतं की संपूर्ण पृथ्वीतलावरती कुठच्याही संस्कृतीतील धर्मातील धर्मग्रंथांचं साहित्य घ्या, परंतु या भारतीय सनातन संस्कृतीच्या या श्रीमद भगवद्गीतेवर जे निरूपण केलेली ज्ञानेश्वरी आहे, भावार्थ दीपिका आहे, तिथेच पहिल्यांदा हा विश्वात्मक देवाचा उल्लेख केलेला आढळतो। विश्वात्मक देवाची कल्पना, संपूर्ण मानवजातीचा एकच परमेश्वर अशी कल्पना आहे। आणि हा विश्वात्मक देव का, त्याची काय आवश्यकता आहे? युनिव्हर्सल गॉड एकच देव असेल तर श्रद्धा एक असते, श्रद्धा एक असेल तर बुद्धी एक होण्याची शक्यता आहे, आणि बुद्धी एक झाली तर कृती एक होते, आणि कृती एक झाली तर मग सहना भुनक्तु सहवीर्यम करवा वही ही परिस्थिती निर्माण होऊ शकते। तेही ओम सहना भवतूची स्थिती निर्माण होण्यासाठी तुम्हाला परमेश्वर एक लागतो, संपूर्ण राष्ट्राचा परमेश्वर एक लागेल, संपूर्ण विश्वाचा परमेश्वर एक लागेल। स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणायचे की एक देव एक देश एक भाषा, असं असल्याशिवाय माणसांची मनं जुळणार नाहीत। पण भारत या संपूर्ण नियमाला अपवाद ठरतो, कारण एक देव नाही, त्याच्यानंतर देश एक आहे पण भाषा एक नाही, त्यामुळे अनेक देव आहेत आणि अनेक भाषा आहेत, व्यक्त होण्याची माध्यमं वेगवेगळी आहेत, तरीसुद्धा भारत एक आहे। याचं कारण त्या परमेश्वराविषयीची जी श्रद्धा आहे ती एकजिन्सी आहे। भारत कदाचित काही पाश्चिमात्य देशांच्या तुलनेमध्ये शिस्तबद्ध नसेल, पण भारताची सगळ्यात ताकद आहे ती आत्मसिद्धता, आणि तो शिस्तबद्ध नाही पण आत्मबद्ध आहे याबद्दल कोणाचीही मनात शंका असू नये। आणि ही आत्मबद्धता शेवटी महत्त्वाची ठरते राष्ट्राच्या जिवंत राहण्याविषयी। आणि म्हणून आज संत तत्त्वज्ञ ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानाचा

जो मुद्दा आहे त्या त्यांनी ज्या सहजतेनं पसायदान मागितलं आहे त्या पसायदानाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांमध्ये पहिली मागणी की मला पसायदान द्या. काय पसायदान आहे ते सविस्तर पुढच्या उभ्यांमध्ये सांगितले, पण कोणाकडे मागितले हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्या ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीचा प्रारंभ करताना ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू सकलमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी दोजी असं करत परमेश्वराला आवाहन केलेलं आढळतं, गणपतीला आवाहन केल्याचं आढळतं. आणि त्यानंतर क्रमाक्रमानं आता अभिनव वाघविलासिनी म्हणत सरस्वतीलाही आवाहन केल्याचं आढळतं. पण शेवटी मात्र इथे प्रारंभी वेगवेगळ्या देवतांना नमस्कार करून सुद्धा शेवटी एकाच देवाची आराधना करतात आणि तो देव आहे विश्वात्मक देव. त्या विश्वात्मक देवाचा जो मुद्दा आहे तो आकाशस्थ आहे आणि म्हणून भजी जो आदिपुरुखी अखंडित असा जो मुद्दा पसायदानामध्ये पुढे येतो तो भजी जो आदिपुरुखी असा शब्द येतो. ख म्हणजे आकाश, त्यामुळे आकाशातले जे वडील आहेत आकाशाचा जो बाप आहे तो बाप अशासाठी आहे याचं कारण ते एकच महाभूत आहे ज्या महाभूतामध्ये बाकीची महाभूत येतात. त्यामुळे पृथ्वी आप तेज वायू आणि आकाशमधल्या आकाशामध्ये पहिली चार महाभूत येत असल्यामुळे संत तत्वज्ञ ज्ञानेश्वर माऊलींच्या माध्यमातून हा विचार मांडला जातो की आता विश्वात्मके देवे येणे वाघयज्ञे तोषावे. हा वणवा नाहीये, असंबद्ध बडबड नाहीये, मुद्देसूद बोलणं आहे, यज्ञ आहे तो, त्याला फ्रेमवर्क आहे. वणव्याला फ्रेमवर्क नसते, त्यामुळे डोंगरात वणवाला आला की तो अख्खा डोंगर अख्खं जंगल जाळतो, यज्ञ तसं करत नाही. त्यामुळे माझं जे बोलणं आहे ते वाघयज्ञ आहे असं म्हणत आता विश्वात्मके देवे येणे वाघयज्ञ तोषावे. शेवटी जगामधल्या कुठच्याही संस्कृतीचा मुद्दा घेतला तरी ओ गॉड, हे देवा, हे भगवान, इन्शाल्ला असं सगळं म्हणताना कोणीही जमिनीकडे बघत नाही, सगळे आकाशाकडेच बघतात. आणि ते महाभूत महत्त्वाचं आहे. निळीये रजनी वाये मोतिया सारणी असं माऊली म्हणतात. निळे हे व्योम, निळे हे सप्रेम, निळेपण समसाकारले असं माऊली म्हणतात. मला असं वाटतं की ही जी आता विश्वात्मक देवाची कल्पना आहे ती सगळ्यात महत्त्वाची आहे, कारण प्रातिनिधित्व एकट्याचं नाही आहे. प्रातिनिधित्व केवळ महाराष्ट्राचं नसून ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दांमध्ये जे प्रतिनिधी आहे तो संपूर्ण विश्वाचा प्रतिनिधी आहे. आणि म्हणून येणे वाघ्यांनी तोषावे आणि तोषांनी मजे द्यावे पसायदान आहे. एक एक ओळींवरती आपण बोलायला सुरुवात करूया. आज ही ओवी सांगितली, पुढच्या आठवड्यात सोमवारी पुढचा चरण घेऊ. नमस्कार.

श्रोते हो, विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्व शांतीचा यात्रा वचनपूर्तीची या कार्यक्रमाच्या श्रवणानंतर तुमच्या मनात जे काही भाव येतील ते SMS वरती कळवावेत. नंबर आहे 9657727239 आणि 6.

0: श्रोते हो, ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची हा आत्ताच आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. 10:10 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत विशेष वार्ता. यामध्ये सध्याची जागतिक अस्थिरता आणि भारत याविषयी ज्येष्ठ पत्रकार गोपाळ जोशी यांची माधवी कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोते हो, नमस्कार. विशेष वार्ता या कार्यक्रमात मी माधवी कुलकर्णी आपलं सगळ्यांचं स्वागत.

0: स्वागत करते. श्रोते हो, सध्याची जागतिक अस्थिरता, पश्चिम आशियातला तणाव, पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना केलेलं काटकसरीचं आवाहन आणि त्याचवेळी पंतप्रधानांनी केलेले 5 देशांचे दौरे, त्या दौऱ्यांदरम्यान झालेले महत्वपूर्ण करार, या सगळ्या विविध विषयांवर बोलण्यासाठी आज आपल्याकडे ज्येष्ठ पत्रकार गोपाळ जोशी सर आलेत. सर नमस्कार, तुमचं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये.
1: नमस्कार.
0: गोपाळ सर, सध्याची जागतिक परिस्थिती आणि पंतप्रधानांनी नागरिकांना केलेलं आवाहन, हे 7 त्यांनी सल्ले दिलेले आहेत. जसं की इंधनाचा काटकसरीनं वापर करा, सोन्याची खरेदी काही काळापुरती थोडीशी कमी करा किंवा करूच नका. किती महत्वाचे आहेत हे सल्ले?
1: हे अत्यंत महत्वाचे आहेत. म्हणजे ते आता जागतिक अस्थिरता आहे म्हणून आपण पाळलं पाहिजे असं नाहीये, एरवी सुद्धा त्याचा आशय मुळात लक्षात घेतला पाहिजे. पंतप्रधानांनी जे आता आवाहन केले तर त्याला जागतिक अस्थिरता आणि काय वगैरे असे संदर्भ जोडले जातात, ते खोटे नाहीत किंवा त्यात चूकही काही नाहीये. पण एक भाग यातला असा आहे की सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही बळकट करणं, त्याचे वेगळ्या वेगळ्या स्वरूपाचे पण काही अर्थ आहेत आणि याच्या मागे एक वेगळं अर्थकारणही आहे, ते पण आपण मुळात लक्षात घेतलं पाहिजे. सध्या ऊर्जा हा जगाच्या चिंतेचा विषय आहे. म्हणजे ऊर्जा सुरक्षेसाठी सगळेच देश मोठ्या प्रमाणावरती त्यांच्या त्यांच्या पातळ्यांवरती प्रयत्न करत आहेत. एकूण आपण जर हे बघितलं ना तर ही खूप मोठी संक्रमणावस्था सध्या जगभरातच आहे. जगभरच्या देशांच्या अर्थव्यवस्थांपुढे वेगवेगळ्या स्वरूपाची आव्हानं आलेली आहेत आणि कधी नव्हे एवढं. म्हणजे जगाची अर्थव्यवस्था ही अशी एकमेकात खूप अशी मिसळून गेली किंवा गुंतून पडलेली आहे असा तो त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. उदाहरण आपण फक्त बघूया की डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, त्यांनी भारत चीनवरती मोठ्या प्रमाणावरती जेव्हा सँक्शन्स घातले, म्हणजे निर्बंध लागू केले, तर आपल्या निर्यातीला त्याचा काही प्रमाणात फटका बसला आणि तो भाग लक्षात आल्यानंतर आपण अन्य बाजारपेठांचा शोध सुरू केला. आणि आता आपण जर बघितलं, आपली अर्थव्यवस्था वेगानं पुढे जाती आहे, जगातली तिसरी अर्थव्यवस्था आपल्याला बनायचं आहे, तर फक्त देशांतर्गत कन्झम्पशन एवढाच त्याचा भाग असत नाही. आता निर्यातभिमुख अशा स्वरूपाच्या उद्योगांची साखळी देशभरात आपली उभी आहे आणि पुढेही ती वाढणार आहे. मग जर जगभरातल्या अर्थव्यवस्थांपुढे जर अशी संकट आली किंवा त्या डोल्ड्रम्समध्ये गेल्या तर अर्थात आपल्या या उद्योगांनाही फटका बसणार आहे आणि फक्त तेवढ्या इंटरनल कन्झम्पशनवरती हे होणार नाही. त्यामुळे एक तो बॅलन्स ठेवण्यासाठी सुद्धा अशा स्वरूपाच्या काही आपल्याला उपाययोजना कराव्या लागतील. एक भाग असा दिसतो आहे की इराण आणि अमेरिकेचा संघर्ष आता झाला आणि होर्मुझ ची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे, म्हणजे काही काळ बंद झाली, तर त्याच्यामुळे जगभरातल्या देशांपुढे ऊर्जा संकट मोठ्या प्रमाणावरती आलं. पण हा एक भाग आहे. असंच जेव्हा रशिया आणि युक्रेन युद्धामुळे युरोपीय देशांची ही कोंडी झालेली होती, त्यामुळे आपल्याही पेक्षा मोठा धडा युरोपियन देशांना आत्ताच मिळतो आहे आणि मिळालेलाही आहे. त्या तुलनेत आपल्या अर्थव्यवस्थेला किंवा आपल्या गोष्टींना मोठे फटके बसले असं नाहीये. तर भविष्यात ते होऊ नये म्हणून आज आपण काय केलं पाहिजे. कसं आहे, विपन्नावस्था आल्यानंतर काटकसर करून चालत नाही, कारण त्यांनी साधत काहीच नाही. पण आपण त्यातल्या त्यात जर सुस्थितीत असू तर काही काटकसरीचे उपाय आपण जर योजले तर भविष्यातली जी काही आव्हानं असतील तर ती अधिक सुकर होऊ शकतात. हा नेहमी, म्हणजे कुठल्याही काळात आपण जरी गेलो तरी आपल्याला हा धडा मिळतो, तसाच तो आत्ताही आहे. म्हणजे आजही आपली अर्थव्यवस्था कोलमडली वगैरे असं नाहीये, पण भविष्यात जर काही आव्हानं उभी राहिली तर ते आपल्याला तो झटका पेलता आला पाहिजे. त्यासाठी नागरिकांची मनोवृत्ती आत्ताच बनवणं ही कारण सुबत्ता आहे, तर त्यात आपण थोडी काटकसर ही थोड्या खुल्या मनानं करू शकतो. तर तसा एक त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आपल्याला दिसतो आहे. दुसरं की तुम्ही आता म्हणालात की 5 देशांचा दौरा पंतप्रधानांनी केला, तर एक भाग असा आहे की युरोपीय युनियनशी आपण मोठ्या प्रमाणावरती, म्हणजे त्या अध्यक्षा सुद्धा आपल्याकडे लगार्ड मॅडम इथे येऊन गेलेले आहेत, जे त्या भारतात म्हणाले होते तेच त्यांनी तिथेही म्हटलेलं आहे की मदर ऑफ ऑल डील्स, तर त्याची परिपूर्ती जी आहे ती त्या आत्ताच्या इथल्या करारांमध्ये दिसते आहे. युरोपीय देश हे संपन्न देश अशी युरोपीय देशांची आता काही ओळख नाहीये, हे आपण थोडं नीट समजून घेतलं पाहिजे. युरोपियन युनियनमध्ये 27 देशांपैकी फक्त जर्मनी आणि काही प्रमाणात फ्रान्स सोडला तर अन्य देशांच्या अर्थव्यवस्था या बऱ्यापैकी डोल्ड्रम्समध्ये आहे. म्हणजे त्यांना कधीही फटके बसू शकतात. या देशांपुढे आता मोठी संकट आहेत आणि हे युरो ह्या एका चलनाने बांधले गेलेले देश आहेत, त्यामुळे त्यांच्या समस्या वेगळ्या आहेत. पण पूर्ण युरोप हा जर आपण डोळ्यासमोर चित्र आणलं, म्हणजे स्कॅन्डिनेव्हियन देश आपण घेऊया नको, पण पूर्ण युरोप, तर त्याची लोकसंख्या सुद्धा 2 अब्जाच्या पुढे आहे. म्हणजे ती एक मोठी बाजारपेठ भारताला या निमित्ताने आपल्याला सहज केट, म्हणजे आपण आत्ता करतोच आहोत पण ते अधिक सुलभ होणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे ज्या महत्वाच्या क्षेत्रांमध्ये आपण, म्हणजे थोडं आक्रमकतेने पुढे जाण्याची आवश्यकता होती, तर तो ह्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. स्कॅन्डिनेव्हियन देशांबरोबर, म्हणजे पंतप्रधान आता नॉर्वेत गेलेले होते, तिथेही तेलासंदर्भातला करार आपण केलेला आहे. म्हणजे

0: आपली ऊर्जा सुरक्षा, तेल सुरक्षा ही हर प्रकारे आपल्याला ही करता आली पाहिजे. नॉर्वेकडे मोठ्या प्रमाणावरती तेल साठे आहेत आणि ते फार रिस्ट्रिक्टेड, म्हणजे नॉर्वेचा व्यापार हा त्या तेलासंदर्भातला हा खूप रिस्ट्रिक्टेड स्वरूपाचा आहे. ते स्रोत आपल्याला उपलब्ध होणं आवश्यक होतं. त्याची एक काय पहल म्हणा इथं पंतप्रधानांनी घेतलेला आहे, यातला आपण नेदरलँड्स बरोबर केलेला जो करार आहे तो जरा थोडा नीट समजून घेतला पाहिजे, कारण त्याच्यावरती फार काही बोललं गेलं नाही किंवा लिहिलं गेलं नाही. तर त्या नेदरलँड्स बरोबर आपण केलेला जो करार आहे त्यातला सगळ्यात महत्वाचा करार आहे हा डिसॅलिनेशन प्लांट संदर्भातला एका कंपनी बरोबरचा करार आहे. आता आपल्याकडे पाणी हा पण एक संकटाचाच भाग आपण मानतो आणि ते आहे, पाण्याचं संकट मोठं आहे. नदीजोड प्रकल्प जो राज्य सरकारने हाती घेतलाय, तर असे काही उपाय सगळे जरी आपण घेतले तरी भविष्यातली पाण्याची गरज आपण जर लक्षात घेतली, आता मुंबई महापालिका असेल त्या डिसॅलिनेशन प्लांट्स कडे हे जात आहेत, तर या स्वरूपाचे ज्या काही टेक्नॉलॉजीज ज्या आहेत तर त्या आपल्याकडे आल्या पाहिजेत सक्षमतेने. आणि त्या आपल्या सरकारचं एक वैशिष्ट्य आहे, आता मोदी सरकारचं राहिलंय की कंपन्यांनी फक्त इथे गुंतवणूक करणं अपेक्षित नाही, म्हणजे तुम्ही फक्त पैसा आणा हे आपलं उद्दिष्ट नाहीये, तर त्याबरोबर त्या स्वरूपाचं तंत्रज्ञान सुद्धा इथं आलं पाहिजे आणि भारतीय कंपन्यांबरोबर त्यांचा एक मोल्ड झाला पाहिजे. तर डिसॅलिनेशनचा जो आहे करार हा त्या दृष्टीनं बघितला पाहिजे की नुसतं ऊर्जा नाही तर पाण्याच्या संदर्भातला सुद्धा तो करार हा पुढच्या काळात फार महत्वाचा ठरणार आहे. त्यामुळे हे पाच देशांचे फक्त असं बघून चालणार नाही, तर त्यातून काय आपल्याला साध्य करून घ्यायचं आहे त्याचं सूचन या सगळ्या करारातून दिसतं. यातला सगळ्यात महत्वाचा आणखी एक म्हणजे युएईच्या संदर्भामध्ये, आता युएई हा काही पंतप्रधान तिथे पहिल्यांदाच गेले किंवा असं काही नाही, वारंवार तिथे जात आहेत, पण संयुक्त अरब अमिराती हा ओपेक मधून बाहेर पडलेला देश आहे. संयुक्त अरब अमिरातीत सात अमिराती ज्या आहेत त्यापैकी पूर्वांपार फक्त तीनच अमिराती, म्हणजे अबुधाबी, दुबई आणि शारजा या तीनच अमिरातींकडे तेल होतं. दुबईचं तेल 75-80 साली संपलेलं आहे, शारजाचे तेलाचे साठे आता खूप कमी झालेले आहेत आणि तुलनेने मोठ्या प्रमाणावर साठे हे फक्त अबुधाबीतच आहेत. अशा केसमध्ये हे जे आखाती सगळा प्रदेश आहे जो तेलाच्या पैशावरती आजपर्यंत सुसंपन्न बनलेला होता, त्यांच्या अर्थव्यवस्थांपुढे आता मोठं संकट आलेलं आहे. कारण अजून धरा 5-6 वर्षानंतर, 8 वर्षानंतर, 10 वर्षानंतर, म्हणजे जो काही काळ असेल, तर त्या काळात तेलाचं महत्व पूर्णपणे संपलेलं नसेल तरी खूप कमी झालेलं असेल. तर तिथं तुम्हाला जर तुमचे हितसंबंध जपायचे असतील, कारण नुसतं अशा कमोडिटीज वरती राहत नाही तर जिओपॉलिटिक्स नावाची एक काही वेगळी गोष्ट असते, आणि इथे आपण एक आयमॅक कॉरिडॉर आता जो सरकारने प्रस्तावित केलेला आहे तर त्या आयमॅक कॉरिडॉरसाठी सुद्धा हा संपूर्ण परिसर हा आपल्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा असणार आहे. आपण ह्या कडी लक्षात घेतल्या पाहिजे, म्हणजे इथं जेएनपीटी आहे, इथं वाढवण बंदर आता होणार आहे आणि पलीकडे कांडला आहे, म्हणजे जगाची व्यापाराची गरज भागवण्यासाठी ही तीन महाकाय बंदर ही आपल्याकडे आता असणार आहेत. म्हणजे आता कांडला आणि जेएनपीटी सुरूच आहे, पण त्याला पूरक ठरणारं किंवा त्याच्याही पुढे जाणारं वाढवण बंदर होते, तर हा आपल्या अर्थव्यवस्थेला बळ देणारा, पण या सगळ्या टापूमधून तो जाणार आहे आणि युरोपात आपण जोडले जाणार आहोत, हा कॉरिडॉर अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे त्याही दृष्टीनं या सगळ्या देशांबरोबरचे आपले संबंध हे अधिक दृढ असणं ही अत्यावश्यकता आहे आणि हाही भाग या दौऱ्याच्या निमित्ताने आपल्याला हा दिसून आलेला दिसतोय.
1: भविष्यकालीन जी आपल्या गरजा असतील देशाच्या त्या दृष्टीने खूप महत्वाचे करार या दौऱ्यामध्ये झाले, त्या अनुषंगाने हा दौरा अत्यंत फलदायी झाला असं म्हणावं लागेल. सर, आणखीन एक पण जागतिक ज्या घडामोडींवर बोलतोय, तर नुकतेच अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ पण भारतात आले होते, या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांचा दौरा किती महत्वाचा आहे?
0: हा दौरा आपल्यापेक्षा सुद्धा अमेरिकेसाठी अत्यंत महत्वाचा आहे. याचं कारण असं आहे की जसं मी तुम्हाला म्हटलं मगाशी, संक्रमणावस्था आहे, त्या संक्रमणावस्थेतला सगळ्यात महत्वाचा टप्पा हा डिडॉलरायझेशन आहे. त्याच्यावरती आता हळूहळू मोठ्या प्रमाणावरती म्हणा किंवा बोललं जात आहे, पण आतापर्यंत दुसऱ्या महायुद्धानंतर आतापर्यंत जागतिक अर्थव्यवस्था हा डॉलर हा रेफरन्स होता आणि डॉलरमध्येच सगळे व्यवहार व्हायचे. आता हळूहळू डॉलर हा त्या सगळ्यातून मागे जायला लागलेला आहे. ग्लोबल साऊथ मधून एक मागणी अशी येते की तुम्ही ब्रिक्स करन्सी सुरू करा. युरो करन्सी आल्यानंतर काही प्रमाणात डॉलरला फटका बसलेला होता, पण तू पूर्णपणे डॉलरला काही युरो रिप्लेस करू शकला नाही. मग असं ब्रिक्स करन्सीचा सुद्धा जो भाग आहे तो डॉलरला पर्याय उभा करण्यासाठी म्हणून तो भाग सगळ्यात येतो आहे. आता डॉलरला जर असा पर्याय उभा राहणार असेल तर ते अमेरिकी कंपन्यांसाठी, कारण अमेरिकेची अर्थव्यवस्था सरकारपेक्षा कंपन्यांवर आधारित असते, त्यामुळे त्या कंपन्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसणार हे स्पष्ट होतं. आता सुद्धा रुबिओ जे आलेले आहेत तर ते त्या पार्श्वभूमीवरती आपण बघितलं पाहिजे. त्यामुळे हे जागतिक अर्थव्यवस्थांचा जो काही संक्रमणावस्था आहे त्यातला हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. एक आपल्या परराष्ट्र धोरणाचं गेल्या 10 वर्षातलं एक वैशिष्ट्य काय राहिलं असेल तर प्रो ऍक्टिव्हच्या ऐवजी आपण थोडं ऍक्टिव्ह पेक्षा सुद्धा थोडं आक्रमक भूमिका आपण

गेल्या काही वर्षांमध्ये घेतो आहे, त्याचा सुद्धा हा एक परिपाक आहे. त्यामुळे मार्को रुबिओ आता आल्याने फार मोठं काही आपल्याला मिळेल असं नाहीये, परंतु अमेरिकेचे हितसंबंध जपण्यासाठी त्यांना आत्ताही याची आवश्यकता आहे. ही सगळी पार्श्वभूमी पंतप्रधानांच्या काटकसरीच्या धोरणाला, म्हणजे ते का सांगताहेत तर आता होर्मुझच्या बंद झाल्यानंतर तेल पुरवठा किंवा साखळी जी आहे तर तिचे फटके लगेच नाही पण काही काळाने बसणार आहे, आणि त्याच्यात जे सर्व्हाइव्ह होणार आहे तर तुम्हाला सर्व्हाइव्ह व्हायचं असेल तर आताच त्याचं प्रिपरेशन आपण जर केलं तर तो फटका कमी बसू शकतो. आता इथे पंतप्रधान जेव्हा सांगतायत की सोन्याचं तुम्ही खरेदी करूच नका असं ते म्हणत नाहीयेत, परंतु आता आवश्यकता नसेल तर तुम्ही करू नका. आणि इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज मोठ्या प्रमाणावरती आपल्या होत असतात, पण जर आपल्याला ऊर्जा संकटातून बाहेर पडायचं असेल आणि ते जर काही शॉक्स बसणार

0: ऊर्जा संकटातून बाहेर पडायचं असेल आणि ते जर काही शॉक्स बसणार असतील ते जर आपल्याला करायचं असेल असं का आहे. आता गंमत सांगतो तुम्हाला की सरकारने आत्ता हे आपल्यावरतीच काही बंधन किंवा बर्डन येऊ दिलेलं नाहीये आणि आपण या क्रायसिसमध्ये सुद्धा बांगलादेशला तेल दिलं, श्रीलंकेला तेल दिलं, पण तसं पाकिस्तानला केलं नाही तर पाकिस्तानची अर्थव्यवस्था आज संपूर्ण आणि अर्थव्यवस्थेने लोकांचं जीवनमान संपूर्णपणे कोलॅप्स होतं असं अन्य देशातही आहे. पण सरकारने या 4 महिन्यांच्या कालखंडामध्ये 60,000 कोटीचा शॉक अब्सॉर्ब केलेला आहे. मग ही आपली सुद्धा कपॅसिटी काही प्रमाणात असावी लागते. मग दुसरं असं आहे की भारतीय बाजारपेठेत सोनं किंवा अशा गोष्टींची आयात सुद्धा मोठ्या प्रमाणावरती होते. जर आता ती आयात आपण काही काळासाठी थांबवली तर तो जो मिळणारा पैसा आहे तर तो तुम्हाला इतरत्र वापरता येतो. हे साधे अर्थशास्त्र आहे, त्यात काही वेगळं रॉकेट सायन्स असं काही नाहीये. तर असे कुठले काटकसरीचे उपाय आपण करू शकतो त्याच्यातला तो एक भाग आहे. आणि जेव्हा होर्मुझ मधून जहाजं आपली येत होती तर जागतिक काही विमा कंपन्या तर त्यांनी त्यावेळेला हातवर केले तेव्हा भारतात येणारे ज्या काही कंपन्यांची जहाजं असतील तर त्यांना इकॉनॉमिक सिक्युरिटी आपल्या सरकारने पुरवलेली आहे. सो त्याचा पैसा ठेवावा लागतो. कुठल्याही एनी इव्हेंच्युअलिटीज तुम्ही जेव्हा हमी देता तेव्हा तुम्हाला तो बॅकअप ठेवावा लागतो. तर असा काही बॅकअप या पुढच्या काळामध्ये आपल्याला ठेवावा लागेल आणि तो ठेवायचा असेल आणि तर आपल्याला काही प्रमाणात नागरिकांचं सहकार्य घ्यायचं असेल तर बाबा हे काटकसरीचे उपाय जर तुम्ही योजलेत तर हे बर्डन जे आहे ते सरकारवरचं आणि अर्थात आपल्यावरचं सुद्धा कमी होणार आहे. हा सिंपल त्यातला भाग आहे.
1: सर आता आपण एकूणच सगळी जागतिक परिस्थिती, पंतप्रधानांचं आवाहन आणि पंतप्रधानांच्या 5 देशांच्या दौऱ्यातलं फलित या विषयावर फार विस्ताराने आणि महत्वाचं बोललात. तर या मुलाखतीच्या शेवटाकडे जाताना एकच प्रश्न विचारायचा की या सगळ्या जागतिक परिस्थितीत भारताला तुम्ही कुठे बघता?
0: ऑब्व्हियसली आपल्याला अपर हँड आहे. एक सगळ्यात महत्वाचं कारण आपण लक्षात घ्यायला पाहिजे, अर्थकारण हे सगळ्यात महत्वाचं आहे. बरं, आपण नेहमी काय म्हणतो की स्पेंडिंग इकॉनॉमी अशी ती अर्थशास्त्रातली टर्म आहे. स्पेंडिंग इकॉनॉमी म्हणजे काय असतं आणि आपली जी आहे ती स्पेंडिंग इकॉनॉमी नाहीये. आपण बचतीच्या कडे जाणारी माणसं आहोत आणि जिथे लोक मोठ्या प्रमाणावरती खर्च करतात ती स्पेंडिंग इकॉनॉमी. पण कोण खर्च करतय? क्रयशक्ती असणं महत्वाचं नाही, खर्च करणारे लोक कोण आहेत आणि ते काय पद्धतीनं ते खर्च करतात ते जर आपण लक्षात घेतलं तर इथे भारताला खरा अपर हँड आहे. सो अर्निंग म्हणजे कुठेतरी एक इकॉनॉमी रोल ऑन होण्यासाठी जी प्रक्रिया सुरू आहे आणि त्यातनं मला मिळणारे पैसे आणि त्यातला मी खर्च करतो आहे असं तुम्हाला अमेरिका किंवा युरोपमध्ये दिसणार नाही. म्हणजे तिथल्या अर्थव्यवस्था ह्या स्पेंडिंग का आहेत, कारण आलेला सगळा पैसा म्हणजे 100% असं नाही पण तो मोठ्या प्रमाणावरती ते खर्च होणं आणि त्यांच्या ज्या सोशल सगळ्या वेलफेअर स्कीम्स ज्या आहेत या पुढच्या काळात तुम्हाला डोल्ड्रम्समध्ये दिसतील. कारण आता तिथं अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावरती सक्षमतेनं भाग घेणारा तरुण वर्ग कमी होतोय, तुलनेने ज्येष्ठांची संख्या वाढती आहे. आता तो रेशो राहिलेला नाहीये, जन्मदर त्या देशांचे घटत चाललेले आहे, त्यामुळे तोही त्यांच्या समोरचा मोठा प्रश्न आहे. तर अशा अनेक गोष्टींमुळे अमेरिका असेल किंवा युरोपीय देशांपुढच्या अर्थव्यवस्थांपुढे हे पुढचे धोके आहेत, पण तुलनेत भारतापुढे हा धोका नाहीये. इथे स्वतः कमवून खर्च करणाऱ्या तरुणांची संख्या ही अधिक आहे, त्यामुळे पुढच्या काळात आपल्या अर्थव्यवस्थेचा वेग हा इतरांपेक्षा अर्थातच अधिक असणार आहे.
1: गोपाळ सर, जागतिक एकूण अस्थिरतेचं वातावरण आणि त्यात खंबीरपणे उभा असलेला भारत या विषयावर आपण आज अत्यंत विस्ताराने आणि खूप रंजक माहिती आमच्या श्रोत्यांना दिली. आपण आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि या विषयावर इतकं मोकळेपणाने बोललात, आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
2: श्रोतेहो, विशेष वार्ता यामध्ये सध्याची जागतिक अस्थिरता आणि भारत याविषयी ज्येष्ठ पत्रकार गोपाळ जोशी यांची माधवी कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. आता प्रसारित करत आहोत स्थानिक निवेदनं. हे निवेदन आहे अपहरण झालेल्या मुलीबद्दलचं. मुलीचं नाव आहे पारुल सुनील बिरंगे, वय 15 वर्ष. त्यांचं वर्णन याप्रमाणे: उंची 4 फूट, बांधा सडपातळ, केस काळे लांब, रंग गोरा, नाक सरळ, चेहरा गोल, डोळे मध्यम काळे, पांढरे डाग गळ्यापासून छातीपर्यंत भाजल्याचा डाग आहे त्यांना. त्यांनी काळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केला आहे आणि त्यावर पांढऱ्या रंगाची ओढणी आहे. त्यांना मराठी भाषा येते. त्यांच्याबरोबर मोबाईल, किमती वस्तू आणि पैसा त्यांच्याबरोबर

नाही. या मुलीबद्दल काही माहिती असल्यास पोलीस निरीक्षक काळेपडळ पोलीस ठाणे पुणे शहर इथे संपर्क साधावा. पुढील निवेदन आहे हरवलेल्या मुलीबद्दलचं. तिचं नाव आहे झिया इम्रान मानकर. वय 19 वर्ष. वर्णन याप्रमाणे: रंगाने गोरी, अंगाने मध्यम, उंची साधारण 5 फूट, केस काळे लांब, चेहरा गोल, नाक सरळ, अंगात काळ्या रंगाचा बुरखा, ग्रे कलरची चप्पल त्यांनी परिधान केलेली आहे. या मुलीबद्दल काही माहिती असल्यास लष्कर पोलीस स्टेशन पुणे शहर इथे संपर्क साधावा. पुढील निवेदन आहे आनंद मोतीलाल शेंडे या व्यक्तीबद्दलचं. त्यांचं वय 63 आहे. उंची अंदाजे 5 फूट 3 इंच. डोळे काळे पांढरे, चेहरा गोल, नाक सरळ. ते भोईरवाडी हिंजवाडी फेज 3 इथून मॉर्निंग वॉकला जातो असं म्हणून घरातून गेले. ते अद्याप परत आलेले नाहीत. या व्यक्तीबद्दल काही माहीत असल्यास हिंजवडी पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर इथे संपर्क साधावा. श्रोतेहो, स्थानिक निवेदनं आत्ताच आपण ऐकलेत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र, मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर. तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाश

जब वी मेट या चित्रपटातलं गाणं आपण ऐकलं उस्ताद राशिद खान यांच्या स्वरातलं. इर्शाद कामिल यांची गीतरचना होती. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्रावरून. यानंतरचं गाणं ओम शांती ओम या चित्रपटातलं श्रेया घोषाल

श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया भूल भुलैया या चित्रपटातलं गाणं. श्रेया घोषाल आणि एम जी श्रीकुमार यांचा स्वर आहे. समीर यांचे शब्द, प्रीतम यांचं संगीत.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया फना या चित्रपटातलं गाणं. सोनू निगम आणि सुनिधी चौहान यांच्या स्वरातलं हे गाणं आहे. प्रसन्न जोशी यांची गीतरचना, जतीन ललित यांचं संगीत.

0: अधूरी सांस थी, धड़कन अधूरी थी, अधूरे हम, मगर अब चांद पूरा है फलक पे और अब पूरे हैं हम।
1: आणि आता ऐकूया आमच्या एका कार्यक्रमाविषयीचं निवेदन।
2: काय काय अगं, ए काय एवढं काय झालं किंचाळायला? कोण काय?
3: दरवाजा उघडू नको, दरवाजा उघडू नको। कोण?
2: अगं मी बघितलं मागे तर काहीच नाहीये तिथे।
4: अरे यार काय भूतभीत बघितलंस का काय संज्ञा?
5: बाप रे, कोणीतरी आहे तिथे, कोण आहे? त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमासदन गुरुवारी 28 मेला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर।
4: मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादरकर्त्या गौरी लागू। 101 उमासदन।
1: हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून। गाणं येते दिल्ली 6 या चित्रपटातलं। प्रसून जोशी यांची गीतरचना, ए आर रहमान यांचं संगीत आणि स्वर आहे रेखा भारद्वाज आणि सहकार्यांचा।

0: मैत्रिणीनो, 31 मे रविवार, काही लक्षात येतंय का? अहो, 5वा रविवार म्हणजेच आपल्या गप्पा टप्पांचा वार, म्हणूनच तर आम्ही मैत्रिणी जमलो आहोत.
1: आपण लोकाला बदलायला जाणं म्हणजे मॅच्युरिटी नव्हे.
2: बरोबर,
1: आपण बदलणं म्हणजे मॅच्युरिटी, आणि ते सगळ्यात सोपं आहे,
2: कारण दुसऱ्याला बदलवणं आपल्या हातात नाहीये ना.
1: अजिबात नाही,
2: त्याच्यापेक्षा तो जसा आहे ते ऍक्सेप्ट करणं हे जास्त सोपं आहे.
0: गप्पांचा विषय काही येतंय का लक्षात? नाही ना? अहो, मग त्यासाठी 31 मेला दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि 1 जूनला आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून जरूर ऐका गप्पा टप्पा आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
3: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम दरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून, आणि याबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 10:11 वाजतायत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. यामध्ये विदुषी मंजुषा पाटील यांचं शास्त्रीय गायन आपण ऐकणार आहोत. राग आहे रामकली. तबल्यावर साथ देत आहेत माधव मोडक, आणि संवादिनीवर आहेत राजीव परांजपे.

0: विदुषी मंजुषा पाटील यांचं शास्त्रीय गायन आपण ऐकलं, राग होता रामकली. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.
1: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुंजलेले क्रांतिकारक अबलान माझी ही माता रे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी
2: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी
1: थोर क्रांतिकारक समाज सुधारक लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून
3: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
4: आकाशवाणी
3: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
4: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम धरी 378° 7-8 मीटर 7792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र 11:30 आहेत. प्रसारित कथाहोत कार्यक्रम आम्ही यामध्ये सिंधी लेखक दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे आणि त्यांची पत्नी दिग्दर्शिका अभिनेत्री स्नेहल तरडे यांच्याशी गप्पा आणि गाणी याचा भाग 6 आणि शेवटचा. संवादक आणि सादरकर्ते आहेत संजय भुजबळ.
5: शोधो हो आम्ही या कार्यक्रम मालिकेत आता ऐकूया सुप्रसिद्ध सिने लेखक दिग्दर्शक अभिनेता प्रवीण विठ्ठल तरडे आणि त्यांची सुविद्य पत्नी लेखिका गीतकार दिग्दर्शक अभिनेत्री स्नेहल प्रवीण तरडे यांच्याशी गप्पा. सोबत असणार आहेत त्यांच्या आवडीची गाणी. आज भाग 6 आणि शेवटचा.

0: त्या दोघांनी त्या दोघांच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका आम्ही सादर करते. संजय भुजबळ. प्रवीण सर, मागच्या भागाच्या शेवटी आपण पैशाअभावी स्नेहलताईंसाठी फार काही करता आलं नाही असं बोललात. हनीमून सुद्धा राहून गेला अशी खंत व्यक्त केली होती.
1: पण आता मी तिला सांगतो, अगं जा खरेदी कर, जरा चांगली भारीतली साडी घे, भारीतला ड्रेस घे, भारीतली चप्पल घे. ती नाहीच, ती आजही वर्षाला ठरवूनच कपडे घेते.
2: तुम्ही हे पण कंप्लेंट सांगताय जरा आपण.
1: नाही, पण तिचा
2: मूड हा आहे की
1: तिच्या काटकसरीमुळे आज संसार उभा आहे, आज एवढं सगळं छान चाललंय, तर ती अजिबात उधळपट्टी तिला मान्य नाही.
2: ग्रेट.
1: ती स्वतःवरही खर्च करत नाही. परदेशात ज्यावेळी जातो त्यावेळी मी केवढी म्हणजे क्रेडिट

0: कार्ड तिच्या हातात देतो की जाग घे पाहिजे ते यार, मी नाही त्यावेळी नाही ना घेऊ शकलो, मग आत्ता घे ना, तुला पाहिजे ते घे, पण ती नाही येत. ती आजही संसार काटकसरीनच करते.
1: काय रिप्लाय वाचवते, रिप्लाय काय
2: नाही. खरं आहे, मला मी बऱ्याचदा इव्हेंट्सला किंवा कार्यक्रमांना सुद्धा खूप वेळा कपडे रिपीट करते. मला अनेक जण जवळचे म्हणतात की अरे आम्ही बघतो स्नेहल, सगळ्याजणी ज्या असतात ॲक्ट्रेसेस कधी रिपीट नाही करत कपडे, प्रत्येक कार्यक्रमाला वेगळे असतात. तर माझं असं काही नाही आहे. मला असं वाटतं की कपडे हे स्वच्छ धुतलेले, छान इस्त्री केलेले आणि आटोपशीर जर आपण त्याच्यावरती काही ॲक्सेसरीज वगैरे केल्या तर आपण छान दिसतो असं माझं म्हणणं असतं. त्यामुळे मी अगदी खुशाल कपडे रिपीट करते. मला नाही आवडत जास्त खरेदी वगैरे करायला,
1: म्हणजे पुढच्या वेळेसही कुठलीही खरेदी करणार नाहीत.
2: हा, म्हणजे मला आता हा स्वभावच झाला आहे माझा. म्हणजे मला गरज नाही वाटत त्याची. जेवढी गरज आहे तेवढं निश्चितपणे करते, पण खूप पाहिजे त्याचं म्हणजे हाव अशी नाही, अजिबातच नाही.
1: खूप खूप छान सगळं हे मार्गक्रमण आहे आणि म्हणाल्याप्रमाणे हा रोजचा हनीमून आहे, असंच आपण याच्याकडे बघूयात. सर, एक गाणं डेडिकेट करायचं आपल्याला स्नेहलताईंना.
0: मी खूप माझं आवडतं गाणं हे डेडिकेट करेल माझ्या आवडत्या सिनेमातले, आणि ते लिहून घेण्यासाठी पण मी लय भारी प्रोसेस आहे ती. धर्मवीर मुक्काम पोस्टाने पहिल्या भागातलं हे गाणं गीतकार मंगेश कागणेकडनं मी हे लिहून घेतलं होतं. माझी खूप इच्छा होती लहानपणापासून, गुरु पौर्णिमा असते
1: हो,
0: गुरु पौर्णिमा खूप सुंदर पद्धतीनं आपल्याकडं साजरी केली जाते. प्रत्येकाला गुरु असतोच,
1: खरंच
0: वेगवेगळ्या टप्प्यावर गुरु बदलत जातो आणि तो तुम्हाला घडवतो. मला नेहमी प्रश्न पडायचा की गुरु पौर्णिमेवर गाणं नाही, आईला आपला कुठला तरी असा सिनेमा पाहिजे ज्यात गुरु पौर्णिमेवर गाणं पाहिजे. म्हणून मी मंगेश कागणेला भेटून विचारत होतो की असं गाणं लिहिता येईल का. तर मंगेश कागणे म्हटला नाही रे, माझा आत्ता ह्याच्यावर नाही, पण मी दुसरं गाणं लिहिलेलं आहे ते करू ना, आत्ता हे सुचत नाही. मग मी अविनाश विश्वजीतकडे गेलो, संगीतकार अविनाश विश्वजीत. म्हटले प्रवीण डन आलं, काय सुंदर आयडिया आहे, गुरु पौर्णिमेवर गाणं आलं पाहिजे.
1: बरोबर,
0: म्हणून ते कामाला लागले. आणि संगीता बर्वे, ज्या प्रियांका बर्वे
1: डॉक्टर संगीता बर्वे,
0: तिची आई डॉक्टर संगीता बर्वे, अरे त्यांनी लिहिलं ना ते गाणं आणि काय सुंदर लिहिलं. त्यांना अविनाश विश्वजीतची पण साथ होती. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल कुठेही गुरु पौर्णिमेला बघा, आजही हेच गाणं
1: वाजलं
0: आणि ते गाणं करण्याची माझी इच्छा होती आणि ती इच्छा त्या निमित्तानं पूर्ण झाली. त्यामुळे मी अविनाश विश्वजीत, संगीता बर्वे, स्नेहलनी पण मला खूप मदत केली त्या ह्याच्यासाठी, या सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि रसिक प्रेक्षकांसाठी, ज्यांना ज्यांना प्रत्येक टप्प्यावर कुठला ना कुठला तरी गुरु भेटलाय, त्या गुरुला आज तुम्ही हे गाणं समर्पित करा.
1: जसं आज ते त्यांच्या गुरुला करतायत, स्नेहल मॅमला, असं म्हणू मी.
0: शंभर टक्के
1: ऐकूया आपण.

0: येस, आता तुमच्यासाठी हाच टास्क, याला मी टास्क म्हणूनच बघतो.
1: हां. बऱ्याच म्हणजे त्याच्या उत्तरांमधूनच त्याच्याबद्दल

0: च्या तक्रारी त्यांनीच सांगितलेल्या आहेत.
1: सेफ साईड खेळलात ते, सेफर
0: हां,
1: साईड.
0: कारण मला ते, मी शिस्तप्रिय असल्यामुळे मग ओला टॉवेल बेडवर टाकणं वगैरे, कपाटातून कपडे घेतले की परत दार बंद न करणं, अशा गोष्टी मला त्याच्या आवडत नाहीत. आता हे त्यांनी सांगून टाकलं माझ्यातला चांगला गुण सांगून. आणि एक आता ह्याचा खरं तर तो चांगला गुण आहे, पण तो मला जरा खटकतो माझ्या काटकसरी स्वभावामुळे असेल म्हणा, किंवा जे दिवस पाहिले आहेत त्या दिवसांची एक आपल्याकडे आठवण असते ना की ते आपण कसे काढलेले आहेत, तर त्याची सवय म्हणजे तो कुणालाही काहीही न पाहता मदत करतो पैशांची, आणि ते परत यावेत अशी त्याची अपेक्षाच नसते कधीच. मी देतो म्हणजे इतका सढळ हाताने देतो की अरे थोडं तरी स्वतःकडे पण थोडा विचार कर, किंवा आपले पूर्वीचे दिवस आठवून थोडंसं हे कर असं मला सांगावं लागतं. पण मला त्याच्या मागचा हाही हेतू माहितीये की त्याचं असं असतं की अरे आपण ते दिवस पाहिले
1: कदाचित ते दिवस आठवूनच देत असते, आपल्याला नव्हते मिळाले,
0: पण ते आता ती मग मला शेवटी संसार करायचा आहे ना, तर म्हणलं पुढे जाऊन. आणि हे क्षेत्र कसं बेभरवशाचं आहे, आज आहे आम्हाला फेम, आज आहे आमचं नाव, आज मिळतात आम्हाला पैसे, उद्या परत मिळतील न मिळतील तर उद्याची पण चिंता असतेच, त्यामुळे माझं थोडंसं असतं की एवढं नको म्हणजे अगदी स्वतःचं अंगाचं पण काढून देऊ नये, एवढं देऊ नये, मग मला ते नाही आवडत.
2: नाही मी काय करतो माहितीये का, मला ना कुठेही आपण पाहुणा जातो बघा सेलिब्रिटी म्हणून बोलवतात,
1: हो
2: जर पैसे नाही घेतले तर किंमत राहत नाही, मग मी पैसे मागतो. आमचा विनोद वनवे माझं हे सगळं पाहतो, तर कुठं गेलो की काय बाबा चहाच्या दुकानाचं ओपनिंग, काय बाबा अमुक दुकानाचं ओपनिंग, 2 लाख 3 लाख 4 लाख किती पैसे मिळतात, मी ते सगळे पैसे बाजूला ठेवतो. मग काय करतो मी, काय म्हणतो आपण लोकांना देतोय म्हणून आपल्याकडे येते अशी एक माझी धारणा आहे,
1: त्यामुळे आपण पेरतोय म्हणून उगवतो.
2: हा हा हा, आता जर मी माझ्या कष्टाचे पैसे समजा सिनेमाचे आलेत त्यातलं मी दिलं तर मला वाटतं की माझे गेले बरोबर. आता हे पैसे अचानक आलेत ना, आता कुठेतरी जायचं आणि चहाच्या दुकानाचं ओपनिंग करायचं आणि कुणीतरी त्या 1 तासाचे 2 लाख रुपये देत, एवढी अमाऊंट पूर्वी पाहिलेली पण नाही ना. मग मी काय करतो, इदम न मम, हे माझे नाहीच, आणि मी ते पैसे बाजूला टाकतो आणि ते मी हिला सांगत नाही, मी हिला म्हणतो, त्याला मी पुरुष धन म्हणतो, आणि ते पैसे ना मी बाजूला साठवून ठेवतो. आता मग जवळच्या कुठल्या तरी माणसाला समजा अडचण आली तर हिच्याकडं सगळे सिनेमातून जे जे कमवतो ते सगळे हिच्याकडे ठेवतो, माझे सगळे अकाउंट ही हँडल करते, मला जरी बँकेतनं पैसे काढायचे असतील तरी हिला विचारावं लागतं. ओके मग मी काय करतो, आता लोकांना द्यायचे अडचण आली तर ही देऊच देत नाही की नाही तू ते आपली काय परिस्थिती होती तू काय करतोयस, मग मी काय करतो हे असे आलेले पैसे लय साठलेले असतात माझ्याकडे. मग बाबा आता मराठवाड्यात ओला दुष्काळ आला, कुणातरी पैसे द्यायचे होते, एकदम मी त्यातनं 7 लाख रुपये काढले, म्हटलं द्या, किंवा अजून कुणातरी अडचण आली आहे बाबा काहीतरी आपल्या जवळच्या माणसाला काहीतरी घर घ्यायचंय फ्लॅट घ्यायचा आहे, चल तुला किती पाहिजे 4 लाख हे घेऊन जा. जवळच्या माणसाला अडचण असताना जर आपण मदत नाही केली तर आपल्या मोठेपणाचा उपयोग काय, म्हणून ते अशा पद्धतीने आलेले जे पैसे असतात ते मी बाजूला ठेवलेले असतात, ते मी बिंदास देतो आणि पुन्हा येण्याची अपेक्षा करत नाही. ते कित्येक जण देतात पण परत मग मी परत दिलेले तिथंच ठेवतो
1: त्याच अकाउंटला
2: ठेवतो आणि मग त्यांना ते मी पुन्हा देतो, मी त्यातला पैसा स्वतःसाठी वापरत नाही
1: आणि त्यांनाही वापरत देत.
2: हा जे तिला नाही मी तिच्याकडे देतच नाही तो, ते आपलं अकाउंट वेगळंच आहे, मी ते कुठल्या बँकेचं आहे ते पण तिला सांगत नाही, गपचूप ठेवतो, तिला कळतच कारण सगळं ते अकाउंट तीच पाहते ना. पण आपण जेव्हा लोकांना देतो ना आपल्याला पण देव भरभरून देतो. स्वामी समर्थांचं एक आशीर्वाद आहे आमच्या कुटुंबावर की जेवढं आम्ही देऊ ना तेवढं आम्हाला येईल, कारण मला पण अशीच माणसं भेटली की देणारी, वाणी साहेब असतील, अनिल नाईक असेल, किंवा अनेक लोक आहेत नाशिक, आपण पण आपल्याला पण अडचणीच्या काळात त्यांनी दिलेच ना, त्यामुळे आपण त्याची परतफेड आपण कुणाला तरी
1: त्यांनी कदाचित अशाच अकाउंट मधून दिले असतील.
2: एक्झॅक्ट म्हणून आपण पण देत राहायचं मग आपल्याकडे

0: येत राहील. आता केदार सुमन आता कधीतरी अडचणीला देतोच की पिट्या, अडीअडचणीला द्यायचंच की त्या काळात.
1: बरोबर.
0: तर आता आपलं कर्तव्य आहे की केदार सुमननी, पिट्यानी, कैलास वाणींनी, अनिल नाईकनी, सतीश करंजकरनी जी मदत केली ती मदत आता आपल्याला वेळ आली तर आपण दुसऱ्यांना करत राहायचं.
1: खूप छान, खूप चांगला विचार.
0: आपल्याकडे येईल, येत राहील. आणि काय रे, पैसे येतात जातात, काय होतं आपल्याकडं आज सगळे उद्या हे असं समजू सगळं जाईल, पुन्हा शून्यातनं सुरू करू.
1: त्याला
0: काय पैसा, पैसे काय, पैसे काय सर्वस्व आहे का?
1: मी खरं क्या बात आहे वा वा म्हणतोय, पण मला तिकडेही बघितलं पाहिजे की मान्य आहे का, समाधान झालंय का या उत्तरानं?
2: नाही, मी म्हणलं ना मला माहिती आहे त्याच्या मागचा हा त्याचा थॉट आहे, पण माझा पण एक थॉट वेगळा आहे की मला ते दिवस शक्यतो परत आणून येत. म्हणजे आपण अनेक कलाकारांची पण अवस्था आपण बघितलेली आहे पूर्वीच्या काळी की ज्यांच्याकडे खूप होतं आणि मग म्हातारपणी त्यांचं काहीच नाही,
0: व्यसनाधीनतेमुळे कितीक होतं. आम्ही निर्व्यस
1: म्हणजे पैसा नाही सर, मला खरं त्यांची अवस्था पैसा नाही याच्या वाईटपणापेक्षा त्यांच्याकडे माणसंच नाहीत याचा वाईटपणा जास्त वाटतो. की त्यांच्या आजूबाजूला कोणीच नसतं, चार चार दिवस डेड बॉडीज पडून राहिलेले अनेक उदाहरणं आपण कलाकारांची बघितले, हे किती वाईट आहे. म्हणजे पैसा आहे तरच माणूस आहे असं हे खरं आहे का मग, असा प्रश्न पडतो.
0: नाही तसं नाही, पण आपण देत राहिलं पाहिजे
1: नक्कीच,
0: या मताचा मी आहे. आता कित्येक कलाकारांना त्यांचा विनियोग चांगला नाही करता आला, आलेले पैसे जपून नाही ठेवता आले, ते कसेही खर्च गेले. व्यसन हे महत्वाचं कारण होतं.
1: खरं
0: म्हणून तर मी निर्व्यसनी, मला कुठलंही व्यसन नाही. परवा मराठवाड्यात दुष्काळ आल्यानंतर मी पुण्यामध्ये जे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची पोरं एमपीएससी यूपीएससी करायला आहेत
1: हो,
0: त्या 360 पोरांना 3 महिन्याचं त्यांचं मेसचे पैसे आणि लायब्ररीचे पैसे भरले.
1: वा वा.
0: 3 महिन्याचे म्हटलं त्याला तुम्ही चिंता करू नका, रे तुम्ही करा. बरं, माझ्याकडे ते पैसे अशा पद्धतीने आले होते, मग मला त्यात कैलास वाणींनी दिले, माझा ऑस्ट्रेलियाचा मित्र योगेश चव्हाण त्यांनी दिले, भाऊसाहेब पाटील त्यांनी तिकडनं उभे केले. शेवटी कोणी ना कोणीतरी देतं आणि मग तेच आपण लोकांपर्यंत पोहोचवतो. आपलं काम पोहोचवणं आहे, आपण पोस्टमन आहोत परमेश्वराच्या दारातले, जे त्यांनी डोक्यात दिलंय आपल्या की हे तिथपर्यंत पोहोचव, त्याला सुखी कर. विषय संपला.
1: खूपच छान, खूप आवडती गोष्ट.
2: त्याची खूप आवडती गोष्ट जी मला जमत नाही करायला, पण मला ती खूप आवडते. व्यक्तिसंग्रह, त्याच्या आजूबाजूचा जो माणसांचा इतका त्याचा जमाव जो आहे त्याच्या आजूबाजूला तो खूप चांगला आहे आणि त्याला ते खूप माणसं जोडून ठेवता येतात. त्यांच्याशी बोलायचं कसं, त्यांच्याशी कसं हे करायचं, त्यांच्याबरोबर कसे नातेसंबंध असे लांबपर्यंत टिकवायचे सगळ्यांसोबत, हे त्याला खूप छान जमतं.
1: ग्रेट,
2: मला ते खूप आवडतं. मला येत नाही तसं करता, कारण अर्थातच मी सांगितलं तसं मी खूप अशी बुजरी आहे, थोडीशी बोलताना थोडीशी संकोच करते अशी आहे, त्यामुळे तो व्यक्तिसंग्रह त्याचा मला खूप आवडतो. त्यामुळे आता हे जे दानधर्म आता आमचं इतकं देवाच्या कृपेने असं झालेलं आहे की तो समाजासाठी हे सगळं करत राहतो आणि प्राण्यांसाठी मी करते.
0: असं आता बघ ना, या सिनेमातन तिला जे मानधन मिळालं देऊळबंद 2 म्हणणं.
1: अच्छा, मानधन मिळालं का?
0: मी काय, मी लेखक दिग्दर्शक निर्माते कैलास वाणी आहेत, तर तिला जे मानधन मिळालं, तिने नगरला एक आश्रम आहे तिथं तिने गायी घेतल्या आणि त्यांना दिल्या.
1: ग्रेट.
2: म्हणजे मी महाराष्ट्रातल्या अनेक गोशाळांशी निगडीत आहेत, गायींसाठी मला करायला काही करायला खूप आवडतं. म्हणजे गायींची सेवा असेल त्यांच्यासाठी काही करायला, किंवा फक्त गायींसाठी नाही प्राणीच एकंदरीत मला खूप आवडतात. तर मग महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणच्या गोशाळांशी मी हे केलेलं आहे आणि मला जो जे मानधन आलेलं आहे ते सगळं मी गायींवरती खर्च करणार आहे.
1: खूप छान. चल, या दोन्ही याच्यानंतर खूप खूप म्हणजे तुम्हाला तुमचं अभिनंदन आणि आभार तुमचे की हा टास्क तुम्ही सहज पार केला, आम्ही म्हणून पार केला हे जास्त विशेष. कुठेही तू तर मी राहिलं नाही, तू तू मैमय झाली नाही. तसंच आता
0: ज्या दिवशी आमचं लग्न झालं त्या दिवशी मी हा शब्द संपला
1: आणि
0: आम्ही सुरू झाला.
1: क्या बात,
0: त्या आम्ही पणाला आता 16 वर्ष झाले.
1: वा, ग्रेट. आपण बोलतो आहोत ते 2026 मध्ये, मेची आज 9 तारीख आहे. तर इथंही आपण आम्ही शब्दालाच पुढे नेत दोघांचे मिळून एक गाणं ऐकूया.

0: कुठलं गाणं दोघं मिळून निवडणार आहात?
1: दोघे मिळून ऐला म्हणजे एक गाणं आहे आमच्या दोघांचं, ते म्हणजे तिलाही आवडतं मलाही आवडतं, गुरु पिक्चर आहे.
0: ओके.
1: गुरु. आणि तो गुरु सिनेमा पाहताना आमच्या एका सिनेमाचा आम्हाला फोन आलता.
0: अच्छा.
1: आणि त्या गुरु सिनेमातलं ए आर रहमानने संगतबद्ध केलेलं गायलेलं जागे है देर तक,
0: क्या बात है,
1: हे माझं खूप इन्स्पिरेशनल सॉन्ग आहे. मी ज्या ज्या वेळी नैराश्यात असतो, थोडी अडचण आली असं वाटतं, आता काही सुचत नाही असं वाटतं, तेव्हा हे गाणं ऐकतो आणि पुन्हा पेटून उठतो.
0: क्या बात, ऐकूया आपण.

0: जाता जाता थेट श्रोत्यांशी काय बोलणार आहात?
1: चित्रपटगृहात जाऊन जर मराठी चित्रपट पाहायला गेला तर मोठा होईल आणि तो पुढचा मराठी सिनेमा अजून दुपटीनं ताकदीनं करेल. त्यामुळे आपली जबाबदारी आहे आपला मराठी सिनेमा चित्रपटगृहात जाऊन बघायचा, तरच आपण तेलुगू तमिळ इंडस्ट्री कन्नड इंडस्ट्री ज्या पद्धतीनं उभारून आली फक्त त्यांच्या स्थानिक प्रेक्षकांच्या जीवावर, तसा आपला मराठी सिनेमा स्थानिक प्रेक्षकांच्या जीवावर जगभर जाईल.
2: मला आपल्या थोड्या महिला श्रोत्यांशी हे बोलायचं आहे. आपल्याला माहिती आहे कुठलीही विवाहित स्त्री ही स्वतःच्या प्रपंचासाठी तिच्या कुटुंबाच्या उत्कर्षासाठी मुलाबाळांसाठी अहोरात्र झटत असते, कष्ट घेत असते. तिच्या कष्टांचे तिला पैशात मोबदला नाही मिळत, पण तो तिला अपेक्षित पण नसतो. तिला अपेक्षा असते की कुटुंबाचा उत्कर्ष व्हावा, तिच्या कष्टांची जाणीव ठेवावी, तिचं थोडंफार कौतुक व्हावं.

0: कुटुंबातल्या व्यक्तींकडून, आणि अनेक प्रश्नांना, म्हणजे घरातल्या प्रश्नांनाही ती सामोरं जात असते, बाहेरच्या प्रश्नांना देखील ती तितक्याच ताकदीने सामोरं जात असते. चित्रपट आम्ही त्या सगळ्या स्त्रियांना समर्पित केलेला आहे ज्या दिवस रात्र कुटुंबासाठी लढतायत, झटतायत. म्हणजे आता तुम्हाला एक एक हे सांगते की आता शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपल्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत, खूप ज्वलंत प्रश्न आहे. पण तुम्ही जर निरीक्षण केलं असेल तर शेतकरी स्त्रियांच्या आत्महत्या खूप कमी आहेत,
1: बरोबर,
0: खूपच नगण्य म्हणण्या इतक्या कमी आहेत.
1: नक्कीच.
0: कारण त्या लढतायत, त्या हार पत्करत नाहीत, त्यांना मुलाबाळांची तोंडं दिसतात की आपण गेल्यानंतर त्यांचं काय होईल हा विचार त्या करतात, म्हणून त्या लढत राहतात परिस्थितीशी. मग अशीच एखादी स्त्री, एका आस्तिक नवऱ्याची नास्तिक पत्नी, परमेश्वराला वेठीस धरणारे, त्याला परीक्षेला बसवणारे की आमच्या प्रश्नांची उत्तरं दे नाहीतर परीक्षा घेणं बंद कर.
1: हो, ग्रेट. तर आज दोघांनी एवढ्या व्यस्त तुमच्या कार्यामधून वेळ काढला आणि आमच्या श्रोत्यांशी पूर्ण आम्ही म्हणून जो काही प्रवास सांगितला, त्या मोटरसायकलच्या प्रवासापासून आत्ता या नव्या चित्रपटाच्या मोटरसायकलच्या प्रवासापर्यंत, तर ही मोटरसायकल अशीच सुसाट सुटत राहो,
0: वा
1: तिला अनेक स्थानकही मिळो, कारण स्थानकांशिवाय आपल्याला प्रवास नाही करायचा आहे. तर ह्या
0: नक्कीच.
1: सगळ्या स्थानकांना तुम्हाला जायला मिळो आणि जे काही तुमचं शेवटचं डेस्टिनेशन असेल तिथपर्यंत ही मोटरसायकल पोहोचो, या आकाशवाणीतर्फे शुभेच्छा. आपण या ठिकाणी आलात, खूप खूप आभार.
0: खूप खूप धन्यवाद.
2: आकाशवाणीच्या निमित्तानं सगळ्यांशी बोलायला मिळालं ही आवडीची गोष्ट आहे, खूप धन्यवाद.
1: तर श्रोतहो, आपण ऐकत होता सुप्रसिद्ध सिने लेखक, दिग्दर्शक, अभिनेता प्रवीण विठ्ठल तरडे आणि त्यांची सुविद्य पत्नी, लेखिका, गीतकार, दिग्दर्शक, अभिनेत्री स्नेहल प्रवीण तरडे यांच्याशी गप्पा. आज आपण ऐकला भाग 6 आणि शेवटचा. मालिकेतील पुढच्या भागांसाठी ऐकत रहा.

0: त्या दोघांनी त्या दोघांच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका आम्ही सादर करते संजय भुजबळ.
1: आम्ही हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचे 12 वाजतायत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ. यामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीच्या अनुषंगानं विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर, लेखन अर्चना साने, सहभाग विद्यागौरी ताम्हणकर, आरती पटवर्धन, अर्चना साने. आणि त्यानंतर गप्पा गाण्यांचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत सखी विश्व. लेखन सविता जेरे, सहभाग सविता जेरे, अर्चना साने, सूत्रसंचालन अर्चना साने. सादर करते आहेत निलिमा पटवर्धन. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

0: मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात मी अर्चना साने तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर एक प्रखर राष्ट्रभक्त, एक तेजस्वी व्यक्तिमत्व आणि सावरकर म्हणजेच साहस हे आपण सगळे जाणतोच. याच सावरकरांवर त्यांच्याविषयी अतिशय स्नेह असणारे कवी राजा बढे यांनी काय लिहिलंय बघा. मराठ्यांच्या मूर्त स्फूर्ती विकासा नवोन्मेषशाली कवींच्या कवे महासाहसी त्याग वीरा उदारा किती आळवावे तुला गौरवे. आज आपण सावरकरांच्या साहित्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत साहित्य सूर्य सावरकर या रूपकातून. या रूपकाचं लेखन केलं आहे अर्चना साने यांनी.
1: कैदी क्रमांक 32 788 वर्ग 3 सी

0: कक्षा 2 कैद 1910 सुटका 1960
1: सुनील नभहे सुंदर नभहे नभहे अतल आहा सुनील सागर सुंदर सागर सागर अतल चिहा हे सागरा तुझ्याच साक्षीनं तुझ्या लहरींवरून परत एकदा निघालो पण त्या काळ्या कुट्ट तुरुंगात अंदमानात जन्मठेप भोगण्यासाठी कठोर का असेना पण तुझ्याच सहवासात पुढची 50 वर्ष काढायची आहेत हे काय कमी तू तिथेही असाच सुनील सुंदर असशील पण माझ्या भविष्याच्या कल्पनेनं सागरात तू काळवंडू नकोस तुला ठाऊक आहे ही मातृभूमी मला प्राणांहून प्रिय आहे परवशतेची साखळदंड तोडून तिला मुक्त करण्यासाठी माझे प्राण तिला अर्पण करणं यापेक्षा भाग्य ते कोणतं असेल सागरा
2: 28 मे 1883 स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म झाला आज त्यांची जयंती स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे एक धगधगत अग्निकुंड प्रखर देशभक्त पण या नावाबरोबर इतरही विशेषणं जोडली जातात ती म्हणजे धाडस कर्तृत्व त्याग तसंच संवेदनशील मनाचा कवी लेखक आणि वक्ता सुद्धा आज त्यांच्या साहित्य विश्वाची ओळख करून घेण्याचा हा अल्पसा प्रयत्न करूया
1: सावरकरांचं वाङ्मयीन कार्य अफाट आहे कधी प्रसंगानुरूप केलेलं तर कधी जाणीवपूर्वक केलेलं पण त्यांचं लेखन हे त्यांच्या व्यक्तिमत्वाशी एकरूप होणारं असंच आहे नव्हे तो व्यक्तिमत्वाचा भागच म्हणता येईल त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटना उद्भवलेले प्रसंग त्यामुळे विचारांची घट्ट झालेली वीण त्यांच्या साहित्यातून प्रकर्षानं दिसते राष्ट्रप्रेम कर्तव्य त्याग यासंबंधीच्या भावना अधिक दिसतात
2: सावरकर वयाच्या 13व्या 14व्या वर्षापर्यंत भगूर या त्यांच्या जन्मगावीच होते तिथली माणसं अवतीभवतीचं वातावरण आणि वैविध्यपूर्ण वाचन यामुळे संस्कारांची शिदोरी कायमच गाठीशी होती लहानपणीच्या गोड आठवणी पुढे अनेक काव्यांमधून प्रतिबिंबित झाल्या आहेत
3: शैशवी दूध भाताचा घास लावून लोणचे ताटली तुन जो देई आई त्यासम कोणचे मिष्ट पक्वान न हो लागे आयुष्यात पुन्हा
2: या ओळी आईच्या आठवणींना उजाळा देतात
1: महाकाव्य म्हणजे काय हे न कळण्याच्या वयात म्हणजे अवघ्या 8व्या 9व्या वर्षी महाकवी होण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं याच पार्श्वभूमीवर पुढे अंदमानात असताना लिहिलेली कविता रवींद्रनाथांचे अभिनंदन ही महाकाव्याच्याच तोडीची होती असं अभ्यासक सांगतात तसं बघितलं तर वडील दामोदर पंत हे स्वतः काव्य करत घरातलं वातावरण भक्तिभावयुक्त होतं तसंच रसिकही होतं सप्तशतीचे पाठ संस्कृत मराठी इंग्रजी काव्याचा अभ्यास घरी होत असे सावरकरांचे मामाही काव्य करत असत काव्यसंस्कार असे दोन्हीकडून पल्लवित झाले
2: रामायण महाभारत मोरोपंत वामन पंडित मुक्तेश्वर संत तुकाराम रामदास स्वामी इथपासून ते शिवाजी महाराज पेशवे यांच्या बखरी तसंच इलियड हे महाकाव्य देखील त्यांनी वाचलं होतं वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी श्रीमंत सवाई माधवरावांचा रंग हा फटका त्यांनी लिहिला तर 15व्या वर्षी स्वदेशीचा फटका रचला जो पुण्याच्या त्यावेळेच्या जगद्वित्तेच्छू या वर्तमानपत्रात छापून आला
4: आर्य बंधू हो उठा उठा का मठा सारखे नटा सदा हटा सोडून कटा करू या मलेंच पटाना धरू कदा अरे

0: 1598 ते 1905 या काळात पेशव्यांवर शिवाजी महाराजांवर त्यांनी काव्य केली. चाफेकर आणि रानडे फाशी गेल्याचं कळताच त्यांनी आपल्या कुलदेवतेसमोर शपथ घेतली की चाफेकरांचं अपूर्ण राहिलेलं कार्य मी पुढे चालवेन आणि या दोघांवर एक फटका लिहिला.
1: कार्य सोडूनी अपुरे पडला झुंजत खंती नको पुढे. कार्य सोडूनी अपुरे पडला झुंजत खंती नको पुढे. कार्य चालवू गिरवित तुमच्या पराक्रमाचे आम्ही धडे. पराक्रमाचे आम्ही धडे.
0: छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचं आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान. त्यांच्या अभिनव भारत या गुप्त सशस्त्र क्रांतिकारी चळवळीची शपथ त्यांचे सहकारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तसबिरीसमोरच घेत असत. महाविद्यालयात असताना श्री शिवगीत, शिववीर, शिवाजी महाराजांची आरती, सिंहगडाचा पोवाडा, बाजीप्रभूंचा पोवाडा अशी अनेक काव्य त्यांनी रचली. पुढे रत्नागिरीत असताना 1926 साली शिवाजी महाराजांवरच हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा हे काव्य लिहून हिंदवी स्वराज्य स्थापणाऱ्या वीराची पुन्हा एकदा आठवण करून दिली.
2: या सर्व काव्य प्रकारातून सावरकरांची स्वराज्याबद्दलची आणि स्वातंत्र्याबद्दलची तळमळ अधिक व्यक्त होते. त्यांच्या वृत्तीवर, कृतींवर आणि साहित्यावरही सर्वात जास्त प्रमाणात मातृभूमी आणि तिचं स्वातंत्र्य याचीच आस दिसून येते. स्वतंत्रतेचं स्तोत्र याच भावनेतून रचलं गेलंय हे वेगळं सांगायला नकोच. स्वतंत्रते भगवतीच्या ठाई निष्ठा वाहताना ते म्हणतात, तुझं साठी मरण ते जनन, तुझं वीण जनन ते मरण.
0: त्यांचं व्यक्तिमत्व काव्यातून स्पष्टपणे जाणवत असलं तरी कधी कधी त्यांच्यातला तरल कवी निसर्गातल्या विश्वातल्या सौंदर्याला गवसणी घालतो. तारकास पाहून चांदोबा चांदोबा भागलास का, जगन्नाथाचा रथोत्सव या काव्यांमधून ग्रह, नक्षत्र, तारे, उत्सव यांना काव्याच्या चौकटीत त्यांनी उतरवलं आहे.
1: लोहगजाची जी जाळी, लोहगजाची जी जाळी, कोठडी सममती खाली, टाकुनी कांबळी मी अपुली, टाकीत अंगा तो दिसली. समोरची नभी मज देखा, समोरची मज नभी देखा, चमकत चिमुकली शशिलेखा, शशिलेखा रे शशिलेखा. टाळी वाजवनी मीच मशी, टाळी वाजवनी मीच मशी, कथिली वार्ता अद्भुतशी, सहा सहा महिन्यात कधी चंद्र दिसेना बंदी मधी. वर्षही न जिथे तिथी तिथे, वर्षही न जिथे तिथी तिथे, कळणे कैशी तरीही ते. असेल पंचमी चतुर्थीची, असेल पंचमी चतुर्थीची, कोरकोवळ्या चंद्राची, कोरकोवळ्या चंद्राची.
0: अभिजात संस्कृत वाङ्मयात शोभेल अशा कमला या काव्यात तर अवघी पुष्पसृष्टी उभी केली आहे. एखाद्या महाकवीचीच शैली इथे जाणवते. या काव्यातल्या उपमा तर इतक्या सुंदर आहेत की अनेक प्रख्यात कवी आणि लेखकांना महाकवी कालिदासांची आठवण इथे होते.
1: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी, फुलबाग किती शोभे लहान नटवी करी, नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी. हिरवाची कधी शालू सितमलमलीचा कधी, रेशमी जर तारिवा जयाच्या पदरामधी. नित्य ताजे जिते मोती पाच माणिक जन्मती, पवनेच तसे त्यासी नटवी डुलवी किती. हासता कुंददंती ती जितमन्मथ मोहवी, सुगंध सौम्य हास्याची ज्या चारुनी नवी नवी. कला एकेक या लोकी कामिनी सकला करी, निज मोह कलावण्या तिजसी मुकुटाधरी. नौकेत कौमुदीचा, नौकेत कौमुदीचा ही रतली कितीदा तरी, बाग योजन गंधात्या वनदेव पराशरी, बाग योजन गंधात्या वनदेव पराशरी.
0: हुतात्मा भगतसिंग क्रांतिकारक आणि कवी सावरकरांविषयी म्हणतात, विश्वप्रेमी तो वीर आहे ज्याला भीषण क्रांतिकारक कट्टर अराज्यवादी म्हणायला लोक जरा देखील लाजत नाहीत. तेच वीर सावरकर विश्वप्रेमाच्या लाटांवरून येऊन गवतावर चालता चालता कोवळं गवत पायाखाली चिरडणार तर नाही ना म्हणून थबकतात.

0: काव्य मग ते कोमल भावनांचं असो किंवा शृंगारिक रसाचं असो, सावरकर वीररसाकडेच वळतात हे अगदी कमलामधूनही जाणवतं. वीररसाची विरहोच्छ्वास आणि पानिपतच्या महाकाव्यात घालण्यासाठी रचलेली महासागर ही दोन्ही दीर्घकाव्य त्याचीच प्रचिती देतात.
1: बुद्ध्याची घेतले वाण करी हे सतीचे असं म्हणत खरोखरच सावरकरांनी मातृभूमीसाठी घरादाराचा आणि घरच्यांचाही विरह सोसला, पण निष्ठा ढळू दिली नाही. अंदमानात असतानाच सप्तर्षी काव्य त्यांनी लिहिलं, त्यात त्यांच्या आध्यात्मिक वृत्तीचा प्रत्यय येतो. त्यांनी अंदमानात केलेल्या योगाभ्यासाचा उल्लेख या काव्यात आहे. तसंच सश्रम कारावासाची कामं संपल्यानंतर संध्याकाळी हातातल्या बेड्या चिपळ्यांसारख्या हळू आवाजात वाजवून तुकारामांचे अभंगही ते गुणगुणत असायचे, याचाही आपल्याला उल्लेख आढळतो.

0: भाषेतली शुद्धता याविषयी आग्रही असल्यामुळे काव्यात परकीय रूढ शब्द कटाक्षानं टाळायचा प्रयत्न करत गोमांतक या काव्यात कोषागार, दंडक, रुग्णालय, सिंधुद्वार अर्थात बंदर, फुलवाडी असे शब्द त्यांनी वापरले. आपल्या भाषेचा अभिमान दिसावा यासाठी त्यांची सर्जनशीलता त्यांच्या सर्वच लेखनातून दिसून येते.
1: ती सौम्य रात्री छाये या मठाच्या निजली स्वता, रवंथ करिता कोण्या हरिणी समशांतता. जगी असा कुणी फासे पारधीच नकी उरे, जगी असा कुणी फासे पारधीच नकी उरे. पारिजाता वरी जाती तशी झोपुनी पाखरे, पारिजाता वरी जाती तशी झोपुनी पाखरे.
0: पहिल्या मुलाचं प्रभाकरचं जाणं, अभिनव भारत संस्थेवर आलेली वक्रदृष्टी, स्वकीयांपासून लांब अशा अनेक भावनांचं मिश्रण सागरास ही कविता लिहिताना त्यांच्या मनात होतं. सागरावर स्वामित्व मिरवणाऱ्या आंग्लभूमीला प्रतिशह देण्यासाठी एका आचमनात सागरास गिळणाऱ्या अगस्त्य ऋषींची कल्पना त्यांना सुचली. विषण्ण अवस्थेतही वीररसच बळावला.
2: हाच वीररस मरणोन्मुख शय्येवर या कवितेमधूनही तीव्रपणे प्रकटतो. मृत्यूला आवाहन करताना करुणरसाऐवजी शांतरसाकडून वीररसाकडेच ते वळतात. कवितेच्या शेवटी ते मृत्यूला बजावतात.
1: परी अशक्य जरी ते तुझं एकटे तसे येण्याची, परी अशक्य जरी ते तुझं एकटे तसे येण्याची, तरी त्याही क्रूर पीडका रोगांच्या सैन्याचा क्षोभ सोसण्या मी असेची सिद्ध अजी दोन वत्सरे.
2: सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा वीर रसाचीच निष्पत्ती करणारे वीर कवी सावरकर.
0: कवितांप्रमाणेच सावरकरांनी विपुल गद्यलेखन केलं आहे. संवादात्मक निबंध कथेच्या स्वरूपाकडे जातात, त्यामुळे कथासंग्रह जरी दोनच असली तरी वाचकांना खिळवून ठेवणारं, प्रेरणा देणारं, विचार करायला लावणारं, कथेतल्या कल्पनाविलासापेक्षाही सत्य घटना सांगणारं लेखन अधिक प्रमाणात आहे. देवसकी आणि माणुसकी यातून रत्नागिरी जिल्ह्याच्या दाभोळे गावातल्या देवसकीच्या नावाखाली चालणारा आत्मघातकी मूर्खपणा त्यांनी रेखाटलाय. तर व्रते आणि वैकल्य यात विज्ञाननिष्ठ प्रगतीपर व्रत कोणती हे समजून घेऊया असं कथेच्या सुरुवातीलाच ते सांगतात. समाजहितासाठी लोकप्रियतेची तमा न बाळगता फक्त समाज प्रबोधन करणारं लेखन त्यांनी सतत केलं आहे.
2: सावरकरांचे विचार आधुनिक

0: आणि विज्ञाननिष्ठ होते. त्यामुळे निबंधांमधून, कथांमधून, लेखांमधून डोळसपणे आणि विज्ञानाच्या आधारावरच सण, उत्सव, आचार यांचं पालन करण्यासंबंधी ते सांगायचे. हिंदुत्व या प्रबंधातही त्यांचे हेच विचार ठळकपणे पुढे येतात. असेच विचार कादंबऱ्यांमधूनही प्रकट होतात. त्यांची गाजलेली कादंबरी म्हणजे काळे पाणी. अभ्यासकांच्या मते माझी जन्मठेप या त्यांच्या आत्मचरित्राचंच हे लालित्यपूर्ण लेखन आहे. त्यांच्या आत्मचरित्रावर जेव्हा ब्रिटिशांनी बंदी आणली तेव्हा शासनाच्या वृत्तीला काटशह म्हणून त्यांनी काळे पाणी ही कादंबरी लिहिली. त्यांचे विचार, मतं, ध्येय, भावबंध विविध पात्रांच्या माध्यमातून येतात. या कादंबरीतला आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे अंदमान या बेटाचं महत्व त्यांनी अधोरेखित केलं आहे. हिंदू राष्ट्राच्या संरक्षणाचं ते पूर्वेकडचं दार आहे, ते सुरक्षित ठेवा, ते मोडू नका असं आवाहन त्यांनी केलं आहे.
1: मला काय त्याचे अर्थात मोपल्यांचे बंड ही कादंबरी मात्र सावरकरांनी विशिष्ट हेतूनच लिहिली. कुठेही अतिरंजित न करता घडलेल्या घटनेचे पडसादच कादंबरीतून उमटले आहेत. विस्कळीत झालेल्या हिंदूंनी आता तरी जातीभेद विसरून एक व्हावं हा विचारही त्यातून त्यांनी मांडला आहे. इतिहासाचं विश्लेषण करणाऱ्या सहा सोनेरी पाने या ग्रंथाला विशेष महत्व आहेच, पण सावरकरांची लेखणी त्याही पूर्वी अगदी तरुण वयात तळपली ती जोसेफ मॅझिनी या इटलीच्या क्रांतिकारकाच्या आत्मचरित्राच्या भाषांतराच्या वेळी. यासाठीची त्यांनी केलेली प्रस्तावना ही सुद्धा खूप जास्त गाजली आणि सावरकरांचं महत्व इतर क्रांतिकारकांना आणि ब्रिटिशांनाही वेगळ्या अर्थानं जाणवलं. ही प्रस्तावना महाराष्ट्रात अनेक तरुणांनी मुखोद्गत केली असंही म्हटलं जातं.
0: स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857चे स्वातंत्र्य समर हे महत्वाचं पुस्तक लिहिलं. संबंधित ऐतिहासिक कागदपत्रांचा त्यांनी ब्रिटिश लायब्ररीत बसून सखोल अभ्यास केला. प्रथम हे पुस्तक त्यांनी मराठीत लिहून काढलं आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याचं इंग्लिशमध्ये भाषांतर केलं. पुढे युरोपमध्ये ते छापून भारतीय क्रांतिकारकांसाठी आणि भारतीय जनतेसाठी वितरित करण्यात आलं. 1857चा उठाव भारताच्या स्वातंत्र्याचा पहिला लढा होता असं सावरकरांनी या पुस्तकात आग्रहानं प्रतिपादन केलंय आणि त्या ग्रंथाची मोहिनी अनेक क्रांतिकारकांवर पडली. अनेकांना या पुस्तकांनी स्वातंत्र्याची प्रेरणा दिली. ब्रिटिशांना या अशा प्रकारच्या पुस्तकाचं लेखन होत आहे याचा सुगावा लागताच इतकी धास्ती त्यांनी घेतली की पुस्तक प्रकाशित होण्याआधीच आणि लेखन पूर्ण होण्याआधीच या पुस्तकावर बंदी घातल्याचं प्रसिद्ध केलं. या पुस्तकावरची बंदी उठवण्यासाठी तब्बल 40 वर्ष जावी लागली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच हे पुस्तकही मुक्त झालं. रणशिंग, हिंदू पद पादशाही, अंधश्रद्धा तिरमुलक गोष्टी, तेजस्वी तारे असं अफाट लेखनही त्यांनी केलंय.
1: लंडनची बातमीपत्र म्हणजे सावरकरांनी लंडनमधून भारतातल्या नियतकालिकांसाठी पाठवलेली वृत्त होती. त्यांच्यातला पत्रकार या वृत्तांमधून दिसून येतो. थोडक्यात काय तर साहित्य क्षेत्रातल्या प्रत्येक पैलूला त्यांनी स्पर्श केला आहे. त्यांनी समाजाचं प्रबोधन हे ध्येय मानलं. लोकांच्या हितासाठी मी लोकप्रियतेचाही बळी देण्यास मागे पुढे पाहिलं नाही असं त्यांनी लिहून ठेवलं आहे आणि ते खरंच होतं. त्यांचं प्रबोधन समाजाला अंधश्रद्धेतून बाहेर काढणारं होतं. एखाद्या रागाचा स्वरविस्तार करताना त्या रागातले स्वर, त्याची स्वररचना जशी आधारभूत ठरते त्याचप्रमाणे सावरकरांचं अलौकिक व्यक्तिमत्वच त्यांच्या नाट्यलेखनासाठी आधारभूत ठरलं. तसं पाहिलं तर एक उपजत नाटककार त्यांच्यात होताच. वयाच्या 14-15 वर्षीच लोकमान्य टिळक, चाफेकर, रानडे यांच्यावर एक एकांकिका त्यांनी लिहिली होती, पण भगूर इथल्या एका ज्येष्ठांच्या सूचनेमुळे ते नाटक पडद्याआडच राहिलं. पण आपल्या लाडक्या येसू वहिनीला लहानपणी खूप वेळा फसवण्याचे प्रकार त्यांनी केले आहेत. एखाद्या प्राण्याचा हुबेहूब आवाज काढून वहिनीला घाबरवून सोडायचं, नाहीतर धप्पकन खोटोखोटच झोपाळ्यावरून अंग टाकून द्यायचं आणि मग सगळ्या घरालाच

0: काळजीत टाकायचं. येसूवहिनींच्या या अशा आठवणींमधून त्यांच्यातला नकलाकार आणि नट दिसून येतो.
1: सावरकरांना नाट्यदृष्टी होती आणि स्वतःच्या नाट्यपूर्ण जीवनातूनही त्याची तीव्रता अधिक वाढली असावी. क्रिया प्रतिक्रियांच्या संघर्षावर नाट्य उभं राहतं हे त्यांना चांगलंच ज्ञात होतं. नाटक हे प्रभावी आणि सशक्त माध्यम आहे, त्यामुळे आपले ध्येयवादी विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी काही नाटकं लिहिली. सावरकर 1924 साली रत्नागिरीला स्थानबद्ध झाले. तिथे त्यांनी अस्पृश्यता निवारण आणि शुद्धी चळवळ जोरदार सुरू केली. तोच विषय संगीत उशाप या नाटकातूनही त्यांनी घेतला आहे. अस्पृश्यता, शुद्धी, स्त्रियांचं अपहरण अशा

0: सत्ता, शुद्धी, स्त्रियांचं अपहरण अशा गंभीर विषयांची मांडणी उशाप मधून दिसते. संत चोखामेळा हे या नाटकाच्या केंद्रस्थानी आहेत. चोखोबांच्या काही रचनांवर आधारित काव्यही या नाटकात आहे. पंचही भूतांचा एकची विटाळ, अवघाची मेळ जगी नांदे, तेथे तो सोवळा ओवळा तो कोण, विटाळा कारण देह मुळा. नाट्यकला प्रसारक मंडळींनी हे नाटक 1927 साली रंगभूमीवर आणलं.
1: मास्टर दीनानाथ मंगेशकर, नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर यांनी आपल्या बलवंत संगीत मंडळींमार्फत सावरकरांचं संगीत संन्यस्त खडग हे नाटक 1931 साली रंगभूमीवर आणलं. आत्यंतिक अहिंसा ही हिंसेला जन्म देते हेच या नाटकातून त्यांनी प्रामुख्यानं मांडलंय. यातला संघर्ष बुद्ध आणि विक्रमदेव यांच्या विचारसरणीतल्या विरोधावर आधारलेला आहे. राष्ट्राच्या सीमा ह्या तलवारीच्या टोक्यांनीच आखाव्या लागतात. हिंसेची दंतनख शस्त्रानं छाटून टाकते ती खरी अहिंसा होय, अशी वाक्य सामान्यांच्या मनात पुन्हा राष्ट्रहिताच्या गोष्टी रुजवतात. या नाटकाचा नायक विक्रमसिंह हा रणांगणावर अतुलनीय कामगिरी करणारा वीर आहे, परंतु तो अहिंसेचा मार्ग अवलंबून शस्त्र खाली ठेवतो. काही काळानंतर शत्रू त्याच्या शाक्य राष्ट्रावर चालून आल्यावर मात्र तो पुन्हा शस्त्र हाती घेतो. ज्या अत्यंतिक अहिंसेमुळे दुष्टांचं परित्राण आणि साधूंचा विनाश होतो ती अहिंसा धर्म नसून प्रत्यक्ष अधर्मच आहे असं म्हणत विक्रमसिंह पुन्हा शस्त्र हाती घेतो. बलवंत मंडळींनी या नाटकावर अतिशय कष्ट घेऊन त्यातली पदं उत्कृष्ट संगीतानं सजवून नाटक सादर केलं. ते गाजलंच आणि त्यातल्या पदांनी रसिक खेचले गेले. सामान्य माणसावर योग्य तो परिणाम साधण्यात नाटक यशस्वी झालं.
0: मराठ्यांच्या इतिहासाविषयीचा अभिमान आपल्या तात्विक निष्कर्षांसहित सावरकरांनी उत्तर क्रिया या नाटकामधून मांडला आहे. पानिपतच्या पराभवाचा पुरेपूर सूड घेण्याचा अर्थात उत्तर जिंकण्याचा इतिहास म्हणजे उत्तर क्रिया. ही मराठ्यांनी थोरल्या माधवरावांच्या कारकिर्दीत कशी पार पाडली हे या नाटकात दाखवलं आहे. या ऐतिहासिक कथानकावर हे नाटक उभं केलंय. या नाटकातली संघर्षाची ठिणगी प्रथम एका वेडीकडून पडते. ती माधवरावांना उत्तर क्रिया करावयास सांगते. माधवराव विचारतात, कुणाची उत्तर क्रिया?
2: कोणाची कोणाची उत्तर क्रिया सांगू तुला? अरे शनिवार वाड्याचा जो धनी आहे ना, बोलाव त्यालाच आणि आमची उत्तर क्रिया कर. तरच आमच्या अंतराळात तळबळणाऱ्या अतृप्त जीवांना उत्तम गती मिळेल. अरे असे ते पाणीपती पडलेले सहस्रावधी अतृप्त वीरात्मे माझ्या स्वप्नात येऊन ओरडत असतात. ते बघ माझे पतिराज, तो बघ माझा तनय झुंजत पडलेत बघ रणात. ती बघ माझी मुलगी. अग आई ग, खायाळ केली ग, रक्तबोंबाळ केली ना रे त्या राक्षसांनी. तुझ्या बापाची, तुझ्या काकांची आणि तुझ्याही काकांची. अरे दचकतोस काय? तुझ्या भावाची सुद्धा, विश्वासरावाची. आणखी ऐक.
3: आई ग, अको बाई ग, पायात पुन्हा काहीतरी बोचलं. काचा. ज्या वाटेनं पाऊल टाकावं त्या वाटेत पिचलेल्या बांगड्यांच्या काचांचा ढीग. घरोघर बांगडी फुटली. ते तुकडे पायात बोचून रक्तबंबळ झालं ना रे माझं हृदय. मला त्या फुटलेल्या लाखो बांगड्यांची उत्तर क्रिया करायची आहे. त्या लाखांचं नाव ऐकायचं तुला? त्या लाखांचं एक नाव, पानिपत.
0: वेडीच्या बोलण्यामुळे पेटून उठलेले माधवराव अब्दालीच्या नाकावर टिचून पानिपतचं उट्ट काढून उत्तर हिंदुस्थान जिंकण्याची शपथ घेतात. मोठ्या संघर्षानंतर पानिपतचा सूड उगवला जाऊन मराठ्यांचा विजय होतो.
1: सावरकरांची

0: त्यांच्या तीनही नाटकात स्त्रीपात्र ह्या मोठ्या स्वाभिमानी लढवय्या आणि राष्ट्रासाठी समर्पित भावनेनं कार्य करणाऱ्या दिसतात. उशापमधली कमल, संन्यस्त खडगमधली सुलोचना, उत्तरक्रियामधली वेडी आणि सुनीती ह्या सगळ्या लढवय्या आहेत. दुबळी स्त्री त्यांनी नाटकांमधून कधीही दाखवली नाही. तसंच आपल्या नाटकांमधून समाज प्रबोधन आणि जागृतीचं काम त्यांनी वारंवार केलंय.
1: जसं व्यक्तित्व तसंच त्या व्यक्तीचं वाङ्मय या निकषावर सावरकरांच्या वाङ्मयातून त्यांची संपन्न आणि क्रांती प्रेरक वृत्तीच दिसून येते. कुटुंबात वावरणारे सावरकर अत्यंत प्रेमळ आणि हळवे असत, पण कर्तव्य भावनेनं त्यांनी स्वतःला कठोर बनवलं होतं. हे सर्वच प्रतिबिंबित होतं त्यांच्या विविध साहित्य प्रकारातून. पण तत्कालीन राजकीय दबावामुळे त्यांच्या लेखनावर मर्यादाही कितीदा तरी पडली. त्यांच्या आत्मवृत्तावर बंदी देखील आणली गेली. कित्येकदा लेखन साहित्याच्या अभावी मनात उत्कटपणे आलेले विचार त्यांना सोडून द्यावे लागले. पण प्रतिकूल परिस्थिती असूनही सावरकरांनी जवळपास 10,000 पानांचं साहित्य लिहिलं आहे. वज्राहून कठोर यातना भोगताना फुलांवर, तारकांवर, समुद्रावर काव्यातून कोमल भावना व्यक्त केल्या आहेत.
0: सावरकरांचं अवघ साहित्य चैतन्यमयी आणि जाज्वल्य राष्ट्राभिमान जागवणारं आहे. वीररस प्रधान तर ते आहेच, पण प्रचंड आशावादीही आहे. अतोनात छळ सोसतानाही आत्मबल सारखं काव्य त्यांना सुचलं, यातच त्यांच्या कणखर स्वभावाची प्रचिती येते. आपलं संपूर्ण आयुष्य एखाद्या कर्मयोग्याप्रमाणे ते जगले. अंदमानात असो अथवा स्थानबद्धतेत, तिथल्या कैद्यांना सुशिक्षित करणं, कविता शिकवणं, इथपासून ते त्यांच्यामध्ये राष्ट्रप्रेम जागवण्यापर्यंत ते सतत कार्यरत राहिले. स्वतः चंदनाप्रमाणे झिजले आणि कार्यरूपी सुगंध अनंत काळासाठी ठेवून गेले.
2: हे स्वातंत्र्य वीरा, किती वेळ मी तुझं हे चरित्र गान ऐकत होते. अरे पण हे तर काही थोडेच पैलू होते. तुझ्या संपूर्ण चरित्रातली अथांगता कदाचित मलाही पेलणार नाही. मला पाहताना दूर क्षितिजाला तरी माणसाची दृष्टी थांबेल, पण तुझं चरित्र माझ्यापेक्षा या सागरापेक्षाही अथांग आणि खोल आहे, अतल आहे. हे स्वातंत्र्य वीरा, तुझ्या चरणाशी मी लीन होऊ शकलो यातच मी माझी धन्यता मानते. तुला शतशः नमन.
0: साहित्य सूर्य सावरकर हे रूपक आताच आपण ऐकलं. लेखन होतं अर्चना साने यांचं. सहभाग होता आरती पटवर्धन, विद्यागौरी तामनकर आणि अर्चना साने यांचा.

0: मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे आपल्या सगळ्यांच्या आवडत्या सखी विश्व या कार्यक्रमाची. आणि सखी विश्वमध्ये आज आपल्यासाठी आपल्या भेटीला आलेली आहे सविता जेरे. सखी विश्व. सविता, तुझ्या हातात काहीतरी मला खूप छान लेखन दिसतंय. तर
1: अर्चना, आपण छान लेखणीवरनं छान गप्पा मारणारच आहोत, पण त्याआधी आत्ता आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जे रूपक ऐकलं, खरंच केवढं मोठं कार्य त्यांचं आहे ग.
0: प्रचंड मोठं कार्य.
1: त्यांचे शब्द, त्यांची लेखणी, त्यांचे विचार सगळंच एकदम लखलखते अगदी तलवारीसारखं.
0: मला वाटतं तू त्यांचं काव्य घेऊन आलीस ना.
1: अगदी बरोबर,
0: आपण त्या ओळीनंतर ऐकूया. पण खरंच सावरकरांचा जो काही आयुष्यपट आहे, जीवनपट आहे, तो सहजासहजी आणि खूप कमी वेळात आपण ते सांगणं, समजून घेणं आणि समजावून सांगणं, दोन्ही खूप अवघड आहेत. आणि खरंच ग, त्यांचं जीवन म्हणजे अक्षरशः किती कष्ट, किती हाल अपेष्टा, पण तरीही प्रचंड आत्मविश्वास आणि देशाबद्दलचं प्रेम.
1: प्रेम अगं, आणि म्हणूनच तर ते एवढं मोठं कार्य करू शकले.
0: सविता, कोणतीही व्यक्ती महान जेव्हा होते ना, ती स्वतःच्या अंगच्या गुणांमुळे नक्कीच होते, पण त्याबरोबरच त्याला घरातल्यांची तितकीच महत्वाची साथ असते. बरं,
1: अगदी अगदी बरोबर.
0: आणि ती असेल तरच त्या भरोशावर माणूस पुढे मोठा होऊ शकतो.
1: बरोबर,
0: तो कोणत्याही संकटांवर सहज मात करू शकतो. आता तुला सांग.

0: ते स्वतः सावरकर, त्यांचे मोठे बंधू बाबाराव सावरकर आणि धाकटे बंधू डॉक्टर नारायणराव सावरकर, या तिन्ही बंधूंच्या पत्नींनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मदत केलीच, पण सावरकर कुटुंबाच्या संकटाच्या काळात अत्यंत धैर्याने आणि अतिशय खंबीरपणे संकटांचा सामना केला. येसू वहिनी असू देत किंवा यमुनाबाई असू देत, खरंच ह्या
1: ग्रेटच बायका सगळ्या जणी. संपूर्ण परिस्थिती सगळी आपण जर त्या 100 वर्षापूर्वीची ही सगळी परिस्थिती याचा जर आपण आत्ता विचार जरी केला तरी कसं त्यांनी केलं असेल,
0: काय भयंकर संकटातनं ते गेले. बर, नुसतं तेवढंच नाही, म्हणजे त्यांनी साथ दिलीच, कधीही नवऱ्यांच्या ह्या वागणुकीवर त्रागा तर केला नाहीच, पण नवऱ्यांच्या परोक्ष जेव्हा त्यांच्यावर संकट आली, इंग्रजांनी त्यांना घरातनं बाहेर काढलं, त्या स्थितीतही त्या डगमगल्या नाही.
1: आणि त्यात आपल्या पोटचा मुलगा गेला तेव्हाच, त्याच दरम्यान ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. मला इथे ना एक गोष्ट कायम आठवते बरं कार्चना. एक मोठे सैनिक होते आपल्या आर्मी मधले, मोठे ऑफिसर होते. त्यांच्या मिसेसशी बोलताना असं त्या म्हणल्या होत्या की आमच्या काळी ना की असं फोन मोबाईल असं काही नव्हतं. एकदा नवरा गेला तिकडे लढायला की गेला, मग त्याचा आमचा काहीच संबंध तो येईपर्यंत नसायचा. मग आम्ही फक्त प्रार्थना करायचो की बाबा सुखरूप परत येऊ दे.
0: तू हेच बघ, सैन्यातले जे अधिकारी होते त्यांच्या बायकांना फोनची सोय नव्हती, त्याच्याही अनेक वर्षपूर्वी साता समुद्रापलीकडे गेलेल्या सावरकरांचं नेमके ते कोणत्या स्थितीत आहेत, काय चाललंय हे कळायला काही मार्ग नव्हता. पण किती धैर्याने ह्या सगळ्या बायका.
1: आणि मला असं वाटतं प्रत्येकाच्या मनाची शक्ती जबरदस्त असावी तेव्हा.
0: नक्कीच असणार. पण खरंच म्हणजे बघ ना, पती पत्नीचं नातं हे विश्वासावर जेवढं असतं तर त्याच्या पलीकडे काहीच नसतं.
1: अगदी खरंय अर्चना. आणि कितीही सुखदुःख असो की संसारात अगदी पती पत्नी एकत्र असो किंवा लांब असो दूर असो, प्रवास हा आपला संसाराचा खडतर असो किंवा सुखद असो, पण एकमेकांची साथ असली ना तर नक्कीच आपण पुढे जाऊ शकतो आणि एकमेकांच्या विश्वासाला पात्र ठरू शकतो.
0: अगदी बरोबर.
1: तोच संसार मला असं वाटतं खऱ्या अर्थाने सुफल संपूर्ण होत असतो.
0: अगदी बरोबर आहे. सविता, तुझ्या हातात मला येताना जो कागद दिसला त्याच्यावरची कविता मी आत्ता वाचली बर का, तुझ्याही नकळत वाचली. आणि सावरकरांनी तर अनेक कविता लिहिलेल्या आहेतच, 12,000 ओळींच्या कविता आहेत त्यांच्या.
1: केवढं मोठं काम आहे हे सगळं.
0: मोठं म्हणजे अगं किती प्रतिकूल परिस्थितीत लिहिलेले आहेत. तर कमलासारखं काव्य सुरुवातीलाही म्हटलं की ते इतक्या कोमल भावना भिंतीवर खरडून काढणं म्हणजे किती विचारांचं आणि परिस्थितीचं एकत्रीकरण म्हणूया आपण. नाही
1: मला सांग, तो तुरुंग, त्या तुरुंगात अतिशय घाण परिस्थिती, वास सगळा घाण, अंधारलेली
0: नाही खरंच,
1: आणि अशा ठिकाणी त्यांनी इतकं सुंदर काव्य केलं.
0: आणि हे मनोबल त्यांनी स्वतःला स्वतःच दिलं, म्हणजे त्यांच्या आत्मबल कवितेतनही आपल्याला ते दिसतंच. आत्ता ही जी कविता माझ्या समोर आहे ती त्या कवितेचा सार असा आहे थोडक्यात की आपल्या आयुष्याची सुरुवात म्हणजे जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत आपण एका प्रवासात असतो आणि मृत्यू हा जो असतो ते म्हणजे आपलं घर असतं. तिथे स्थैर्य मिळतं आपल्याला. शेवटच्या 4 ओळी तुला सांगते.
1: नक्की नक्की.
0: जरी राजमार्ग जे मोठे तुझियाची घराचे ते ते घर अन्य असेलची कोठे या अरुंद आळी तुनी ते मी म्हणून अणूंच्या बोगद्या तुनी रे हिंडुनी बघे घर अंती तुझे सामोरे. पुढे बघ. घर दुजे बांधू देईना, घर दुजे बांधू देईना आपुले कुणा उघडीना या यत्न असा चालेना बसवेन सोडूनी यत्ना ठोठावीत अजी मी म्हणून पुनरपी बारे ती तुझ्या घराची बंद सदोदित दारे.
1: वा वा,
0: अंगावर शहारे येतात ग.
1: अंगावर शहारे म्हणजे विचार किती करावा आपण. पण
0: रे कुठल्या कुठे विचार जातात आणि जे सत्य आहे ते स्वीकारणं आणि ते उघडपणे दाखवणं सांगणं. सावरकरांनी प्रायोपवेशन केलं म्हणजे मृत्यूलाही त्यांनी हरवलेलं आहे. कमाल आहे.
1: म्हणजे त्यांचे विचार सगळीकडे अतिशय प्रगल्भच होते ग सगळीकडनं. म्हणजे त्या काळात सुद्धा त्यांनी स्त्रियांसाठी पण किती छान विचार करून ठेवलेत. म्हणजे किती पुढारलेले विचार होते स्त्रियांच्या बाबतीतले त्यांचे. हे 100 वर्षांपूर्वीचे त्यांचे विचार स्त्रियांविषयीचे. ते म्हणतात स्त्रियांसाठी अशक्तपणा नव्हे तर सशक्तपणा हेच खरं सौंदर्य. तेव्हाचे विचार. झाशीच्या राणीचा पराक्रम आणि सीतेचा त्याग हे आपले आदर्श असावेत. मुलगा हवा मुलगी नको ही मानसिकता अतिशय चुकीची.
0: 100 वर्षांपूर्वी त्यांनी काढलेले उद्गार.
1: हो हो
0: बघ,
1: जी आजही स्थिती आहे ग
0: खरंच
1: तशीच स्थिती आहे. मातांनी मुलींचं पालन हे देखील अतिशय व्यवस्थित

0: निश्चितपणे करावं असं सावरकर तेव्हा सांगतात.
1: वा वा.
0: आणि ह्यात अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की सावरकरांनी स्वतः त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये स्वतःच्या मुलीलाही संपत्तीचा समान हक्क दिला होता
1: काय सांगते
0: त्या काळात.
1: त्या काळात ग्रेट सर्वार्थाने वीर असं म्हणावं आशा, कारण मुळातच वीरश्रीयुक्त त्यांचं आयुष्य होतं, त्यांचे विचार होते, आणि ह्यासाठी सुद्धा हे असे विचार मांडण्यासाठी धाडस
0: लागतंच, अगदी लागतंच. म्हणजे तेव्हा सुद्धा ते कायम म्हणायचे की मुलींच्या कळत्या काळात त्यांचा विवाह व्हावा.
1: बरोबर,
0: ही तेव्हाची त्यांची विचारसरणी होती.
1: वा, म्हणजे तिला तेवढी समज असावी.
0: समज असावी. आपण एक काम करूया का ग, एक मस्त गाणं ऐकूया त्यांचं,
1: सावरकरांचं.
0: सावरकरांचं
1: वा, नक्की
0: एक गाणं ऐकूयात आणि मग पुढे जाऊयात.
1: चाल
0: हा, चल.

0: वा, किती मस्त गाणं ऐकलं आता आपण.
1: सुंदर म्हणजे असं वातावरण निर्मिती झाली आहे
0: झालीच.
1: आणि शहारे येतात ग.
0: पण अर्चना, आजकालच्या मुली बघितल्या ना की कधी कधी आश्चर्य वाटतं. म्हणजे ते आपण बघ ना, रात्री नोकरी करतात, रात्रीच्या वेळी एकटीचा प्रवास करतात, एक

0: प्रवास तर खूप वेळा करतातच,
1: अगदी.
0: अगदी मोबाईलवरून सगळी कामं चुटकीसरशी एकदम करतात भराभर, अतिशय स्मार्ट झाल्या आहेत मुली.
1: खरंच.
0: आणि मला असं वाटतं समाज बदलतोय, समाज बदलतोय, समाज मुलींना स्त्रियांना सुद्धा हक्क एकसारखा देतोय.
1: कसं झालं आता, पालक सुद्धा खूप जागरूक
0: हो
1: झालेत मुलींविषयीचे. आपण मगाशी जसं म्हटलं की अजून काही ठिकाणी मुलींविषयी नकारात्मक भावना असली तरी एक समाज असा आहे की जो मुलींना बरोबरीची वागणूक देतो घरात, मुलांना मुलींना एकसारखं शिक्षण देतो. आणि ह्या शिक्षणाचाच परिणाम असा आहे की ह्या स्मार्ट युगात मुली पण खूप स्मार्ट झालेल्या आहेत.
0: बरोबर,
1: म्हणजे पूर्वीच्या काळी बघ, मुलींचं आयुष्य म्हणजे घर, शाळा आणि पुढे घर,
0: अगदी संसार.
1: संसार. आणि तेही परत संध्याकाळी 7 नंतर घरातनं बाहेर पडायची बंदी, कारण शेजारच्यांच्या नजरा सुरू व्हायच्या, बोलणं सुरू व्हायचं.
0: अगदी. आणि घरात घुसलं की आईचा एकच डायलॉग, मुलगी आहेस जपून वाग.
1: काय गं बाई, जपून जपून वागायचं खरंच. पण त्या काळातनं सुरक्षितता म्हणजे 4 भिंतींच्या आत राहणं असं समजलं जायचं.
0: खरे.
1: मुलींना स्वातंत्र्य कमी होतं आणि बंधनच खूप होती गं. या अमुक वयात आता शिकायचं किंवा आता शाळा, पण थोडंसं 4 पुस्तकं शिकली की शाळा बंद.
0: बरोबर,
1: आता घर संसार
0: काय
1: सांभाळण्यासाठी
0: करायचंय
1: घरातलं
0: शिकून
1: घर, हो काय करायचं शिकून, आणि घरच तर सांभाळायचे पुढे,
0: सांभाळायचंय.
1: चूल आणि मूल यातच ती अडकलेली होती.
0: पण एक होतं मात्र, स्वातंत्र्य कमी होतं, बंधनं जास्त होती, पण त्या काळी लोकांमध्ये एकमेकांमध्ये आपलेपणा पण होता भरपूर ठिकाणी, तो दिसत होता. कारण गावात एखादी मुलगी दिसली एकटी चालली आहे, मोठं माणूस लगेच विचारायचं एकटी आहेस का गं, का उशीर झाला असं म्हणून. म्हणजे मला आठवतंय की असं होत होतं की अगदी घरापर्यंत पोचवायला चल मी येतो, ह्यांची मुलगी ना गं तू, असं विचारलं जायचं आणि सोडवायला यायचं.
1: बरोबर आहे.
0: म्हणजे ही एक सुरक्षिततेची भावना सुद्धा तिथे होती.
1: होती. म्हणजे कसं झालंय, आता जसं व्हर्च्युअली जग जवळ आलंय की नाही, तर तेव्हा प्रत्यक्ष सोशली जग जवळ होतं. आपल्या शेजारी कोण राहत आहे, गल्लीत, आपल्या चाळीत, आपल्या
0: बरोबर.
1: आळीत कोण राहत आहे, मग अगदी आडनावासहित नावासहित सुद्धा पाठ
0: हो
1: असायचं. आणि ती आपल्याच घरातली मुलगी आहे असं समजून
0: बरोबर,
1: तेवढ्या जबाबदारीने
0: वागलं जायचं.
1: गणितीच्याबद्दल वागलंही
0: अगदी
1: जायचं.
0: अगदी.
1: बरोबर.
0: म्हणजे सांगते ना तुला की मला आज माझ्या घरची भाजी आवडली नाही तर मी शेजारच्या काकूंकडनं जायला एक बिंदास जाऊन घेऊन यायची, मला माझ्या घरची भाजी नाही आवडली तुमच्याकडची घ्या, इतकं ते
1: खरंच आहे.
0: वातावरण एकोप्याचं होतं,
1: एकोप्याचं
0: एकत्रच होतं.
1: होतं.
0: आता थोडंसं त्या वातावरणात
1: आता
0: थोडा फरक
1: थोडं
0: पडलाय.
1: म्हणजे झालाय फरक असं, की खरंच कित्येकदा असं होतं की मोठ्या बिल्डिंग्स असतात, सोसायट्या असतात, आणि आपल्या शेजारी कोण राहते हे बऱ्याचदा माहिती नसतं. हे दुर्दैवाने ही गोष्ट योग्य नाही आहे.
0: नाहीये. असं पण आहे ना आजकाल की प्रत्येक जण बाहेर पडतो, प्रत्येक जण कामासाठी बाहेर जात असतो, प्रत्येकाला पोटापाण्याचा व्यवसाय करायलाच लागतो, एकाच्या पगारावर भागत नाही,
1: बरोबर.
0: त्यामुळे प्रत्येकाने बाहेर जाणं आणि
1: हो
0: काम करणं, आणि
1: हे
0: त्यामुळे मग घरी आलं की ट्रॅफिकमधनं आलंय, कंटाळलंय, असं पण होतं,
1: असंही होतं.
0: कॉम्पिटिशन पण वाढली आहे. हा
1: नाही
0: सगळं.
1: खरंय, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींना दोन्ही दोन्ही बाजू आहेत. आपण एकच बाजू घेऊन कधीच बोलणं
0: बोलू नाही
1: बरोबर
0: शकत.
1: नाहीये. फक्त तेच झालं की वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की प्रत्येक जण आपापल्या कामात खूप जास्त व्यस्त असल्यामुळे आपल्या शेजारी काय चाललंय किंवा कोण राहतंय हे बरेचदा माहिती नसतं. पण जाणीवपूर्वक ते माहिती करून घेणंही आवश्यक
0: अगदी
1: आहेच.
0: बरोबर.
1: ते एका अर्थाने कसं की प्रॅक्टिकली जेव्हा तुम्ही बघता ना, तर तुम्हाला शक्य होत नसलं तरी ते आपल्या आयुष्यासाठी आवश्यक आहे असं वाटतं.
0: अगदी बरोबर. आणि हल्ली आपण बघतो ना स्त्रियांचे एकंदर सुरक्षिततेच्या दृष्टीने जे प्रश्न जे आहेत ते खूप वाढल्यासारखे वाटतात ग मला, की
1: नक्कीच.
0: म्हणजे पूर्वीपेक्षा आजकाल स्त्रियांना एकट्यांना बाहेर जाताना त्या सक्षम आहेत, त्या करू शकतात वगैरे वगैरे, प्रत्येक गोष्ट ठीक आहे, पण तरीही त्यांना सतत सजग राहायला लागतं. कोण कोणत्या उद्देशाने आपल्याजवळ आला असेल हे कळत नाही.
1: बरोबर.
0: म्हणजे मी बघितलं ना मध्ये एकदा सिंहगड रोडला जाताना, त्या मुलीची काहीच चूक नव्हती, ती आपल्या रोडनी चालली होती गाडीवर, पण मागनं तिघं जण आली, ती थोडी पुढं गेली म्हणून त्यांना राग आला आणि त्यांनी गाडी मध्ये घातली आणि तिला ओरडले.
1: अरे बापरे.
0: म्हणजे ह्या गोष्टी सुद्धा होऊ शकतात, ह्याच्यासाठी आजकालच्या मुलींनी स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे.
1: हो खरंच.
0: सक्षम व्हा, सेल्फ डिफेन्स करा हे सांगितलं जातच,
1: हो
0: पण प्रत्येकाला ते शक्य असतंच असं नाही,
1: बरोबर.
0: पण त्याच्याबरोबर छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही नक्कीच करू शकता, एकतर वावरताना आपल्या आजूबाजूला सजग राहणं
1: अगदी
0: हे
1: बरोबर.
0: फार महत्वाचं आहे. रस्त्याने जाता येताना किंवा आपल्या शेजार पाजाऱ्यांची नजर कोणाची काय कशी आहे ही ओळखता आली पाहिजे, जो सिक्स सेन्स बायकांना दिलेला असतो,
1: असतो
0: तर ती काळजी आपण घेतली पाहिजे.
1: तिखटाची पुडी ठेवू शकता,
0: हां
1: आणि हे ठेवलंय आपल्याकडे हे त्यावेळेला भान

0: असलं पाहिजे
1: महत्वाचं.
0: नाहीतर बऱ्याचदा काय होतं, बऱ्याचदा असं होतं की मुली खरं स्ट्रॉंग असतात मनाने आणि त्या एखाद्या परिस्थितीला सामोरं जाऊही शकतात उत्तमपणे, पण त्याच वेळेला भीती नावाची एक गोष्ट त्यांना तिने ग्रासलेलं असतं आणि त्या भीतीमुळे त्या खूप गोष्टी विसरतात.
1: बरोबर,
0: की आपण आत्ता कसं फाईट करायला पाहिजे, त्या छोट्या छोट्या गोष्टींनी सुद्धा आपण संकटावर काही वेळा पूर्ती का असे ना मात करू शकतो, दुसऱ्या कोणाची तरी तोपर्यंत मदतही मिळू शकते, पण हा अवेअरनेस हे सतत जागृत राहणं खूप महत्वाचं
1: आहे,
0: ते तिला राहावं लागतं आता काही.
1: आणि मोठ्यांनी आरडाओरडा करा नाही तर. तुला सांगू का, मला असं खूप वाटतं ना, आपण आपल्या सगळ्या मैत्रिणींना ना आपले थोडेसे हेल्पलाईन नंबर सांगूयात का ग?
0: अगदी फार आवश्यक गोष्ट आणि फार महत्वाची गोष्ट बोलली सविता. खरं
1: लक्षात राहत नाहीत खूप वेळा की आपण कुठे कोणाशी कसं कॉन्टॅक्ट करावं काही प्रॉब्लेम आले तर.
0: आणि ना नंबर्स लक्षात ठेवायला खूप सोपे असतात आणि बऱ्याचदा मोबाईलची रिंग आपण जेव्हा कोणाला तरी मोबाईल म्हणजे फोन करायला जातो तेव्हा पण ते मेसेजेस येत
1: असतात. तर तुला सांगते अर्चना, इतके सोपे ते एक हेल्पलाईन नंबर आहेत आणि ते आपण आपल्याकडे डोक्यात ठेवले ना आपण सतत, त्याची मदत तर आपल्याला मिळते. आणि काही नंबर असे आहेत त्यातले की जे पोलीस आपलं नाव पुढे येऊ न देता हे सगळं काम करत असतात, ही फार मोठी गोष्ट आहे. तर सगळ्यात पहिला नंबर जो प्रत्येकाकडे असला पाहिजे तो म्हणजे 112 112, हा राष्ट्रीय आपत्कालीन सेवा क्रमांक आहे. आणि कोणतीही मोठी एखादी अडचण आली तर तुम्ही यांना कॉल केला तर तुम्हाला लगेच मदत मिळू शकते.
0: वा,
1: हा नंबर आहे 112.
0: क्या हा?
1: दुसरा नंबर आहे तो अतिशय महत्वाचा आहे, तो म्हणजे 1091. याच्या आधी पण एक आहे 1090 आणि 1091. हा जो हेल्पलाईन नंबर आहे ना हा महिला हेल्पलाईन नंबर आहे.
0: अरे क्या बात.
1: हा महिलांचा छळ झाला, त्यांना धमक्या कुठनं मिळाल्या किंवा त्यांना असुरक्षित जर कुठे वाटत असेल ना तर हा नक्कीच उपयोगी पडतो. आणि हा खूप महत्वाचा नंबर यासाठी आहे की समजा तुला एखाद्याने धमकी दिली किंवा तुझ्या मोबाईलवर एखाद्याने धमकी दिली किंवा तुला वेगळ्या पद्धतीने काही त्रास द्यायचा प्रयत्न केला आणि तू ह्यांना जर कळवलंस या नंबरला, तुझं नावही पुढे येऊ न देता त्या व्यक्तीला व्यवस्थित ते जरब देऊ शकतात.
0: वा वा,
1: हा फार उपयुक्त नंबर आहे.
0: मैत्रिणींनो लक्षात ठेवा हा नंबर 1090 आणि 1091.
1: तिसरा आणखी एक अतिशय महत्वाचा नंबर आहे तो म्हणजे 181.
0: बर,
1: हा नंबर आहे महिला सहाय्यता केंद्राचा. म्हणजे घरातल्या लोकांनी कोणी हिंसा केली, मानसिक त्रास दिला तर या अशा संकटाच्या वेळी, खूप वेळा ना बायकांना बाहेर त्रास दिला की लगेच हे होतं पण घरातला त्रास त्या सहन करतात. त्रास सहन करणारा पण एक लिमिट असते ग, कधी कधी तो खूप जास्तच आपल्या सहनशक्तीच्या बाहेर जातं. तर अशा वेळी तुम्हाला मदत जर हवी असेल
0: व्हायलन्ससाठी 181
1: या नंबरला तुम्ही नक्की कॉल करा आणि त्यांची मदत तुम्ही घेऊ शकता. आणखी एक नंबर आपल्याला नेहमी माहिती आहे तोच
0: 100 100 100.
1: पोलिसांचा पारंपरिक नंबर आहे, पोलीस आपले मित्रच असतात
0: हो.
1: आणि कधीही कोणत्याही वेळी त्यांची साथ आपण नक्कीच घेऊ शकतो. अजून एक चाइल्ड हेल्पलाईन नंबर पण आहे बरं का, म्हणजे आपल्या घरातल्या एखाद्या मुलीला किंवा मुलाला, छोट्या छोट्या मुलांना काही मदतीची गरज लागली तर उपयोगी असा नंबर 1098.
0: वा, 1098 चाइल्ड हेल्पलाईन नंबर.
1: आता मध्ये आपल्याकडे एक अतिशय दुर्दैवी घटना घडली
0: हो,
1: म्हणजे त्या अनुषंगाने हा नंबर मला सांगावा असं वाटलं.
0: बरोबर आहे,
1: कारण शेवटी आपलं बाळ, आपलं पोटचं पोर, मातेचं तर हृदय, मातेचं संपूर्ण विश्व त्यांच्या भोवती असतं.
0: बरोबर आहे,
1: त्यासाठी जर कोणतीही मदत लागली तर 1098 या नंबरवर आपण नक्की कॉल करू शकतो आणि त्यांच्याकडनं मदत आपल्याला मागू शकतो.
0: बरोबर,
1: समजा रस्त्यात काही अपघात झाला, हे नंबर सगळीकडे सतत येतच असतात पण तरीही मी हा नंबर सांगून ठेवते. हा नंबर आहे 108. हा ॲम्ब्युलन्सचा नंबर आहे. रुग्णवाहिका आणि वैद्यकीय आपत्कालीन सेवा, अचानक काही तब्येत बिघडली, काही प्रॉब्लेम आला, या नंबरला फोन केला तर हार्डली 10 मिनिटात यांची सेवा आपल्याला मिळते.
0: मस्त.
1: आणि आपल्याला कुठे राहतो तिथे आपल्याला ही ॲम्ब्युलन्स येऊन आपल्याला मदत मिळते. असा हा नंबर आहे 108. आता नेहमीचा अजून एक नंबर, तर म्हणजे कुठे आग लागली तर अग्निशमन दलासाठीचा नंबर, सगळ्यांना हा तर पाठ असतोच, हा 101 नंबर.
0: बरोबर.
1: आणि अजून एक फार महत्वाचा नंबर अर्चना, तो आहे 1930. 1930 हा नंबर, हल्ली सगळ्यात गुन्हे जे होतात ते ऑनलाईन फसवणूक
0: हो.
1: ही ऑनलाईन फसवणूक किंवा सायबर क्राईम जर झाला तर ह्याची तक्रार करण्यासाठीचा हा नंबर. आणि हे कोण

0: काही प्रकारची ही फसवणूक असते गं, म्हणजे नुसतीच अगदी काय पैशाच्या बाबतीत असं असते असं नाही, तर वेगवेगळे फोटो काढून पाठवतात किंवा काही प्रकारची ही
1: बरोबर.
0: हा अन्याय केला जातो.
1: हो,
0: तर ह्या सगळ्यांसाठीचा हा नंबर आहे 1930. ह्या
1: कारण
0: नंबरवर,
1: सोशल मीडियावर जसा आपला वावर वाढला
0: हां
1: आहे, त्या ते गुन्हे पण वाढले आहेत.
0: बरोबर आहे. आणि ह्या सगळ्यांसाठी ह्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता, पोलिसांची मदत घेऊ शकता. आणि आणखी एक फार महत्त्वाचा नंबर बरं का, तो म्हणजे आपले आई बाबा, आपले विश्वासू मित्रमैत्रिणी, ह्या सगळ्यांचा नंबर आपल्या स्पीड डायरमध्ये नक्की असला पाहिजे.
1: अगदी, खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही. इमर्जन्सी नंबर्समध्ये आपण हे
0: हां,
1: त्यांना ठेवू
0: इमर्जन्सी
1: शकतो, खरंच
0: नंबर्समध्ये
1: आहे.
0: आपल्याला आपण हे नंबर ठेवू शकतो. आणि सतर्क तर आपल्याला राहायलाच
1: राहिलाच
0: पाहिजे.
1: पाहिजे.
0: आपण रात्रीच्या वेळी टॅक्सीचा प्रवास करतो, रिक्षाने फिरतो,
1: हो.
0: एकटे दुकटे फिरतो, अशा वेळी सुद्धा सतर्क राहणं खूप गरजेचं आहे. आपलं लोकेशन आपल्या घरच्यांना किंवा जे तुमच्या जवळचे आहेत त्यांना तुमचं
1: माहिती असणं
0: लोकेशन माहिती
1: आवश्यक
0: असणं
1: आहे,
0: अतिशय आवश्यक आहे.
1: त्यामुळे लोकेशन शेअर करणं ही पण
0: हां
1: महत्वाची गोष्ट आहे.
0: बरोबर, लोकेशन शेअर करणं अतिशय महत्त्वाचे
1: पण
0: की
1: आपल्याच
0: आपल्याच
1: घरच्यांना
0: हे सगळ्यात मुख्य.
1: खरंय.
0: अशा रीतीने तुम्ही तुमची काळजी नक्की घ्या.
1: सविता, हे सगळ्या नंबर्स इतके महत्वाचे तू
0: हां
1: सांगितलेस, म्हणजे एवढा महत्वाचा मुद्दा तू मांडलेला आहेस. आणि आपल्या मैत्रिणी हे सगळे नंबर्स लक्षात ठेवतील, लिहून घेतील,
0: अगदी.
1: पाठ करतील, काही करा मैत्रिणींनो, पण हे नंबर्स खूप महत्वाचे आहेत आपल्या दैनंदिन आयुष्यासाठी. कारण आपण स्त्रिया आता हल्ली 24 तास घरात बसतोय असं अजिबात नाही. आपण वेगवेगळ्या कामांच्या निमित्ताने वेगवेगळ्या वेळांना बाहेर असतो,
0: बरोबर.
1: आणि आपल्या घरच्यांना आपली काळजी असते, आपण स्वतःचीही काळजी घेणं आवश्यक आहे. तर सवितानी दिलेले हे सगळे नंबर्स तुम्ही लक्षात ठेवा.
0: आणि आपल्या मैत्रिणींना हे नक्की आवडलं असेल अशी आशा नक्कीच करूयात.
1: हो
0: आणि आजच्या पुरतं थांबूयात.
1: सविता, खूप खूप धन्यवाद. खूप मजा आली आज तुझ्याशी
0: मला सुद्धा
1: बोलताना.
0: मजा आली.
1: तर मी अर्चना
0: आणि मी सविता.
1: आपला निरोप घेतोय सखी विश्व कार्यक्रमातून. नमस्कार.
0: नमस्कार.
1: सखी विश्व. मैत्रिणींनो, सखी विश्व हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. लेखन होतं सविता जेरे यांचं, सहभाग होता अर्चना साने आणि सविता जेरे यांचं. मैत्रिणींनो, तुम्हाला आमचे कार्यक्रम आवडतात आम्हाला माहितीच आहे, तरीसुद्धा तुमचा अभिप्राय येणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी ईमेल आयडी लिहून घ्या, prasaran.pune@gmail.com या ईमेल आयडीवर आम्हाला तुमचे अभिप्राय कळवा. आणि आजच्या कार्यक्रमातून कार्यक्रम अधिकारी नीलिमा पटवर्धन यांच्यासह मी अर्चना साने आता आपला निरोप घेते. नमस्कार.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. यामध्ये सुरुवातीला आपण ऐकलं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीच्या अनुषंगानं विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर, लेखन अर्चना साने, सहभाग विद्यागौरी ताम्हणकर, आरती पटवर्धन, अर्चना साने, आणि त्यानंतर गप्पा गाण्यांचा कार्यक्रम आपण ऐकला सखी विश्व. लेखन होतं सविता जेरे यांचं, सहभाग सविता जेरे, अर्चना साने, सूत्रसंचालन अर्चना साने आणि सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.
1: दुआए की तुझाए सखीरी मन के मीत नाए.
2: ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊन गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम ऋतुगान अवश्य ऐका. आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. लेखन निवेदन विद्यागौरी ताम्हणकर, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: दरवाजा उघडू नको, दरवाजा उघडू नको. अगं
1: कोण?
2: अगं मी बघितलं मागे तर काहीच नाहीये तिथे.
3: अरे यार काय भूतभीत बघितलंस का काय संज्ञा?
4: बाप रे कोणीतरी आहे तिथे, कोण आहे? त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमासदन गुरुवारी 28 मेला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर.
5: मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादर करत्या गौरी लागू.
6: 101 उमासदन.
7: मैत्रिणींनो 31 मे रविवार काही लक्षात येतंय का? अहो 5वा रविवार म्हणजेच आपल्या गप्पा टप्पांचा वार, म्हणूनच तर आम्ही मैत्रिणी जमलो आहोत.
8: आपण लोकाला बदलायला जाणं म्हणजे मॅच्युरिटी नव्हे.
9: बरोबर.
8: आपण बदलणं म्हणजे मॅच्युरिटी, आणि ते सगळ्यात सोपं आहे,
9: कारण दुसऱ्याला बदलवणं आपल्या हातात नाहीये ना.
8: अजिबात नाही.
9: त्याच्यापेक्षा तो जसा आहे ते ऍक्सेप्ट करणं हे जास्त सोपं आहे.
7: गप्पांचा विषय काही येतंय का लक्षात? नाही ना? अहो मग त्यासाठी 31 मेला दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि 1 जूनला आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून जरूर ऐका गप्पा टप्पा आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.

पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी, पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यमरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. दुपारचे 1 वाजता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम NCERT.

ಆಕಾಶವಾಣಿ ಮುಂಬೈ. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार. गाझा शहरावर काल इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात हमासचे लष्करी कमांडर मोहम्मद ओदाह यांचा मृत्यू. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक. आणि केरळात मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं आज शिक्कामोर्तब केलं. गेल्या वर्षी बिहारमध्ये पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमॉल्य बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे. याद्वारे राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांचं पालन होतं असं न्यायालयानं सांगितलं. एसआयआरला कायदेशीर मान्यता आहे, त्यामुळे इतर पुनरीक्षणापेक्षा एसआयआरची प्रक्रिया वेगळी आहे. एवढ्याच कारणामुळे ते अवैध ठरत नाही. तसंच निवडणूक आयोगानं अधिकारांचं उल्लंघन केलं असाही त्याचा अर्थ होत नाही असं न्यायालयानं सांगितलं. एसआयआरमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावत निवडणूक प्रक्रिया ही यांत्रिक प्रक्रिया नसून मतदार याद्यांची अचूकता आणि विश्वासार्हतेवर अवलंबून आहे असं नमूद केलं. तसंच याआधी मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण 40 वर्षांपूर्वी झालं असून या दरम्यान मतदार याद्यांमध्ये त्रुटी निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे पुनरीक्षण प्रक्रियेची गरज आहे हे निवडणूक आयोगानं दिलेलं कारण न्यायालयानं मान्य केलं. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली. नवी दिल्लीत शांतीवन इथं पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी देखील प्रथम प्रधानमंत्री पंडित नेहरूंना

आदरांजली वाहिली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज योग दिनापूर्वी खजुराहो इथं आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिली. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं त्यांनी सांगितलं. निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योग दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन जाधव यांनी केलं. यावेळी योग पार्क उपक्रम, योग संगम पोर्टल आणि योग दिवसानिमित्त नव्या टी शर्ट डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं. देशाच्या विविध भागांमध्ये वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना शक्य तितकी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. उष्णतेमुळे दैनंदिन जीवनात निर्माण होणाऱ्या अडचणींमुळे सध्या वाढ झाली असून त्यासाठी शक्य ती सर्व काळजी घ्यावी असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. उष्णतेचा आघात टाळण्यासाठी भरपूर पाणी प्यावं, दुपारच्या कडक उन्हात शक्यतो बाहेर जाणं टाळावं आणि विश्रांती घेण्याचा सल्लाही मोदी यांनी दिला आहे. प्राणी पक्ष्यांसाठी घराबाहेर गच्चीवर दुकानं तसंच कार्यालयांच्या बाहेर पाण्यानं भरलेलं भांडं ठेवण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. या कठीण दिवसांमध्ये सर्वांनी संवेदनशीलता दाखवावी असं मोदी म्हणाले आहेत. देशाच्या काही भागात ईद उल अझा म्हणजे बकरीदचा सण साजरा करण्यात आला. जम्मू आणि काश्मीरमध्ये बकरी ईद निमित्त विशेष नमाजचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी बकरी ईद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण त्याग, करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. सिक्कीममध्ये राजधानी गंगटोक इथं आज संध्याकाळी होणाऱ्या सिक्कीम विद्यापीठाच्या 7व्या दीक्षांत सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यपाल ओमप्रकाश माथुर आणि मुख्यमंत्री प्रेमसिंह तामांग हे देखील समारंभाला उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात 33 विभागांमधून सुमारे 14,000 पदव्या प्रदान करण्यात येतील तर 285 गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्ण आणि रौप्य पदकं मिळणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इस्रायलनं गाझा शहरावर काल रात्री केलेल्या हल्ल्यात हमासचे लष्करी कमांडर मोहम्मद ओदाह मारले गेल्याचं इस्रायलनं म्हटलं आहे. हमाससाठी हा मोठा धक्का असल्याचं इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काच म्हणाले. शीन बेट ही इस्रायली गुप्तचर संस्था आणि इस्रायल संरक्षण दल ओदाह यांच्या अनेक महिन्यांपासून मागावर होतं, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. हमासनंही ओदाह, त्यांची पत्नी आणि मुलगा या हल्ल्यात मारले गेल्याचं म्हटलं आहे. देशात आतापर्यंत इबोलाच्या एकही रुग्णाची नोंद झाली नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. आफ्रिकेतल्या काही भागांमध्ये अलीकडेच झालेल्या प्रादुर्भावानंतर इबोला संदर्भातल्या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार राज्य सरकारांशी समन्वय साधून सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. नागरिकांना घाबरून जाऊ नये तसंच चुकीची माहिती पसरवणं टाळावं आणि माहितीसाठी केवळ अधिकृत स्रोतांवर अवलंबून राहण्याचं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक केली आहे. डॉ मनोज शिरुरे आणि तेजस शहा अशी त्यांची नावं आहेत. मनोज शिरुरे यानं 3 विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राच्या पेपरमधले प्रश्न पुरवले तर तेजस शाह यानं मनीषा हवालदारकडून भौतिकशास्त्राचा पेपर घेतल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यनगर इथून 13 जणांना अटक केली आहे. गुजरातमध्ये कच्छच्या किनाऱ्यावर तटरक्षक दलानं स्थानिक पोलिसांबरोबर केलेल्या कारवाईत अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला. जप्त केलेल्या मालाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली किंमत सुमारे 200 कोटी रुपये असल्याचं गुजरात पोलिसाच्या सूत्रांनी सांगितलं. या प्रकरणी पुढचा तपास सुरू आहे. भारतीय लष्करात अग्निपथ योजना आणि नियमित संवर्गाअंतर्गत भरतीसाठी 1 जून ते 12 जून या कालावधीत ऑनलाईन प्रवेश परीक्षा होणार आहे. लष्कर भरती अधिकारी कर्नल रजत सुवर्णा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. ही परीक्षा आंध्र प्रदेशातल्या अनंतपूर, गुंटूर, वायएसआर कडप्पा, कुर्नूल, नादियाल, एसपीएस नेल्लोर, प्रकाशम, तिरुपती, विशाखापट्टणम, विजयनगरम, श्रीकाकुलम, काकीनाडा, राजामुंद्री आणि एनटीआर या जिल्ह्यात होईल. प्रवेश परीक्षेत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना शारीरिक चाचणी आणि कागद

0: राजपुत्र पडताळणीसाठी गुंटूर आणि विशाखापट्टणम इथं लष्कर भरती कार्यालयात बोलावलं जाईल असं कर्नल रजत सुवर्णा यांनी सांगितलं. कॅनडा दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी टोरंटो इथं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी कॅनडातले वरिष्ठ नेते, व्यावसायिक आणि गुंतवणूकदारांबरोबर अनेक उच्चस्तरीय बैठका घेतल्या. द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करणं आणि धोरणात्मक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आणि तंत्रज्ञान भागीदारीला प्रोत्साहन देणं यांच्यातल्या वाढत्या पूरकतेविषयी या बैठकांमध्ये चर्चा झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आसारामला राजस्थान उच्च न्यायालयाकडून आज अंशतः दिलासा मिळाला आहे. न्यायालयाच्या द्विसदस्यीय पीठानं त्याची सामूहिक बलात्कार, पोक्सो कायद्याअंतर्गत येणारे सामूहिक लैंगिक शोषणाचे गंभीर गुन्हे आणि गुन्हेगारी कट रचण्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. तृतीयपंथीयांच्या हक्क संरक्षण सुधारणा कायदा 2026 आव्हान देणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्याची विनंती केंद्र सरकारनं केली आहे. विविध उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या या याचिकांवरून हस्तांतरण याचिका दाखल केल्याची माहिती केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात दिली. आयपीएल क्रिकेटमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं काल धरमशाला इथं गुजरात टायटन्सला 92 हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. प्रसिद्ध क्रीडा प्रशासक आणि नेमबाज रणधीर सिंग यांचं आज नवी दिल्लीत वार्धक्यानं निधन झालं. ते 79 वर्षांचे होते. श्वसनाच्या त्रासामुळे गेले काही दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. नैऋत्य मोसमी पावसाचं केरळातलं आगमन लांबणीवर पडलं आहे. यापूर्वीच्या अंदाजानुसार काल मान्सून केरळात पोहोचण्याची शक्यता होती, मात्र केरळ आणि लक्षद्वीपमधल्या किमान 60% निरीक्षण केंद्रांमध्ये 2 दिवस सलग 2.5 मिलीमीटर पाऊस झाला की मान्सूनचं आगमन झाल्याची घोषणा केली जाईल असं हवामान विभागानं सांगितलं. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश तसंच ईशान्येकडील काही भागात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात विदर्भातील अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार. गाझा शहरावर काल इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात हमासचे लष्करी कमांडर मोहम्मद ओदाह यांचा मृत्यू. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून पुणे आणि लातूर इथून आणखी 2 अटक आणि केरळात मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आता ऐकूया सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात विधान परिषदेच्या सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी 18 रोजी मतदान, सातारा जिल्ह्यात उद्योग केंद्राच्या माध्यमातून 600 नवीन उद्योजक तयार आणि सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्प, राधानगरी वन्यजीव अभयारण्य आणि सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यात प्राणीगणना. यासह ऐकूया आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. विधान परिषदेच्या सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी 18 रोजी मतदान होणार आहे. दोन्ही जिल्ह्यात 863 मतदार आहेत. यात साताऱ्यात 474 तर सांगलीत 389 इतके मतदार आहेत. सातारा जिल्ह्यात भाजपाचे 210 मतदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे 105, शिवसेनेचे 38 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे 5, राष्ट्रीय काँग्रेसकडे 6, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे 4 तर आघाड्यांकडे 59 आणि अपक्ष 47 असे मतदार आहेत. साताऱ्याच्या ऐतिहासिक अस्मितेचं प्रतीक असणाऱ्या अजिंक्यतारा किल्ला, संगम आणि क्षेत्र माहुलीच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनानं 267.80 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यापैकी 134.80 कोटी रुपये अजिंक्यतारा किल्ला तर 133 कोटी संगम आणि क्षेत्र माहुली इथल्या पुरातन ऐतिहासिक मंदिरं स्थळांच्या विकास आणि संवर्धनासाठी वापरला जाणार आहे. अजिंक्यतारा किल्ला ते उंटाचा डोंगर रोपवे, किल्ल्यावरील राजसदरेचं जतन संवर्धन करणं, मुख्य प्रवेशद्वार आणि बुरुजांची डागडुजी, दुरुस्ती, तलाव संवर्धन, माहिती केंद्र आणि इतर कामं या निधीतून होणार आहेत. माहुली इथल्या कृष्णा वेण्णा संगमावरील महाराणी ताराबाई, येसुबाई, छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळांचा जीर्णोद्धार, काशी विश्वेश्वर, रामेश्वर, संगमेश्वर मंदिराचं जतन, घाट संवर्धन, न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांच्या वाड्याचं

0: संवर्धन, राजघाटाची निर्मिती, झुलता पूल आदी कामं करण्यात येणार आहेत. सातारा जिल्ह्यात उद्योग केंद्राच्या माध्यमातून 600 नवीन उद्योजक तयार झाले आहेत. या नवीन उद्योजकांमुळे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. या उद्योगांच्या माध्यमातून सुमारे 2500 जणांना रोजगाराची संधी मिळाली आहे. जिल्हा उद्योग केंद्रानं गेल्या काही महिन्यात सातत्यपूर्ण कामं करत नवीन उद्योजक आणि उद्योग उभारणीसाठीचे प्रयत्न केले होते. यासाठीच्या योजनेतून नवीन उद्योजकांना व्यवसायासाठी 35% अनुदान देण्यात येत आहे. सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्प, राधानगरी वन्यजीव अभयारण्य आणि सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यात नुकतीच प्राणीगणना झाली. यासाठी 135 मचाण तयार करण्यात आले होते. 175 वनकर्मचारी तर 228 निसर्ग प्रेमींच्या मदतीनं ही प्राणीगणना करण्यात आली. तीनही प्रकल्पात 1556 वन्यजीवांची नोंद घेतली गेली. यात 240 सांबर, 165 चितळ, 347 रानगवे, 108 रानकोंबडे, 68 मोर तसंच इतर प्राण्यांची गणना करण्यात आली. माणदेशातील समृद्ध जैवविविधता, दुर्मिळ वन्यजीव आणि गवताळ प्रदेशांच्या संरक्षणासाठी सातारा वन विभागानं महत्वाचं पाऊल उचललं आहे. उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी किरकसाल कुक्कुडवाड क्षेत्राला संवर्धन राखीव दर्जा मिळण्यासाठीचा ठोस कृती आराखडा तयार केला आहे. यासाठी वनविभाग तज्ज्ञांची समिती नेमणार असून त्यांच्यामार्फत पर्यावरण जैवविविधतेचा समतोल राखून नव्यानं होणाऱ्या रस्ता प्रकल्पाबाबत संशोधनात्मक काम होणार आहे. याचबरोबर क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देत अत्याधुनिक उपकरणांच्या मदतीनं माळरान संनियंत्रण शास्त्रीय पद्धतीनं होणार आहे. याबरोबरच माळरान सफरीचंही आयोजन करण्यासाठीच्या पर्यायांची चाचपणी या आराखड्याच्या माध्यमातून होणार आहे. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणमध्ये सातारा जिल्हा परिषदेनं देशाच्या पश्चिम विभागात प्रथम क्रमांक मिळवत राज्यातही अव्वल स्थान मिळवलं आहे. या अभियानात विविध निकषांच्या आधारे केंद्रीय समितीनं 1000 गुणांची तपासणी करत जिल्ह्यांचं मूल्यांकन केलं होतं. जिल्हा परिषदेनं गावागावात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले होते. तर श्रोते हो, हे होतं सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकली. वाचन केलं होतं पूजा दीक्षित यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378 अंश 7-8 मीटर अर्थात 792 किलो हर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. 1:45 आणि 42 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत द नेक्स्ट वेव्ह, नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.
2: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह.
1: कार्यक्रमात सुरुवातीचं गाणं RRR या चित्रपटातलं विशाल मिश्रा राहुल यांच्या स्वरातलं, रिया मुखर्जी यांची गीतरचना MM करीम यांचं संगीत.

द नेक्स्ट वेव या कार्यक्रमात पुढचं गाणं धडक 2 या चित्रपटातलं दर्शन रावल, जोनिता गांधी, रोचक कोहली, गुरुप्रीत सैनी यांच्या स्वरात रोचक कोहली आणि श्रवण रावत यांचं संगीत आहे.

कार्यक्रमात यानंतरचं गाणं तेरी बातों में ऐसा उलझा जिया या चित्रपटातलं नीरज यांचे शब्द तनिष्क बागची यांचं संगीत.

द नेक्स्ट वेव हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. यानंतरचं गाणं साहो या चित्रपटातलं, सचेत टंडन, ध्वनी भानुशाली आणि तनिष्क बागची यांच्या स्वरात.

0: विजयकुमार संत यांचं सतारवादन आपण ऐकलं. तबल्यावर साथसंगत केली होती विकास पुरंदरे यांनी.
1: सतारीचे बोल असोत
2: की मंजुळ बासरे,
1: शततारांची संतूर असो
2: की मंगल सनई,
1: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्याबरोबर प्रत्येक क्षणी.
2: आकाशवाणी आपल्याबरोबर प्रत्येक क्षणी.
0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 3 वाजतायत. मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब। पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत राज्यात एसआयआर राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी। देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली। नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक आणि मुंबईत मेफेड्रॉनच्या बेकायदेशीर कारखान्याचा पर्दाफाश। 50 कोटीपेक्षा जास्त किमतीचे अंमली पदार्थ जप्त। एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं आज शिक्कामोर्तब केलं। गेल्या वर्षी बिहारमध्ये पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय मॉल्ले बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली, त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला। जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे, याद्वारे राज्यघटनेच्या मूलभूत तत्वाचं पालन होतं असं न्यायालयानं सांगितलं। एसआयआरला कायदेशीर मान्यता आहे, त्यामुळे इतर पुनरीक्षणापेक्षा एसआयआरची प्रक्रिया वेगळी आहे, एवढ्याच कारणामुळे ते अवैध ठरत नाही। तसंच निवडणूक आयोगानं अधिकाराचं उल्लंघन केलं असाही त्याचा अर्थ होत नाही असं न्यायालयानं सांगितलं। एसआयआरमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावत निवडणूक प्रक्रिया ही यांत्रिक प्रक्रिया नसून मतदार याद्यांची अचूकता आणि विश्वासार्हतेवर अवलंबून आहे असं नमूद केलं। तसंच याआधी मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण 40 वर्षांपूर्वी झालं, या दरम्यान मतदार याद्यांमध्ये त्रुटी निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे पुनरीक्षण प्रक्रियेची गरज आहे, हे निवडणूक आयोगानं दिलेलं कारण न्यायालयानं मान्य केलं। पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवू नका अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। एसआयआरचा दुसरा टप्पा 30 जून ते 29 जुलै दरम्यान होणार आहे। याच कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातले लाखो वारकरी त्यात सहभागी होत असल्यानं या काळात ते गावाबाहेर असतील, त्यामुळे त्यांची नावं वगळली जाण्याची भीती आहे। तसंच जुलै महिन्यात महामुंबई परिसर कोकण पुणे सातारा भागात अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे। या सर्वांचा विचार करून एसआयआर कार्यक्रम महिनाभर पुढे ढकलावा असं सपकाळ यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे। देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली। नवी दिल्लीत शांतिवन इथं पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली। लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी देखील प्रथम प्रधानमंत्र्यांना आदरांजली वाहिली आहे। आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार आहे। केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव

यांनी आज योग दिनापूर्वी खजुराहो इथं आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिली. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं त्यांनी सांगितलं. निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योग दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन जाधव यांनी केलं. यावेळी योग पार्क उपक्रम, योग संगम पोर्टल आणि योग दिवसानिमित्त नव्या टी शर्ट डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं. देशाच्या विविध भागांमध्ये वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना शक्य तितकी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. उष्णतेमुळे दैनंदिन जीवनात निर्माण होणाऱ्या अडचणींमध्ये सध्या वाढ झाली असून त्यासाठी शक्य ती सर्व काळजी घ्यावी असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. उष्णतेचा आघात टाळण्यासाठी भरपूर पाणी प्यावं, दुपारच्या कडक उन्हात शक्यतो बाहेर जाणं टाळावं आणि विश्रांती घेण्याचा सल्लाही मोदी यांनी दिला आहे. प्राणी पक्ष्यांसाठी घराबाहेर गच्चीवर दुकानं तसंच कार्यालयांच्या बाहेर पाण्यानं भरलेलं भांडं ठेवण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. या कठीण दिवसांमध्ये सर्वांनी संवेदनशीलता दाखवावी असं मोदी म्हणाले. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी बकरी ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण त्याग, करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. बकरी ईदच्या निमित्तानं महाराष्ट्र प्राणी संवर्धन सुधारित 1995 कायद्याचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महापालिकेनं अधिकृत केलेल्या कत्तलखान्यांमध्ये शासनानं परवानगी दिलेल्या जनावरांची कुर्बानी करण्याचे निर्देशही प्रशासनानं दिले आहेत. बकरी ईद निमित्त राज्यात उद्या सार्वत्रिक सुट्टी जाहीर झाली असून मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारही बंद राहतील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक केली आहे. डॉ मनोज शिरुरे आणि तेजस शाह अशी त्यांची नावं आहेत. मनोज शिरुरे यानं 3 विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राच्या पेपरमधले प्रश्न पुरवले तर तेजस शाह यानं मनीषा हवालदारकडून भौतिकशास्त्राचा पेपर घेतल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 13 जणांना अटक केली आहे. मनोज शिरुरेला आज न्यायालयात हजर केलं असून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी सीबीआयनं केली आहे. गेल्या वर्षीच्या एमएससीईटी परीक्षेबाबत उच्चस्तरीय चौकशीची मागणी प्रदेश काँग्रेसनं केली आहे. कृषी, अभियांत्रिकी, औषध निर्माण यासारख्या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेत गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले असा आरोप प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्त्यानं आज मुंबईत केल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. 10वी-12वीच्या परीक्षेत कमी गुण मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांना या परीक्षेत 100 किंवा त्याच्या जवळपास पर्सेंटाईल मिळाल्याचा दावा या प्रवक्त्यानं केला. मुंबईमध्ये एका बेकायदेशीर क्लँटेडाईन मेफेड्रॉन या अंमली पदार्थाची निर्मिती करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं केला आहे. या कारवाईत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 50,74,00,000 रुपये किमतीचे 14 किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ जप्त केले असून या प्रकरणी 3 अटक केली आहे. घटनास्थळावरून 1 देशी बनावटीचं पिस्तूल आणि 19 जिवंत काडतूसही पोलिसांनी हस्तगत केली. या प्रकरणी आगरीपाडा पोलीस ठाण्यात एनडीपीएस आणि शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढचा तपास सुरू आहे. धोकादायक रसायनं, स्फोटक पदार्थ आणि संबंधित धोकादायक पदार्थांच्या अनधिकृत ऑनलाईन विक्री आणि जाहिरातींवर केंद्र ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं नियामक कारवाई सुरू केली आहे. अमोनियम नायट्रेट, गन पावडर, पिक्रिक ऍसिड अशा प्रकारच्या पदार्थांच्या विक्री आणि सूचीकरणासाठी प्रमुख ई कॉमर्स संकेतस्थळांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. पालघर जिल्ह्यातल्या ग्रामीण आणि नोकरदार विद्यार्थ्यांसाठी सोनोपंत तांडेकर महाविद्यालयात आता मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राचं उपविभागीय केंद्र सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासोबतच दुसरी पदवी घेण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये एमबीए, सायबर सिक्युरिटीसह विविध पदव्युत्तर अभ्यासक्रम असणार आहेत. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात धरणांमधल्या मर्यादित जलसाठ्यांच्या पार्श्वभूमीवर सिडकोकडून पाणीपुरवठा होणाऱ्या क्षेत्रात उद्यापासून 10% पाणी कपात करण्यात येणार आहे. सिडको क्षेत्रामध्ये हेटवणे धरण, मोरबे धरण, बारवी धरण आणि पाताळगंगा धरणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत भारताच्या एचएस प्रणोयनं इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्तीवर 10-21, 21-12, 21-18 अशी चुरशीच्या 3 गेम्समध्ये मात करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
जागतिक क्रमवारीत प्रणोय 35 तर ख्रिस्ती

0: पाचव्या स्थानावर आहे. पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत आज के श्रीकांत आणि लक्ष्य सेन यांचे हे सामने होणार आहेत, तर महिला एकेरीत मालविका बनसोड तैवानच्या सियांग टीमकडून 21-11, 19-21, 12-21 असा पराभव पत्करावा लागला. ठाणे जिल्ह्यात डोंबिवली इथं हेल्स पाच्या नावाखाली चालणाऱ्या देहविक्रयाच्या जाळ्यातून पोलिसांनी 5 महिलांची सुटका केली. कल्याणशीळ मार्गावरच्या या स्पावर पोलिसांनी परवा छापे टाकले होते. तृतीयपंथीयांच्या हक्क संरक्षण सुधारणा कायदा 2026 आव्हान देणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्याची विनंती केंद्र सरकारनं केली आहे. विविध उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या या याचिकांवरून हस्तांतरण याचिका दाखल केल्याची माहिती केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत राज्यात एसआयआर राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक. आणि मुंबईत मेफेड्रॉनच्या बेकायदेशीर कारखान्याचा पर्दाफाश. 50 कोटीपेक्षा जास्त किमतीचे अंमली पदार्थ जप्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, दुपारचे 3:10 आणि 25 सेकंद झाली आहेत. आकाशवाणी पुणे केंद्राच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांसाठी पुन्हा भेटूया 4:58 या सभेत. मी शिल्पा देशपांडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: शुभ संध्या।
1: श्रोते हो नमस्कार। मध्यम लहरी 378.78 MHz अर्थात 792 KHz वर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र। संध्याकाळचे 5 वाजतात। मी प्रिया जैन या दुसऱ्या प्रसारण सभेत आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आजच्या दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांना आता आपण सुरुवात करत आहोत। सभेच्या सुरुवातीला प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत। हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात ऐकूयात दम लगा के हैशा या चित्रपटातलं मोनाली ठाकूर यांच्या स्वरातलं हे गीत। शब्द आहेत वरुण ग्रोवर यांचे तर संगीत आहे अनु मलिक यांचं।

दम लगा के हर्षा या चित्रपटातलं हे सुंदर गीत आपण ऐकलेलं आहे. आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. मी आहे प्रिया जैन आपल्यासोबत. आता ऐकूया तलाश चित्रपटातलं सोना मोहपात्रा आणि रवींद्र उपाध्याय यांच्या स्वरातलं हे गीत. शब्दबद्ध केलं आहे जावेद अख्तर यांनी, तर संगीत आहे राम सपत यांचं. ऐकूया तलाश चित्रपटातलं हे गीत.

तलाश चित्रपटातील हे गीत आत्ताच आपण ऐकलं. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात बॉम्बे या चित्रपटातलं गीत, हरिहरण यांनी कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरात. शब्द आहेत महबूब यांचे तर संगीत आहे ए आर रहमान यांचं. ऐकूया बॉम्बे चित्रपटातलं हे गीत.

बॉम्बे चित्रपटातलं हे गीत आत्ताच आपण ऐकलं. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकता आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आता ऐकूयात बाजीराव मस्तानी या चित्रपटातलं गीत जावेद बशीर यांच्या स्वरात. ए एम नुराज यांचे शब्द आहेत. ऐकूयात बाजीराव मस्तानी चित्रपटातलं हे गीत.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच बाजीराव मस्तानी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं जावेद बशीर यांच्या स्वरात. ए एम नुराज यांचे हे शब्द होते. आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. मी आहे प्रिया जैन आपल्यासोबत. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात द डर्टी पिक्चर या चित्रपटातलं गीत सुनिधी चौहान यांच्या स्वरात. शब्दबद्ध केलं आहे रजत अरोरा यांनी तर संगीतबद्ध केलं आहे विशाल शेखर या जोडीनं. ऐकूया द डर्टी पिक्चर या चित्रपटातलं हे गीत.

0: तदर्थी पिक्चर या चित्रपटातील या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. संध्याकाळचे 5:30 वाजत आहेत. आता प्रसारित करत आहोत युवकांसाठीचा कार्यक्रम युववाणी. स्टे ट्यून या सदरात युवांसाठी आर्थिक साक्षरता याविषयी सर्टिफाईड मॅनेजमेंट अकाउंटंट अमृता देशपांडे यांच्याशी रुचिरा पालकर यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहात. सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात आज ऐकूयात युवांसाठी आर्थिक साक्षरता याविषयी सर्टिफाईड मॅनेजमेंट अकाउंटंट अमृता देशपांडे यांच्याशी रुचिरा पालकर यांनी साधलेला संवाद. सादरकर्ते धीरज केदारी.

0: मित्रमैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणीच्या कार्यक्रमात मी तुमची मैत्रीण रुचिरा प्रभाकर पालकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगात आर्थिक साक्षरता ही केवळ गरज नाही तर प्रत्येक तरुणासाठी अत्यावश्यक कौशल्य बनली आहे. शिक्षण, करिअर आणि स्वप्नांच्या पाठपुराव्यासोबतच पैशाचे योग्य नियोजन, बचत, गुंतवणूक आणि खर्च याबाबत जागरूक असणे तितकेच महत्त्वाचे आहे. आजचा युवक डिजिटल युगात जगत असला तरी आर्थिक निर्णय घेताना योग्य माहिती आणि मार्गदर्शनाची कमतरता अनेकदा जाणवते. म्हणून आर्थिक साक्षरतेच्या माध्यमातून तरुणांना सक्षम बनवणे ही काळाची गरज आहे. चला तर मग मित्रांनो, आज आपण आपल्या युववाणीच्या स्टे ट्यून्ड या सदरात ऐकणार आहोत युवांसाठी आर्थिक साक्षरता, पैशांचे व्यवस्थापन, बचतीचे महत्त्व, गुंतवणुकीचे पर्याय आणि आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग याबाबत जाणून घेणार आहोत. चला तर मग आपल्या आर्थिक भविष्यासाठी मजबूत पाया घालण्याची सुरुवात करूया. या महत्त्वपूर्ण विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत अमृता देशपांडे मॅडम. अमृता मॅडम, तुमचं आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आणि आपल्या युववाणी कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: अमृता मॅडम, हा विषय आजकालच्या जमान्यात फार महत्त्वाचा आहे तर त्याची परिपूर्ण माहिती असणे खूप गरजेचे आहे. तर आर्थिक साक्षरता म्हणजे नक्की काय आणि आजच्या युवकांसाठी ती का महत्त्वाची आहे?
1: पण जर भारतात बघितलं तर साक्षरतेचं प्रमाण खूप जास्त आहे, पण त्या मानाने आर्थिक साक्षरतेचं प्रमाण हे कमी आहे. मग आता आर्थिक शिस्त लागायला आपल्याला काय करायला पाहिजे? तर मी म्हणेन की आर्थिक साक्षरता म्हणजे सोप्या भाषेत पैशांचे जे स्रोत आहेत किंवा जे कमाईचे सगळे मार्ग आहेत, तुम्हाला माहिती आहे की कुठून कुठून मला कसे पैसे येणार आहे, मग त्याचं उत्तम नियोजन करायचं. खर्चाचं म्हणजे काय करायचं तर वॉन्ट्स आणि नीड्स मधला फरक हा तुम्हाला समजायला पाहिजे. आणि त्याचं उत्तम नियोजन जमलं की मग आहे तो पैसा व्यवस्थित पुरतो आणि यालाच आपण आर्थिक नियोजन असं म्हणतो. तर बजेट त्याच्यासाठी करायचं, ती सवय लावायची, ते युवांना का महत्वाचं आहे तर ते जर त्यांना योग्य वेळेस समजलं तर पुढे जाऊन त्यांना त्याचा त्रास होणार नाही आपल्या आयुष्यात. आपण जी म्हणू युवा स्थिती आहे किंवा लहान मुलांना, ते अगदी बालवयापासून पण त्यांना समज आल्यानंतर हळूहळू ते जेव्हा बालवाडीत जातात तेव्हापासून जर तुम्ही थोड्या थोड्या प्रमाणात त्याचं शिक्षण त्यांना द्यायला सुरुवात केली घरी तरी त्यांना पुढे जाऊन त्याचा आयुष्यात फायदा होतो. पण आर्थिक साक्षरता युवा पिढीमध्ये असणं फार गरजेचं आहे. याचं कारण उद्या जाऊन ते देशात नागरिक होणार आहेत आपल्या, त्याच्यामुळे त्यांना त्या वयात त्याची जाणीव येणं हे फार गरजेचं आहे.
0: तरुणाईंनी कमाई सुरू करताना कोणत्या गोष्टी हाती घ्यायला हव्यात? बजेट तयार करण्याची योग्य पद्धत कोणती?
1: आजकाल जीवनशैली फार बदललेली दिसून येते तर त्याच्यामुळे जर तुम्ही तरुण लोकांनी कुठल्या गोष्टीचा वापर करायला पाहिजे आर्थिक साक्षरतेच्या दृष्टीने विचार केला तर असं लक्षात येईल आपल्याला की प्रलोभनं खूप आहेत, पण त्या प्रलोभनांना बळी न जाता आपण कसं उत्तमरित्या नियोजन करायचं, म्हणजे काय तर बजेट कसं करायचं. आता त्याच्यासाठी बरेचसे टूल्स अवेलेबल आहेत. आपल्या घरी आपलं एक बजेट करू शकता तर ते तुम्ही वहीत देखील लिहू शकता. तर त्याच्यामुळे हे जेव्हा आपण युवा पिढींमधचा विचार करू किंवा त्यांच्याबद्दल जेव्हा विचार करू तेव्हा असं लक्षात घ्यायला पाहिजे की एक काकीबो कन्सेप्ट आहे जी जपानमध्ये प्रचलित आहे पण अतिशय सोपी आहे. म्हणजे तुम्ही काय करायचं, कुठे खर्च केला, तुम्हाला कुठून पैसे मिळाले, तो कुठे कुठे गेला, तुम्ही केला खर्च तो अनावश्यक होता का, याचं परत अनालिसिस करून बघायचं. मग हे तुम्ही कसं करू शकता? वीकली करू शकता, मंथली करू शकता आणि त्यानुसार तुम्हाला लक्षात येईल की कुठे तुमचा खर्च अतिरिक्त झाला. आपण एक म्हणू की एक 50-30-20 रेशो आहे, त्या रेशोत तुम्ही काय करू शकता की मेजर टक्के जे आहे, आता हा रेशो प्रत्येकाच्या दृष्टीने वेगळा पण असू शकेल, व त्याच्यातला मेजर पोर्शन जो आहे तो कुठे खर्च होईल तुमच्या गरजांवर, बरोबर आहे, किराणा आहे, दैनंदिन जीवनाला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी, त्यानंतरचा जो रेशो आहे तो कुठे खर्च होईल, तर तुम्हाला कधीतरी बाहेर जावं असं वाटतं, त्या सगळ्या गोष्टींसाठी व्हॅकेशनवर जावं लागतं, तिसरा 30% जो रेशो आहे तो त्या कॅटेगरीमध्ये येईल, मग उरलेला 20 जो आहे तो मात्र तुम्ही बचत तिथे किंवा तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग अशा ठिकाणी गुंतवणूक करून ठेवू शकता. तर हे तुम्हाला तुमचे जे कमाईचे स्रोत आहे त्याच्याच बेसिसवर कॅल्क्युलेशन करून तुमचा खर्च कसा आहे त्याचा एक अंदाज घेऊन बरोबर ते सगळं साच्यात बसवता आलं पाहिजे. कारण काय आहे की ईएमआयच्या आधार घेऊन तुम्ही बरेच खर्च करतात आणि ते अनावश्यक असतात किंवा क्रेडिट कार्डचा वापर आहे, मग ते शेवटी तुम्हाला ठरवायचं आहे की तुमच्या कमाई किती आहे आणि त्यानुसार खर्च हे कसे मॅनेज करायचे.
0: बचत आणि गुंतवणूक यामधला नेमका फरक काय आहे आणि गुंतवणूक करण्यासाठी कशा प्रकारे सुरुवात करावी?
1: आपण नेहमी कसं विचार करतो की मला एवढं माझ्याकडे इन्कम आलं त्याच्यातनं एक्सपेंडिचर मी वजा केलं मग जी उरलेलं आहे ते मी बचत केली सेव्हिंग माझं, तर हा जो फॉर्म्युला आहे ना हा आता बदलायची वेळ आलेली आहे. खरं बचत आपण केव्हा म्हणू की जेव्हा इन्कम मायनस सेव्हिंग इज इक्वल टू एक्सपेंडिचर, म्हणजे त्याच्यात

0: तुम्ही आधी पैसा आला का तो इन्व्हेस्ट करायचा, ठरवायचं की एवढे पैसे माझे मी बचत करणार, आणि मग उरलेला जो आहे पैसा त्यातनं तुम्ही तुमचे खर्च भागवा, आणि मग आपण आता जो रेशो बोललो त्या रेशो मध्ये तुम्ही तुमचे खर्च करू शकता आणि व्यवस्थित मॅनेज होतात, गरजेच्या वस्तूंवर खर्च करता येतो. तर याचं बायफर्केशन हे तुम्ही या आधारे करू शकता. आणि गुंतवणूक जे आहे तर गुंतवणुकीचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. तुमचं वय काय त्यानुसार ते जे पर्याय अवेलेबल आहेत याचा तुम्ही निवड करू शकता. कोणाला एफडी मध्ये करायला आवडेल, कोणाला आरडी मध्ये करायला आवडेल, सोन्यात गुंतवणूक आवडेल किंवा चांदीत आवडेल. पण आजकाल गोल्ड ईटीएफ ते ठेवण्याचा धोका आहे, त्याला आवड कसं करू शकता तुम्ही? तर गोल्ड ईटीएफ घेऊ शकता, सिल्वर ईटीएफ घेऊ शकता, पेन्शन फंडात गुंतवणूक करू शकता. तर हे सगळे जे आहे हे तुम्ही केव्हा करू शकाल? जेव्हा मेजर पोर्शन तुम्ही बचत केली की हे सगळे गुंतवणुकीचे पर्याय तुम्ही निवडू शकता. त्याच्यामुळे गुंतवणुकीला सुरुवात करताना पर्याय तर खूप उपलब्ध आहेत, पण तुमची कॅपॅसिटी किती आहे? आता पगाराच्या जर तुम्ही 80% गुंतवणूक करू टाकली तर 20% तुमचं भागणार आहे का? नाही. मग त्याच्या आधारे तुमच्या इन्कमचा विचार करा, खर्च गरजेचे किती लागणार आहेत याचं एक कॅल्क्युलेशन घ्या, आणि सुरुवात करताना छोट्या अमाऊंट पासून करा. मी असं म्हणेन की थोडी थोडी सुरुवात केली की एक अंदाज येतो तुम्हाला, आणि शेवटी थेंब तळे साचे आहे. एकदा सुरुवात केली की मध्ये नियोजन पण समजायला लागतं.
1: अमृता मॅडम, आजकाल आपण आर्थिकतेसाठी भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये आपण पाहतो, तर त्याविषयी काय सांगाल?
0: आता तुम्ही बघाल बऱ्याच वर्षापासून चालत आलेले आहेत ऑप्शन्स. ते कुठले? तर फिक्स डिपॉझिट, आरडी रिकरिंग डिपॉझिट, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड पीपीएफ, हे पण एक खूप चांगलं ऑप्शन आहे. आता म्युच्युअल फंडला चांगला जोर चढलेला आहे, तर ते म्युच्युअल फंड पण अभ्यास करून. तर जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा तुमचा छोटीशी सुरुवात करता, पण जर तुम्हाला असं वाटलं की माझा पोर्टफोलिओ मला मोठा करायचा आहे, माझा जो आता इन्कम चांगली वाढते आहे, अशा वेळी त्यातले जे तज्ज्ञ त्यांची तुम्ही मदत घेऊ शकता. पण अगदी पोस्टाच्या स्कीम देखील खूप चांगल्या असतात, सरकारी योजनांमध्ये पण तुम्ही पैसा गुंतवू शकता. तर हे जे ऑप्शन आहे याचा थोडासा जर नीट अभ्यास केला तर आपल्याला नक्कीच लक्षात येतं की मी कुठे गुंतवणूक करायला पाहिजे. आता पीपीएफ मध्ये तुम्ही जवळपास वर्षाला 1.5 लाखापर्यंत अमाऊंट गुंतवू शकता, त्याच्यावर व्याज पण चांगलं मिळतं. हे जे ऑप्शन्स आहेत याच्यावर कंपाऊंडिंग इंटरेस्टचा फायदा तुम्ही घेऊ शकता. तर कसं आहे, इन्फ्लेशन वाढतंय, महागाईही वाढते, तुम्ही जर ते पैसे घरीच ठेवले तर त्याचा काही फायदा होईल का? हेच जर तुम्ही योग्य प्रकारे गुंतवलेत पैसे तर त्याच्यात काय होईल, तुम्हाला रिटर्न मिळतील, आणि ते रिटर्न तुम्हाला कसे कामात येतील? तर पुढे जाऊन जी इन्फ्लेशन, तुम्ही जेव्हा जसं जसं तुमचं वय वाढतंय तसं इन्फ्लेशन पण वाढतंय, तर व्हॅल्यू ऑफ मनी जी आहे त्याच्यानंतर काही काळाने जो तुम्हाला पैसा मिळणार आहे तो ऍट लिस्ट पार असेल, मॅच असेल इन्फ्लेशनच्या. त्याच्यामुळे योग्य गुंतवणूक ही करणं गरजेचं आहे.
1: आणि या ज्या गुंतवणुकी आहेत त्या ऍज पर देअर पॉलिसी टर्म्स अँड कंडिशन्स वाचूनच आपण कराव्या,
0: नक्कीच करायला हव्या, कारण त्या अगदी बारीक अक्षरात लिहिलेल्या असतात. आणि तुम्ही भावनेच्या भरात किंवा पटकन कोणीतरी सांगताय म्हणून, पण त्यांची परिस्थिती वेगळी असेल, त्यांच्या गरजा वेगळ्या असतील, तर त्याच्यामुळे तुम्ही निवडताना स्वतःचा विचार करून सर्वार्थाने त्या पॉलिसी निवडाव्या.
1: इन्शुरन्स, ज्याला आपण विमा असेही म्हणतो, तर विमा आणि आर्थिक नियोजन यांचा संबंध कसा आहे?
0: तुम्ही पैसे गुंतवलेत किंवा बचत केली घरी आणि म्हणाल आता की हुश माझ्याजवळ आहेत आता एवढे पैसे, पण एखाद्या वेळेस जर अनसर्टन म्हणजे अघटित घटना घडली तर काय होईल? मग अशा वेळेस काय उपयोगी पडणार आहे इन्शुरन्स? आपण जर बघितलं आपल्या आजूबाजूला तर विम्याकडे एकदम वेगळ्या दृष्टीने पाहिलं जातं. मला कशाला, मला काय होणार आहे, मी विमा का काढायला पाहिजे? पण त्याचे पण काही प्रिन्सिपल आहे. तुम्ही जर कमी वयात विमा काढला तर प्रीमियम कमी येतं. हेल्थ पॉलिसीज असतात, त्या पॅकेजमध्ये कसं असतं, घरचा करता पुरुष काढतो, त्यात त्याची बायको, त्याच्यावर डिपेंडंट असणारे मुलं बाळ, त्याचे आई वडील हे देखील कव्हर होतात. मग एखाद्या वेळेस वयोमानाने आई वडिलांवर खर्च जरी झाला तरी त्याची झळ लगेच त्यांना पोहोचत नाही ना, ते रिएम्बर्समेंट होतात पैसे. किंवा काही हॉस्पिटलमध्ये कॅशलेस ट्रीटमेंट होते, बरोबर आहे? त्याच्यामुळे मी म्हणेल की याचा अगदी डायरेक्ट संबंध आहे. कुठेतरी तुम्हाला अशा कॅलॅमिटी झाल्या, अघटित घटना घडल्या, तर फायनान्शियल स्टॅबिलिटीच्या दृष्टीने या पॉलिसीज खूप महत्वाच्या असतात. आता फक्त लाईफ पॉलिसीचाच विचार करायचा का? त्याच्यासोबत तुम्ही बघता जनरल इन्शुरन्स पण महत्वाचे आहे. म्हणजे काय, तर तुमच्या ऍसेट्स असतात, घर आहे, बरोबर आहे, गाडी आहे, महत्वाच्या वस्तू आहे, मग याचा पण इन्शुरन्स. इन्शुरन्स हा एक उत्तम पर्याय आहे. आता त्याचा गुंतवणूक आणि इन्शुरन्सचा काय संबंध? जेव्हा तुम्ही पॉलिसी घेता म्हणजेच प्रीमियम पे करता, म्हणजेच इनडायरेक्टली काय करता, तुम्ही गुंतवणूक करता. आणि ते जे पैसे तुम्ही प्रीमियम मध्ये पे करता टुवर्ड्स, त्याचं तुम्हाला डिडक्शन पण मिळतं. म्हणजे ती काय करता, तुम्ही दुसऱ्या पद्धतीने गुंतवणूकच करून ठेवता की हॉस्पिटलवर किंवा इतर गोष्टींसाठी, ज्या ज्या गोष्टींसाठी तुम्ही इन्शुरन्स घेतलेला आहे त्याच्यासाठी एक प्रोव्हिजनच करून ठेवता ना. त्याच्यामुळे या पद्धतीने आपण म्हणू शकू की इन्शुरन्स आणि गुंतवणूकचा एकत्र, म्हणजे आपण जे काय म्हणू त्याच्यामध्ये कनेक्ट

0: कनेक्शन काय आहे जर तुम्ही म्हटलं तुमच्या प्रश्नाला, तर हे या पद्धतीने ते एकमेकांशी कनेक्टेड आहेत.
1: मॅडम, इन्शुरन्स असणे फार गरजेचे आहे.
0: हो,
1: इमर्जन्सी फंड म्हणजे काय आणि तो नेमका किती असावा?
0: आता इमर्जन्सी फंड म्हणजे काय, तर त्याच्या शब्दातच त्याचा अर्थ आहे. आपण म्हणतो ना एकदम इमर्जन्सी उद्भवली, म्हणजे काय, तुम्ही जे ठरवलं नव्हतं तसं झालं. तर साधारण आयडियली असं म्हणतो आपण की 3 ते 6 महिन्यापर्यंत पुरेल, म्हणजे जेवढा तुमचा खर्च आहे एवढं नियोजन ठेवावं, तेवढा इमर्जन्सी फंड असणं गरजेचं आहे. आता तुमचा खर्च जास्त असेल, तुम्हाला असं वाटत असेल की मला तो फंड कमी पडेल, तर तुम्ही 12 महिन्यापर्यंतचा ठेवू शकता. म्हणजे वर्षभरात मला किती खर्च लागतो तो फंड बाजूला ठेवणे, इमर्जन्सी मध्ये ठेवणे, म्हणजे त्या पैशाला हात लावायचा आहे जोपर्यंत आपत्कालीन परिस्थिती उद्भवत नाही, याला म्हणू आपण इमर्जन्सी फंड. आता दुसरं उदाहरण आपण बघू. आता नोकरी सुटली, आता कॉर्पोरेट मध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रात नोकरींची शाश्वती नाही आहे, तर कोणी असं ठरवून जातं का की आज माझी नोकरी सुटणार आहे, का त्याला माहित असतं की उद्या त्याला कामावून काढणार आहे? नाही. तर मग अशा वेळी ते पण काय करू शकतात की इमर्जन्सी फंड हा नेहमी सेफर साईड ठेवू शकतात, कारण ईएमआय असतात त्यांचे, खर्च लागून असतात. म्हणजे नोकरी सुटली तर येणारा पैसा ओघ कमी होतो, पण खर्च तर तेवढेच राहतात, किंबहुना ते वाढत जातात. त्याच्यामुळे इमर्जन्सी फंड करणं खूप गरजेचं आहे. ते फक्त नोकरी सुटल्यावर नाही, आता त्याच्यावर पॉलिसी पण आलेल्या आहेत, तुम्ही ती पॉलिसी पण घेऊ शकता इन्शुरन्सची. त्या पॉलिसीच्या अंतर्गत तुम्ही जेव्हा तुमची नोकरी सुरू असते तेव्हा प्रीमियम पे करत राहायचं, आणि नोकरी सुटल्यावर ते इन्शुरन्स पॉलिसीच्या आधारे तुम्हाला मंथली काही अमाऊंट ठराविक मिळते, ज्या आधारे तुम्ही तुमचे जे बेसिक खर्च आहे ते करू शकता. हा इमर्जन्सी फंड प्रत्येकाच्या वैयक्तिक आपल्या आजूबाजूची जी परिस्थिती आहे, घरची परिस्थिती आहे, याच्यावर अवलंबून आहे, पण निदान एवढा तरी तो असावा, किमान 3 ते 6 महिने.
1: अमृता मॅडम, आजकाल आपण सगळेजण सगळ्याच ठिकाणी ऑनलाईन पेमेंट करतो,
0: बरोबर,
1: तर ऑनलाईन पेमेंट करण्यासाठीची शिस्त कशा प्रकारे राखली पाहिजे?
0: ऑनलाईन पेमेंट ही सुविधा दिलेली आहे सरकारने, पण आता ऑनलाईन पेमेंट जिथे गरजेचं आहे तिथे तुम्ही करताय ते चांगलं आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही खाली उतरलात किंवा कामावरून घरून येताना भाजी आणली, तर ती शिस्त बरोबर चालू राहते. पण तुम्ही जर फूड प्लॅटफॉर्म आहेत ऑनलाईन, काही लोकांना सवय असते की ते चाळत बसायचे, किंवा शॉपिंग प्लॅटफॉर्म्स आहेत ऑनलाईन, आता यांनी काय होतं, तिथे काय लिमिट नाही आहे. म्हणजे जिथपर्यंत तुम्हाला बँकेचा मेसेज येत नाही की तुमचा बँक बॅलन्स लोवर झालं, तोपर्यंत तुम्ही फ्री आहात ना ऑनलाईन पेमेंट करायला. मग ही कॅप तुम्हाला लावावी लागते की कुठे किती कॅप लावायची. मग आयदर तुम्ही एखादा असा बँक अकाउंट त्याला ऑनलाईन पेमेंटसाठी ठेवा की ज्याच्यात तुम्ही 5,000 पैसेच ठेवणार नाही, म्हणजे आपोआप तुमचं काय होईल, खर्च त्याच्यावर होणारच नाही. आपण जे ऑनलाईन पेमेंट करतो त्याला पण लिमिट तुम्ही लावू शकता, आणि ती लावणं गरजेचं आहे. आणि जेव्हा गरज असेल तेव्हाच ते प्लॅटफॉर्म उघडा, आणि पर कॉस्ट जर खूप जास्त येत असेल आणि तेवढी त्याची गरज नसेल तर लगेच स्टॉप व्हा, तिथे थांबा. त्याच्यामुळे ही यूपीआय ला लिमिट देणं खूप गरजेचं आहे, कारण आर्थिक शिस्तीचा तो एक महत्वाचा भाग आहे.
1: हो मॅम, क्रेडिट कार्ड आणि कर्ज हे इम्पॉर्टंट भाग आहेत आर्थिक मधले, तर त्यांचा वापर आपण जबाबदारीने कसा करावा?
0: आता जसं तुम्ही म्हणाला की महत्वाचे भाग आहे, म्हणजे त्याचा वापर हा जबाबदारीने करायला पाहिजे. म्हणजेच तुमच्या अंगात जर आर्थिक शिस्त नसेल तर तुम्ही त्याचा गैरवापर पण करू शकता. आता तो जाणून बुजून करता, कारण तुम्ही तो खर्च करून जाताना मग तुम्हाला वाटतं की अरे मी नको करायला होतं, पण नंतर पश्चाताप करून काही फायदा नाही. तर ती शिस्त कशी लागायला पाहिजे, ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहे, प्रलोभन आहे, ऍडव्हर्टाइजमेंट आहे, ते तुम्हाला मोहात पाळायलाच बसलेले आहेत ना. मग तुम्ही ते काय करता, त्याच्यावर खाली लिहिलेलं असतं की या कंपनीचं क्रेडिट कार्ड वापरलं तर एवढा डिस्काउंट मिळेल, की अरे बापरे 50,000 गोष्ट तर मला या क्रेडिट कार्डने 30,000 मिळते, पण तुम्हाला त्याची खरंच तेवढी गरज होती का? कधी कधी याच्या मोहात पडून तुम्ही काय करता, तुम्हाला काय वाटतं ठीक आहे आज पैसे नाही आपण क्रेडिट कार्ड मध्ये घेऊन घेऊ ना, क्रेडिट कार्डवर नंतर पे करू. 50,000 वस्तू तुम्हाला काय वाटतं 30,000 मिळाली, पण 30,000 जेव्हा रिपे करायची वेळ येते तेव्हा जाणवतं की अरे त्याची खरंच तेवढी गरज होती का, किंवा त्यावेळेला माझी मग तेवढी रिपेईंग कॅपॅसिटी आहे का जेव्हा त्याची ड्यू डेट येते. त्याच्यामुळे क्रेडिट कार्डचा वापर हा सांभाळूनच करायला पाहिजे, आणि ही जी प्रलोभन असतात तुमच्या आजूबाजूला याच्या बळी पडायला नको. गरज असेल तर अवश्य घ्या, पण नसेल तर तुम्ही काय करू शकता, त्याच वस्तू इन्स्टंट पेमेंटने घेऊ शकता, अजून थोडा स्वस्त मिळतील. असं न करता पहिल्यांदाच त्याचं कॅल्क्युलेशन डोक्यात ठेवा की खरंच माझी रिपेईंग कॅपॅसिटी किती आहे, आणि त्यानुसारच आपले निर्णय घेत चला.
1: अगदी बरोबर आहे मॅडम, आणि हे खूप महत्वाचं आहे, कारण उगाच निष्काळजीपणाने आपण पैसे खर्च करत गेलो तर पुढे भविष्यात खूप धोका होण्याची पण शक्यता आहे.
0: विचार करणं सारासारा खूप गरजेचं आहे.
1: सोशल मीडियावरती खूप साऱ्या अशा योजना असतात की जलद म्हणजे पटकन आपण श्रीमंत होऊ शकतो त्याच्याने, तर अशा योजनांपासून युवकांनी कशा प्रकारे सावध राहावे आणि आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणजे ते टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी?
0: आपण बघतो की आजूबाजूला सतत तुम्हाला ऑफर दिसतात, बाय वन

0: गेट वन फ्री, ठीक आहे. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची, नो लंच इज फ्री इन धिस वर्ल्ड. त्याच्यामुळे त्यांचं त्याच्यामागे ऑलरेडी ते सायकोलॉजिकली तुमच्यावर इम्पॅक्ट करतात, आणि तुम्ही त्या मोहाला बळी पडता आणि ती वस्तू खरेदी करता. आणि तुम्हाला वाटतं की मी एक गोष्टीचे पैसे दिले एका वस्तूचे आणि मला चार फ्री मिळाले. तुम्ही बाकी त्याचा अभ्यासच करत नाही की वजनात फरक झालेला आहे का, क्वालिटीत फरक झालेला आहे का, किंवा त्या एकाच्या ह्याच्यातच बाकीच्यांची पण कॉस्ट कव्हर झालेली आहे का. त्याच्यामुळे हे पक्क ध्यानात ठेवायचं. मी जे वाक्य सांगितलं की नो लंच इज फ्री इन धिस वर्ल्ड, तर मी म्हणेल की हे फार महत्वाचं आहे. काही काही साईट्स या क्लोननी पण केलेल्या असतात, म्हणजे ओरिजिनल वेबसाईट ही वेगळी असते आणि तशीच दिसणारी ती केलेली असते. आणि मग त्यांना हे ऑनलाईन फ्रॉड होतात. मग हे जे आपण बघतो की फ्रॉड होतात ऑनलाईन, ते कशाने होतात? ते काहीतरी मग चुकीचं बटन दाबल्या जातं, किंवा क्लोनने जी वेबसाईट केलेली असते तिथे ते पैसे निघून जातात. त्यांना समजत पण नाहीत, ते घाबरल्यासारखं होतं. आणि तो गुन्हा नोंदवायचा केव्हा, त्याचे पैसे तुम्हाला नंतर मिळतील केव्हा, ते एक मोठी साखळी आहे. तर ते फ्रॉडचे पण प्रकार आहेत. दुसरा अजून यांना काय टेम्पटेशन की लवकर श्रीमंत व्हायचं असतं. आता मला तुम्ही सांगा, मेहनत न करता लवकर श्रीमंत कसं होईल?
1: बिलकुल नाही.
0: तर कुपन्स येतात तुम्हाला फ्री, लॉटरीचे मेसेजेस येतात, बरोबर आहे. तुम्ही ही जिंकले, ते जिंकले, इथे कुठेतरी सहल तुम्हाला फुकट, हे वॅकेशन फुकट, त्याच्यावर क्लिक केलं जातं. युवा लोक म्हणजे यंगस्टर लोकांना वाटतं अरे बापरे मला हे काय काय मिळत आहे, ते तुम्ही क्लिक केलं की तुमचे आहे ना ते पैसे त्याच्यामध्ये निघून जातात. आणि ह्याचा अवेअरनेस सरकार पण करतं.
1: हो,
0: पण तुम्ही पण ते थोडस जेव्हा असे मेसेज येतात तेव्हा शांत चित्ताने विचार करून ते उघडावे. घाई घाईत एक्साइट होऊन असे प्रकार जर केले, पटकन क्लिक केलं तुम्हाला, त्याच्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टी, कुरिअर सर्व्हिसेस आहेत तिथे पण बरेच असे फ्रॉड होतात, तुम्ही ऑनलाईन जे मागता डिलिव्हरी, तर त्याच्यामुळे काय आहे, तुम्ही शुद्धीवर राहूनच या गोष्टींचा विचार करायला पाहिजे.
1: अमृता मॅम, आर्थिक स्वावलंबनासाठी 20 ते 30 वयोगटातील तरुणांनी कोणते पावले उचलावेत?
0: आपण आपलं बजेट करायची सवय लावायची. काकीबो आपण फॉलो करू शकतो, किंवा घरी तुम्ही तुमचं वहीत लिहू शकता, किंवा आजकाल डिजिटल टूल्स आहेत, ऍप्स आहेत, त्याच्यात तुम्ही रोजचा रोज खर्च लिहू शकता. तर या पद्धतीने एक तर तुम्ही तुमचं नियंत्रण ठेवू शकता खर्चावर. दुसरं एक कॅप ठेवायची. कॅप म्हणजे कशी? की एनव्हलप करा, म्हणजे ते डिजिटल फॉर्ममध्ये करा किंवा मग फिजिकल फॉर्ममध्ये करा. गरजेच्या गोष्टींसाठी एवढा खर्च आहे, व्हॅकेशनसाठी एवढा आहे, थोडीशी त्यातनं बचत करायची आहे त्याच्यासाठी एवढा आहे, आणि एंटरटेनमेंटसाठी एवढा आहे, ब्रँडेड कपडे खरेदी करण्यासाठी एवढा आहे, नवीन गाडी घ्यायची आहे त्याची काय प्रोव्हिजन असेल त्याच्यासाठी. ती लिमिट क्रॉस केली की मग तो खर्च बंद करायचा. 5,000 रुपये जर तुम्ही ब्रँडेड कपड्यांसाठी महिन्याला काढलेले आहेत, 5,000 वर मात्र 1 रुपयाचा कपडा घ्यायचा नाही. तर ही जी शिस्त आहे ती तुम्हाला स्वतः स्वतःची लावावी लागते. आता लवकर का लावायची लहान वयात? तर तुम्ही लहान वयात पॉलिसी काढली किंवा पेन्शन फंड घेतले, हे कुठेही जर गुंतवणुकीच्या पर्याय घेतले तर त्याचं प्रीमियम कमी असतं ना. त्याच्यात पण कमाईला लागल्यास तुम्ही त्याच्यात गुंतवणूक सुरू केली तर याचाही तुम्हाला चांगला फायदा आयुष्यात मिळू शकतो.
1: पालक आणि शैक्षणिक संस्था आर्थिक साक्षरतेत कशा प्रकारे भूमिका बजावू शकतात?
0: घरी पालकांनी मुलांकडे लक्ष देणं खरंच गरजेचं असतं. आपण जो ट्रेंड बघतोय खर्चाचा की लहान लहान मुलं ब्रँडेड गोष्टींवर बराच खर्च करतात, बाहेर खाण्यावर खूप पैसा खर्च होतो, आणि मग ते काय होतं, त्यांना पण ती सवय लागलेली आहे की आई वडिलांकडून कार्ड घेऊन जायचं आणि त्यांना त्याच्यात मजा येते ते करायला, बरोबर आहे. त्याच्यामुळे पालकांनी घरात लहान मुलांना त्या वयात ती शिस्त लावणं सुरू करायला पाहिजे. लागलीच सगळ्या गोष्टींना तुम्ही हो म्हणू नका, त्यांना नोची पण सवय ठेवा, नाहीतर ते त्यांना सहन नाही होत. पालकांना पण वाटतं आपल्याला नाही मिळालं तर त्यांना मिळू द्या, किंवा मग आता जेव्हा नोकऱ्या सुरू असतात तेव्हा हाय पॅकेजचे ज्यांचे जॉब असतात त्यांच्या घरात खूप पैसा येत असतो, मग ती वृत्ती आजकाल आपल्याला बघायला मिळते की आहे ना मग भोगून घ्या. ती सवय मुलांमध्ये पण दिसून येते. कारण आपण पूर्वी आजी आजोबांच्या तोंडून ऐकलेलं आहे, आई बाबांच्या तोंडून ऐकतो की अंथरूण पांघरून पाय पसरावे. आता ही संकल्पनाच नाहीशी होते का असं दिसायला लागलं आपल्या आजूबाजूला, बरोबर आहे. त्याच्यामुळे लहान वयात त्या सवय लावणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही जे असं शाळांमध्ये म्हणालात, तर शाळांमध्ये फायनान्शियल लिटरसी हा विषयच आता अभ्यासक्रमात त्यांनी टाकलेला आहे सरकारने, त्याच्यामुळे तो शाळांमध्ये व्यवस्थितरित्या शिकवला जातो. बऱ्याच एनजीओ पण याच्यात काम करतात, त्या शाळा शाळांमध्ये जाऊन अवेअरनेस जागरूकता मुलांमध्ये आणतायत, त्यांचे अवेअरनेस कॅम्प होतात. काही शाळांमध्ये मी हे पण बघितलं की ते आपली बँक चालवतात, म्हणजे लहान मुलंच ती बँक कशी चालवतात, तर तिथे पासबुक त्यांना प्रिंट करून दिलेले असतात. त्यांच्याच पैकी एक जण बँक मॅनेजर होतो, एक जण कॅशियर म्हणून काम करतो, आणि ते बँकिंग ट्रान्झॅक्शन ते पैसे जमा करतात आपल्या खात्यातनं, कधीतरी काढतात. तर हे शाळांमध्ये पण त्यांना समजाव्या म्हणून अशा कन्सेप्ट, असे अभिनव उपक्रम राबवले जाताना म्हणजे मी पण बघितलेलं आहे, आणि याचा मुलांना नक्कीच फायदा होतोय.
1: मॅडम आपण पाहतो आज

0: की युवकांमध्ये जास्त बचत करणे हा फॅक्टरच नाहीये, तर त्याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन द्याल?
1: थोडासा अभाव त्याचा दिसून येतो. म्हणजे मी असं म्हणेल की हा फॅक्टरच नाही असं नाही. याचं कारण फार पूर्वी एक लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सने सर्वे केला होता बऱ्याच वर्षांपूर्वी, तेव्हा त्यांनी भारतीयांचा पण अभ्यास केला. म्हणजे जे भारतातले लोक लंडनमध्ये स्थायिक झाले 3 पिढ्यांपासून, त्यांचा जेव्हा त्यांनी अभ्यास केला तेव्हा त्यांना असं दिसून आलं की ओव्हरऑल भारतीयांमध्ये जी बचत करण्याची प्रवृत्ती आहे, तीच पद्धत, तीच कल्चर जे 3 पिढ्यांअगोदर लंडनला गेलेले लोक आहेत त्या भारतीयांमध्ये आताही दिसून आली. म्हणजे काय, तर आपल्यामध्ये त्या सवयी आहेत. फक्त आपण जे म्हणतो की रोप लावल्यावर त्याला पाणी घालावं लागतं, खत घालावं लागतं ते मोठं होईपर्यंत, तसंच आहे की आपल्या ज्या ज्या सवयी आहेत त्या आता सुप्त असतील. त्याला तुम्हाला परत आठवण करून कसं म्हणजे इम्प्लिमेंट करायचं, याच्यासाठी मग पालकांची मदत आवश्यक आहे. त्या मुलांसाठी, युवा पिढींना आजी आजोबांचं मार्गदर्शन गरजेचं आहे, शिक्षकांचं मार्गदर्शन गरजेचं आहे. कोण काय करतं याकडे न बघता मला काय सवय अंगी करायची आहे, तर हा एक घटक महत्वाचा आहे. त्याच्यामुळे मी म्हणेल की त्याला तुम्ही चांगल्या गोष्टींना खतपाणी घाला, त्याला प्रोत्साहन द्या बचतीसाठी, पुढे जाऊन गुंतवणुकीसाठी.
0: अमृता मॅम, आपल्या युवतींसाठी आणि महिला गटासाठी पैशांची गुंतवणूक कशी करावी आणि कशापासून त्यांनी सुरुवात केली पाहिजे याबद्दल काय सांगाल?
1: आजकाल आपण बघतो युवती पण स्वतःच्या पायावर उभ्या आहेत.
0: हो,
1: तर ज्या मंथली ज्यांना पेमेंट मिळतं, म्हणजे ज्या नोकरी करतात किंवा स्वतःचा व्यवसाय करतात किंवा खूप स्टार्टअप्स पण आहेत, तर स्वतःचे त्यांचे छोटे छोटे उद्योग करून पण त्या पैसे कमवतात, तर ते पैसे आल्यानंतर मग कसे तुम्ही साठवायचे किंवा ती कसे गुंतवणूक करायची याचा विचार हा पहिलेपासूनच करायला पाहिजे. आता तुमचा एखादा व्यवसाय असेल तर तुम्हाला कच्चा माल खरेदी करायला पण रोजचा रोज पैसा लागू शकतो, पण मग ती जी मार्जिन आहे की विक्री केल्यानंतरची आणि रोज माल खरेदी म्हणजे करायला लागणारा पैसा किंवा हाताखाली अजून तुमच्या कोणी आहे त्यांना तुम्ही देऊन जे पैसे उरतात मग त्याच्यात डेली रोज किती टाकायचे, त्याचं नियोजन हे त्या पद्धतीने झालं पाहिजे. जे सरकारी ऑप्शन्स आहेत याचाच विचार करावा, थोडी थोडी का होईना रक्कम त्याच्यात टाकावी. आता महिलांचं जर आपण बघितलं तर ज्या नोकरी करणाऱ्या महिला आहेत त्यांना माहितीच असतं, म्हणजे कारण नोकरीत सगळेजण बोलत असतात कुठे गुंतवणूक केली काय. बेसिकली महिलांचा कल आपण जास्त बघतो सोन्याकडे दिसतो, तर तुम्ही तो पर्याय घेऊ शकता. दुसरा ऑप्शन हे जे ऑनलाईन पेमेंट प्लॅटफॉर्म आपण वापरतो ते जर तुम्ही नीड बघितले, म्हणजे फक्त स्कॅनिंगसाठी किंवा ऑनलाईन पेमेंटसाठी त्याचा वापर होत नाही, तर त्याच्यात सगळे पर्याय म्हणजे युटिलिटी बिल तुम्ही पे करू शकता, तसं जर तिथे बघितलं तर अगदी 100 रुपयापासून तुम्ही गुंतवणूक करू शकता. म्युच्युअल फंडात देखील एखादा प्लॅन तुम्ही घेतला तर मग त्याच्या तिथून पेमेंट तुम्ही करू शकता. राउंडिंग ऑफ एक डोक्यात ठेवा, म्हणजे जसं आता तुम्ही घर खर्चाला पैसे मागता, 200 रुपये खर्च तुम्हाला अंदाज होता, 180 झाले, 20 रुपये शिल्लक उरले, मग त्या महिलांनी काय करू शकतात, त्या ते 20-20 रुपये बाजूला ठेवायचे आणि हळूहळू तेच 20-20 रुपये जरी तुम्ही हे केलं तरी महिन्याच्या अखेरला एक बऱ्यापैकी अमाऊंट झालेली असते, तीच वर्षाकाठाला मेजर म्हणून तुम्ही वापरू शकता. बरोबर आहे, आणि त्याच्यातनं काहीतरी घरासाठीच घेऊ शकता किंवा स्वतःसाठी घेऊ शकता. तर युवतींनी आणि महिलांनी पण तुम्ही स्वतःच्या पायावर उभे आता आपण बघतो राहतो तर त्या अनुषंगाने विचार करायला हवा, स्वतःच्या तब्येतीची पण व्यवस्थित काळजी घ्यायला हवी. तर खूप पॉलिसीज या महिलांसाठी असतात इन्शुरन्सच्या, त्या देखील तुम्ही घ्यायला पाहिजे. नोकरीला लागल्या पहिली गोष्ट ती घ्यायला पाहिजे. पेन्शन फंड सरकारी ज्या योजना आहेत त्या अगदी छोट्या अमाऊंटपासून आहेत उपलब्ध, त्या घ्यायला पाहिजे.
0: नक्कीच मॅम, आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी जाता जाता आपल्या युवक मित्रमैत्रिणींना तुम्ही काय सांगता?
1: जाता जाता मी असं सांगेन की 3 पॉइंट लक्षात ठेवा. डायव्हर्सिफिकेशन करायचं, म्हणजे एकाच ठिकाणी सगळी गुंतवणूक करायची नाही, कमी वयात इक्विटी जास्त करायची, डेट मध्ये कमी करायची, आणि जसं जसं तुमचं वय वाढत जाईल तसं इक्विटीचं प्रमाण कमी करायचं, डेटचं वाढवायचं, म्हणजे ज्यांनी तुम्हाला त्रास होणार नाही आर्थिक दृष्ट्या, कारण नंतर जबाबदाऱ्या याला जातात. बरोबर आहे, तर रिस्क आणि रिटर्न गो हँड इन हँड, त्याच्यामुळे तुम्ही तुमची जी इन्कमिंग कॅपॅसिटी आहे, कुठून कुठून पैसा येतो आहे त्याचा विचार करून इन्व्हेस्टमेंट करायची, ते ऑप्शन्स, आणि हॅव पेशन्स. घाईघाईत निर्णय घ्यायचे नाही, इन्व्हेस्टमेंटचे निर्णय तर बिलकुलच घ्यायचे नाही, ठीक आहे. आणि हे जे ट्रेंड आहेत ना आपण जितकं बोललो हॉट टिप्स, इथे गुंतवणूक करा तिथे गुंतवणूक करा, त्या जेव्हा तुमच्यापर्यंत येतात ना तोपर्यंत उशीर झालेला असतो, त्यांनी ऑलरेडी तिथे गुंतवणूक केलेली असते जे लोक हे टिप्स देत असतात, त्याच्यामुळे त्याच्या मागे नका जागू. तुम्हाला जे योग्य वाटतं, तुमच्या बजेटमध्ये जे बसणार आहे तिथेच तुम्ही गुंतवणूक करा. आणि तिसरं मी म्हणेल की तुम्ही तुमचे पर्याय पण वाढवा, म्हणजे इन्कम उत्पन्नाचे जे स्रोत आहेत ते पण वाढवायचा प्रयत्न करा, कारण तरुण वय जितके मेहनत तुम्ही कराल याचा फायदा तुम्हाला पुढे जाऊन मिळणार आहे. तर ऍक्टिव्ह

0: प्रमाणे पॅसिव्ह इन्कम प्रकार असतो. तर मूळ जे आहे तुमचा कमाईचा स्रोत तो तर सुरूच ठेवा, पण त्याला जोडीला काय तुम्ही अजून करू शकता याचा पण विचार करा.
1: खूप छान संदेश दिला मॅडम तुम्ही, आणि नक्कीच ही जी माहिती तुम्ही दिली आर्थिकदृष्ट्या साक्षर होण्यासाठी आपल्या युवक मित्रांना नक्कीच गरजेची आहे आपल्यासाठी, आणि नक्कीच आपले युवक मित्र सुद्धा त्याची अंमलबजावणी करतील याची मला खात्री आहे. अमृता मॅडम, तुम्ही इथे आलात आणि आपल्या युवक मित्रांना खूप छान माहिती दिली, त्याच्याबद्दल आकाशवाणी पुणेतर्फे आणि आपल्या युवक मित्रांतर्फे तुमचे खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
2: बचत, गुंतवणूक आणि खर्च यामध्ये संतुलन राखत आर्थिक शिस्त अंगीकारणे हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे. माहितीपूर्ण आणि जागरूक राहून आपण आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ शकतो. चला आजपासूनच आर्थिक साक्षरतेकडे एक पाऊल टाकूया आणि उज्ज्वल सुरक्षित भविष्याची दिशा ठरवूया. चला तर मग मित्रांनो, याचबरोबर आजच्या आपल्या युवावाणीच्या स्टे ट्यून्ड या कार्यक्रमातून मी तुमची मैत्रीण रुचिरा प्रभाकर पालकर आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेते. युवावाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आय डी ही आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आय डी आहे yuvwanaiarpune@gmail.com. ईमेल आय डी पुन्हा एकदा yuvwanaiarpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांची ही माहिती याच मेल आय डीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. नमस्कार.

0: युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात युवांसाठी आर्थिक साक्षरता याविषयी सर्टिफाईड मॅनेजमेंट अकाउंटंट अमृता देशपांडे यांच्याशी रुचिरा पालकर यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते हो, आत्ताच आपण युववाणी हा कार्यक्रम ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. थोड्याच वेळात हिंदी समाचार आणि अंग्रेजी समाचार आमच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. तत्पूर्वी आमच्या काही कार्यक्रमांविषयी.
2: काय अगं, ए काय एवढं काय झालं किंचाळायला? कोण काय?
3: दरवाजा उघडू नको, दरवाजा कोण?
2: अगं मी बघितलं मागे तर काहीच नाहीये तिथे.
4: अरे यार, काय भूतभीत बघितलंस का काय संज्ञा?
5: बाप रे, कोणीतरी आहे तिथे, कोण आहे? त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमासदन गुरुवारी 28 मेला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर.
6: मालिकेचं लेखन ऋचा नामजोशी, सादर करत्या गौरी लागू.
7: 101 उमासदन.
1: थोड्याच वेळात हिंदी समाचार आणि अंग्रेजी समाचार आमच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

रस्कर आणि व्योम फाउंडेशन क्रिकेट संघाचे कर्णधार ओंकार पाटोळे यांच्याशी विशाल मोरेकर यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहात. 7:30-7:15 अर्थविशेष हा कार्यक्रम आमच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात माझं आठवणीतलं गाव या मालिकेत ॲडव्होकेट संजय मगर यांना आपण ऐकणार आहात. लेखन निवेदन ॲडव्होकेट संजय मगर, निर्मिती सहाय्य वहिदा शेख, सादर करते धीरज केदारी. 7:15 कलाकार, सादर करते प्रिया जैन. 7:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय है. 9:45 हे कार्यक्रम आमच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. रात्री 10:00 हिंदी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेणार आहात आणि रात्री 10:30 शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म, विदुषी मंजुषा पाटील यांचे गायन राग बागेश्री. आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या म्हणजेच 28 मे 2026 रूपरेषा. उद्या 5:55 गिरवाणवाणीमध्ये आपण ऐकणार आहात तोटकाचार्य रचित शंकर देशिक स्तोत्र अश्विनी हिंगे यांच्या स्वरात. प्रभातवंदन कार्यक्रम प्रसारित होईल 6:05. यामध्ये काही भक्तिगीतं आणि चिंतन या सदरात डॉक्टर अनिल अवचट यांचा विचार. सकाळी कार्यक्रम रूपरेषा 6:30, संध्याकाळी 6:10. सकाळी 6:35 दिनविशेष सादर करते मुजम्मिल पटेल. सकाळी 6:40 कृषीवाणीमध्ये फळ आणि भाजीपाला प्रक्रिया उद्योगातील संधी याविषयीची माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी डॉक्टर सीमित बावडेकर यांनी दिलेली माहिती. आणि 6:50 परिसर या कार्यक्रमात बायोक्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण याविषयीची माहिती भाग पहिला सादर करते प्रवीण चिपळूणकर. या दोन्ही कार्यक्रमांची निर्मिती आकाशवाणी कोल्हापूर. हे कार्यक्रम आमच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. सकाळी 7:00 आजचा विचार, 7:45 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. 7:40 आणि दुपारी 8:40 सुमधुर भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. सकाळी 9:00 मराठी चित्रपट संगीत. 9:30 साध संवाद, रेन वॉटर हार्वेस्टिंग अर्थात पावसाच्या पाण्याची साठवण याविषयी कर्नल शशिकांत दळवी यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत. निर्मिती सहाय्य वैशाली जाधव, सादर करते विक्रांत मंडपे. सकाळी 10:00 कौटुंबिक कृतिका 101 उमासदन, लेखन रुचा नामजोशी, सादर करत्या गौरी लागू. 10:20 सुगम संगीताचा आस्वाद आपण घेणार आहात. 10:15 स्थानिक निवेदनं प्रसारित होतील. सकाळी 10:30, संध्याकाळी 5:00 आणि रात्री 10:00 हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेणार आहात. सकाळी 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात शौनक अभिषेकी यांचं गायन, तबला माधव मोडक, हार्मोनियम उदय कुलकर्णी. सकाळी 11:30 विशेष गीतगंगा या कार्यक्रमात सिनेनाट्य अभिनेता आनंद इंगळे यांच्याशी गप्पा आणि गाणी भाग 8 संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. निर्मिती आकाशवाणी नागपूर. दुपारी 1:00 NCERTE प्रायोजित कार्यक्रम उमंग आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आपण ऐकणार आहात. 1:40 सांगली जिल्हा वार्तापत्र प्रसारित होईल. 1:45 आणि दुपारी 2:45 नवीन चित्रगीतांचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह आपण ऐकणार आहात. 2:30 लोकसंगीत भेदिक बाळू आनंदा बोरुडे आणि सहकारी यांना आपण ऐकणार आहात. विषय कार्तिक स्वामी. संध्याकाळी 5:30 युवानी या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात प्रासंगिक अंकिता पोहरकर, Air 90, वेद विश्वाचा, समर बोबडे. करिअर मंत्र या मालिकेत इलेक्ट्रिकल अँड कम्युनिकेशन या क्षेत्रात करिअरच्या संधी याविषयी डॉक्टर दिनेश पडोळे यांची स्वर्णिता कमलवार यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्ते अतुल पोखरकर. 6:30 कामगार सभा हा कार्यक्रम आपण ऐकणार आहात. निर्मिती आकाशवाणी नागपूर हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 7:15 वृत्तविशेष. 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर याविषयी डॉक्टर समाधान सुरवसे, शास्त्रज्ञ वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे यांनी दिलेली माहिती. तसेच गोवंशीय परजीवी रोगाचे निदान याविषयी पंकज मुसळे, वरिष्ठ संशोधन बायफ उरई कांचन पुणे यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. कृषीवाणी या सदरात फळ आणि भाजीपाला प्रक्रिया उद्योगातील संधी याविषयी माहिती ऐकणार आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. 7:08 एक कलाकार, 7:09 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री बाईट, 9:45 इनसाईट्स हे कार्यक्रम आमच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. रात्री 10:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात शौनक अभिषेकी यांचे शास्त्रीय गायन राग प्रताप वराई, तबला माधव मोडक, संवादिनी उदय कुलकर्णी. याचबरोबर आमची सर्व प्रादेशिक स्थानिक राष्ट्रीय बातमीपत्रे नियमित वेळेनुसार प्रसारित आणि सहक्षेपित करण्यात येतील. ही होती आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. यानंतर 6:20 संस्कृत समाचार आमच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. तत्पूर्वी आमच्या काही कार्यक्रमांविषयी.

0: मैत्रिणींनो, 31 मे रविवार, काही लक्षात येतंय का? अहो, पाचवा रविवार म्हणजेच आपल्या गप्पा टप्पांचा वार, म्हणूनच तर आम्ही मैत्रिणी जमलो आहोत.
1: आपण लोकाला बदलायला जाणं म्हणजे मॅच्युरिटी नव्हे.
2: बरोबर,
1: आपण बदलणं म्हणजे मॅच्युरिटी. आणि ते सगळ्यात सोपं आहे,
2: कारण दुसऱ्याला बदलवणं आपल्या हातात नाहीये ना.
1: अजिबात नाही.
2: त्याच्यापेक्षा तो जसा आहे ते ऍक्सेप्ट करणं हे जास्त सोपं आहे.
0: गप्पांचा विषय काही येतंय का लक्षात? नाही ना? अहो, मग त्यासाठी 31 मे ला दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि 1 जूनला आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून जरूर ऐका गप्पा टप्पा आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.

0: काय काय अगं ए काय एवढं काय झालं किंचाळायला? कोण काय?
1: दरवाजा उघडू नको, दरवाजा उघडू नको. अगं कोण?
0: अगं मी बघितलं मागे तर काहीच नाहीये तिथे.
2: अरे यार काय भूतभीत बघितलंस का काय संज्ञा?
3: बाप रे कोणीतरी आहे तिथे, कोण आहे? त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमासदन गुरुवारी 28 मेला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन ऋचा नामजोशी, सादर करत्या गौरी लागू.

0: ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊन गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम
1: ऋतुगान
0: अवश्य ऐका. आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
2: श्रोते हो, एक महत्वाचं निवेदन. आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशुपक्षी आणि इतर जीवसृष्टीचाही समान अधिकार आहे. प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक फटके पाळीव प्राणी दुर्लक्षित, उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जात आहेत. आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्राण्यांशी प्रेमानं वागा, त्यांच्यावर होणारी क्रूरता रोखा आणि त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्या. भटक्या प्राण्यांना पाणी आणि अन्न उपलब्ध करून देणं, जखमी प्राण्यांना मदत करणं आणि त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. करुणा आणि सहअस्तित्वाची भावना जोपासली तरच आपली पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित बनेल. चला, प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवूया आणि मानवतेचा खरा अर्थ जपूया. धन्यवाद. थोड्याच वेळात संस्कृत समाचार आमच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. 6:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कामगार सभेचा क्रीडा पत्रिकेचा कार्यक्रम क्रीडा विश्व.

0: स्थापन झाल्यापासून विविध महापौर खेळाडूंच्या स्पर्धा आता सुरू झालेल्या आहेत. यातलीच एक स्पर्धा नुकतीच मुंबईत पार पडली, ती म्हणजे मुंबई महापौर चषक इंडोर क्रिकेट स्पर्धा. इंडोर क्रिकेट स्पर्धा म्हटल्यावरती जरा आश्चर्याचा धक्का बसणं स्वाभाविक आहे, पण आजच्या कार्यक्रमात आपण इंडोर क्रिकेट काय आणि याची स्पर्धा कशी खेळण्यात आली याचीच माहिती करून घेणार आहोत. त्यासाठी आपल्या समेत आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेत महा इंडोर क्रिकेट संघटनेच्या सदस्य आणि VM फाउंडेशन, ज्यांनी ही स्पर्धा आयोजित करण्यात मोलाची कामगिरी बजावली, त्या फाउंडेशनच्या अध्यक्ष विनया तोरसकर. या स्पर्धेत उपविजेता ठरलेला संघ म्हणजे VM फाउंडेशन. या संघाचा कर्णधार ओमकार पाटोळे आपल्या समेत आहेत. ओमकार आणि विनय मॅडम, तुमचं आजच्या कार्यक्रमात स्वागत आहे. अर्थात पहिला प्रश्न संघटनेच्या सदस्यांना जे पद सांभाळत आहेत, मॅडम इंडोर क्रिकेट संघटना नक्की काय, मुळात इंडोर क्रिकेट नक्की काय?
1: इंडोर क्रिकेट हा असा गेम आहे जो एक चारी बाजूनी फुल जाळी लावली जाते त्याच्यामध्ये हा खेळला जातो. याच्यामध्ये 8 प्लेयर असतात, त्याच्यामध्ये 8 प्लेयरनी प्रत्येकी 2-2 ओव्हर मिळतात त्यांना, आणि त्याच्यानंतर म्हणजे कंपल्सरी 2-2 ओव्हर खेळायचं. जरी तो खेळाडू आउट झाला तरी त्यांनी कंपल्सरी 2 ओव्हर कम्प्लीट करायचे असतात. ह्याच्यामध्ये म्हणजे मजा अशी आहे, जरी प्लेयर आउट झाला तरी त्याचे -5 होतात आणि त्यांनी कंटिन्यू खेळायचं आहे. हा म्हणजे बघण्यासारखा गेम आहे. प्लस 4 मारला 6 मारला तरी धावणं हा कंपल्सरी आहे, त्याच्यामध्ये धावून 1 रन काढायचे फिजिकली, तर तुम्हाला 5 किंवा 6 मिळतात. म्हणजे 4+1 6+1 असे त्याच्यामध्ये हे मिळतात. प्लस 2 डॉट बॉल टाकले तरी तिसरा डॉट बॉल टाकला तर मायनस त्यांचे समोरच्याचे डॉट मायनस होतात, -5.
0: बॅटिंग करणारे
1: बॉलिंग करणाऱ्याचे बॉलिंग करणाऱ्याच्याकडून मिळाले ना डॉट बॉल तर त्याचे मायनस होतात 5. असंही आहे. आणि खेळामध्ये खूप मजा येते. आणि जाळीवर लागल्याच्या नंतर खाली कॅच पकडता येतो, त्यानंतर 6 जरी मिळाला असेल आपल्याला आणि धावून रन काढले नसेल तर -5 होतात ते होतात, पण कॅच पकडला त्याच्या तो रन आउट सुद्धा होऊ शकतो तो खेळाडू समोर. अशी त्याच्यामध्ये मजा आहे. गेम बघण्यासारखा 45 मिनिटाचा गेम असतो, बघण्यासारखा असतो.
0: ओमकर, उपविजेता ठरला तुझा संघ, अर्थात काय स्ट्रॅटेजी चुकली किंवा कुठे दुसरा संघ सरस ठरला ते तुला लक्षात आलं असेल, तर या स्पर्धेत सहभागी होताना तुम्ही मुळात अंतिम फेरीपर्यंत जाल का आणि अंतिम फेरीसाठी वेगळं असं काही ठरवलेलं का?
2: सर, पहिल्यांदा म्हणजे हा जो इनडोर स्पोर्ट्स आहे, सो आउटडोर क्रिकेट आणि इनडोर क्रिकेटमध्ये बघायला गेलं तरी खूप फरक आहे मोठा. ह्याच्यामध्ये रूल्स खूप वेगळे आहेत, म्हणजे वेगवेगळे झोन आहेत, त्या हिशोबाने प्रत्येक झोनला रन्स ठेवले आहेत, बाजूला डिक्लेअर रन आहेत, पण इफ तुम्ही बाजूच्या झोन एमध्ये जरी खेळता, झोन एला 1 रन आहे, झोन बीला 2 रन आहेत, झोन थ्रीला 3 रन आहेत, झोन फोरला समोर 4 आणि 6 आहे, पण इफ तुम्ही 6 जरी मारता आहात पण इकडे फिजिकल रनिंग कंपल्सरी आहे. तुम्ही जोपर्यंत धावून रन घेत नाही तोपर्यंत तुम्हाला एकही रन मिळत नाही. सो तुम्ही 6 जरी मारता आहात पण तुम्ही धावलात नाही तर तुम्हाला 0 रन मिळत आहेत. हा गेम म्हणजे वेगळा आहे. फिटनेस लेवल याच्यामध्ये खूप मॅटर करते की तुम्ही 6 मारल्यावर 1 रन घेतलात तर तुम्हाला 7 रन मिळतात. हे सगळं खूप वेगळं होतं, म्हणजे प्रत्येक टीमला हा स्पोर्ट अजून एवढा इंट्रोड्यूस झाला नव्हता. जे टीम्स खेळत होते खूप म्हणजे वेगळं कॉम्पिटिशन होती. सो त्या हिशोबाने पूर्ण प्रिपरेशन असं म्हणजे नवीनच होतं सगळ्या मुलांसाठी. सगळी मुलं एन्जॉय करत होती हा स्पोर्ट. पहिली 1-2 मॅच खेळल्यानंतर सगळ्यांना आयडिया आली की कसं खेळायचं आहे. पहिल्या मॅचमध्ये सगळे नेहमी जे खेळतात तसे 6 मारायला जात आहेत, आउट होत आहेत, पण नंतर जसे जसे 1-2 मॅच खेळले तसे त्यांना आयडिया आली की हा गेम 6 नाही आहे, हा डोकं लावून खेळायचा गेम आहे. जेवढं तुम्ही साईड साईडला खेळाल, 1-1 रन 2-2 रन वाढवाल, तसं तुम्हाला म्हणजे पुढे टीमचा स्कोर जसा न्याल तसं पुढे तुम्हाला फायदा होतो. कारण या स्पोर्टमधून एवढं कळलं की हा स्पोर्ट बाकी जे आहेत आउटडोर गेम इनडोर गेम टर्फवर तसं नाहीये की 4 ओव्हरची मॅच आहे, काही टार्गेट आहे, 3 ओव्हरमध्ये टार्गेट चेस केला मॅच संपली असंही नाहीये. या स्पोर्टमध्ये शेवटच्या बॉलला पण मॅच फिरते. म्हणजे आता समजा 40 रन टार्गेट आहे, जसं मॅम बोलल्यात की 5 रन मायनस होतात टीमचे, 7.5 ओव्हरला मॅच जर का 44 रनवर आहे, बॅटिंग टीम 4 रन वर आहे, शेवटच्या बॉलला देखील विकेट गेली तरी 5 रन मायनस होतात आणि 40 टार्गेट आहे तरी बॅटिंग टीमचा पटकन 39 होतो स्कोर, त्या शेवटच्या बॉलला पण बॉलिंग टीम जिंकू शकते. सो वेगळाच एक्सपिरियन्स आहे या स्पोर्टवर.
0: मॅडम, याचा प्रसार करण्यासाठी संघटनेमार्फत काय काय पावलं उचलली जाते?
1: प्रेसच्या माध्यमातून सगळीकडे ह्याच्यासाठी बोललं जातं. बाळ तुरस्करची प्रसिद्धी बघतात बऱ्याच ठिकाणी, त्याच्यामुळे प्रिंट मीडियामधून सगळीकडे ओपन होते की इंडोर क्रिकेट काय आहे. बऱ्याच आता आम्ही

0: श्रोते हो क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: श्रोते हो नमस्कार. क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत दुसरी मुंबई महापौर चषक इनडोर क्रिकेट स्पर्धा याविषयी व्योम फाउंडेशनच्या अध्यक्षा विनया बाळासाहेब तोरसकर आणि व्योम फाउंडेशन क्रिकेट संघाचा कर्णधार ओमकार पाटोळे यांची विशाल मोरेकर यांनी घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार क्रीडा रसिको, क्रीडा विश्वच्या आजच्या कार्यक्रमात मी विशाल मोरेकर आपण सर्वांचे स्वागत करतोय. क्रीडा रसिको, नवीन महापालिका

0: अध्ययन तरी गरवारे क्लबला एक मोठी मीटिंग घेतली होती. प्रत्येक जिल्ह्याच्या सदस्यांना बोलवलं होतं, जे बाकीच्या खेळांमध्ये वगैरे आहेत त्यांना बोलवलं होतं. त्यांनाही हा गेम आवडला, तेही त्यांच्याकडे स्वतःकडे हा गेम प्रसारित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि इथून पुढे बाहेर पण होतील अशा अपेक्षित आहे. मुंबईमध्ये सगळीकडे आता सगळ्यांनी बघितलेलं आहे गेम आणि प्रत्येक जणांनी आम्हाला आश्वासन दिले की आपण ही स्पर्धा अंधेरीमध्ये असो किंवा दुसरीकडे कुठेही असो. इव्हन सुनील शिंदेनी पण सांगितलेलं आहे की आता आपण येत्या ह्याच्या काही काळामध्ये आपण स्वतः ही स्पर्धा भरवूया असं सांगितलंय. त्यामुळे आता सुरुवात झालेली आहे प्रसारित होण्यासाठी हा इनडोअर क्रिकेट. आता इथून पुढे बघू किती प्रतिसाद मिळतो. इव्हन आमच्या इथे प्रिंट मीडियाचा एक ग्रुप सुद्धा क्रिकेट खेळला होता, त्यांनाही ही मॅच कशी खेळायची हे कळायच्या नंतर परतच्या वेळेला आम्ही येऊ खेळायला असं त्यांनी सांगितलं. तुम्ही कधी स्पर्धा भरवा, आम्ही याच्यामध्ये सहभागी होऊ.
1: तुमकर जेव्हा स्पर्धेत प्रवेश घेतला तर तुमचं टार्गेट काय होतं, अंतिम फेरीपर्यंत किंवा फायनल पर्यंत जाऊ असं तुम्हाला वाटलेलं का?
2: सुरुवातीला हा फॉर्मॅट बघून तरी आम्हाला असं वाटलेलं की हे सगळं आमच्यासाठी खूप नवीन आहे. तर आमच्या डोक्यात असं काही नव्हतं की आम्ही फायनल पर्यंत पोहोच. आमच्या डोक्यात पहिलं होतं की नवीन काहीतरी खेळायला मिळतंय तर आपण हा स्पोर्ट एन्जॉय करूया. तर ते सगळं करत करत आम्ही कधी फायनल पर्यंत पोहोचलो, अंतिम फेरीत पोहोचलो, सगळी मुलं चांगली खेळलीत त्याच्यामुळे पोहोचलो. थोडंसं अंतिम फेरीमध्ये काही कमी पडले, 5-10 रन आमचे कमी राहिले. बॅटिंगमध्ये आमचं मिडल ओव्हर्समध्ये काही थोडे स्कोर कमी झाल्यामुळे 5-10 रन कमी राहिले. त्याच्यानंतर त्यांना पण कळलं की टार्गेट तेवढा नाही आहे. सो त्यांच्या पण शेवटच्या बॅट्स म्हणजे त्यांचाही स्कोर 5 ओव्हरमध्ये 2 रन होता, तर त्यांना पण स्कोर मारायचा होता. 3 ओव्हरमध्ये 28 वगैरे पाहिजे होते वरती. तर त्यांनी शेवटचे त्यांचे जे बॅट्समॅन होते त्यांनी सुद्धा डोकं लावून खेळी केली की मारायला नाही गेले, बाजूबाजूला 2-2, 2-2 रन करत राहिले. त्याच्यामुळे त्यांचा देखील स्कोर वर गेला. चांगले खेळले समोरची टीम पण, माइंडसेटनी खेळली, स्ट्रॅटेजीनी खेळली, त्यामुळे ते म्हणजे जिंकू शकले तेही. आणि आम्हालाही शेवटला 5-10 रन कमी पडले त्या हिशोबाने.
1: मला तुला आता असं विचारायचं आहे की आपण जेव्हा ओपन क्रिकेट खेळतो म्हणजे लेदर बॉल क्रिकेट खेळतो तेव्हा साधारणपणे संघ निवडायच्या आधी आपण खेळपट्टीचं निरीक्षण करतो, कुठलाही कारणादार किंवा कुठलाही संघातले जे सिनियर खेळाडू असतात ते खेळपट्टी बघतात, त्याच्यानुसार स्ट्रॅटेजी ठरवतात की धोरण ठरवतात की काय करायला लागेल, खेळपट्टीवर किती गवत आहे किंवा नाही आहे, खेळपट्टी पाटा आहे तर मग बॅट्समन निवडायचा का वगैरे, बॅटर निवडायचा का वगैरे. तर इकडे तर टर्फ आहे त्यामुळे 8 जण जे निवडायचे होते ते निवडताना तुला काही त्रास झाला का, किंवा टर्फवरती खेळताना ते जे टर्फ आहे त्याला थोडंफार हे असतं त्याच्यातनं तो जो बॉल आहे तो वेगळ्या प्रकारचा आहे, तो बॉल स्विंग होईल का किंवा फिरेल का वगैरे हे काही आराखडे बांधलेलेस का?
2: हो, म्हणजे तो बॉल पण इनडोअर क्रिकेटचा बॉलही थोडा वेगळाच आहे. काइंड ऑफ सीझन बॉल सारखाच बॉल आहे, थोडासा त्याचा वेट कमी आहे. टर्फवरती आर्टिफिशियल ग्रास असतं, सो बॉलिंग टाकताना तो बॉल असा पटकन पडून स्किट होतो, पटकन अंगावर येतो. आणि इकडे म्हणजे वेगळेच नियम आहेत की 8 ओव्हरची मॅच आहे तर 8 प्लेअर जे खेळतायत सर 8 जणांना बॉलिंग टाकायची आहे. तर आम्हाला असे प्लेअर शोधायचे होते की 8 जण जे चांगली बॉलिंग टाकतील प्लस त्याच 8 जणांना कंपल्सरी बॅटिंगही करायची आहे. तर आम्हाला सगळे ऑलराऊंडर बघायचे होते की जे बॅटिंगमध्येही चांगले असतील बॉलिंगमध्येही चांगले असतील. आता तुम्ही जे बाहेरचं बोलता आहात सीझन क्रिकेटमध्ये तिथेही 6 बॅट्समॅन 5 बॉलर किंवा 5 बॅट्समॅन 5 बॉलर 1 कीपर असं वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीने घेऊन खेळतात. इकडे असं नाहीये, इकडे सगळेच तुम्हाला बॅटिंग करणारे बॉलिंग करणारे सगळे दोन्ही करणारे पाहिजेत. सो त्या हिशोबाने स्ट्रॅटेजी घेऊन खेळायला लागते की प्लेअर कोणत्या याच्यामध्ये चांगला बेनिफिशियल आहे, कोणाची बॅटिंग चांगली आहे. तर लास्टला जरी फिरते मॅच सो त्याच्यामध्ये कसं करतात, चांगले बॅट्समन वर उतरतात, खालती टेलेंडर्सला बॉलर येतात. इथे असं नाहीये, खालती देखील चांगला बॅट्समन पाहिजे कारण या मॅचमध्ये खाली ही मॅच फिरू शकते खालच्या डेथ ओव्हर्समध्ये. सो ते सगळं खूप वेगळी स्ट्रॅटेजी डोक्यात ठेवून खेळायला लागतो हा गेम.
1: तू जेव्हा पहिली मॅच खेळलास तेव्हा तुझा स्वतःचा एक्सपिरियन्स काय होता?
2: खूप चांगला एक्सपिरियन्स होता त्या मॅचमध्ये. पहिली मॅच आमची मीडिया टीम सोबतच झाली, त्याच्यामध्ये देखील खूप चांगला एक्सपिरियन्स होता. त्यांनी पण चांगली फाईट दिली आम्हाला आणि त्यांच्यासाठीही नवीन होतं हे, आमच्यासाठीही नवीन होतं. सो मजा आली एकदवे त्यांच्यासोबत. पहिली मॅच खेळल्यानंतर आम्हाला कळलं की पुढच्या मॅचमध्ये काय स्ट्रॅटेजी करायची, फिल्डिंग कशी लावायची, बॅटिंग कशी करायची, बॉलिंग कुठच्या प्लेअरला, कारण पहिली मॅच आम्ही सगळं ट्राय करत होतो की काय करायचं कोणत्या बॉलर. नंतर आम्हाला कळलं की या बॉलरला ही ओव्हर नाही जाऊ शकत, हा बॉलर शेवटची ओव्हर टाकू शकतो, ते हे क्रुशियल मोमेंट्सला हे बॅट्समॅन जाऊ शकतात. तसं आम्ही सेकंड मॅचपासून पेअर अप करायला चालू केलं, स्ट्रॅटेजी चांगले बनवायला चालू केले.
1: तू मग अशी उल्लेख केला तो झोनचा की ए झोनला 1 रन्स, बी झोनला 2 रन्स किंवा नंतर पुढे बाउंड्री आणि सिक्सर आहे, तर या झोननुसार

0: फिल्डिंग लावणं, क्षेत्ररक्षक लावणं हे कसं काय हे ऍडजस्ट करायचं?
1: ऍक्च्युली ते कसं आहे की जिथे कीपर आहे, विकेट कीपर, त्याच्या मागे जो आहे, मागचा जो बॅक नेट आहे तो झोन ए आहे. साईडचे जे नेट आहेत दोन्ही बॉलरपर्यंत ते झोन बी आहेत. बॉलर ते बाउंड्रीपर्यंत जो साईड नेट आहे तो झोन सी आहे. आणि जो समोरचा नेट आहे जिथे 6-4 आहेत बाउंड्री, ते झोन डी आहे. सो इकडे रनिंग पूर्ण म्हणजे 30 मीटरचं हे आहे, पूर्ण ग्राउंड आहे बाउंड्री टू बाउंड्री, आणि 20 मीटरची विकेट टू विकेट बॉलिंग असते, बॉलिंग टू बॅट्समॅन 20 मीटरची हे. पण इकडे रनिंग असं नाही आहे की पूर्ण 20 मीटर धावायचं आहे, इकडे रनिंग 11 मीटरचीच असते. हाफ पिचवरून बॅट्समॅन रनिंग करतात, भले रनआउट तुम्हाला बॉलर एंडला घ्यायचं आहे पण विकेट टू विकेट नाही आहे, हाफ विकेट रनिंग असते. सो हाफ विकेट जी रनिंग आहे त्याच्या पुढे 4 प्लेयर असले पाहिजे कीपरला मोजून, आणि हाफ विकेटच्या मागे बॉलर साईडला 4 प्लेयर असले पाहिजे बॉलरला धरून,
0: बॉलरला धरून. आणि म्हणजे तिघ जण त्या ठिकाणी एक्स्ट्रा आणि तिघ जण पुढे साइड असे त्याची रचना असते. प्रत्येक सामन्यागणिक तुला वेगळी स्ट्रॅटर्जी वापरावी लागली का?
1: हो, म्हणजे जसं जसं म्हणजे मॅचेस जिंकत जिंकत आम्ही जसे पुढे गेलो तसे टीमजही टफ होत गेले. सो त्यावेळेस आम्हाला म्हणजे एखाद्याकडनं मिसफील्ड वगैरे झाली, सो प्लेअरला बॅक करणं हा एक मोठा विषय असतो की त्याला बॅक कसं करणार, जर का त्याच्याकडे नाही तेवढा बॉल वगैरे होता तर कसं फिल्डिंग वगैरे स्विच करायची, बॉलिंग वगैरे इन केस एक ओव्हर खराब पडली तर जो आम्ही बॉलर चांगला लास्टला ठेवला आहे तो कसा पुढे वापरू शकतो आम्ही, हे सगळं स्ट्रॅटेजी चेंज होत राहते टाइम टाइमला. तर एक माइंड गेम आहे, सो ते प्रत्येक वेळी डिफर करत राहतं की कसं आपण ते यूज करू शकतो.
0: ही स्पर्धा दुसऱ्यांदा होत होती पण बरेचसे खेळाडू जे आहेत ते पहिल्यांदा या इनडोअर क्रिकेटमध्ये खेळत होते, तर ते खेळत असताना त्यांचं जे काही धोरण असायचं किंवा टॅक्टिक्स असायच्या त्या बघून तुला काय वाटायचं की हे चुकीचं होईल काय, किंवा आपण हे वापरायला पाहिजे होतं वगैरे, आपल्याला काय लक्षात आलं नाही असं व्हायचं का?
1: हा, म्हणजे ऍक्च्युली कसं आहे की हा स्पोर्ट जास्त कोण अजूनही खेळले नाही आहेत, म्हणजे आम्ही जे खेळत होतो टीम मधले सगळे ओपन क्रिकेट खेळत आले आहेत, इनडोअर मध्ये एवढं कोणी अजूनपर्यंत सहभाग घेतला नाहीये. सगळे ट्राय करत होते की रूल्स खूप वेगळे आहेत, सो रूल्स अडॅप्ट करायला तेवढा टाइम जात होता प्रत्येक प्लेअरला, कारण खूप जणांना सवय नाहीये. फोर मारला की सवय आहे उभं राहायची, इकडे फोर मारल्यावर रन काढला नाही तर फोर पण मिळत नाही, ते त्यांना खूप अडचण होत होती स्टार्टिंगला की फोर मारून पण धावत नव्हते, 0 रनच होत होते. त्याच्यानंतर त्यांना हळूहळू ते समजायला लागलं, सो त्यांनी वर्क केलं टीमनी पण, म्हणजे पहिली मॅच झाल्यानंतर बसले साईडला एक पूर्ण वर्क केलं की एक गेम खेळले, एक्सपिरियन्स आला, आता पुढे कसं करू शकतो. ते काही अडचणी होत्या त्या एक दोन गेम मध्ये त्या लोकांनी अडॅप्ट केल्या आणि पुढेच्या स्ट्रॅटेजी नवीन बनवायला चालू केल्या.
0: मॅडम, व्हीएम फाउंडेशन, म्हणजे व्हीएम फाउंडेशन जर बघितलं तर मूळ खेळ आहे खो खो आणि कबड्डी, देशी खेळांचं प्रेम व्हीएम फाउंडेशनचं खूप आहे, इंडोर क्रिकेटकडे वळलं, तर मुळात व्हीएम फाउंडेशन काय आहे?
2: व्हीएम फाउंडेशन हे माझ्या मुलाच्या नावावरती चालू केलेलं फाउंडेशन आहे आणि ह्याच्यामध्ये माझे मिस्टर म्हणजे बाळ तोरसकर यांची इच्छा होती की हे आपण चालू जे केले ते सामाजिक पेक्षा जास्त खेळासाठी प्राधान्य द्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त खेळ कसे खेळले जातील आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून ते नेहमी हे करतात. त्यामुळे आम्ही 2010 पण नॅशनल खो खोची घेतली होती आणि त्याच्यामध्ये पण आम्हाला प्रतिसाद खूप चांगला मिळाला. त्यानंतर बऱ्याच आम्ही या स्पर्धेंना व्हीएम फाउंडेशनकडून मदत करतो आणि आता इंडोर मध्ये पण आम्हाला असं वाटलं की आपण इंडोर मध्ये पण आता घुसायचं व्हीएम फाउंडेशननी, म्हणून आम्ही पहिल्यांदा आमची व्हीएम फाउंडेशनची टीम खेळवली याच्यामध्ये. ठीक आहे, ह्या वेळेला थोडंसं कमी पडलो आम्ही पण परतच्या वेळेला आम्ही नक्की जिंकू. पहिल्यांदा खेळामुळे मुलांनाही अनुभव आता चांगले आले की परत आपण काय खेळायचं आहे, कुठे चुकलो हे त्यांना शिकता आलं, पण यातून ते शिकतील आणि परतच्या वेळेला आम्ही नक्की पहिल्या नंबरने येऊ असं मला वाटतं.
0: आपण जेव्हा खुलं क्रिकेट बघतो म्हणजे टेनिस बॉलचा असेल किंवा लेदर बॉलचा असेल तो वेगळा अनुभव असतो, पण जेव्हा इंडोर क्रिकेटमध्ये तुम्ही ऑर्गनाईज केली स्पर्धा ऑर्गनाईज केली ही दुसरी वेळ होती, पण तरीसुद्धा ही मुलं जेव्हा खेळत होती आणि एखादा सामना बघितला, खास करून व्हीएमचा सामना तुम्ही बघत गेला असाल, तर तुम्हाला स्वतःला काय वाटत होतं?
2: जिंकण्याच्या बाबतीत म्हणत असाल तर व्हीएमने जिंकावं असं माझी स्वतःची इच्छा होती. त्यानंतर ज्या वेळेला आम्ही म्हणजे मुलं हरतायत हे लक्षात आल्यानंतर थोडंसं वाईट वाटलं, पण ठीक आहे, परतच्या वेळेला मुलांना मी म्हटलं परतच्या वेळेला आपण चांगलं खेळू असं त्या मुलांनाही सांगितलं आम्ही.
0: समजा तुम्ही एवढ्या मॅचेस 4-1 मॅचेस तुम्ही व्हीएमचे पाहिले असतील तर तुम्ही काय सूचना दिलेल्या का मुलांना देत गेलात की नियम असं आहे तर हे करायला हवंय किंवा मुलांनी असं खेळायला पाहिजे वगैरे?
2: पहिला आमची म्हणजे प्रेसी झाली त्याच्या

0: मला वाटतं एसएससी बरोबर झाली. एसएससीची टीम आमची टफ होती, कारण ते बरेच लीग जिंकले होते एसएससीची टीम. त्यानंतर आम्हाला वाटलं नव्हतं, अपेक्षित नव्हतं की एसएससीची टीम आम्हाला म्हणजे असं वाटतं की हरवेल, पण आमचे मुलं इतके चांगले खेळत ना त्या टीमला हरवलं, त्यामुळे मी खूप आनंदी झाली. आणि शेवटी बिंदास होती की आमचीच टीम जिंकेल असं, पण लास्ट मोमेंटला थोडासा इश्यू झाला आणि मायनस झाले आमचे काही पॉईंट्स.
1: तुम्ही ओमकार, तुम्ही एक दादा टीमला हरवलं जो संभाव्य विजेता असू शकत होता तो संघ, पण मेजर एका मोठ्या संघाला हरवल्यानंतर कॉन्फिडन्स वाढायच्या ऐवजी कुठे असं खटकलं का की बाय फ्लूक आपण यांना हरवलंय वगैरे असं काही झालं का?
2: नाही असं तर काही नाही, म्हणजे आमची देखील टीम अशी रेग्युलर क्रिकेट खेळत आली आहे, भले अंडर क्रिकेटमध्ये तेवढं नाही खेळले आहेत पण रेग्युलर क्रिकेट खेळत आलो आहोत. सो आम्ही आमचे म्हणजे जे गेम आहे त्याच्यावर आम्ही आमच्या कॉन्फिडन्सवर होतो की आपण चांगलं क्रिकेट खेळूया. सो त्याच्यावरती आम्ही होतो की आणि चांगल्या टीमला ऑफकोर्स हरवल्यानंतर आपल्याला एक कॉन्फिडंट येतोच की आपण चांगल्या टीमला जर का हरवू शकतो तर आपण टुर्नामेंटही जिंकू शकतो. सो आम्ही तोच कॉन्फिडंट कॅरी केला, ओव्हर कॉन्फिडन्समध्ये नव्हतो, बट आम्ही त्याच्यात होतो की आपण जसं खेळत आलो आहोत तसंच अजून थोडं अजून चांगलं खेळून चांगलं कॉन्ट्रीब्युशन देऊन फायनल जिंकूया. फायनलला काही थोडंसं कमी पडलं, शेवटला एक बॉलमध्ये 2 रन पाहिजे होते तेव्हा त्यांच्या बॅट्समॅनने एक चांगला शॉट मारला आणि 2 रन त्यांचे पूर्ण झाले, पण चांगलं म्हणजे एकंदरीत एक चांगलं क्रिकेट खेळायला मिळालं.
1: तू उल्लेख केलास की शेवटच्या बॉलपर्यंत फायनल सामना किंवा अंतिम सामना रंगला, तर फायनलसाठी जी कुठली समोरची टीम होती त्यांच्या अगेन्स्ट वेगळी स्ट्रॅटेजी तयार केलेलीस?
2: हो, म्हणजे त्यांची टीम बघायला गेलो त्यांची टीम खूप चांगली होती. सो त्यांच्यासाठी आम्ही वेगळी स्ट्रॅटेजी म्हणजे आम्ही बघत आलो त्यांचा गेम, आम्ही स्टडी करत होतो की त्यांचे जे चांगले बॅट्समॅन आहेत ते कोणत्या ओव्हर्समध्ये बॅटिंगला येतात, कोणते मिडलला कोणते चांगले बॅट्समॅन येतात. सो त्या हिशोबाने आम्ही थोडी बॉलिंग चेंज केलेली की जी मुलं पहिली बॉलिंग टाकत होती पहिल्या 2 ओव्हरमध्ये वगैरे त्यांना आम्ही थोडं थांबवलेलं. आम्ही स्ट्रॅटेजी चेंज केली की ह्यांचे जे चांगले बॅट्समॅन आहेत त्या टायमाला आम्हाला चांगले बॉलर्स काढायचे होते. सो आम्ही त्यांचे जे लास्ट गेम होते ते गेम स्टडी देखील केले थोडे की कसे हे लोक कोणत्या पेअरने बॅट्समॅन पाठवतात. सो त्या हिशोबाने आम्ही थोडे स्ट्रॅटेजिक चेंजेस केलेल्या.
1: तुरस्कर मॅडम आणि ओमकर, तुम्हाला आता दोघांनाही एक सामायिक प्रश्न की इंडोर क्रिकेटचं भवितव्य काय, लोकांनी याकडे आकर्षित व्हावं म्हणून तुम्ही काय आवाहन कराल?
2: मेजरली मी तर बोलेन की हा खूप चांगला स्पोर्ट आहे, खूप म्हणजे वेगळा स्पोर्ट आहे. म्हणजे इंडियामध्ये बघायला क्रिकेटचं क्रेज तर आहेच, तसं वेगवेगळ्या फॉर्मॅटचे क्रिकेट ऑलरेडी चालू आहे, लेदर बॉल क्रिकेट चालू आहे, टेनिस क्रिकेट चालू आहे, तसंच इंडोर क्रिकेटही आहे. म्हणजे वेगळा फॉर्मॅट आहे, वेगळे रूल्स आहेत. जसं जसं हे स्पोर्ट पुढे प्रसिद्ध होईल तसं जसं मुलांना आवडेल, म्हणजे आम्ही देखील फर्स्ट टाइम खेळलो पण सगळ्यांना खूप आवडला गेम. सगळे तेच बोलतात की अजून पुढे कधी असेल टुर्नामेंट सगळे खेळायला रेडी आहेत. सो असं जसं जसं हे मोठं होत जाईल, लोकांच्या नजरेत येत जाईल, लोक खेळायला चालू करतील, तसं तसं त्यांची आवड निर्माण होईल तर स्पोर्ट खूप पुढे जाईल.
1: मॅडम तुमचं मत काय?
0: माझं मत असं आहे की हा खेळ आपल्या इंडियामध्ये आता सुरुवात झालेली आहे, 2 मेयर कप झालेले आहेत, पण याच्या आधी 10 देशांमध्ये हा गेम खेळला जातो. जसं की ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, भारत, श्रीलंका, सिंगापूर, UAE, अमेरिका व कॅनडा ह्या देशांमध्ये ह्याची म्हणजे हा गेम खूप प्रमाणात खेळला जातो. याचे वर्ल्ड कप सुद्धा होतात आणि त्याच्यामुळे आपल्याकडे पण हा गेम प्रसारित मोठ्या प्रमाणात व्हावा. आणि इनडोर क्रिकेट हा इतर आउटडोर क्रिकेट आहेत तर जसं प्रसिद्ध आहे तसा हा आम्हाला मोठा करायचा आहे आणि मला वाटतं आता इथून पुढे आम्ही मोठा करायचा प्रयत्न करू.
1: तोरसकर मॅडम, ओमकार आजच्या क्रीडा विश्वाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल मुंबई आकाशवाणी केंद्र आणि व्यक्तिशः माझ्यातर्फे मी तुमचा आभारी आहे. क्रीडा रसिको, आता आपण घेऊयात मुंबईत घडलेल्या क्रीडा विश्वातील काही ठळक घडामोडींचा आढावा. नुकतीच 34वी कल्पेश कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धा पार पडली. LIC चा पुरस्कार लाभलेला या सामन्याचा अंतिम फेरीचा सामना रविवारी खेळवणार त्याला. अंतिम फेरीत चर्चगेट सेंटरने ठाणे केंद्राचा पराभव करत विजेतेपद पटकावलं. मुंबई क्रिकेट संघटनेची 14 वर्षाखालील मुलांची निवड चाचणी स्पर्धा HDFC परिवर्तन चषक स्पर्धा देखील आताच पार पडली. या स्पर्धेत निखिल अहिवारच्या नाबाद 123 धावांच्या खेळीमुळे गावस्कर संघाने या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. गावस्कर संघाने या स्पर्धेत सर्वाधिक 9 गुणांची कमाई करत निर्विवादपणे आपलं वर्चस्व राखलं. तर क्रीडा रसिको, क्रीडा विश्वाचा आजचा कार्यक्रम आपण इथेच आटोपता घेऊया आणि पुन्हा भेटूया क्रीडा विश्वाच्या पुढच्या कार्यक्रमास. तोवर विशाल मोरेकरला रजा द्यावी. धन्यवाद.
3: क्रीडा विश्व या कार्यक्रमात श्रोते हो आताच आपण दुसरी मुंबई महापौर चषक इंडोर क्रिकेट स्पर्धा याविषयी

व्योम फाउंडेशनच्या अध्यक्षा विनया बाळासाहेब तोरसकर आणि व्योम फाउंडेशन क्रिकेट संघाचा कर्णधार ओमकार पाटोळे यांची विशाल मोरेकर यांनी घेतलेली मुलाखत श्रोतेहो आताच आपण ऐकली. बरं तर श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला क्रीडा विश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते राजू कुमार भारती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

खेळताना सभोवार पाहावे तो दिसतात बहरलेली माणसांची अजब जंगले, उंच झाडे, खोजी झाडे, वाकडी झाडे, सरळ झाडे, यशाच्या झुंबराखाली डोलणारी नाचणारी, अपयशाच्या एका फटक्यात त्यांची पाने गळून जातात, अपयशाच्या एका फटक्यात त्यांची पाने गळून जातात, जयघोषाच्या जल्लोषातली हवाच सारी निघून जाते, शेंड्यावरती खांद्यावरती फांद्यावरती नाचवणारे क्षणात आपल्या पारावरही थोडी जागा देत नाही,

क्रीडा पत्रिकेचा कार्यक्रम क्रीडा विश्व आपण ऐकत होता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. यानंतरची आमची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. रसिक हो, चांदण्या रात्री अंगणात स्वरांची पावलं उमटतात आणि त्यांच्या स्वागताला शब्द प्रगटतात. कल्पनाच किती रम्य आहे नाही. आणि हीच कल्पना रंगवली आहे कवी सदानंद डबीर यांनी स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात या महिन्याच्या गीतात. संगीतकार आरोही आगरकर यांचं संगीत सुरेलपणे साकारलंय गायक कलाकार श्रीरंग भावे आणि भाग्यश्री पांचाळे यांनी. अवश्य ऐका मे महिन्यात दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वरांजली.

0: अरे खरं सांगू, आताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7,000-7,000 विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो.
1: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका.
0: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्य घर .gov.

आकाशवाणी मुंबई आशुतोष सावे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कांदा प्रश्नी केंद्र सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली असून हमी भावाबद्दल 10 दिवसात तोडगा निघेल अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही. सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यानं निधी देणारी सार्थक योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत राज्यात एसआयआर राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. आणि नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक. कांदा प्रश्नी केंद्र सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली असून हमी भावाबद्दल येत्या 10 दिवसात तोडगा निघेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत कांदा प्रश्नासहित विविध प्रश्नांबाबत आज नवी दिल्लीत बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्री वार्ताहरांशी बोलत होते. कांद्याचे दर स्थिर राहावे याकरता उपाययोजना सुचवल्या आहेत. याबाबत

0: केंद्र सरकार सकारात्मक आहे. कांद्याचा हमी भाव 1,580 प्रति क्विंटल करण्याचा निर्णय काल झाला. भाव अजून वाढवण्याची मागणी केली असल्याचं त्यांनी सांगितलं. नाफेड आणि एनसीसीएफनं कांद्याची 2 लाखाऐवजी 10 लाख टन खरेदी करणं तसंच अतिरिक्त निर्यात कर लावण्याच्या मागणीबाबतही केंद्र सरकार सकारात्मक आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: 2 लाख टनाच्या ऐवजी 10 लाख टन खरेदी ही एनसीसीएफ आणि नाफेडनी करावी, त्यावर सकारात्मक निर्णय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. यासोबत काही अजून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याकरता आणि कांद्याचे भाव स्थिर राहावे याच्याकरता उपाययोजना सुचवलेल्या आहेत, त्याच्यावरही त्यांनी सकारात्मकता दर्शवलेली आहे.
0: कांद्याची खरेदी तातडीनं सुरू करावी आणि कांद्यासाठी स्थिर आणि दीर्घकालीन धोरण आखावं अशी मागणी केंद्र सरकारकडे केल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं. या बैठकीला केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी तसंच राज्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन उपस्थित होते. सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक पीडीएस योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 25,530 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव देखील आजच्या बैठकीत मंजूर झाला. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं सार्थक पीडीएसमध्ये 3 प्रणाली विकसित केल्या आहेत असं त्यांनी सांगितलं. लाभार्थ्यांची नोंदणी सांभाळण्यासाठी निर्मल तर तक्रारींवर दाद मागण्यासाठी आशा ही बहुभाषक प्रणाली तयार केली आहे. वितरण व्यवस्थेतल्या मालाची वाहतूक करणारे ट्रक किंवा इतर वाहनांची हालचाल सक्षम या प्रणालीमध्ये टिपली जाते. या योजनेअंतर्गत राज्य सरकारांना निधी देताना लागू होणाऱ्या नियमातही सुधारणा केली आहे. त्यात आंतरराज्य वाहतुकीचा खर्च, शिधावाटप दुकानदारांचा नफा इत्यादींचा समावेश आहे. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवू नका अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. एसआयआरचा दुसरा टप्पा 30 जून ते 29 जुलै दरम्यान होणार आहे. याच कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातले लाखो वारकरी त्यात सहभागी होत असल्यानं या काळात ते गावाबाहेर असतील, त्यामुळे त्यांची नावं वगळली जाण्याची भीती आहे. तसंच जुलै महिन्यात महामुंबई परिसर, कोकण, पुणे, सातारा भागात अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे. या सर्वांचा विचार करून एसआयआर कार्यक्रम महिनाभर पुढे ढकलावा असं सपकाळ यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या 16 आणि नागपूरच्या 1 जागेसाठीची पोटनिवडणूक अशा सर्व 17 जागा महाविकास आघाडी लढवणार आहे. यासाठी जागा वाटपाची प्राथमिक चर्चा आज टिळक भवनामध्ये झाली. 2 दिवसात पुन्हा एक बैठक घेऊ आणि सर्वसंमतीनं जागा वाटपाचा निर्णय जाहीर करू असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं. मवियामध्ये जागा वाटपावरून कोणताही विसंवाद अथवा तिढा नाही तर सुसंवाद आहे, मात्र सत्ताधारी महायुतीत जागा वाटपावरून धुसफूस सुरू आहे असं ते म्हणाले. आजच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे नेते आमदार अनिल परब, अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी बकरी ईद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण त्याग, करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. बकरी ईदच्या निमित्तानं महाराष्ट्र प्राणी संवर्धन सुधारित 1995 कायद्याचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महानगरपालिकेनं अधिकृत केलेल्या कत्तलखान्यांमध्येच शासनानं परवानगी दिलेल्या जनावरांची कुर्बानी करण्याचे निर्देशही प्रशासनानं दिले आहेत. बकरी ईद निमित्त राज्यात उद्या सार्वत्रिक सुट्टी जाहीर झाली असून मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारही बंद राहतील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली आहे. नवी दिल्ली शांतिवन इथं पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी देखील प्रथम प्रधानमंत्री

0: संतांना आदरांजली वाहिली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक केली आहे. डॉक्टर मनोज शिरुरे आणि तेजस शहा अशी त्यांची नावं आहेत. मनोज शिरुरे यानं 3 विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राच्या पेपरमधले प्रश्न पुरवले तर तेजस शहा यानं मनीषा हवालदारकडून भौतिकशास्त्राचा पेपर घेतल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत दिल्ली जयपूर गुरुग्राम नाशिक पुणे लातूर आणि अहिल्यानगर इथून 13 जणांना अटक केली आहे. मनोज शिरुरेला आज न्यायालयात हजर केलं असून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी सीबीआयनं केली आहे. गेल्या वर्षीच्या एमएचसीईटी परीक्षेबाबत उच्चस्तरीय चौकशीची मागणी प्रदेश काँग्रेसनं केली आहे. कृषी अभियांत्रिकी औषध निर्माण यासारख्या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेत गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले असा आरोप प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्त्यानं आज मुंबईत केल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. 10वी 12वीच्या परीक्षेत कमी गुण मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांना या परीक्षेत 100 किंवा त्यांच्या जवळपास पर्सेंटाईज मिळाल्याचा दावा या प्रवक्त्यानं केला आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथे होणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज योग दिनापूर्वी खजुराहो इथे आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिली. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं त्यांनी सांगितलं. निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योग दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन जाधव यांनी केलं. यावेळी योग पार्क उपक्रम योग संगम पोर्टल आणि योग दिनानिमित्त नव्या टी शर्ट डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं आज शिक्कामोर्तब केलं. गेल्या वर्षी बिहारमध्ये पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे. याद्वारे राज्यघटनेच्या मूलभूत तत्वाचं पालन होतं असं न्यायालयानं सांगितलं. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत भारताच्या एचएस प्रणोयनं इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्तीवर 10-21 21-12 21-18 अशी चुरशीच्या 3 गेम्समध्ये मात करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत प्रणोय 35 तर ख्रिस्ती 5व्या स्थानावर आहेत. पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत आज दुसऱ्या एका सामन्यात सिंगापूरच्या किन यू लोहकडून के श्रीकांत 22-20 19-21 21-17 असा पराभूत झाला. लक्ष्य सेनचा सामनाही आज होत आहे. महिला एकेरीत मालविका बनसोडला तैवानच्या सियांग टीमकडून पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला तनिषा क्रॅस्टो या जोडीनं मलेशियाई जोडीला 3 गेम्समध्ये हरवत दुसरी फेरी गाठली. गेल्या 24 तासात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारपीट झाली तर कोकण मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4ही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. कांदा प्रश्नी केंद्र सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली असून हमीभावाबद्दल 10 दिवसात तोडगा निघेल अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही. सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यानं निधी देणारी सार्थक योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत राज्यात एसआयआर राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. आणि नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 378.7 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. संध्याकाळी 6:10 रूपरेषा सांगत असताना हडपसर येथील वीज पुरवठा खंडित झाल्याकारणानं प्रसारणात काही क्षणांचा व्यत्यय आला होता त्यानिमित्तानं आम्ही खेद व्यक्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. थोड्याच वेळात अर्थविशेष हा कार्यक्रम आमच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. तत्पूर्वी आमच्या काही कार्यक्रमांविषयी.
2: काय अगं ए काय एवढं काय झालं किंचाळायला? कोण काय?
3: दरवाजा उघडू नको, दरवाजा उघडू नको.
2: अगं मी बघितलं मागे तर काहीच नाहीये तिथे.
4: अरे यार काय भूतभीत बघितलंस का काय संज्ञा?
5: बापरे कोणीतरी आहे तिथे. कोण आहे?
4: यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुती का मालिका

एकशे एक उमा सदन गुरुवारी 28 मेला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादर करत्या गौरी लागू.

0: मैत्रिणींनो, 31 मे रविवार, काही लक्षात येतंय का? अहो, पाचवा रविवार म्हणजेच आपल्या गप्पा टप्पांचा वार, म्हणूनच तर आम्ही मैत्रिणी जमलो आहोत.
1: आपण लोकाला बदलायला जाणं म्हणजे मॅच्युरिटी नव्हे.
2: बरोबर,
1: आपण बदलणं म्हणजे मॅच्युरिटी, आणि ते सगळ्यात सोपं आहे,
2: कारण दुसऱ्याला बदलवणं आपल्या हातात नाहीये ना.
1: अजिबात नाही,
2: त्याच्यापेक्षा तो जसा आहे ते ऍक्सेप्ट करणं हे जास्त सोपं आहे.
0: गप्पांचा विषय काही येतंय का लक्षात? नाही ना? अहो, मग त्यासाठी 31 मेला दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि 1 जूनला आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून जरूर ऐका गप्पा टप्पा आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
3: प्लास्टिक जे कधीच नष्ट होत नाही. आज आपल्या समुद्रात माशांपेक्षा जास्त प्लास्टिक आहे आणि आपल्या अन्नातनं हेच विष आपल्या शरीरात जात आहे.
4: उद्या घराच्या बाहेर प्लास्टिकच्या ढिगांमधून वाट काढत जावं लागेल.
3: मुलांना खेळायला बागा राहायच्या नाहीत.
5: वेळ अजून गेलेली नाही. एक निर्धार करूया, प्लास्टिक वापरासाठी साधे नियम पाळूया.
4: रिड्यूस, प्लास्टिकचा वापर कमी करा. कापडी पिशवी सोबत ठेवा.
3: रियूज, प्लास्टिकच्या वस्तू फेकून देण्याऐवजी त्यांचा पुन्हा पुन्हा वापर करा.
5: रिसायकल, ओला आणि सुका कचरा वेगळा करा. प्लास्टिक कचरा फक्त कचरा वेचकांना आणि पुनर्नवीकरण केंद्रातच द्या.
3: एक छोटासा पुढाकार पृथ्वीच्या आणि तुमच्या भविष्यासाठी.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, मासिक पाळी हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला एक अत्यंत नैसर्गिक, सामान्य आणि तिच्या आरोग्याच्या दृष्टीनं महत्वाचा भाग आहे. मात्र आजही आपल्या समाजात या विषयावर उघडपणे बोलताना संकोच केला जातो. अनेक समज, गैरसमज, अंधश्रद्धा आणि पाळी दरम्यान स्वच्छतेचा अभाव यामुळे अनेक महिलांना आरोग्याच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागतं. याच अनुषंगानं दरवर्षी 28 मे रोजी जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा केला जातो. मासिक पाळी स्वच्छता दिनाचा संदेश घराघरात पोहोचवण्यासाठी कार्य करणाऱ्या क्षितिज संस्थेच्या संस्थापक स्नेहल चौधरी कदम यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेष मध्ये ऐकूया.
1: स्नेहल मॅडम, हे तर आपल्याला माहितच आहे की 28 मे म्हणजेच उद्या आपण जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा करतोय, तर या

0: उद्देश काय आहे आणि पाळी दरम्यान महिलांनी मुलींनी आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी कशी घेतली पाहिजे?
1: नमस्कार. सर्वप्रथम तर आंतरराष्ट्रीय मासिक पाळी दिनाच्या तुम्हाला खूप खूप खूप शुभेच्छा. 28 मे हाच का बरं आंतरराष्ट्रीय मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून साजरा केला जातो तर त्यामागे असं कारण आहे, 28 म्हणजे 28 दिवसांचं चक्र, मासिक पाळी चक्र, आणि मे महिना म्हणजे 5 दिवस, म्हणजे 5वा महिना येतो म्हणून 5 दिवस मासिक पाळीचे. ह्या अनुषंगाने त्यांनी 28 मे हा आंतरराष्ट्रीय मासिक पाळी दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि या मागचा मुख्य उद्देश म्हणजे मासिक पाळीबाबत समाजात असलेली जी काही लाज आहे, भीती आहे, गैरसमज, आणि हे मौन आपण सोडून म्हणजे प्रत्येक मुलगी महिलेला सुरक्षित, सन्मानपूर्वक आणि स्वच्छ पद्धतीने मासिक पाळी व्यवस्थापन करता यावं यासाठी ही जनजागृती आहे. आणि आजही अनेक ठिकाणी आपण जर बघितलंय मासिक पाळीविषयी गुगलवर असेल, इंस्टाग्रामवर असेल, खूप रील्स आणि माहिती उपलब्ध आहे, पण ती खरंच वैज्ञानिक दृष्टिकोनातून योग्य माहिती आहे का मुलींना, हे खूप महत्वाचं आहे. त्या निमित्तानेही पूर्ण वैज्ञानिक माहिती आणि योग्य माहिती मुलींपर्यंत पोहोचावी त्यासाठी हा दिवस विशेषतः साजरा केला जातो. अजूनही म्हणजे असं आपण बघितलं तर शाळांमध्ये असेल, महाविद्यालयांमध्ये असेल, स्वच्छतागृहे आहे किंवा सॅनिटरी पॅड्स आहे, डिस्पोजेबलची सुविधाही नसतात आजही, त्यामुळे अनेक मुली शाळांमध्ये येऊ बघत नाहीत किंवा त्यांना मानसिक ताणतणावातून जावं लागतं किंवा मूड स्विंग्स कसे मॅनेज करायला हवे. आणि मासिक पाळी म्हणजे फक्त मासिक पाळी किशोरवयीन मुलींचंच नाही तर रजोनिवृत्ती हा त्यातला अत्यंत महत्वाचा पार्ट आहे, तर त्याला पण आजही आपण तेवढं सिरियसली घेत नाही. तर या मासिक पाळी दिनाच्या निमित्ताने का होईना त्या विषयावर आपण आवर्जून चर्चा करतो, विविध संदेश देतो. हल्ली आपण बघतोय की कापड वापरल्या जायचे किंवा सॅनिटरी पॅड्स, मेन्स्ट्रुअल कप, टॅम्पॉन्स, पिरियड पॅन्ट अशा अनेक गोष्टी बाजारांमध्ये उपलब्ध आहेत, पण ती कुठली पण तुम्ही शोषके वापरत असाल ती प्रत्येक 4 ते 5 तासांच्या दरम्यान ही बदलल्या गेलीच पाहिजे. आपला रक्तस्राव कसा आहे, त्यात रंगामध्ये कसे बदल होत आहेत, ह्याकडे आपण आवर्जून लक्ष द्यायला पाहिजे. आणि कुठे ऍबनॉर्मल आपल्याला वाटलं तर लगेच आपण गायनेकोलॉजिस्टला किंवा कुठल्याही आपल्या डॉक्टर्सला संपर्क करणे अत्यंत आवश्यक असतं. आणि त्याच्यासोबतच महत्वाची आहे जननेंद्रियांची स्वच्छता. अगदी नॉर्मल पाणीने आपण 2-3 वेळा तरी दिवसात स्वच्छ जननेंद्रिय केली पाहिजे. अगदी आपण युरिनला जरी जातोस, लघवीला जरी जात असतो, त्याच्यानंतर अगदी फक्त स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून काढायचं आहे. बरेच जण असं म्हणतात की कापड वापरायला पाहिजे किंवा नाही वापरायला पाहिजे. आपण कापड वापरू शकतो, पण कापड वापरणे बिलकुल चुकीचं नाही आहे, खूप चांगली गोष्ट आहे. फक्त आपण कुठलंही प्रॉडक्ट वापरत असू तर ते त्याचं हायजीन मॅनेजमेंट होणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे ते प्रत्येक 4 ते 5 तासामध्ये बदलणं असेल किंवा कापड वापरत असू तर पूर्णपणे कोरडा होणं असेल,
0: स्वच्छतेची काळजी घेणं महत्वाचं आहे. आणि समजा मासिक पाळी दरम्यान आपण स्वच्छता पाळली नाही किंवा अस्वच्छतेमुळे महिलांना कोणकोणत्या आजारांचा किंवा संसर्गाचा धोका,
1: आपण जर स्वच्छता ही पाळली नाही त्याच्यामुळे अनेक आपल्याला गंभीर आजारही होऊ शकतात. त्याच्यामध्ये बेसिक म्हणजे आपण जर बघितलं ना UTI, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन जर आपण म्हणत असो ना, ते सर्रास महिलांमध्ये आपल्याला दिसून येतं. म्हणजे लघवीच्या जागी जळजळ होणे असेल, त्याच्यामध्ये इरिटेशन होणं असेल, लालसरपणा येणं असेल, हे होतं. किंवा बुरशीजन्य संसर्ग म्हणजे फंगल इन्फेक्शन, ज्याच्यामध्ये खाज, लालसरपणा, हे होतं. किंवा बरेचदा पांढरं पाणी आपल्याला मासिक पाळीच्या दरम्यान आधी किंवा नंतरही जातं, तर त्याच्यामध्ये जर एखादा कुठला तुम्हाला असा घटक आढळत असेल की म्हणजे हिरवट पदार्थ असेल, पिवळट पदार्थ असेल, किंवा तुम्हाला पांढरं पाणी इतक्या प्रमाणात जात आहे की तुमचं पेटीकोट किंवा पॅन्ट ओली होत आहे, किंवा ते जाताना तुम्हाला जळजळ होत आहे, हात सुटत आहे, मग तेव्हा आपल्याला डॉक्टरांना संपर्क करणे हे अत्यंत आवश्यक असतं. किंवा कधी कधी फिशी मेल येतो त्याच्यामध्ये, तेव्हाही आपण डॉक्टरांना सांगायला पाहिजे ही गोष्ट. त्याच्यानंतर प्रजनन मार्गातील संसर्ग जो RTA त्याला आपण म्हणतो, म्हणजे गर्भाशय किंवा गर्भाशयाच्या मुखांमध्ये येणारी फंगल इन्फेक्शन असेल, ती अस्वच्छता न पाळल्यामुळेच होतं. अजून असतं की आपण वारंवार जर पॅड किंवा कापड बदलले नाहीत, आता आपण ग्रामीण भागात जर बघितलं ना तर अजूनही इव्हन काही शहरी भागांमध्ये पण मुलींना पॅड चेंज करायला जागाच नाहीये. अनेक मुली शाळा सोडून देत आहेत मासिक पाळीच्या दरम्यान कारण त्यांना पॅड चेंज करायला जागा नाहीये, तिथे स्वच्छता राखण्यासाठी त्यांना पाण्याची सोय नाही आहे, वॉशरूम स्वच्छतागृह जरी असली तरी मग त्यांना कुठेतरी दाराला कडी नसते किंवा सेफ स्पेस नाहीये त्यांच्यासाठी. मग अशा वेळेस मुली दिवसभर तेच एकच पॅड वापरतात. अनेक महिला ज्या आहेत त्या शेतांमध्ये काम करणाऱ्या महिला असतात. आम्ही म्हणजे छत्तीसगड साईडला गेलो तिथे जर बघितलं महिला फ्रीली ब्लीड करतात, म्हणजे कुठलंही अंतर्वस्त्र तर वापरत नाही किंवा पॅडही वापरत नाहीत. आपण इव्हन ऑफिसेसमध्ये जरी आपण विचार केला तरी बरेचदा आपण दिवसभर तेच पॅड वापरतो. त्यामुळे पण रॅश येणं असेल, पुरळ येणं असेल, त्वचेमध्ये आग झाल्यासारखं वाटतं, हे आजार होऊ शकतात. किंवा टॉक्झिक शॉक सिंड्रोम म्हणजे TSS ज्याला आपण म्हणतो, म्हणजे बरेचदा आपण टॅम्पॉन सारखे ज्या गोष्टी आहेत आपण शरीराच्या आतमध्ये टाकतो, तेव्हा पण जर आपण ते वारंवार चेंज केले नाही म्हणा किंवा त्या टॅम्पॉन्सला

0: तरी काही इन्फेक्शन ऑलरेडी असेल आणि ते पण अशा पद्धतीने आपण आतमध्ये इन्सर्ट करत असू कप किंवा टॅम्पॉन असेल तर त्यांनी पण आपल्या शरीराला 100% धोका आहे. तर अशा वेळेस स्वच्छता बाळगणे हे सगळ्यात मोठं आपल्या हाती आहे असं मला वाटतं.
1: तुम्ही जे मुद्दे सांगितलेले आहेत स्वच्छता किती महत्वाची आहे किंवा पॅड किंवा कापड आपण जेव्हा वापरतो तर ते वापरताना कुठली काळजी घेतली पाहिजे.
0: सर्वप्रथम तर मी हे म्हणेल की कापड वापरणं अगदी सुरक्षित आहे. आजकाल बाजारामध्ये पॅड्स आहे टॅम्पॉन्स म्हणजे परत वापरणारे आपण पिरियड पॅन्ट आपण म्हणू शकतो डिस्पोजेबल पिरियड पॅन्ट सगळेच ऑप्शन अवेलेबल आहेत आणि हे प्रत्येकाला फ्रीडम आहे तुम्हाला काय वापरायचं. वी कॅनॉट फोर्स एनीवन की तुम्ही कपच वापरा कारण आपण तो रियुजेबल आहे म्हणून. कारण आजही आपल्या ग्रामीण भागामध्ये स्पेशली भारतामध्ये जर परिस्थिती बघितली ती महिला दिवसाला 30 रुपये रोजगारी ती महिला कुठेतरी जाते ती पैसे कमावून येते आणि अशा वेळेस आपण तिला फोर्स करू नाही शकत की तुम्ही म्हणजे शी विल प्रिफर टू बाय फेअर अँड लव्हली टू बी ऑनेस्ट. पण ती पॅड विकत घेईल किंवा तिच्या घरचे मंडळी पण तेवढं पुरुष मंडळी एवढे सतर्क नाही राहत की त्या महिलेला ते प्रत्येक ग्रॉसरीमध्ये तिला पॅडचं पॅकेट आणून देईल. कप आणि ह्या सगळ्या गोष्टी तर थोड्या लांबणीवरच आहेत. बऱ्याच मुलींना याविषयी गैरसमज पण आहेत की आपण जर विवाहित मुली असतील तर मग पॅड मेन्स्ट्रुअल कप वापरू शकत नाहीत का. पण वापरू शकतात कारण त्याच्यामध्ये वेगवेगळे साईजेस बाजारामध्ये उपलब्ध आहे आणि याची संपूर्ण माहिती पण युनिसेफच्या किंवा WHOच्या वेबसाईटवर खूप डिटेलमध्ये दिलेली आहे. तर आपला मुद्दा हा आहे की आता आपल्या भागामध्ये महिला कापड वापरतात तर कापड वापरणं सुरक्षित आहे. पण कापड जरी आपण वापरत असू तर शक्य तर तो सुती कापड असावा. महिला आजकाल त्या लाल रंगाचे गरम होणारे कपडे वापरतात किंवा आम्ही कॉलेजच्या मुलींचं बघितलंय की मुली जीन्सचे कपडे वापरतात काय तर मग वारंवार चेंज करायची गरज नाही. असं होऊ नये. कापड वापरण्याआधी आणि झाल्यानंतर हात स्वच्छ धुणे किंवा तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे तो जेव्हा आपण सुकत घालतो तेव्हा अशा ठिकाणी सुकत घालावं की जिथे उन्हाचे म्हणजे सूर्यकिरण पोहोचतील आणि ते कम्प्लिटली निर्जंतुक होतील. कारण ग्रामीण भागांमध्ये एकतर टिनाला अडकवून ठेवतात टिनावर ठेवतात किंवा मागे कुठेतरी लाकडाच्या ओंडक्या म्हणजे सांगायचं झालं तर पुरुषांची त्याच्यावर नजर पडू नये अशा ठिकाणी मग त्या वाळत घालतात. मग अशा वेळेस सुकवताना बरेचसा इन्फेक्शन खूप जास्त प्रमाणात वाढतं. किंवा कापड वापरून झाल्यानंतरही आपण ते जे स्टोअर करून ठेवतो ना ते पण अगदी सुरक्षित ठिकाणी जिथे पाणी पोहोचणार नाही मॉइश्चर असणार नाही अशा ठिकाणी ते ठेवणे आवश्यक आहे. इव्हन मी शहरांमध्ये पॅड्स विषयी बोलेल की आपल्या बाथरूममध्ये गिझर असतात आणि गिझरमुळे पण वाफ होते आणि त्याच्यामुळे पण मॉइश्चरमुळे पण अनेक ठिकाणी आम्ही बघितलं की पॅडमध्ये इन्फेक्शन क्रिएट होतं. ही काळजी घेणं आपल्याला पण खूप आवश्यक आहे. पण जिथे गिझर आहे त्या बाथरूममध्ये ठिकाणी शक्यतो आपण पॅड स्टोअर करून ठेवू नये.
1: आमचा पुढचा प्रश्न हा आहे की मासिक पाळीच्या दिवसात होणाऱ्या शारीरिक वेदना आणि मूड स्विंग्स याकडे कसं पाहावं. या दिवसात योग्य आहाराची काय भूमिका असते.
0: नक्कीच मासिक पाळीच्या दरम्यान प्रत्येकाला वेगवेगळ्या वेदना किंवा मूड स्विंग्स हे सगळं होऊ शकतात. मग त्याच्यामध्ये कोणाला पोटदुखी कंबरदुखी थकवा कधी चिडचिड मूड स्विंग्स डोकेदुखी असे वेगवेगळे लक्षणं त्याच्यामध्ये राहू शकतात. पण ही लक्षणं इतक्या जास्त प्रमाणात आहे की तुम्हाला ते सहनच होत नाही आहे तेव्हा तुम्हाला डॉक्टरला संपर्क करणं हे आवश्यक असतं. मग त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो की घरगुती काही उपाय असतात आणि ग्रीन टी म्हणतो किंवा अद्रक पाण्यामध्ये जर थोडंसं बॉईल करून ते पाणी पिलं तर त्यांनी आपल्याला ओटी बॉटलला थोडा आराम मिळू शकतो. किंवा गरम पाणी एखाद्या बॉटलमध्ये घेऊन त्याला सुती कपड गुंडाळून त्यांनी जर शेक घेतला त्यांनी पण हलकासं व्यवस्थित होतो. किंवा पायामध्ये गुळवण हा प्रकार असेल तर थोडं गरम पाणी त्याच्यात मीठ टाकून पाय बुडवून ठेवले की त्यांनी पण बरं वाटतं. किंवा असं म्हणतात इन्स्ट्रुमेंटल म्युझिक इज द बेस्ट थेरपी तर हे पण आपल्याला करता येईल. आयर्नयुक्त पदार्थ आपण जास्तीत जास्त खावे. मग त्याच्यामध्ये कॅल्शियमसाठी दूध असेल फळ असेल डाळी भाज्या ह्या घ्यायच्या आणि भरपूर प्रमाणात पाणी प्यायचं आहे. भरपूर प्रमाणात जर पाणी पिलं ना तर आमचा असा अनुभव आहे की त्या क्रॅम्प्स आपल्याला येतात ना किंवा रक्त किंवा क्लॉटिंग बरेच जातं अशा वेळेस आपल्याला खूप दुखायला लागतं ओटीपोटामध्ये ते खूप कमी होतं. ह्या काळामध्ये आहाराविषयी मला एक सांगायला आवडेल की कॉफीनयुक्त पदार्थ म्हणजे कॉफी असेल ती शक्यतोवर टाळावी. तर कॅफिन काय करतं की शरीरातलं लोह शोषून घेत आणि लोह शोषून घेतल्यामुळे आपल्याला थकवा येणं असेल घेरी येणं असेल अशक्तपणा वाटणं ह्या गोष्टी होऊ शकतात. आणि वरून जे आपण मीठ घेतो आहे मिठाचं प्रमाणही कमी घ्यायला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी मासिक पाळी दरम्यान मुलींना लोणच्याला स्पर्श करू नका पापडांना स्पर्श करू नका ते खराब होतात हे कारण सांगितलं जातं. त्याच्यामध्ये काय कारण की ह्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं आणि मग ते खाल्ल्यामुळे आपल्याला कुठेतरी त्रास होऊ शकतो जास्त मिठामुळे. तर मग ते शक्यतोवर आपण वरचं जे मीठ आपण घेतो ते शक्यतोवर टाळावं.
1: नेहा मॅडम आपण आज मासिक पाळी स्वच्छता दिनाविषयी बोलत आहोत पण एक मुद्दा असा आहे जो आपल्या समाजात आजही चर्चेला जात नाही की पुरुष मंडळींचा यात कितपत सहभाग असावा.
0: अगदी मी तर म्हणाले 100% जबाबदारी ही पुरुषांची आहे. कारण जसं अंशु गुप्ता पण म्हणतात की इट्स नॉट अ विमेन इश्यू इट्स अ ह्युमन इश्यू. आपण जर बघितलं की मासिक पाळी हा विषय वर्षानुवर्षांचा

असं आपण फक्त भुसभुसला जातो आहे. यावर्षी मला सांगायला आवडेल की आम्ही ना ती थीमच ही ठेवली की मेन फॉर मेन्स्ट्रुएशन, म्हणजे पुरुषांचा सहभाग यामध्ये किती महत्वाचा आहे. तर मग त्याच्यामध्ये आम्हाला अनेक आर्टिकल्स आले, त्याच्यातनं आम्हालाही अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. समजा पुरुषांना पाळी आली असती, हा एक आम्ही विषय ठेवला, त्याच्यात खूप छान गमतीदार काही आणि खूप महत्वाच्या गोष्टी आल्या की पुरुषांना खरंच पाळी आली असती तर आज सॅनिटरी नॅपकिन्स हे काळ्या पिशवींमध्ये बांधून दिले गेले असते का, किंवा आज आपण जर हा विषय कुजबुजून बोलतो हा विषय तसा खरंच राहिला असता का, किंवा मासिक पाळी जर पुरुषांना आली असती तर अगदी बिनधास्त बोललं असतं ना कट्ट्यावर बसून, तर माझी यावेळेस पिरियड च्या तारखेला त्या तारखेला आहे. म्हणजे हा विषय ऍक्च्युली एवढा लाजीरवाणा किंवा लपून बोलण्याचा किंवा अश्लीलतेचा राहिलाच नसता. आणि मला सांगायला आवडेल की सर्वोच्च न्यायालयाने पण यावेळेस जो निकाल दिला त्याच्यामध्ये त्यांनी हे मेन्शन केलं आहे की शाळांमध्ये

0: ते बांधून दिलं गेले असते का, किंवा आज आपण जर हा विषय कुजबुजून बोलतो हा विषय तसा खरंच राहिला असता का, किंवा मासिक पाळी जर पुरुषांना आली असते तर अगदी बिनधास्त बोललं असतं ना कट्ट्यावर बसून, तर हा माझी ह्यावेळेस पिरियड ह्या तारखेला त्या तारखेला आहे, म्हणजे हा विषय ऍक्च्युली एवढा लाजीरवाणा किंवा लपून बोलण्याचा किंवा अश्लीलतेचा राहिलाच नसता. आणि मला सांगायला आवडेल की सर्वोच्च न्यायालयाने पण ह्यावेळेस जो निकाल दिला त्याच्यामध्ये त्यांनी हे मेन्शन केलं आहे की शाळांमध्ये महाविद्यालयांमध्ये मुलांना तुम्ही सोबत घ्या, मुलांचा सहभाग घ्या, सत्र घेताना मुलांना तुम्ही इन्वॉल्व्ह करा, त्यांचा सहभाग खूप जास्त महत्वाचं आहे. म्हणजे पुरुषांचं काय इन्वॉल्वमेंट असू शकतं, रोल कसं असू शकतं, तर ते घरकामात आपल्याला मदत करू शकतात. किंवा सगळ्यात महत्वाचा विषय तर पहिले पाळीविषयी आदराने बोलल्या गेलं पाहिजे. म्हणजे पाळी म्हणजे काय फक्त स्वच्छता आणि हे नाही, इट्स अ इश्यू ऑफ डिग्निटी असतो, तो खूप अत्यंत महत्वाचा विषय आहे. किंवा ते आपल्याला सॅनिटरी नॅपकिन्स आणून देऊ शकतात, त्याच्यामध्ये कुठलीही लाज वाटण्यासारखी गोष्ट नाही आहे. मी म्हणेल की कोणतीही मुलीला जेव्हा पाळी येणार असेल ना तेव्हा त्याच्या आधी तुम्ही तिला पहिली पाळी येण्याआधी तुमच्या घरातले जेवढेही व्यक्ती असतील, पुरुष मंडळी असतील, तिचा भाऊ असेल, वडील असेल, तर सगळ्यात महत्वाची भूमिका ही घरून येणारी भूमिका. म्हणजे घरूनच जर मुलीला ते नॉर्मल वाटायला लागलं ना मग ती बाहेर वावरताना अगदी तिला काही यामध्ये भीती वाटणार नाही. इव्हन सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की प्रत्येक शाळांमध्ये पिंक रूम किंवा आनंदी रूम ह्या बनल्या गेल्या पाहिजे. त्याच्यामध्ये काय कारण की आपण जसं मगाशी बोललो की त्याच्यामध्ये मग स्वच्छ शौचालय असलेलं पाहिजे, पाण्याची सोय 24 तास असायला पाहिजे, तिथे पॅड वेंडिंग मशीन, डिस्पोजेबल मशीन ह्या सगळ्या गोष्टी असायला पाहिजे. मग आरामासाठी त्यांना कधी गरज पडली किंवा लायब्ररी ह्या सगळ्या सोयीयुक्त ती खोली तिथे असणं आवश्यक आहे. मग हे फक्त शाळा महाविद्यालयांमध्ये नाही, प्रत्येक कार्यालयांमध्ये ही गोष्ट असणे आवश्यक आहे. जसं आपण आता हिरकणी कक्ष मॅन्डेटरी करतोय तसं आनंदी रूम पण मॅन्डेटरी व्हायलाच पाहिजे, आणि सर्वोच्च न्यायालयाने तो निकाल पण दिलेला आहे. त्याच्यामुळे शाळा महाविद्यालयांमध्ये तर नक्कीच होईल. आणि माध्यमांची भूमिका पण खूप महत्वाची आहे. म्हणजे मी बघते आहे की गेले अनेक वर्षापासून आपण आकाशवाणीच्या माध्यमातून आहे, जनजागृती आवर्जून तुम्ही करत आहात, ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे ह्या विषयावर बोललं जाणं किंवा प्रत्येक वेळेस आपण काहीतरी नवीन टॉपिक घेऊन बोलतो आहे ह्यामुळे, आणि त्यातही आम्ही दिव्यांग स्वमग्न मुली असतात त्यांच्यासाठी पण काम करतोय, तर त्यामध्ये आम्हाला दिसतंय की त्यांची तर खूपच वेगळे चॅलेंजेस आहे. ह्या मुलींना जे आहे अगदी म्हणजे त्यांना अगदी डिग्निटीला धरून म्हणजे त्यांची काळजी घेताना म्हणजे ते जे त्यांचे जे केअर टेकर राहतील त्यांच्या म्हणजे पाळीतील त्यांच्या ज्या काही वेदना आहे किंवा भावनिक बदल हे जे होत आहे ते समजून घेणं खूप आवश्यक आहे.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य मोनाली निचिते, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव, आणि निवेदन रश्मी पाटकर.

मध्यम लहरी 378 अराउंड 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. आता ऐकूया शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम माझं घर माझं शेत.

0: माझं आठवणीतलं गाव।
1: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात आपला जिव्हाळ्याचा कार्यक्रम माझं आठवणीतलं गाव। गाव जेथे पहाट कोंबड्याच्या आरवण्याने उगवते, जेथे शेतातल्या पिकाबरोबर आशाही टोलत असते आणि जेथे प्रत्येक सण सगळ्यांचा असतो। गाव म्हणजे आईच्या हातची भाकरी, विहिरीवरच्या गप्पा टप्पा, बैलजोडीचा टाप आणि श्रावणातल्या झिम्मा फुगडीचा आनंद। आपल्या गावानं आपल्याला दिलंय संस्काराचं भांडार आणि कष्टाची शिकवण आणि एकमेकांच्या सुखद। आजच्या या कार्यक्रमात आपण भेटणार आहोत अशा व्यक्तींना ज्यांच्या आठवणीत अजूनही धगधगतंय त्यांच्या मातीतलं प्रेम, शेतीची ओढ आणि गावाशी असलेलं अतूट नातं। चला तर मग आठवणीच्या या प्रवासाला सुरुवात करूया माझं आठवणीतलं गाव। श्रोते हो, माझं आठवणीतलं गाव या आपल्या खास कार्यक्रमात आज आपण भेटणार आहोत ऍडव्होकेट संजय मगर यांना। संजय मगर हे सोलापूर जिल्ह्यातील निमगाव मगर या गावचे रहिवासी। बालपणाच्या गोड आठवणी, गावची माती, माणुसकीची ऊब आणि संस्कृतीची समृद्ध परंपरा या सगळ्यांचा सुंदरपट आज त्यांच्या शब्दातून उलगडणार आहे। जाणून घेऊयात संजय मगर यांचा परिचय। ऍडव्होकेट संजय मगर यांनी सहकार महर्षी शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूजेतून इंग्रजी साहित्यातून बीए पूर्ण केलं आहे। कायद्याचं शिक्षण पुणे येथील विधी महाविद्यालय मधून आणि वृत्तपत्र पदविका हा अभ्यासक्रम डॉक्टर नानासाहेब परुळेकर वृत्तपत्र विद्या महाविद्यालयातून पूर्ण केलेला आहे। कायद्याचा अभ्यासक्रम शिकत असताना कामगार कायद्याची पदविका म्हणजेच डिप्लोमा इन लेबर लॉ हा अभ्यासक्रम देखील त्यांनी पूर्ण केला आहे। पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये कायद्याचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर फौजदारी क्षेत्रात वकिली व्यवसायाला प्रत्यक्षपणे सुरुवात केली। आज फौजदारी क्षेत्रातील वकील म्हणून 23 वर्ष पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालय शिवाजीनगर कोर्टात ऍडव्होकेट संजय मगर हे कार्यरत आहेत। एका शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी लाभलेली असलेल्या ऍडव्होकेट संजय गोरख मगर यांना वाचन लेखनाची सुद्धा आवड आहे। आकाशवाणीचे ते नियमित श्रोते आहेत। सोलापूर जिल्ह्यातील निमगाव मगरांचं या गावी चालवल्या जात असलेल्या अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये ऍडव्होकेट संजय मगर यांचा सक्रिय सहभाग असतो। तर मग ऐकूया त्यांच्या निमगाव मगरांचं या गावाबद्दलच्या आठवणी त्यांच्या शब्दात।
2: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या फलटण पंढरपूर रस्त्यावरती माळशिरसच्या पुढे पालखी मार्गाच्या अवघ्या 4 ते 5 किलोमीटर अंतरावरती दक्षिणेकडे वसलेले आमचे निमगाव प्रयत्नवादी, कष्टाळू आणि कर्तबगार लोकांचे गाव म्हणून पूर्वजांनी निर्माण केलेली माझ्या गावची ओळख आज देखील कायम राहिली आहे बरं का। शेती, शिक्षण, संशोधन, क्रीडा व सांस्कृतिक या सर्वच बाबतीत सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्र राज्यात नावलौकिक मिळवलेले हे गाव देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या विचारांनी प्रभावित होऊन देशभक्त बळवंतराव मगर, प्रल्हाद बजरंग मगर, एकनाथ बाप्पा मगर, विमलताई नगरकर यांच्या रूपाने स्वातंत्र्य लढ्यात मोलाचे योगदान दिलेले हे माझे गाव। एखाद्या नदीप्रमाणे विस्तीर्ण पात्र असलेला ऐन पावसाळ्यात घुमणारा आवाज काढत पुढे चंद्रभागेला जाऊन मिळणारा भोवतालची पिकं हिरवीगार व समृद्ध करणारा घुमेरा ओढा या घुमानंदेश्वराच्या म्हणजेच घुमेऱ्याच्या उत्तरेला वसलेले माळशिरस तालुक्यातील हे माझे गाव। गावात बहुसंख्य लोकांची आडनावे मगर असल्याने हे झाले मगरांचे निमगाव। या गावाला शैक्षणिकदृष्ट्या सुसंस्कृत परिघात आणण्याचे काम जवाहर शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून स्वर्गीय धनंजय श्रीनिवास इनामदार सरांनी केले। जेजुरीच्या खंडोबानंतर मानाचे स्थान असलेला आमच्या निमगावचे

नमस्कार मंडळी, माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आपलं स्वागत. आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 6 ज्येष्ठ शके 1948, अर्थात 27 मे 2026. सुरुवातीला ऐकूया हवामान अंदाज. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व सोसायट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. कोकण विभागात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची तसेच उष्ण व दमट हवा राहण्याची शक्यता आहे. आता ऐकूया माझ्या आठवणीतलं गाव याविषयी ॲडव्होकेट संजय मगर यांचं वक्तव्य. लेखन निवेदन ॲडव्होकेट संजय मगर, निर्मिती सहाय्य वहिदा.

श्री खंडोबा देवस्थान, त्याच्यावर पंचक्रोशीतील सर्वच लोकांची श्रद्धा. गावच्या पश्चिमेला 2 किलोमीटर अंतरावरती असलेले देवाचे प्रशस्त मंदिर. रविवार हा तर खंडोबा रायाचा दिवस. या दिवशी मंदिराचा गाभारा आकर्षक सुगंधी फुलांच्या माळांनी सजविला जातो. ढोल, सनई, तुतारी, झांज या पारंपरिक वाद्यांच्या सुमधुर आवाजातील खंडोबाची धूप आरतीची पूजा सर्वांचेच मन प्रसन्न करते. रविवारच्या या पूजेला गावातील हजारो लोक मोठ्या श्रद्धेने हजेरी लावतात. यावेळी येळकोट येळकोट जय मल्हार चा जयघोष होतो. लोकदेव श्री खंडोबाच्या पूजेचा मान गावातील मगर परिवारातीलच काही पुजारी मंडळींना आहे. शेतातील बरकतीसाठी, उत्तम आरोग्यासाठी देवाला भंडारा लावून कौल मागण्याची प्रथा येथे काही अंशी आहे. चंपाषष्ठीला असणारी खंडोबाची यात्रा म्हणजे सर्व बाळगोपाळांसाठी मौज मजेची मोठी संधी. शेतीचा लळा, मातीचा टिळा आणि गावाचा सोहळा म्हणून गावात चंपाषष्ठीचा मोठा मान. आजोबांनी आणि वडिलांनी दिलेले 1-2 रुपयातून आणलेली खेळणी, यात्रेत पाळण्यात बसून केलेली मौज मजा, यात्रेत मारलेला फेरफटका याचा आनंद काही औरच असायचा. यात्रेच्या पहिल्या दिवशी रात्री गावात खंडोबाचे मुखवटे व देवांच्या पादुका देवांच्या पालखीत ठेवून देवांचा छेबिना निघतो. यावेळी खंडोबाच्या पालखीसमोर देवाची दिवटी धरून चालण्याचे मोठे समाधान वाटायचे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी मारुती मंदिरासमोर गावात गजी ढोल हा डोळ्यांचे पारणे फेडणारा नृत्य प्रकार मोठ्या उत्साहाने खेळला जातो. तेव्हा भंडाऱ्याची उधळण केली जाते, प्रसाद वाटला जातो. यात्रेचा समारोप गावातील घुमेरा ओढ्याच्या कडेला भरवल्या जात असलेल्या कुस्त्याच्या मोठ्या फडाने व्हायचा. नंतर त्याच कुस्त्या मराठी शाळेवरच्या मैदानावरती होऊ लागल्या. त्याला प्रेक्षकांची मोठी गर्दी असायची. काही कुस्ती शौकीन तर घुमेरा ओढ्यालगतच्या मोठ्या झाडावरती चढून कुस्तीचा मनमुराद आनंद घेत असत. मैदानावरील पैलवानांची व्यायामाने बनलेली पिळदार व चपळ व चमकणारी शरीरयष्टी पाहून आपणही मोठेपणी पैलवान व्हायचे असा विचार काही दिवस तरी मनात रेंगाळायचाच. याच कुस्त्यांच्या फडावरती लहान मल्लांच्याही कुस्त्या व्हायच्या. या लहान पैलवान मंडळींना 4 आणे, 8 आणे, 1 रुपया असे बक्षीस दिले जायचे. जिंकलेला पैलवान आपल्या तालमीच्या आणि वस्तादाच्या नावाने आरोळी देत पराभूत पैलवानासमोर मोठ्या आवेशाने शड्डू ठोकून आपला विजय साजरा करायचा. त्यांनाही बक्षिसे वाटली जायची.

बिनभिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरु, झाडे वेली पशु पाखरे यासी गोष्टी करू, अशा गोष्टी करत करत आम्ही शाळेत पोहोचायचो. आमचा शाळेला जायचा रस्ता म्हणजे गावातील कुंभार टेकीवरून पुढे जाणारी पाऊल वाट. वाटेत गावातील मातंगवाड्यातील मातंग बांधव केकतीच्या घायपाताच्या पानापासून तयार केलेल्या वाखाला फिरकीच्या सहाय्याने पीळ घालत शेतीला उपयोगी दोर दोरखंड तयार करण्यात गुंतलेले असत. हे दोर तयार करताना वाखाचा एक एक धागा जोडणाऱ्या त्यांच्या हाताची कुशलता व दुसऱ्या बाजूला फिरवावी लागणारी फिरकी, हे दृश्य म्हणजे एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे अशी स्थिती. प्रतिकूलतेशी दोन हात करण्याची मातंग बांधवांची जणू ती जिद्दच. तर मऊ मातीच्या गोळ्याला एका लाकडी चाकावरती मधोमध ठेवून काठीने चाकाला गती देत आपल्या हाताच्या बोटांच्या कौशल्याने मातीपासून निरनिराळ्या आकाराची भांडी तयार करणाऱ्या कुंभार बांधवांची

ला बघत बसलो की आमचे पाय तेथेच कुंभार टेकीवरती घुटमळत राहायचे व नकळत ओठावरती शब्द यायचे, फिरत्या चाका वरती देशी, मातीला आकार विठ्ठला तू वेढा कुंभार, माती पाणी उजेड वारा तूच मिसळशी सर्व पसारा, आभाळच मग ए आकारा तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंतना पार, विठ्ठला तू वेडा कुंभार। गावातील होलार समाजातील काही बांधवांनी आपल्या कलेतून व भक्तिभावातून भजनी मंडळात मृदंग वीणा पेटीवादन करून आपली कला देवापाशी रुजू केली। शुभकार्यातही मंगलवाद्य वाजवून त्यांनी लोकांची मने जिंकली। सुतार मेटावरती सुताराच्या कामाची व शेतकरी वर्गाची लगभग नेहमी चालू असायची। गावाची राखण करणारे रामोशी बांधव रेड्याच्या पाठीवरती पखालीत पाणी आणून ते घरोघरी रांजणात ओतणारे कोळी बांधव, मारुतीच्या देवळाची व्यवस्था पाहणारी गुरव मंडळी, नाभिक सोनार चर्मकार घोंगडी विणणारे सनगर बांधव, हे सर्वजण उदरनिर्वाहाकरिता परस्परावरती अवलंबून होते। जणू दुःख व कष्टातून जीवनानंद वेचण्याची वृत्ती या गावच्या मातीनं या सर्वांनाच दिली। आमच्या गावच्या वेगवेगळ्या परिसराला सोयीसाठी म्हणून बाप्पाची खडी, शेराची वस्ती, काळामळा, खंडाळ रस्ता, काळा काटा, बारव, चांदार खडी, नागणेमळा, नारळाची वाडी, साताळा अशी नावे दिली आहेत। त्या त्या भागातील लोकांना त्यांच्या राहण्याच्या ठिकाणावरून ओळखायची सुद्धा गावात रीत आहे। जिल्हा परिषद शाळेत शिकत असताना 15 ऑगस्टचा स्वातंत्र्य दिन व 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाचा दिवस म्हणजे देशप्रेम व उत्साहाने भरलेला दिवस। गावात प्रभात फेरी निघे, या फेरीच्या पुढे गणवेशातील लेझिम खेळणारी मुले, त्यामागे सामाजिक संदेशाचे फलक व तिरंगा ध्वज घेतलेली मुले, हे सर्वजण या फेरीमध्ये स्वतंत्र भारताचा विजय असो, साक्षरतेचा दिवा घरोघरी लावा, जय जवान जय किसान अशा घोषणा देत असत। ध्वजारोहणाच्या वेळी आपल्या पहाडी व खड्या आवाजात ध्वजगीत गाणारे स्वर्गीय श्रीपती मगर गुरुजी आजही आठवतात। या विशेष दिनानिमित्त एका पितळी तांब्यात विस्तव टाकून त्या पितळी तांब्याने गणवेशाला कडक इस्त्री आम्ही करत असू। मुलांना गणवेश धुण्यासाठी अर्धा दिवस शाळेला सुट्टी दिली जायची। नागपंचमी म्हणजे मातीचे ममत्व, भूमीचे मांगल्य आणि गावातील महिलांच्या आनंदाचा जणू सुखसोहळा। नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी असलेला हा गौराईचा दिवस ग्रामपंचायतीच्या जवळ असलेल्या गौराईच्या पटांगणावरती महिला व माहेरला आलेल्या मुली गौराईची गाणी एकत्र येऊन मोठ्या आनंदाने गातात व नृत्य करतात। माहेरी आलेल्या मुलींना व महिलांना या निमित्ताने एकमेकींना भेटण्याची व गाण्याची संधी गौराई समोर मिळते, हे या दिवसाचे खरे वैशिष्ट्य। या दिवशी गौराईला आमच्या कुटुंबाकडून दही भाताचा नैवेद्य देण्याची परंपरा आहे। मोठ्या भक्तिभावाने ती परंपरा आम्ही जोपासली आहे। यावेळी गौराईच्या पटांगणावरती विविध रंगाने मढवलेल्या रंगीबेरंगी वावड्या व पतंग आकाशामध्ये उडत असतात। वावडी व पतंगासोबतच लेझिम नृत्याचा मनाला भुरळ पाडणारा आवाज, हे सर्वच दृश्य आज सुद्धा मनात कायम आहे। शिवजयंती म्हणजे आमच्या गावचे आणखी एक मुख्य वैशिष्ट्य। माझ्या लहानपणी शिवजयंतीच्या दिवशी सकाळी गावाच्या मुख्य चौकात शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन होई। सजवलेल्या बैलगाडीत शिवप्रतिमा ठेवून लेझिम पथकासह वाजत गाजत सर्व गावातून मिरवणूक काढली जात असे। सायंकाळी ग्रामपंचायतीच्या चौकात गावातील इतिहासाचे अभ्यासक व आदर्श शिक्षक हनुमंत पवार सरांचे शिवचरित्रावरती व्याख्यान होत असे। पुढे गावातील काही तरुण युवकांनी शिवजयंतीच्या दिवशी या व्याख्यानासोबतच रक्तदान शिबिराचेही आयोजन केले। मोठ्या प्रमाणात झालेल्या रक्तदान शिबिराची दखल सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली व त्यामुळे कुस्तीगिरांचे निमगाव बनले रक्तदात्यांचे निमगाव असा गौरव वर्तमानपत्रांनी करून आमच्या गावचा लौकिक वाढवला। देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दिल्लीच्या लाल किल्ल्यासमोरील राजपथावरील संचलनामध्ये

महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक विभागातून 1992 मध्ये आमच्या गावच्या गजीढोल पथकाचा समावेश झाला होता. यानिमित्ताने गजीढोल पथकाला देशाच्या राजधानीमध्ये मोठा मान सन्मान मिळाला ही आमच्या गावच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची गोष्ट. गावाला पैलवानकीची मोठी आणि जुनी परंपरा, पुढे याच परंपरेत मानाचा तुरा रोवला गेला. गावातील जय मल्हार तालमीत सराव करून पुढे हरिचंद्र बिराजदार मामांकडे गोकुळ वस्ताद तालीम पुणे येथे कुस्तीचा सराव केलेले पैलवान श्री रावसाहेब भगवान मगर हे अहमदनगर येथील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत 1988 मध्ये महाराष्ट्र केसरी या किताबाचे मानकरी ठरले. या विजयानंतर त्यांची सर्व गावाने रथातून काढलेली विजयी मिरवणूक आजही आठवते. सन 1993 मध्ये हंगेरी येथील जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत गावातील पैलवान संजय प्रभाकर मगर पाटील यांनी देशाचे प्रतिनिधित्व केले. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पदके त्यांनी मिळवली. या त्यांच्या यशाबद्दल राज्य शासनाने त्यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने गौरवले. पुढे ऑल इंडिया चॅम्पियन झालेले पैलवान तानाजी बोर्डरे जाधव यांना कुस्तीमधूनच भारतीय लष्करात मोठ्या पदावरती काम करण्याची संधी मिळाली. गावाचे कुस्तीमधील यशाचे श्रेय स्वर्गीय नानासाहेब मगर व श्री रावसाहेब मगर या बंधूंना व स्वर्गीय कृष्णातात्या मगर यांना जाते.

माझ्या गावाला मोठी वारकरी परंपराही लाभली आहे. गावामध्ये अनेक संतांच्या जयंती पुण्यतिथी आजसुद्धा मोठ्या भक्तिभावाने साजऱ्या होत असतात. गावात अनेक पिढ्यांपासून नियमितपणे मारुतीच्या मंदिरात होणारे भजन व हरिपाठ येथे जणू भक्तिरसाची पेरणी करतात. या आध्यात्मिक श्रीमंतीमधूनच पुढे हरिभक्त परायण, काकासाहेब सुर्वे आणि दिनकरभाऊ सुर्वे यांच्या पुढाकारातून गावातील मंडळींनी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन 1987 पासून सुरू केले. या सप्ताहाच्या निमित्ताने गावातील व परिसरातील वारकरी मंडळी आणि सर्व श्रोत्यांना अनेक नामवंत कीर्तनकारांची आणि निरूपणकारांची कीर्तने आणि प्रवचने ऐकायला मिळाली आहेत. आजही अखंड हरिनाम सप्ताहात टाळ मृदुंगाच्या गजरात भक्तिरसात आमचे निमगाव न्हाऊन निघते.

कृषी संस्कृतीचा अविभाज्य भाग म्हणजे बैल. त्याच्या ऋणातून उतराई होण्याचा सण म्हणजे श्रावणी पोळा. प्रत्येकाच्या घरोघरी माता माऊल्या आणि वडीलधारी मंडळी आपल्या बैलांच्या खांद्याला हळद आणि लोणी लावून लांब गवत असलेली मोळाची पेंडी बैलाच्या खांद्यावरून मोठ्या मायेने फिरवतात. यालाच खांदे मळणे असे म्हणतात. या दिवशी गाई बैलांना धान्य शिजवून केलेल्या खिरीचा प्रसाद दिला जातो. दुसऱ्या दिवशी म्हणजे प्रत्यक्ष बैलपोळ्याच्या दिवशी सर्व गाई बैलांना आणि लहान वासरांना धुवून विविध रंगाने रंगवले जाते. कडबोळी आणि पुरणपोळीच्या नैवेद्यासोबत बैलांना हळद लावून दिव्याने ओवाळले जाते. पूजेच्या दिवशी सर्व जनावरे नव्या दावणीला बांधली जातात. या दावणीच्या भोवती आम्ही लहान मंडळी व सालगडी असे मिळून सर्व जनावरांच्या भोवती एका पितळीच्या भांड्याचे वाद्य वाजवत त्यामागे एकाच्या खांद्यावरती घोंगडीची खोळ आणि पेरणीच्या तिफणीचे चाडे नळे असे एकत्र बांधून चावड चावड चांग भल पाऊस आला व्हा मोहर असे म्हणत दावणीभोवती वेडे मारत असू. गावातील देशभक्त बळवंतराव मगर ग्रामविकास प्रतिष्ठानची नेताजी सुभाषचंद्र बोस व्याख्यानमाला हे निमगाव गावचे वैचारिक व्यासपीठ. महाराष्ट्रातील अनेक नामवंत वक्ते यामध्ये सिंधुताई सपकाळ, प्राध्यापक डॉक्टर आह साळुंके, कुलगुरू डॉक्टर शंकरराव मगर, दत्ता भोसले या आणि अशा अनेक ज्ञानवंतांनी या व्यासपीठावरती येऊन प्रबोधन केले आहे. या व्याख्यानमालेने वैचारिक परंपरा निर्माण करत तरुण मुलांच्या व युवकांच्या मनाची जडणघडण करण्याचे काम दीर्घकाळ केले आहे. सन 1885 मध्ये स्थापन

झालेली जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आणि सन 1966 मध्ये स्थापन झालेले निमगाव विद्यामंदिर निमगाव हे हायस्कूल, या दोन्ही शाळांनी निमगावच्या वैभवात आणि लौकिकात भर टाकली आहे. दोन्ही शाळेतील उपक्रमशील शिक्षकांनी मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण केली. इयत्ता 4वीनंतर हायस्कूलला आल्यावर स्वातंत्र्यसैनिक असलेल्या विमलताई नगरकर मॅडम यांनी मराठी विषयाचे विशेष अध्यापन केले. आकाशवाणीवरून प्रसारित होणारे बालोद्यान व थोर लोकांची भाषणे, समूहगीते इत्यादी शैक्षणिक कार्यक्रम रेडिओवरून वर्गात ऐकवले. साने गुरुजी कथामाला, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यक्रम, योगासन वर्ग या उत्तम संस्काराची शिदोरी शाळेने आम्हाला दिली. हायस्कूलमध्ये स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने स्वातंत्र्यसेनानी जी डी बापू लाड, स्वातंत्र्यसैनिक व संपादक रंगाअण्णा वैद्य, लेखक कथाकार द मा मिराजदार, प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची उद्बोधक भाषणे आम्हाला ऐकायला मिळाली. सायकल व मोटरसायकलचे जुने टायर लाकडाने हाताने फिरवत धावत खेळणारी आमची पिढी, तारेचा गाडा फिरवणे, विटीदांडू, सूरपारंबा, लगोर, पोहणे, आट्यापाट्या यामध्ये आम्ही खूप आनंद घेतला. विटीदांडूमध्ये दांडूने विटी लांबपर्यंत मारणे म्हणजे मोठे कौशल्य. यामध्ये आमचे काही बालमित्र खूप तरबेज होते. सूरपारंबा खेळताना लाकडाचा सूर लांबपर्यंत फेकून सरसर झाडावरती चढण्याचे कौशल्य ज्याला आहे तो या खेळात कधीच सापडत नसायचा. शेतीची कामे तर सर्वांनाच करावी लागत, मात्र या शेतीच्या कामातून व खेळांतून शरीराला चपळता व लवचिकता आली. याचबरोबर जीवनातील कठीण प्रसंगातून पुढे जाण्याचा आत्मविश्वास व खिलाडूपणाही वाढीस लागला. सुगीच्या दिवसात शेतमजूर व कामाच्या लोकांसोबत भलरी गीते म्हणत म्हणत ज्वारीची काढणी केली जात असे. नव हे नवाळीच, पीक हे घवाळीच, शेत

अशी व इतर गीतं गायली जात. ज्यांच्याकडे धान्याच्या राशी तो शेतकरी सधन असायचा. शेतीचे उत्पन्न अधिक व्हावे, धनधान्याच्या राशी व्हाव्या, त्यासाठी गावदेवतेची कृपा व्हावी म्हणून देवाला नैवेद्य दाखवून डावरा म्हणून शेतातच धान्याच्या खळ्यावरती शेजारी पाजारी मित्र हितचिंतक शेतमजूर यांना जेवण दिले जायचे. हा डावरा आणि मोरिया म्हणजे श्रमपरिहार करून सर्वांनाच समाधानी करण्याचाच एक भाग. स्वर्गीय सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या प्रयत्नातून गावाच्या नैऋत्येस निमगावचा पाझर तलाव झाला. या तलावामुळे गावाच्या सिंचन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. शेतीला बारमाही पाण्याची व्यवस्था झाली. गावाच्या उत्तरेला भाडगर धरणाच्या उजव्या कालव्यामुळे गावाचा अर्धा भाग यापूर्वीच ओलिताखाली आला होता. या पाझर तलावामुळे शेतीला मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होऊन आज निमगाव गाव कृषी क्षेत्रात अग्रेसर बनले आहे.

0: कविवर्य, गदी माडगुळकरांच्या शब्दात सांगायचे तर, सुख दुःख आणि कष्टातूनही जीवनानंद वेचण्याची वृत्ती या गावच्या मातीनं आम्हा सर्वांनाच दिली आहे. अशा या खेड्यात मला सात जन्म लाभावे, अशा या खेड्यात मला सात जन्म लाभावे, असे खगांनी रोज पहाटे गावे. या दारनगरीचे शुक्राणे उघडावे, कोवळ्या उन्हांनी आत सकाळी यावे. पोसल्या गायींनी दूध सुधेचे द्यावे, धारेत सखीचे कंकण नाद भरावे. फेसाळ हासणे पेल्यावर डवरावे, आखंट पिऊन ते जीवन मी जगावे. आखंट पिऊन ते जीवन मी जगावे, खेड्यात मला या सात जन्म लाभावे, खेड्यात मला या सात जन्म लाभावे. असे माझे वैभवशाली मगराचे निमगाव. हे माझे गाव गतकाळात डोकावून पुन्हा एकदा अनुभवण्याची संधी मला आकाशवाणीमुळे मिळाली, यामुळे मी आकाशवाणीचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद.
1: श्रोते हो, आजच्या माझं आठवणीतलं गाव या कार्यक्रमातून आपण पुन्हा एकदा आपल्या मातीशी, आपल्या माणसांशी आणि आपल्या संस्कृतीशी जोडले गेलो. गाव बदलतंय, काळ बदलतोय, पण आठवणीची ऊब कधीच कमी होत नाही. बालपणीची पायवाट, शेतातील हिरवाई आणि आपुलकीनं विचारपूस करणारी माणसं, हे सगळं आपल्या मनात कायम जिवंत राहतं. हीच गावाची ओढ आपल्याला मुळाशी जोडून ठेवते, कष्टाची जाणीव करून देते आणि माणुसकीची शिकवण देते. आजचा हा आठवणीचा प्रवास इथेच थांबूया, पण मनातल्या गावाची सफर मात्र अशीच सुरू राहू देऊया. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन गावाच्या आठवणीमध्ये रमण्यासाठी. तोपर्यंत अनुमती द्या. नमस्कार.

0: माझं आठवणीतलं गाव।
1: श्रोते हो, आता ऐकूया महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्याकडून प्राप्त बाजारभाव। मालाची आवक क्विंटलमध्ये असून दर रुपयांमध्ये आहे। बाजरी महिको 522 क्विंटल, दर किमान 3400, कमाल 3700, सरासरी 3550। गहू शरबती 442 क्विंटल, किमान 4100, कमाल 6400, सरासरी 5250। ज्वारी मालदांडी 718 क्विंटल, किमान 5400, कमाल 6600, सरासरी दर 6000। लाल मका क्विंटल 2, किमान दर 2600, कमाल 2900, सरासरी 2750। हिरवा मूग 44 क्विंटल, किमान 9100, कमाल 9600, सरासरी दर 9350। डाळी मरक्ता 195 क्विंटल, किमान 2000, कमाल 13000, सरासरी 6500। गहू 18 क्विंटल, किमान 2600, कमाल 2600, सरासरी दर 2600। बटाटा लोकल 5589 क्विंटल, किमान 800, कमाल 1600, सरासरी 1050। कांदा लोकल 6773 क्विंटल, किमान 600, कमाल 1600, सरासरी 1100। टोमॅटो लोकल 1537 क्विंटल, किमान 1000, कमाल 2000, सरासरी 1500। भेंडी 227 क्विंटल, किमान 1000, कमाल 5000, सरासरी 3000। चिकू लोकल 126 क्विंटल, किमान 2000, कमाल 4500, सरासरी 3200। हे होते महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्याकडून प्राप्त बाजारभाव। याबरोबरच माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत।

0: ਦਾ ਗੋਂਗੜਾ ਕਿ ਹੁੰਦਿਆ ਕੀ ਰਾਮਲਾ ਵੀ ਜਤਰ ਲਈ ਹੁੰਦਿਆ ਕੀ ਕਾਠੀ ਨਾ ਗੋਂਗੜਾ ਕਿ ਹੁੰਦਿਆ
1: ਕਾ ਰੇ ਸ਼ਿਰਪਿਆ ਤੁਝਾ ਆਵਾਜ਼ ਕਵਾ ਧਰਨਾ ਇਤਕਾ ਸੁਧਰਲਾ ਰੇ
2: अरे गणप्या यो आवाज माझा ना माझ्या खिशातल्या रेडिओचा
1: रेडू आणि खिशात
2: होय की अरे जग सुधारत चाललं बाबा खिशातला रेडिओ बी भेटायला लागल्यात आजकाल
1: असं म्हणतोस
2: तर काय यो रेडिओ दिसभर माझ्या खिशातच असतो ना बा गाणी बी ऐकायची माहिती बी व्हायची आणि काम बी
1: निपटायचं
2: अक्षी रेडिओ गत
1: म्हणजे अगदी टाइम शिरच म्हण ना
0: अरे तुमच्यात सामील होऊन द्या

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्व

श्रोते हो, एक महत्त्वाचं निवेदन. आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशुपक्षी आणि इतर जीवसृष्टीचाही समान अधिकार आहे. प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आजच्या या धावपळीच्या जीवनात अनेक भटके पाळीव प्राणी दुर्लक्ष, उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जात आहेत. आकाशवाणीच्या माध्यमातून आपणा सर्व नागरिकांना आवाहन आहे की प्राण्यांशी प्रेमानं वागा, त्यांच्यावर क्रूरता रोखा आणि त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्या. भटक्या प्राण्यांना पाणी द्या, अन्न द्या. जखमी प्राण्यांना मदत करणं, त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. करुणा आणि सहअस्तित्वाची भावना जोपासली तरच आपली पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित बनेल. चला, प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवूया आणि मानवतेचा खरा अर्थ जपूया. धन्यवाद. थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आमच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक शिधावाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आसाममध्ये समान नागरी कायदा आणणारं विधेयक विधानसभेत मंजूर. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. महाराष्ट्रात पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत एसआयआर राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. आणि प्रसिद्ध क्रीडा प्रशासक आणि नेमबाज राजा रणधीर सिंग यांचं निधन. आणि आता बातम्या विस्तारानं. सार्वजनिक शिधावाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक पीडीएस योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर बातमीदारांना ही माहिती दिली. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्यानं सार्थक पीडीएसमध्ये 3 प्रणाली विकसित केल्या आहेत असं त्यांनी सांगितलं. लाभार्थ्यांना नोंदणी सांभाळण्यासाठी निर्मल तर तक्रारीवर दाद मागण्यासाठी आशा ही बहुभाषक प्रणाली तयार केली आहे. वितरण व्यवस्थेतल्या मालाची वाहतूक करणारे ट्रक किंवा इतर वाहनांची हालचाल सक्षम या प्रणालीमध्ये टिपली जाते. यातील बदलाबद्दल वैष्णव यांनी सांगितलं.
1: इस प्रोग्राम में 3 बड़े सुधार आज अप्रूव हुए हैं. सबसे पहला, जिस सरकारों के एजेंसीज राज्य में एफसीआई का बड़ा गोडाउन होता है, वहां से डिफरेंट डिस्ट्रिक्ट्स में डिविजन्स में फेयर प्राइस शॉप तक पहुंचाने का जो कॉस्ट होती है, उस कॉस्ट को सपोर्ट करेंगे. दूसरा, फेयर प्राइस शॉप्स है उनमें डीलर्स का रिम्यूनरेशन रखा गया था, उसको बढ़ाने की जरूरत थी, तो वो भी फैसला लिया गया. और तीसरा फैसला, टेक्नोलॉजी का यूज करके पब्लिक डिस्ट्रीब्यूशन सिस्टम को

0: कैसे मॉडर्नाइज कर सकते हैं?
1: या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 25,530 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव देखील आजच्या बैठकीमध्ये मंजूर झाला. सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून देशातील प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत अन्नधान्य वेळेवर पोहोचवण्यासाठी सरकार कटिबद्ध असून ही वितरण प्रणाली अधिक आधुनिक आणि प्रभावी बनवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं तसंच ग्राहकांच्या तक्रारींचं निवारण जलद गतीनं होण्यास मदत होईल अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर व्यक्त केली आहे. आसाम विधानसभेनं आज समान नागरी कायदा विधेयकाचा स्वीकार केला असून यामुळे हे विधेयक स्वीकारणारं ते ईशान्येकडचं पहिलं तर देशातलं तिसरं राज्य ठरलं आहे. सोमवारी आसाम विधानसभेच्या पहिल्या सत्रामध्ये हे विधेयक मांडण्यात आलं ते आज सत्राच्या अखेरच्या दिवशी संमत झालं. आता ते राज्यपालांकडे पाठवण्यात येईल आणि त्यानंतर ते राष्ट्रपतींकडे पाठवण्यात येईल असं मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांनी सांगितलं. या नव्या नियमानुसार राज्यातल्या सर्व नागरिकांना विवाह घटस्फोट एकपत्नीत्व लिव्ह इन रिलेशनशिप आदींबाबत आखून दिलेली चौकट पाळावी लागेल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आसामच्या जनतेचं अभिनंदन केलं आहे. कांदा प्रश्नी केंद्र सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली असून हमीभावाबद्दल येत्या 10 दिवसात तोडगा निघेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत कांदा प्रश्नासहित विविध प्रश्नांवर आज नवी दिल्लीत बैठक झाली त्यानंतर मुख्यमंत्री वार्ताहरांशी बोलत होते. कांद्याचे दर स्थिर रहावेत याकरता उपाययोजना सुचवल्या आहेत याबाबत केंद्र सरकार सकारात्मक आहे. नाफेड आणि एनसीसीएफनं कांद्याची 2 लाखांऐवजी 10 लाख टन खरेदी करणं तसंच अतिरिक्त निर्यात कर लावण्याच्या मागणीबाबतही केंद्र सरकार सकारात्मक आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
2: 2 लाख टनाच्याऐवजी 10 लाख टन खरेदी ही एनसीसीएफ आणि नाफेडनी करावी त्यावर सकारात्मक निर्णय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. यासोबत काही अजून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याकरता आणि कांद्याचे भाव स्थिर राहावे याच्याकरता उपाययोजना सुचवलेल्या आहेत त्याच्यावरही त्यांनी सकारात्मकता दर्शवलेली आहे.
1: या बैठकीला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी तसंच राज्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन उपस्थित होते. ईशान्य भारताचा विकास हा देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. गंगटोक इथं सिक्कीम विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात आज त्या बोलत होत्या. विद्यार्थ्यांनी आपल्या नवनवीन कल्पना, संशोधन आणि परस्पर विश्वासाच्या जोरावर राष्ट्र उभारणीत योगदान द्यावं असं आवाहन राष्ट्रपतींनी यावेळी केलं. याआधी राष्ट्रपतींनी गंगटोक इथं राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पिंक सिटी रनर आमा देदी बहीण बस सेवेचा हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली आहे. नवी दिल्लीत शांतीवन इथं पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी देखील प्रथम प्रधानमंत्र्यांना आदरांजली वाहिली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं आज शिक्कामोर्तब केलं. गेल्या वर्षी बिहारमध्ये पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे. याद्वारे राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांचं पालन होतं असं न्यायालयानं सांगितलं. एसआयआरमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावत निवडणूक प्रक्रिया ही यांत्रिक प्रक्रिया नसून मतदार याद्यांची अचूकता आणि विश्वासार्हतेवर अवलंबून आहे असं नमूद केलं. तसंच याआधी

0: मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण 40 वर्षांपूर्वी झालं असून या दरम्यान मतदार याद्यांमध्ये त्रुटी निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे पुनरीक्षण प्रक्रियेची गरज आहे। हे निवडणूक आयोगानं दिलेलं कारण न्यायालयानं मान्य केलं। पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवू नका अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। एसआयआरचा दुसरा टप्पा 30 जून ते 29 जुलै या दरम्यान होणार आहे। याच कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातले लाखो वारकरी त्यात सहभागी होत असल्यानं या काळात ते गावाबाहेर असतील, त्यामुळे त्यांची नावं वगळली जाण्याची भीती आहे। तसंच जुलै महिन्यात महामुंबई परिसर कोकण पुणे सातारा या भागामध्ये अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे। या सर्वाचा विचार करून एसआयआर कार्यक्रम महिनाभर पुढे ढकलावा असं सपकाळ यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे। प्रसिद्ध क्रीडा प्रशासक आणि नेमबाज राजा रणधीर सिंग यांचं आज नवी दिल्लीत वार्धक्यानं निधन झालं। ते 79 वर्षांचे होते। श्वसनाच्या त्रासामुळे गेले काही दिवस त्यांच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। अर्जुन पुरस्कारानं सन्मानित रणधीर सिंग यांनी 1978 आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवलं होतं, तसंच ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं। इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव म्हणून ते इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचे सदस्य म्हणून त्यांनी कामही केलं होतं। ऑलिम्पिक काउन्सिलिंग ऑफ आशिया या संघटनेचे अध्यक्ष म्हणून 2024 ते निवडून आले होते, मात्र अलीकडेच त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिला होता। ठळक बातम्या पुन्हा एकदा। सार्वजनिक शिधावाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक योजना 16 वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। आसाममध्ये समान नागरी कायदा आणणारं विधेयक विधानसभेत मंजूर। देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली। बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब। महाराष्ट्रात पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत एसआयआर राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी। आणि प्रसिद्ध क्रीडा प्रशासक आणि नेमबाज राजा रणधीर सिंग यांचं निधन। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।
1: मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलो हर्ट्सवर, तसेच न्यूज ऑन एआयआर या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र। रात्रीचे 8:15 झालेले आहेत आणि आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम एक कलाकार।
2: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम एक कलाकार।
1: नमस्कार श्रोते हो, आजच्या एक कलाकार या कार्यक्रमात मी प्रिया जैन आपलं मनापासून स्वागत करते। काही आवाज असतात जे केवळ कानावर पडत नाहीत तर ते थेट काळजाचा ठाव घेतात। असे आवाज जेव्हा उंच उंच ताना घेतात तेव्हा भौतिक जगाचं सगळे बंध गळून पडतात आणि मन एका वेगळ्याच आध्यात्मिक सूफी विश्वात हरवून जातं। हा आवाज कोणत्याही साच्यात न बसणारा रांगडा, पहाडी, अथांग आणि तितकाच दैवी। हो, मी बोलत आहे भारतीय संगीतसृष्टीत आपल्या अनोख्या आवाजानं एक नवा इतिहास रचणाऱ्या पद्मश्री कैलाश खेर यांच्याबद्दल। घरच्यांचा विरोध पत्करून खिशात एकही रुपया नसताना केवळ सुरांच्या शिदोरीवर मुंबई गाठणारा हा अवलिया आज करोडो दिलांवर मनांवर राज्य करतोय। त्यांचा हा प्रवास एखाद्या चित्रपटासारखाच थरारक आणि तितकाच प्रेरणादायी आहे। चला गप्पांच्या या मैफिलीला सुरुवात करूया एका अशाच गाण्यानं ज्यांनी एका रात्रीत कैलाश खेर यांना प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवलं आणि अनेक निराश मनांना जगण्याची नवी उमेद दिली। कैलाश खेर यांच्याबरोबर परेश नरेश यांची ही साथ त्यांना लाभली आणि त्यातूनच निर्माण झालं हे अजरामर गाणं।

आवाज में वो असर रखो जो दिल को छू जाए, संगीत वही जो रूह तक उतर जाए। खरच, प्रत्येक गाण्यातून खोल, गंभीर अर्थ कैलाश खेर यांच्या आवाजातून अगदी सार्थ पोहोचला। जो भी हो कल फिर आएगा, श्रोत्यांनो ही फक्त ओळ नाही तर कैलाश खेर यांच्या आयुष्याची कहाणी आहे। दिल्लीतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म, लहानपणापासूनच लोकसंगीताचं वेड, पण घरच्यांना वाटायचं गाणं काही करिअर नाही आहे। आणि मग वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी त्यांनी घर सोडलं, ना पैसा ना ओळख, फक्त एकच गोष्ट, संगीतावर विश्वास। व्यवसायात अपयश आलं, कर्ज वाढलं, एक दिवस इतकं नैराश्य आलं की त्यांनी ऋषिकेशच्या गंगेच्या प्रवाहात उडी घेतली।

आयुष्य संपवण्याचा प्रयत्न. पण ते वाचले, पण ते वाचले आणि त्या क्षणी त्यांनी ठरवलं, देवानं मला वाचवलं आहे म्हणजे माझं गाणं, माझं संगीत अजूनही बाकी आहे. गिर कर भी जो उठ जाए वही असली जीत है, जो दर्द को सुर बना दे वही संगीत है. 2001 साली त्यांनी मुंबई गाठली. विशाल शेखर आणि अनेक संगीतकारांनी त्यांचा हा आवाज, त्यांच्या आवाजातलं महत्त्व ओळखलं आणि एकाहून एक हिट गाणी त्यांनी आपल्या सगळ्यांनाच दिली. मोठ्या नगरीत, मायानगरीत मुंबईत त्यांनी कठीण वास्तव, कधी झोपण्यासाठी जागा नाही, खिशात पैसे नाहीत, अशात जिंगल्सपासून सुरू झालेला हा प्रवास एक से बढकर एक हिट गाण्यांपर्यंत पोहोचला. ऐकूया त्यांचं एक अत्यंत कमालीचं गाणं.

2001 मध्ये मुंबई या मायानगरीत आल्यावर जिंगल्ससाठी अवघे काही रुपये मिळायचे. तिथपासून ते आज एकाहून एक हिट गाण्यांपर्यंतचा कैलासजींचा प्रवास आहे. त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. सूफी संगीताला भारताच्या घराघरात पोहोचवण्यासाठी त्यांनी नरेश आणि परेश कामत या प्रतिभावान बंधूंच्या सोबतीनं कैलासा या बँडची स्थापना केली. भारतीय लोकसंगीत आणि सूफी विचारांचा एक अद्भुत मिलाफ म्हणजे कैलासा बँड. या बँडनेही अनेक अजरामर गाणी आपल्या सगळ्या प्रेक्षकांना भेट म्हणून दिली आहे. कैलास खेर जेव्हा गातात ना, तेव्हा ते डोळे बंद करतात, अक्षरशः त्या गाण्यात हरवून जातात. कारण ते गात नाहीत, ते जगतात. हर सुर में छुपा है एक अफसाना, हर सुर में छुपा है एक अफसाना, जो समझे वही है दीवाना. ऐकूयात कैलासजींच्या आवाजातलं अजून एक मंत्रमुग्ध करणारं गाणं.

कैलास खेर यांच्या आवाजाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या आवाजात एक विलक्षण अष्टपैलुत्व आहे. लोक त्यांना सूफी गायक म्हणून ओळखतात, पण बॉलिवूडच्या व्यावसायिक सिनेमांमध्येही त्यांनी वेगवेगळ्या धाटणीची गाणी गाऊन सगळ्यांनाच थक्क केलं. विचार करा, एकीकडे फना चित्रपटातील चांद सिफारिश सारखं अत्यंत रोमॅटिक रोमॅन्टिक चंचल गाणं जे फना चित्रपटातलं होतं, दुसरीकडे स्वदेशमधील मनाला उभारी देणारं यू ही चला चल राही, एका बाजूला विरहाची आर्त हाक असणारं या रब्बासारखं गाणं, तर दुसरीकडे बाबर चित्रपटातील अस्सल रांगडी गाणी. संगीत दिग्दर्शक सांगतात, कैलासजी जेव्हा गातात तेव्हा ते गाणं जगतात आणि जिवंत करतात. श्रोत्यांनो, काळ बदलला, संगीत बदललं, पण कैलास खेर यांच्या आवाजाचा सुवर्ण काळ कायम राहिला. भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास बदलणाऱ्या बाहुबली हा महासिनेमा आठवा. पडद्यावर कौन है वो कौन है वो हे गाणं सिंहगर्जनेसारखं जेव्हा यायचं तेव्हा प्रेक्षक जागेवर खिळून राहायचे. शौर्य, भक्ती आणि रुद्रतेचा असा सुरेख संगम फक्त आणि फक्त कैलासजीच आपल्या आवाजातून उभा करू शकतात. केवळ हिंदीच नव्हे तर कन्नड, तेलुगू, तमिळ आणि आपल्या लाडक्या मराठी भाषेतही अनेक गोडी अनेक सुंदर अवीट गोडीची गाणी त्यांनी गायली आहेत. हजारांहून अधिक गाणी वेगवेगळ्या 9हून अधिक भाषांमध्ये त्यांनी गायली आहेत आणि म्हणूनच 2017 भारत सरकारने त्यांना पद्मश्री या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानितसुद्धा केलंय. इतकं यश मिळूनही कैलासजी म्हणतात, हा आवाज माझा नाही, हा त्या ईश्वराचा प्रसाद आहे. चला, कैलासजींनी गायलेलं एक सुंदर ईश्वरी अंश असणारं गाणं आपण ऐकणार आहात, ओ माय गॉड चित्रपटातलं.

एक लहान मुलगा जो घर सोडतो, अपयशानं तुटतो, आणि तोच माणूस आज लाखो लोकांच्या मनावर राज्य करतो, हा प्रवास आहे कैलाश खेर यांचा, संघर्षाचा, श्रद्धेचा आणि सुरांचा. जो रूह से निकले वही असर करता है, संगीत ही वो जादू है जो हर दिल पर असर करता है. कैलाश खेर यांचा प्रवास प्रेरणादायी आहे, ऊर्जा देणार आहे. संगीताची कोणतीही सीमा नसते, संगीत स्वतःच एक स्वतंत्र धर्म आहे असं मानणारे सूफी अवलिया गायक पद्मश्री कैलाश खेर यांचा हा सांगीतिक प्रवास सगळ्यांसाठीच आदर्श आहे. आज जगभरातील संगीतप्रेमींसाठी आदर्श असणाऱ्या या प्रवासाला, या नम्र कला साधनेला, आजच्या या एक कलाकार कार्यक्रमातून मनापासून सलाम करूयात आणि ऐकूयात त्यांनी गायलेलं एक अत्यंत सुंदर गीत.

0: दर्द को सुरों में ढाला जिसने, वही सच्चा फनकार कहलाया। जो खुद जल कर रोशन हुआ, उसने ही जमाने को रास्ता दिखाया। अनेक पुरस्कार आणि प्रेक्षकांचं प्रेम हा महत्त्वाचा पुरस्कार ज्यांना मिळालाय, अशा कैलाश खेर यांच्या प्रतिभेला सलाम करूयात आणि आजचा एक कलाकार हा कार्यक्रम समाप्त करूयात। मी प्रिया जैन आपला निरोप घेते।
1: माहिती, संदर्भ अन किस्से रसदार कार्यक्रम एक कलाकार।
0: थोड्याच वेळात समाचार संध्या आणि 9 वाजता न्यूज @9 हे कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत।

मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झ वर तसंच न्यूज ऑन AIR या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. रात्रीचे 10 वाजलेले आहेत. मी आहे प्रिया जैन आपल्यासोबत. आता प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहात जिद्दी चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं गीत. शब्द आहेत हसरत जयपुरी यांचे तर संगीत आहे सचिन देव बर्मन यांचं.

0: जिद्दी चित्रपटातील या गीतानंतर आता आपण ऐकणार आहात दिल्ली का ठग या चित्रपटातलं आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या युगल स्वरातलं हे गीत. शब्द आहेत शैलेंद्र यांचे तर संगीत आहे रवी यांचं.
1: ये रातें ये मौसम

दिल्ली का ठग चित्रपटातलं गीत आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या स्वरात आत्ताच आपण ऐकलं. शब्द होते शैलेंद्र यांचे तर संगीत होतं रवी यांचं. आता आपण ऐकणार आहात रजिया सुलतान या चित्रपटातलं गीत आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या युगलस्वरात. शब्द आहेत आनंद बक्षी यांचे तर संगीत आहे लक्ष्मीराम यांचं. ऐकूयात रजिया सुलतान या चित्रपटातलं हे गीत.

हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. मी आहे प्रिया जैन आपल्यासोबत. आता आपण ऐकणार आहात कभी कभी या चित्रपटातलं गीत मुकेश यांच्या स्वरात. शब्द आहेत साहिर लुधियानवी यांचे तर संगीत आहे खय्याम यांचं.

0: कभी कभी या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं, मुकेश यांच्या स्वरात. आपण ऐकता आहात हिंदी चित्रपट संगीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. यानंतरचं गीत आपण ऐकणार आहात पण काही क्षणातच.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.

इज्जत चित्रपटातलं हे गीत लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या युगलस्वरात आत्ताच आपण ऐकलं. शब्द होते साहिर लुधियानवी यांचे, तर संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडीचं. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आता आपण ऐकणार आहात बटवारा या चित्रपटातलं गीत आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या युगलस्वरात.

बंटवारा चित्रपटातलं गीत आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या युगलस्वरात आत्ताच आपण ऐकलं. शब्द होते मजरूह सुलतानपुरी यांचे. बंटवारा चित्रपटातील या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. श्रोते हो, रात्रीचे 10:30 वाजतात आणि आता नादब्रह्म या कार्यक्रमात प्रसारित करत आहोत विदुषी मंजुषा पाटील यांचे गायन राग बागेश्री.

नादब्रह्म या कार्यक्रमात विदुषी मंजुषा पाटील यांचे गायन आपण ऐकले. त्यांनी सादर केलेला राग होता बागेश्री. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. थोड्याच वेळात म्हणजे ठीक 11 वाजता हिंदी समाचार आणि 11:05 अंग्रेजी समाचार आमच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।

0: under Article 324 of the Representation of the People's Act 1950 and the rules made thereunder. It observed that SIR advances the constitutional imperative of free and fair elections. President Draupadi Murmu has greeted the people on the occasion of Eid al-Zuha. In her message, the president said that the festival symbolizes devotion, sacrifice, and selflessness. President Murmu said that the festival also inspires the citizens to serve humanity, particularly those who are less privileged. She further urged the citizens to strengthen the resolve to promote love and harmony in the society. And Indian shooter Isha Singh today broke the world record in the women's 25-meter pistol event at the ISSF World Cup in Munich. 21-year-old Isha earned 43 points from a possible 50 in the final to surpass the previous record of 42 points held by South Korea's Kim Ye-ji and claimed the gold medal. And that is the end of this news bulletin.
1: मध्यम लहरी 378 राऊंड 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. रात्रीचं 11:10 झालेली आहेत. पुणे आणि परिसरासाठीचा हवामान अंदाज आणि हवामान वृत्तात ऐकूया. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुणे शहर आणि परिसरात येत्या 24 तासांमध्ये कमाल तापमान 38° सेल्सिअस तर किमान तापमान 24° सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. पुणे आणि परिसरात आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी व संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तापमानाची आजची ताजी नोंद अशी. कमाल तापमान 36.9° अंश सेल्सिअस किमान तापमान 24.9° अंश सेल्सिअस. हा होता हवामानाचा अंदाज आणि हवामान वृत्त. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 11:10 झालेले आहेत. आजचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मी प्रिया जैन आता आपला निरोप घेते. शुभरात्री. पुन्हा आपली भेट उद्या पहाटे 5:45 आपल्या पहिल्या सभेच्या वेळी. जय हिंद.